0: वंदे मातरम।
1: वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां शस्य

मध्यम लहरी 239.68 meters अर्थात 1251 kilohertz FM बँड 100.6 megahertz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. नमस्कार श्रोते हो, आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक 27 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 17 मे 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमची आजची प्रातःकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

मनुष्याने नेहमी उद्योगात असावं. जो सदैव कोणत्याही उद्योगात रममाण असतो त्याला संपत्ती प्राप्त होते. हे तत्व या श्लोकात स्पष्ट केलं आहे. सुभाषितकार म्हणतात, जो स्वस्थ बसतो त्याचं दैव बसून राहतं, जो उठलेला असतो त्याचं दैवही उठतं वर येतं, जो पडून राहिलेला असतो त्याचं दैव पडून राहतं, जो हिंडतो त्याचं दैवही हिंडतं, तो सुदैवी असतो. जुन्या काळचे लोक असं म्हणतात की आळशी माणसाचा आळस निरुद्योगीपणा पाहून लक्ष्मी कंटाळते, निघून जाते. आपला विकास व्हायचा असेल, प्रगती व्हावी अशी इच्छा असेल, वैभव सुख मिळावं असं वाटत असेल तर माणसानं चांगल्या उद्योगात रत व्हावं.

क्रियाशील माणसाला कोणतीही गोष्ट अशक्य नसते हे या श्लोकामध्ये सांगितलं आहे. उद्योगाची सोबत ज्या माणसांना आहे त्यांना मेरू पर्वताचं शिखर अतिशय उंच वाटत नाही. आपल्या परिश्रमानं ते शिखर ते सहज गाठू शकतात. त्याचप्रमाणे पाताळ लोकही त्यांना खोल वाटत नाही. महासागर पार करणं

अशक्य वाटत नाही. अशा तऱ्हेची साहसी कृत्य म्हणजे उद्योगी लोकांना त्यांच्या कर्तृत्वाला आव्हानच असतात. त्या गोष्टी अवघड असतात पण अशक्य नसतात. अशक्य हा शब्द त्यांच्या कोशात नसतोच. हीच उत्तुंग भरारी घेणारी माणसं ध्येयानं वेडी होतात, आपलं कार्य यशस्वी करतात. अशी माणसं समाजाचे खरे आदर्श असतात.

0: मानवी जीवनात दानाला अतिशय महत्व आहे. दान करणं हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. महाभारतात म्हटलं आहे, या पृथ्वीवर दान करणे इतकी कठीण गोष्ट कोणतीही नाही. मनुष्याला धनाची तहान मोठी असते. कष्टानं मिळवलेला पैसा दुसऱ्याला देऊन टाकवत नाही. दानाला आत्मसंयमाची आणि निर्लोभीपणाची आवश्यकता असते. सत्पात्री योग्य काळी केलेलं दान हे श्रेष्ठ असतं. त्या दानानंतर परतफेडीची अपेक्षा केली तर केलेलं दान व्यर्थच होय. सामान्य माणूस या स्वभावाचा असतो. म्हणूनच कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेलं दान हे खरं दान, आणि ते करण्यासाठी मोठ्या मनाची आवश्यकता असते. असं मन ज्याच्या जवळ आहे तेच लोक उत्तम प्रकारचे मानले जातात.
1: प्रकाश किरण हा कार्यक्रम आपण ऐकलात. श्लोक संकलन आणि भावार्थ लेखन होतं आशा गद्रे यांचं. श्लोक गायन केलं होतं ऋषिकेश बोडस यांनी आणि भावार्थ वाचन केलं होतं चित्रा हंसनाळकर यांनी. प्रकाश किरण हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 6:10 होत आहेत. श्रोतेहो, या प्रसारणात मी आहे आपल्यासोबत रोहित इंदोलीकर. आता प्रसारित करत आहोत प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम.

प्रभात वंदन कार्यक्रमाच्या सुरुवातीला योगिनी जोगळेकर यांनी गायलेली ही रचना आपण ऐकलीत. संगीत होतं राम मराठे यांचं. यानंतर ऐकूया उल्हास कशाळकर यांच्या स्वरात अरविंद आगाशे यांची भक्तिरचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं.

उल्हास कशाळकर यांनी गायलेली अरविंद आगाशे यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं आशुतोष कुलकर्णी यांचं. श्रोते हो, प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया अरुणा ढेरे यांची भक्तिरचना श्रेया घोषाल यांच्या स्वरात. संगीत आहे मिलिंद जोशी यांचं.

ही होती शशिकांत मुंबरे यांनी गायलेली भक्तिरचना. प्रभातवंदन कार्यक्रमात यानंतर ऐकूया नितेश कुमार यांच्या स्वरात हिंदी भक्तिरचना.

नितेश कुमार यांनी गायलेली हिंदी भक्तिरचना आपण ऐकत होता आणि आता प्रभातवंदन कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरात साने गुरुजी यांचं देशभक्तीपर गीत.

0: समूह स्वरातील या देशभक्तीपर गीताबरोबरच प्रभात वंदन हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता ऐकूया शेतीविषयक कार्यक्रम कृषी वार्ता. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात हरितगृह याविषयी संकलित माहिती. माहिती संकलक आणि वाचक आहेत महेश इनामदार.
1: मंडळी, शेतीची जसजशी प्रगती होत गेली तसतसं अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्याकडं शेतकऱ्यांचा कल वाढला आणि पर्यायानं वेगवेगळ्या प्रकारची साधनसामुग्री शेतामध्ये उपलब्ध होऊ लागली आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला कमी खर्चात कमी वेळात जास्तीचं उत्पादन मिळू लागलं. मंडळी, असाच एक शेतीतला प्रयोग म्हणजे हरितगृह. वेगवेगळ्या प्रकारच्या उच्च प्रतीच्या पिकांचे, खास करून फुलं, भाजीपाला, औषधी वनस्पती, फळं यांचं वर्षभर उत्पादन घेण्यासाठी स्टील फ्रेम, प्लास्टिक, काच, फायबर, ग्लास इत्यादी सूर्यप्रकाशात पारदर्शक आवरणांनी आच्छादलेलं घर म्हणजेच ग्रीन हाऊस. या हरितगृहात तापमान आणि आर्द्रता योग्य ठेवण्यासाठी योग्य यंत्रणा असते. हरितगृहामुळे निसर्गावर मात करून खात्रीशीर आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला मिळू शकतं आणि त्याद्वारे भरपूर फायदा मिळवणं शक्य झालं आहे. थंडीपासून बचाव करून वर्षभर बिगर हंगामी पिकांचं भरघोस उत्पादन आपण याद्वारे घेऊ शकतो आणि त्याद्वारे आपल्याला अनेक फायदे मिळतात. अशा या हरितगृहाचे फायदे आपण जाणून घेऊयात. हरितगृहात हवे तितकं तापमान, आर्द्रता दिल्यानं पिकांची भरघोस वाढ होते आणि उत्पादन वाढतं. प्रकाशाची तीव्रता कमी करून हवा तेवढा काळ प्रकाश दिल्यानं वनस्पतींची वाढ चांगली होते. वादळ वारा, गारा, पाऊस, कीटक, पक्षी, पाणी इत्यादीपासून वनस्पतींचं चांगल्या प्रकारे संरक्षण होतं. हरितगृहात आर्द्रता भरपूर असल्यानं बाष्पीभवन कमी झाल्यानं वनस्पतींची पाण्याची गरज कमी होते. रात्री श्वसनावाटे सोडलेला कार्बन डायऑक्साईड वायू हरितगृहात साठवला जातो आणि मग तो दिवसा प्रकाश संश्लेषणात अन्न तयार करण्यासाठी उपयोगी पडतो. हवं तसे हवामान तयार केल्यानं वर्षभर केव्हाही कोणतेही पीक आपण याद्वारे घेऊ शकतो. मंडळी, हरितगृह उभारण्यासाठी कुशल तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. या हरितगृहाचे आच्छादन पॉलीइथाईल फायबर पॉलीकार्बोनेटचे वापरले जाते. लोखंडी फ्रेमचा सांग

झाडा तयार करून या फिल्मचे आच्छादन केलं जातं. 800 गेजची ही पॉलिथायलिन फिल्म असते. या सर्व टिकाऊ असून 90% सूर्यप्रकाश आतमध्ये जातो. याशिवाय योग्य ते हवामान राखण्यासाठी यंत्रणा ठेवणं हे गरजेचं असतं. नैसर्गिक हवा मिळवण्यासाठी हरितगृहांची उंची ही साधारण 3 ते 3.5 मीटर ठेवणं अपेक्षित आहे. अनेक सुविधा हरितगृहात असणं फार महत्त्वाचं आहे, त्यामुळं हरितगृह उभारण्यासाठी खूप मोठा खर्च येतो. 50 रुपये चौरस फुटांपासून 400 रुपये चौरस फूट एवढा खर्च येतो, म्हणजेच जवळजवळ

0: फार महत्त्वाचा आहे, त्यामुळं हरितगृह उभारण्यासाठी खूप मोठा खर्च येतो। 50 रुपये चौरस फुटांपासून 400 रुपये चौरस फूट एवढा खर्च येतो, म्हणजेच जवळजवळ गुंठाभर क्षेत्रातल्या हरितगृहासाठी किमान 1,00,000 रुपये आपले सहज खर्च होतात। कमीत कमी 5,000 चौरस फुटांचं हरितगृह आपल्याला परवडू शकतं। महागड्या आणि उच्च तंत्रज्ञान अपेक्षित असल्यानं या हरितगृहात टोमॅटो, ढोबळी मिरची, काकडी, कोबी, फ्लॉवर यांचं भरघोस उत्पादन आपण घेऊ शकतो। टोमॅटोचं हरितगृहात एकरी 40 ते 50 टन उत्पादन आपल्याला मिळतं। याशिवाय गैरहंगामात म्हणजेच उन्हाळ्यात वाटाणा, कोथिंबीर इत्यादी पिकं आपण घेऊन जास्त उत्पन्न मिळवू शकतो। निर्यातक्षम अपरंपरागत फुलझाडे, भाजीपाला, फळझाडे, सुगंधी औषधी वनस्पती इत्यादींची लागवड करून आपण उत्पादनं वाढवू शकतो। शिवाय परकीय चलनदेखील आपल्याला मिळू शकते। गुलाब, कार्निशियन, जर्बेरा, आर्किड्स या उच्च प्रतीच्या फुलांचं उत्पादन काढून आपल्याला त्याची निर्यात करता येऊ शकते। शेवंती, अंथुरियम, लिली, कॅक्टस तसंच काकडी, ढोबळी मिरची, शतावरी, लेट्यूस इत्यादी भाजीपाला तसंच टरबूज, खरबूज, स्ट्रॉबेरी इत्यादी फळं, पांढरी मुसरी, केशर, महत्त्वाच्या नागवेली इत्यादी पिकं आपण हरितगृहात घेऊ शकतो। टिश्यू कल्चरद्वारे निर्मित असलेली रोपं हळूहळू काटक बनण्यासाठी ग्रीनहाऊसचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येतो। अळंबीची लागवड हरितगृहात करून चांगले उत्पादन आपल्याला काढता येतं। मनुक्याचे उत्कृष्ट प्रत मिळवण्यासाठी हरितगृहाचा चांगल्या पद्धतीने वापर होतो। मंडळी, अशा या हरितगृहाचा खर्च जास्त असतो। लागवडीसाठी विशिष्ट रोपे, योग्य ती माती म्हणजेच माध्यम, आधार पद्धती, पाणी, औषध मारण्यासाठी सुयोग्य यंत्रणा, कुशल कारागीर, काढणी, मार्केटिंग इत्यादी गोष्टीचं अद्ययावत ज्ञान आणि इतर गोष्टी शक्य झाल्यास हरितगृह आपल्याला चांगलंच परवडू शकेल। भांडवलदारांनीही हरितगृहाच्या तंत्राकडे वळून वेगवेगळी भरघोस पिकं घ्यावीत। भविष्यात प्रचंड प्रमाणात वाढणारी लोकसंख्या आणि लागवड खर्ची कमी होत जाणारी जमीन या दोन भीषण अडचणी सोडवण्यासाठी ग्रीन हाऊसचा बराच मोठा हातभार लागेल असं एकंदरीत सध्याचं चित्र आहे। त्यामुळं आपण याचा विचार करायला काहीच हरकत नाही।
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात हरितगृह याविषयीची संकलित माहिती आत्ताच आपण ऐकलीत। माहिती संकलक आणि वाचक होते महेश इनामदार। कृषी वार्ता हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। श्रोतेहो, यानंतर प्रसारित करत आहोत आरोग्यविषयक कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा।
2: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकणार आहात। ही माहिती देत आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे।
3: नमस्कार श्रोतेहो, आजच्या भागात आपण बघूया बसून करावयाची आसने। या प्रकारच्या आसनांमध्ये विविध आसनांचा समावेश होतो, जसे की वज्रासन। प्राणायाम किंवा ध्यान करतेवेळी या आसनात बसले जाते। पायाची बैठक जणू वज्रासारखी पक्की होत असल्याने यास वज्रासन म्हटले जाते। हे आसन करताना आधी दोन्ही पाय लांब करून दंडस्थितीत यावे, त्यानंतर एक एक पाय दुमडावा, दोन्ही पायांची चवडे अशा रीतीने ठेवावीत की दोन्ही पोटऱ्या मांड्यांखाली येतील, पायाची तळवी नितंबाखाली येतील, घोट्यापासून संपूर्ण शरीर जमिनीला टेकलेले। या आसनात बसले असताना संपूर्ण शरीराचा भार गुडघ्यांवर आणि पायाच्या घोट्यांवर असला पाहिजे। सुरुवातीला गुडघे व घोटे दुखू शकतात, पण सरावाने हा त्रास कमी होत जातो। दोन्ही गुडघे जोडून हात सरळ गुडघ्यांवर ठेवावेत। मान संपूर्ण शरीर व डोके एका सरळ रेषेत ठेवावे। या आसनात सराव झाल्यानंतर आरामात बराच वेळ बसता येते। आपल्या शरीरात सुमारे 72,210 नाड्या आहेत असे मानले जाते। वज्रासनामुळे या नाड्यांचे कार्य अधिक सुधारते। पोटातील त्रास मुळापासून जातो। अग्निमांद्य, बद्धकोष्ठता यासारखे विकार दूर होतात। मधुमेहींनाही या आसनात लाभ मिळतो। हे एकच आसन असे आहे जे जेवणानंतर लगेच करता येते, त्यामुळे रसग्रंथी उत्तेजित होतात, अन्नाचे पचन चांगले होते, जठराचे कार्य सुधारते। पोटाचे ऑपरेशन झालेल्यांनी मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे। तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखाली हे आसन करण्यास हरकत नाही। यानंतर बघूया मंडुकासन। मधुमेही लोकांसाठी अतिशय उत्तम असे हे आसन आहे। प्रथम दंडस्थितीत वज्रासनात बसावे। वज्रासन शक्य नसल्यास सुखासनातही बसून करता येते।

0: वज्रासनात बसल्यास टाच बाहेर पंजे आतील बाजूस असावेत. डाव्या अंगठ्यावर उजव्या पायाचा अंगठा येणार. हाताचे अंगठेमध्ये घेत मुठी बंद कराव्यात. नाभीच्या दोन्ही बाजूला दाब देत हळूहळू श्वास सोडत डोकं जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करावा. या स्थितीत थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करावा. साधारणतः 1 ते 5 मिनिटांपर्यंत या आसनात राहण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून पूर्ण लाभ मिळू शकेल. श्वासाची गरज वाटल्यास हळूहळू मान वर करत पूर्वस्थितीत यावे. यातील दुसऱ्या प्रकारात नाभीवर डावा हात ठेवून त्यावर उजवा हात ठेवावा. दाब देत हळूहळू खाली झुकावं. डोके जमिनीकडे जाताना श्वास सोडला जाईल. नंतर हाताची स्थिती बदलत पुन्हा हीच क्रिया करावी. या आसनास सुरुवात केल्यास पहिल्या दिवसापासूनच पोट सुधारते. आतडे, प्लीहा, स्वादुपिंड, आमाशय, पुरुषांमधील प्रोस्टेट ग्रंथी, स्त्रियांचे जननेंद्रियाशी संबंधित आजार बरे होण्यास मदत मिळते. संपूर्ण पचनतंत्र सुधारते.
1: आत्ताच पण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकलात. तज्ज्ञ वर्षा लोखंडे, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 6:50 होत आहेत. आता ऐकूया पर्यावरणविषयक कार्यक्रम परिसर.
3: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
4: नमस्कार. आज आपल्यासमोर मी मांडत आहे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन, आणि आपण त्यासाठी काय करू शकतो, आपली सामूहिक जबाबदारी काय आहे याबद्दल आपण बोलूया. पर्यावरणाचे रक्षण हे सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरणाचे, वातावरणाचे प्रदूषण, जंगलतोड, हवामान बदल यासारख्या धोक्यांपासून संरक्षण करणे ही केवळ आजच्या गरजेची गोष्ट नसून भविष्यातील पिढ्यांसाठी एक टिकाऊ जग तयार करण्याची जबाबदारी आहे. आता पर्यावरण संरक्षण हे का आवश्यक आहे? तर हे आवश्यक आहे चांगल्या आरोग्यासाठी. स्वच्छ हवा, पाणी आणि निरोगी पर्यावरण आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी आवश्यक आहे. प्रदूषणामुळे श्वसनासंबंधी आजार, त्वचारोग, हृदयरोग यासारख्या अनेक आजारांमध्ये वाढ झालेली आहे. पर्यावरणाचे रक्षण केल्याने आपले आरोग्य चांगले राखता येते. हवामान बदल रोखण्यासाठी सुद्धा हे आवश्यक आहे. सध्या जागतिक हवामान बदल हा मोठा धोका निर्माण झालेला आहे. हा कशामुळे? तर वाहनांच्या वापरांमुळे, जंगलतोड, औद्योगिक धूर यामुळे कार्बन उत्सर्जन वाढत असून त्यामुळे हवामानात बदल झालेला आहे. पर्यावरण संरक्षण हा या बदलांचा वेग कमी करून आपल्या आणि भविष्यातील पिढ्यांचे रक्षण करण्यासाठी फार आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण आर्थिक विकास करण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. प्रदूषणाचं नियंत्रण, संसाधनांचे योग्य व्यवस्थापन आणि नैसर्गिक संपत्तीचे जतन केल्याने आर्थिक विकास हा टिकाऊ होतो. पर्यटन, शेती, वनव्यवसाय यासारख्या उद्योगांना हे चांगले पर्यावरण फार गरजेचे असते आणि त्यामुळे आपला एकंदरीत विकास साधला जाऊ शकतो. पर्यावरणाच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी आपण काय करू शकतो? तर यामध्ये सगळ्यात पहिले नियम आणि कायदे यांचं पालन आपण प्रत्येकाने करणे फार गरजेचं आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी, धोकादायक प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी आणि संसाधनांचे टिकाऊ वापर सुनिश्चित करण्यासाठी नियम आणि कायदे गव्हर्नमेंटने तयार करणे आणि त्याचे आपण या देशाचे नागरिक म्हणून पालन करणे फार गरजेचे आहे. उदाहरणार्थ, प्लास्टिक वापरावर बंदी कायदा गव्हर्नमेंटने तयार केलेला आहे, आपण त्याचा व्यवस्थित वापर केलेला पाहिजे. वाहनाच्या उत्सर्जनावर नियंत्रण, प्रदूषित नद्यांची स्वच्छता. दुसरं, तंत्रज्ञान. पर्यावरण संरक्षणासाठी नवनवीन तंत्रज्ञान महत्वाचे आहे. उदाहरणार्थ, सौर ऊर्जेचा वापर केला गेला पाहिजे, पवन ऊर्जेचा वापर केला पाहिजे, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला पाहिजे. प्रदूषण कमी करणारी औद्योगिक प्रक्रिया आपण अंमलात आणली पाहिजे. पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान आपण वापरलं पाहिजे. तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण आणि जनजागृती. पर्यावरणाच्या समस्यांबद्दल जनजागृती वाढवणे आणि जबाबदार वर्तन प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. हे आपण स्वतःही करू शकतो. उदाहरणार्थ, पर्यावरण शिक्षण शाळांमध्ये समाविष्ट करणे फार गरजेचे झालेले आहे. बऱ्याच शाळांमध्ये पर्यावरणाचा विषय हा समाविष्ट करण्यात आलेला आहे. धन्यवाद.
3: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रम

0: कार्यक्रमाचे सादर करते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: परिसर हा पर्यावरणविषयक कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. यासाठी जाणून घेऊया उष्माघाताचा त्रास जाणवल्यास करायच्या उपाययोजना. घट्ट कपडे सैल करावेत. रुग्णाला ताबडतोब सावलीत आणि पंख्याखाली घेऊन जावं. थंड पाणी भरपूर प्रमाणात प्यायला द्यावं. रुग्णासभोवतालची गर्दी टाळावी. तातडीनं उपचारासाठी रुग्णाला दवाखान्यामध्ये दाखल करावं. जवळील आरोग्य केंद्र किंवा महानगरपालिकेच्या दवाखान्याशी संपर्क साधावा. आकाशवाणी सांगलीतर्फे जनहितार्थ.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 6:55 होत आहेत. आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7 वाजता आज दिनांक या अंतर्गत आजचा सुविचार आपण ऐकाल. 7:20 एक गाणे ताजेतवाने. सकाळी 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. सकाळी 7:40 गाणी मनातली या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घ्याल. सकाळी 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज सकाळी 8:55 जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास, लेखन वीणा वाटोरे यांचं, सादरकर्ते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे. सकाळी 9:15 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. त्यानंतर 9:20 सप्रेम नमस्कार श्रोत्यांच्या पत्रोत्तरांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

आज सकाळी 9:30 आणि बालदोस्तांसाठी कार्यक्रम बालसभा यामध्ये ध्येयगाथा या सदरात मेरी क्युरी यांची जीवनगाथा आपण ऐकाल, तसंच अवकाशाची गुपिते या मालेत शनी या ग्रहाविषयी माहिती आपण ऐकू शकाल. सूत्रनिवेदन आदिती जोशी यांचं, सादर करते मुक्सित मुझावर. श्रोते हो, बालसभा हा कार्यक्रम संध्याकाळी 8:15 आम्ही पुनः प्रसारित करू. सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या या कार्यक्रमात मंगला जोशी यांचं शास्त्रीय गायन, त्यांनी गायलेला राग बिभास आपण ऐकू शकाल. आज सकाळी 11:00 हॅलो आपकी पसंत, श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी चित्रपट गीतांवर आधारित फोन इन कार्यक्रम. त्यानंतर 11:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

दुपारी 12 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. मुंबई केंद्रावरून आम्ही ते सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम. आज यामध्ये दिव्यांग आणि विशेष मुलांसाठी पालकांसाठी काम केल्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांची मुलाखत आपण ऐकाल. तसंच हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत आपण ऐकू शकाल. दुपारी 1:05 गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 1:45 भावधारा. 1:55 आयसी अक्षरे रसिके. 2 वाजता कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम प्रसारित होतील. दुपारी 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मीरा श्रीधर यांचं कर्नाटक शैलीतील शास्त्रीय गायन आपण ऐकाल. हे आहेत आमचे आज पहिल्या सभेत प्रसारित होणारे कार्यक्रम. आमची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल सायंकाळी 5 वाजता. सभेच्या सुरुवातीला म्हणजे 5 वाजता मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. आज यामध्ये कॉमर्स क्षेत्रातील करिअरच्या संधी याविषयी चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी बातचीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे. आज संध्याकाळी 6:05 लोकधन हा लोकसंगीतावर आधारित विशेष कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सादरकर्ते संजय पाटील. संध्याकाळी 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:35 सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत हा कार्यक्रम. या कार्यक्रमात अवघाची संसार सुखाचा करीन या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगावर आधारित नारायण लाड यांचं कीर्तन आपण ऐकू शकाल. रात्री 7:15 बालसभा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. रात्री 9:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज रात्री 9:30 नाटकों का अखिल भारतीय कार्यक्रम. यामध्ये आजचं नाटक आहे ज्याचं त्याचं कुरुक्षेत्र. मूळ लेखक ऋतुपर्णा दास. मराठी अनुवाद डॉ रमेश कुमार गवळी आणि सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे. रात्री 10 वाजता रविवासरीय अखिल भारतीय शास्त्रीय संगीत सभेचा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज या कार्यक्रमात विवेक सोनार यांचं बासरीवादन आपण ऐकणार आहात.

श्रोतेहो, याशिवाय दिवसभरात प्रसारित होणाऱ्या बातमीपत्रांच्या वेळा याप्रमाणे: सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. दुपारी 1:00 हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. दुपारी 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आज दुपारी 1:40 आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. दुपारी 2:15 दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. तसंच दुपारी 3:00 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आपण ऐकू शकाल. सायंकाळी 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून, 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून, संध्याकाळी 7:00 प्रादेशिक बातम्या आणि रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. तसंच रात्री 9:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, रात्री 11:00 हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या, ही सर्व बातमीपत्रं दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केली जातील. तर श्रोतेहो, ही होती आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.

कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:03 होत आहेत.

श्रोते हो सुप्रभात। आज आहे रविवार दिनांक 17 मे 2026। आजचा सुविचार, मित्र हो, जीवन म्हणजे एक संगीताची मैफिल आहे। प्रत्येक सूर त्यातील चढ उतारपणा हे आपल्याला काहीतरी नवीन नवीन शिकवण देऊन जातात। यामुळं आपले कान उघडे ठेवा, सजग रहा आणि जीवनरूपी या संगीताच्या मैफिलीच्या प्रत्येक तालात जीवनाचा आनंद घ्या, जीवनाचं सौंदर्य शोधा।

0: आजचा सुविचार आपण ऐकलात.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर लोणच्याचा तयार मसाला।
2: ही स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची।
3: प्राथमिक शिक्षण आनंदी करणार प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत।
2: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली।
3: संपर्क 9555551300।
2: खेळ, अभ्यास, सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच, घरी दप्तर न्यायचंच नाही। परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल,
3: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली।
2: प्रवेशासाठी संपर्क 9559553100।
4: बालसभा।

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

0: आमचे सर्व कार्यक्रम ऐका आणि या कार्यक्रमांबद्दल सूचना अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पाठवा आमच्या सप्रेम नमस्कार याच कार्यक्रमात. आणि हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर.
1: आकाशवाणी सांगली केंद्र सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.
2: यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
3: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
4: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळत आहे.
3: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
4: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, आम्ही

0: आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
1: जरूर ऐका 20 मे चा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मे ला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: आकाशवाणी पुणे मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असताना भारत नव्या संधींचं प्रवेशद्वार होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। जनगणना 2026 दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ। नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक। गडचिरोलीत ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 नक्षलवादी शरण आणि आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं। आता सविस्तर बातम्या। आपत्ती आणि संकटाचं दशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यात काल नेदरलँड्समधल्या प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले होते, त्यावेळी ते बोलत होते। वर्तमान जागतिक संघर्षाची परिस्थिती, उद्भवणारे ऊर्जा संकट यासारख्या आव्हानांच्या साखळीला सामोरे जाण्यास अपयश आल्यास जागतिक पातळीवर लोकसंख्येचा मोठा भाग गरिबीत ढकलला जाऊ शकतो, असंही मोदी यावेळी म्हणाले। जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले,
1: 21वीं सदी का भारत अवसरों की भूमि है। भारत टेक्नोलॉजी ड्रिवन भी है और ह्यूमैनिटी ड्रिवन भी है। भारत जितना एंशियंट है उतना ही मॉडर्न बन रहा है और विकसित भारत की जर्नी में भागीदारी का भी है। मैं नेदरलैंड्स में भारतीय समुदाय के सभी साथियों से कहूंगा, आप भारत में ज्यादा से ज्यादा सहयोग बढ़ाएं, इससे भारत का सामर्थ्य भी बढ़ेगा और आपके इन्वेस्टमेंट पर रिटर्न भी ज्यादा मिलेगा।
0: त्यानंतर पंतप्रधानांनी नेदरलँड्सचे राजे विलेम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान नेदरलँड्सच्या लायडन विद्यापीठाकडून 11व्या शतकातील चोल ताम्रपट पंतप्रधानांना भेट देण्यात आले। जनगणना 2026 दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ झाला। केंद्र सरकारनं निश्चित केलेले 33 प्रश्न यात विचारले जाणार आहेत। ही घर यादी आणि घर मोजणी प्रक्रिया महिनाभर सुरू राहणार आहे। यामध्ये प्रगणक प्रत्येक घरी भेट देऊन राज्यातील स्थिती, सोयीसुविधा आणि मालमत्तेशी निगडीत माहिती नोंदवून घेतील। स्वगणना प्रक्रिया पूर्ण केलेल्या नागरिकांनी आपला स्वयंगणना ओळख क्रमांक द्यायचा आहे, त्यामुळे

माहितीची पडताळणी करणे आणि संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणे सुलभ होईल. या प्रक्रियेदरम्यान नोंदवण्यात येणाऱ्या माहितीची गोपनीयता राखली जाईल असं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलं आहे. राज्यातल्या सरकारी निमसरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम 2013 म्हणजेच पॉश कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे निर्देश महिला आणि बाल विकास विभागानं दिले आहेत. यासंदर्भात विभागानं एक परिपत्रक जारी केलं असून विविध आस्थापनांची तपासणी करण्याचे कायदेशीर अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत अशा आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. यातील सदस्यांच्या नियुक्तीचे नियम पाळणंही आवश्यक आहे. तसंच महिलांना तक्रारीसाठी ईमेल लेखी अर्ज तसंच शी बॉक्स पोर्टल सारखी माध्यमं उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शासनानं दिल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. तपासणीदरम्यान पॉश कायद्याच्या तरतुदींचं पालन न झाल्याचं आढळल्यास संबंधित आस्थापनांवर कायद्याच्या कलम 26 नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही नमूद करण्यात आलं आहे. हवामान बदलाच्या समस्येवर जागतिक पातळीवर चर्चा आणि प्रत्यक्ष कृती यांचा मेळ घालणाऱ्या मुंबई क्लायमेट वीकच्या पहिल्या पर्वाच्या निष्पत्ती आणि परिणामकारकता अहवालाचं प्रकाशन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं. क्लायमेट वीकच्या दुसऱ्या पर्वाचं आयोजन पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक केली आहे. प्राध्यापक मनीषा मांढरे असं या संशयित आरोपीचं नाव असून ती पुण्यातल्या एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची शिक्षिका आहे. सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार एनटीएनं या प्रक्रियेत तिची तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली होती. तर पुण्यातून 14 मे रोजी मनीषा वाघमारे हिलाही अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींना काल पुणे न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना दिल्लीला नेण्यात आलं आहे. सीबीआयनं देशभरातल्या 6 विविध ठिकाणी छापा टाकून झडती घेतली. देशातल्या इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या 100 मुलांपैकी केवळ 62 मुलं इयत्ता 12वीपर्यंत पोहोचतात असं नियतकालिक रोजगार क्षमता सर्वेक्षणात आढळून आलं आहे. देशात 14 ते 18 वर्ष वयोगटातील 2 कोटींहून अधिक मुलं शालाबाह्य आहेत अशी माहिती शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी काल दिली. शालाबाह्य मुलांच्या समस्येवर विचारमंथन करणं आणि राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्थेच्या प्रस्तावित नवीन उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी धोरणांवर चर्चा करणं या उद्देशानं काल दिल्लीत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं एका बैठकीचं आयोजन केलं होतं. आर्थिक अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि उपजीविकेची आव्हानं या कारणांमुळे ही मुलं शिक्षण व्यवस्थेबाहेर राहत असल्याचं त्यांनी नमूद केलं. नागपूर मडगाव रेल्वे एक्सप्रेसला काल नागपूर रेल्वे स्थानकावरून केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आठवड्यातून 2 दिवस चालवण्यात येत असलेल्या या गाडीला प्रवाशांचा 100% आणि सातत्यपूर्ण प्रतिसाद मिळत राहिला तर ही गाडी रोज चालवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करेल असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. या गाडीला वर्धा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, पनवेल, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आदी महत्वाच्या स्थानकांवर थांबा आहे. पुण्यात गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये झालेल्या पुणे अॅग्री हॅकेथॉनमधील 16 नाविन्यपूर्ण उत्पादनांपैकी निवड झालेल्या 4 उत्पादनांना कृषी यांत्रिकीकरण योजनेत समाविष्ट करण्याची कार्यवाही राज्य सरकारमार्फत सुरू झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. कृषी विभागाच्या वतीनं पुण्यातल्या कृषी महाविद्यालयाच्या आवारात दुसऱ्या पुणे अॅग्री हॅकेथॉन 2026 स्पर्धेचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. यावर्षीच्या हॅकेथॉनमध्ये विविध राज्यातल्या सुमारे 1,300 स्पर्धकांनी तर राज्यातून 867 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

0: गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत काल 8 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली तर 5 नक्षलवादी पोलिसांसमोर शरण आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय सदस्य राजू मंगू एको आणि त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी येमला तसंच इतर 6 कंपनी सदस्यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली. या सर्वांकडून 65,34,000 रुपये रोख रक्कम, AK-47, SLR यासह अन्य बंदुका असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांवर 64,00,000 रुपयांचं बक्षीस होतं. त्याशिवाय शरण आलेल्या 5 नक्षलवाद्यांवरही 38,00,000 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. नक्षलवाद्यांना अटक आणि शरणागती यामुळे गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याचं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी सांगितलं. गांधीनगर इथं सुरू असलेल्या आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनानं 77 किलो वजनी गटात 3 कांस्य पदकं पटकावली. स्नॅच, क्लीन अँड जर्क या प्रकारांमध्ये 220 किलो वजन उचलून तिनं 3 पदकं आपल्या नावे केली. हवामान. मराठवाडा आणि कोकणात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असताना भारत नव्या संधींचं प्रवेशद्वार होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. जनगणना 2026च्या दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी CBI काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. गडचिरोलीत ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 नक्षलवादी शरण आणि आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत. ऐकूया एक गाणे ताजे तवाने.

प्रसेनजीत कोसंबी आणि रेश्मा सोनवणे यांनी गायलेलं राजेश बंगुडे यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं अशोक वायगावकर यांचं. एक गाणे ताजेतवाने आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 7:25 होत आहेत. आता अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
1: अभिजात मराठी आपली मराठी।

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण 21व्या शतकातील जागतिकीकरणाच्या संस्कृतीत जगत आहोत. आजची 21व्या शतकातील संस्कृती ही प्रामुख्याने माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर उभी आहे. आजच्या या माहितीच्या महास्फोटामध्ये नवनवीन माहिती लोकांपर्यंत रोज पोचते आहे. ही माहिती जसजशी उपयोगी पडणार आहे तशीच ती गोंधळात टाकणारी आहे. ही सर्व माहिती वाचकांपर्यंत योग्य प्रकारे खऱ्या आणि प्रमाणित स्वरूपात पोहोचवण्याचं प्रमुख कार्य मराठी विश्वकोशाच्या माध्यमातून होत आहे. यानिमित्तानं मराठी विश्वकोश आणि वाचक या विषयावर आपण आज संवाद साधणार आहोत डॉक्टर सरोजकुमार सदाशिव मिठारी, विद्याव्यासंगी सहाय्यक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, वाई, जिल्हा सातारा यांच्याशी. सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: नमस्कार श्रोते.
0: सर, मराठी विश्वकोशाचा आवाका खूप मोठा आहे आणि त्यात नवनवीन माहितीची भर पडत असते, पण या विश्वकोशाचा नेमका वाचक कोण आहे?
1: कोश वाङ्मयाचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक तर सर्व विषय संग्राहक आणि विशिष्ट विषय संग्राहक. आपला मराठी विश्वकोश जो आहे तो साधारणतः सर्वसाधारण ज्ञानकोश आहे आणि काही विशिष्ट विषयाचे ज्ञानकोश असतात. त्याच्यामध्ये तत्वज्ञान कोश वेगळा असतो, सरिता कोश वेगळा असतो. मात्र मराठी विश्वकोशानं वेगवेगळ्या विषयांना सामावून घेतल्यामुळं त्याला सर्वसाधारण विश्वकोश असं म्हणलेलं आहे. आणि याचा जो वाचक आहे तो वाचक इकडे येणारा तो विशिष्ट काहीतरी त्याला एक सामान्य माहिती त्या विषयाची पूर्व अनुभव असतो, त्या अनुषंगानं तो विश्वकोशाकडे येत असतो. म्हणजे एक संदर्भ साधन.

0: या हेतूने तो वाचक विश्वकोशाकडे येत असतो. मग हा वाचक कोण आहे? तर साधारणतः त्याच्यामध्ये काही अभ्यासू विद्यार्थी आहेत, संशोधक विद्यार्थी आहेत, किंवा अगदी पदवीधर विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, अशा प्रकारचे वेगवेगळ्या स्तरातील वाचक या विश्वकोशाशी जोडलेले आपल्या आढळतात. आणि हे वाचक सुद्धा वेगवेगळ्या विषयांसाठीचे स्वतंत्र आहेत. म्हणजे मराठी विश्वकोशात विषय किती जर आपण प्रश्न केला, तर विषय आणि उपविषय धरून साधारणतः 110 विषयांची माहिती हा आपला विश्वकोश देत असतो. म्हणजे या सर्व विषयातील वाचकांना पायाभूत ज्ञान मिळवण्याचे एक मुख्य साधन म्हणजे हे मराठी विश्वकोश आपल्याला दिसून येतील.
1: सर, आपण सांगितल्याप्रमाणे आता हे जे विश्वकोशाचे खंड प्रकाशित झालेले आहेत किंवा केले जातात, तर हे खंड किती आहेत?
0: विश्वकोशाचे एकूण खंड जर पाहिले तर संहिता खंड आहेत, त्याच्यामध्ये माहिती आपण खंड कोश म्हणतो, तर ते 1 ते 20 खंड आहेत. आणि 21वा जो खंड आहे तो सूची खंड आहे. म्हणजे सामान्य वाचकाला माहिती नाही की मुंबई बद्दलची त्याला माहिती जाणून घ्यायची आहे, महाराष्ट्राबद्दलची माहिती जाणून घ्यायची आहे. म्हणजे 1 ते 20 खंड सलग वाचताना त्याची जी दमछाक होणार आहे, त्याच्यासाठी एक मध्यम मार्ग हा कोश वाङ्मयातला असा असतो की सूची खंडामध्ये सगळ्या नोंदींची यादी एकत्र त्याला पाहायला मिळते आणि अगदी पटकन त्या नोंदीपर्यंत पोहोचणं, ती नोंद वाचण्यासाठी मिळवणं सोपं जातं. तर असे हे 21 खंड जे आहेत ते विश्वकोशाचे आहेत. आणि याची रचना जर आपण बघितली तर मराठी वर्णमाला, म्हणजे सोप्यात सोपी पद्धत, म्हणजे अगदी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्याला जरी वाटलं तर त्या विश्वकोशामध्ये काय मला पाहता येईल, तर ज्याला वर्णमाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, थोडक्यात आपली मुळाक्षरे जे आपण पहिलीच्या वर्गामध्ये शिकलेलो असतो ज्ञापर्यंतची ती वर्णमाला, तर यानुसार त्या कोशाची रचना किंवा त्यांच्या नोंदींची रचना केलेली आहे. आणि साधारणतः आपण आकडेवारी जर पाहायची म्हणली तरी 1 ते 20 खंडांमध्ये साधारणतः 18,000 नोंदी या विश्वकोशामध्ये आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात. आणि पानांची संख्या जर बघितली तर 22,000 पृष्ठ संख्या आहे. म्हणजे इतकी इत्यंभूत माहिती असणारे हे महत्वाचं साधन आपण त्याला म्हणतो.
1: सर, हा आवाका तुम्ही सांगताय खूप मोठा आहे, पण मग हे 1 ते 20 खंड तयार केलेले आहेत आणि त्याच्या ह्या नोंदी पण शोधायच्या आहेत, मग वाचकांसाठी काही विशिष्ट मार्गदर्शक प्रणाली विश्वकोशाने तयार केली आहे का?
0: हो, केलेली आहे. आता वाचकाला त्या नोंदीपर्यंत पोहोचण्यासाठी पहिला महत्वाचा मार्ग म्हणजे त्याला वर्णमालेचा परिचय असणं. आणि मग त्यासाठी विश्वकोशाच्या पहिल्या खंडामध्ये विश्वकोशाचे आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी एक दीर्घ प्रस्तावना लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये विश्वकोशाचं स्वरूप काय असेल, त्याच्यामध्ये नोंदींची रचना कशी असेल, याची त्यांनी मांडणी केलेली आहे. आणि तिथं वर्णमालेचा क्रमही आपण दिलेला आहे, म्हणजे वाचक त्या वर्णमाले क्रमानुसार त्या नोंदीमध्ये कोणत्या खंडात किती पृष्ठावर आहे ते पाहणं सोपं जातं त्याला. आणि सूचीखंड हा मार्गदर्शक त्याचा महत्वाचा आहे. सूचीखंडामुळे एखादी नोंद विश्वकोशाच्या कोणत्या खंडात कोणत्या पृष्ठावर पुन्हा त्याच्यामध्ये स्तंभ आहेत, तर त्यामुळे ते पटकन शोधणं त्याला सोपं जातं.
1: अच्छा, मराठी आता विश्वकोशाच्या नोंदींच्या स्वरूपात आपल्याला माहिती मिळते, म्हणजे आपण शोधायला गेलो तर ह्या नोंदी म्हणजे नेमकं काय?
0: बऱ्याच वेळेला नोंदी या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. कोशामध्ये नोंदी याचा अर्थ लेख या अर्थाने आपण घेतो. जसं वर्तमानपत्रामध्ये एखादा लेख आपण म्हणतो, किंवा संशोधनात्मक पातळीवर आपण त्याला शोधनिबंध म्हणतो. विश्वकोशाच्या मध्ये जी माहिती लिहिली जाते त्याला नोंद, थोडक्यात त्याला टिपण आपण असं म्हणतो, किंवा टाचण असा एक शब्द आहे. आता मराठी विश्वकोशामध्ये साधारणतः ह्या नोंदींचेच अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे विश्वकोशामध्ये सर्व विषयांची माहिती येत असली तरी त्याला एक काही मर्यादा आहे, आणि ती मर्यादा म्हणजे शब्दांची मर्यादा. साधारणतः 250 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे लघु नोंद, 500 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे मध्यम, 750 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे दीर्घ नोंद, आणि त्याच्याही पुढं 750 शब्दांच्या पुढच्या जर नोंदी असतील त्याला आपण अतिदीर्घ नोंद किंवा व्याप्ती नोंद असं अशा प्रकारे म्हणतो. आणि मग त्यानुसार त्या विषयाची मांडणी काय आहे, त्या विषयाचा आशय काय आहे, तर त्याच्यानुसार आधी ती नोंद कोणत्या शब्दात घ्यायचं ह्याचं कार्यालयीन संपादकीय मंडळात त्याचा आधी निर्णय केला जातो. म्हणजे लेखकाला सुद्धा नोंद लिहिताना एक आराखडा देण्यापूर्वी की ही नोंद या इतक्या इतक्या शब्दांमध्ये असावी, अशा प्रकारे त्या नोंदींचं स्वरूप ठरवून दिल्यामुळं लेखकाला विहित वेळेत ते लिहून देणंही सोपं जातं.
1: सर, तुम्ही आता नोंदीच्या ज्या वाचन करायचंय त्याच्याविषयी आम्हाला सांगत आहात, तर ही नोंद वाचन करण्याचा मुख्य हेतू काय असतो, की कशा प्रकारे आपण ती नोंद वाचन केली की आपल्याला प्रॉपर माहिती मिळेल?
0: खरं तर मराठी विश्वकोशाच्या निर्मितीचा मुख्य हेतू जो आहे

0: मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तर्कतीर्थाने आपल्या पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेत सांगितलेलं आहे. माझं तर वाचकांना या निमित्तानं आवाहन राहील की विश्वकोशाचे खंड वाचण्यापूर्वी पहिला ती प्रस्तावना त्यांनी जरूर वाचावी. आणि त्याच्यामध्ये सगळे तुम्ही जो प्रश्न विचारला की वाचनाचे हेतू काय असेल, त्या हेतूबद्दलचं स्पष्टीकरण आपल्याला दिसून येईल. सर्वसाधारण शिक्षित मराठी माणूस जो आहे तो अगदी कोणत्याही क्षेत्रात काम करत असला तरी त्याच्या ज्ञानविषयक गरजा मराठीतून भागल्या पाहिजेत. आणि नागरिक म्हणून आपली कार्यक्षमता टिकवून धरण्यासाठी अनेक विषयांचा परिचय करून घेणे आणि तो वाढवित राहणे आवश्यक आहे असं तर्कतीर्थांचं मत त्याच्यामध्ये दिसतं. आणि म्हणून ते म्हणतात की यासाठी विश्वकोशासारख्या संदर्भ ग्रंथांची आवश्यकता आहे. वाचकाच्या मनामध्ये वाचनाबद्दलची उत्कंठा निर्माण व्हावी हा एक मुख्य हेतू याच्यामध्ये आहे. आणि विश्वकोश वाचून त्या विषयाच्या संबंधीचं जर मूलभूत संकल्पना आहेत त्या संकल्पनांचं एक स्पष्ट आकलन या नोंदी वाचनाच्या मूळ होत असतं. आणि वाचकाचे काही उद्दिष्ट वेगवेगळे असतात. एखाद्या वाचकाला वाटतं की जगातील कुठल्याही विषयाची माहिती मला मराठीतून मिळायला पाहिजे, त्या हेतून तो विश्वकोशाकडे येऊ शकतो. किंवा एखादा अपरिचित शब्द असेल, एखादी अपरिचित संकल्पना असेल, ती त्याला समजून घ्यायची असेल तर तो विश्वकोश त्यासाठी मार्गदर्शक आहे. किंवा एखाद्या गोष्टीची त्याला जुजबी माहिती आहे. अलीकडच्या काळामध्ये मोबाईल किंवा ह्या चलभाष तंत्रज्ञानामुळे खूप प्रकारची माहिती त्याच्या समोर येते. मग त्या माहिती जी जुजबी स्वरूपात आलेली आहे ती अधिकृत आहे का नाही त्याची त्याला चाचपणी करायची असेल तर तो विश्वकोशामध्ये त्याचा आधार घेऊ शकतो. किंवा मग कोणकोणते संदर्भ शोधता येईल ते नोंदीमध्ये त्याला मिळतील. आणि आपल्याला जी माहिती उपलब्ध आहे त्या माहितीची सर्वात महत्वाचं म्हणजे सत्यता पडताळणं महत्वाचं आहे. आणि ही अधिकृत विश्वासार्ह माहिती विश्वकोशामध्येच वाचकाला मिळते. कारण विश्वकोशामध्ये आलेली नोंद ही लेखक, समीक्षक, संपादक या सगळ्या पातळ्यांवर त्या नोंदीची पडताळणी होऊन मग ती अंतिम स्वरूपात खंडांमध्ये दिली जाते. म्हणून त्याला एक विश्वासार्ह दर्जा त्या नोंदीने आपल्याला असलेला पाहायला मिळतो.
1: पण ही माहिती जी तुम्ही सांगतायत तर ती अनेकांना उपयोगी आहेच. मराठी जाणणाऱ्यांना हे मूळ शब्द कसाला त्याच्याविषयी सगळी माहिती असते, त्याचे अनेक अर्थ असतात, भावार्थ असतात, ते सगळं त्याच्यामधून त्यांना माहिती मिळते. पण सर्वसामान्यांना वाटेल की हे एवढं सगळं जड जंबाळ वाटतंय किंवा काय, तर मग विश्वकोश अगदी सर्वसामान्यांना पोहोचेल आणि समजेल असा व्हावा यासाठी काही रचना आहे.
0: बरोबर आहे. कोश म्हणले की लोकांच्या मनामध्ये गैरसमज किंवा एक भीती असते की काहीतरी खूप भलं मोठं ते आहे आणि आपल्याला समजेल की नाही.
1: अगदी.
0: तर त्याची रचना नोंदींची करताना वाचकाला त्याच्या आंतरिकतेला भर पडेल अशा प्रकारे किंवा जोडून घेईल, वाचक त्या नोंदीपासून दुरावणार नाही, फटकून राहणार नाही अशा प्रकारची रचना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एखादी नोंद असेल, चरित्रात्मक नोंद असेल, तर त्या व्यक्तीचं चित्र तिथे असतं. काही देशांच्या नोंदी असतील तर त्यांचे नकाशे आपण देत असतो. ह्या नोंदींचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की समजा मराठी माणूस भ्रमंती करत असतो, पर्यटन करत असतो, परदेशात जात असतो, तिथं गेल्यानंतर तिथली भौगोलिक परिस्थिती जी आहे ती त्याला माहीत असेलच असं नाही. पण विश्वकोशानं त्या देशांचे नकाशे सुद्धा आपल्या खंडांमध्ये दिलेले आहेत. आणि हे नकाशे करत असताना त्या त्या राजदूतावासांशी संपर्क करून पत्रव्यवहार करून अधिकृतपणे त्या देशांच्या स्थलनामांची निश्चिती आपण केलेली आहे. आणि ती सुद्धा नकाशात आपण मराठीतच दिलेली आहेत.
1: मात्र
0: ती मराठीत देत असताना उच्चार मात्र त्यांच्या भाषेप्रमाणे होतील याची काळजी घेतलेली आहे.
1: जपान
0: म्हणजे जपानमध्ये जरी एखादा मराठी माणूस गेला, त्याने विश्वकोशाचा नकाशा वाचला आणि त्या उच्चार त्या स्थळाचा वाचला तर त्याला बरोबर अगदी तो पत्ता मिळेल.
1: सर, विश्वकोशाचे खंड हे वाचक स्नेही बनलेले आहे, परंतु आधुनिकतेचा काही त्यावर वापर करून ते कुठेही आपल्याला बघता येतील का, म्हणजे मोबाईल सारख्या विशेष उपकरणावर?
0: खूप चांगला प्रश्न आहे. आणि आधुनिक काळात ह्या प्रश्नाची निकट सगळ्यांनाच आहे. म्हणजे विश्वकोशाचा खंड जर बघितले तर साधारणतः एक खंड 1000 पृष्ठांचा असतो. किमतीच्या दृष्टीने विचार केला तर किंमत अतिशय अल्प आहे. म्हणजे बालभारती शासकीय मुद्रणालयामध्ये अगदी 175 रुपयांना केवळ 1000 पानांचा खंड आपल्याला मिळतो. ज्याला मुद्रित प्रतीमध्ये आवड आहे त्यांना जरूर ते खंड घ्यावेत. पण ज्यांना प्रवासात आहे किंवा जो बाहेरचा देशामध्ये राहणारा विद्यार्थी किंवा हे आहे, तर यांच्यासाठी सुद्धा आज महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचं स्वतंत्र संकेतस्थळ आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. मराठी विश्वकोश .org हे आपलं संकेतस्थळ आहे. आणि या संकेतस्थळावरती 1 ते 21 खंड आपण वाचकांना मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांची सूची आहे. त्यामुळं कोणतीही नोंद वाचकाला अगदी प्रवास

0: उत्साहात असेल किंवा अगदी कोणत्याही तो त्याच्या कार्यामध्ये वेगळा असला तरी ती एखादी नोंद वाचून तो पुढे अग्रेषित करू शकतो, समाज माध्यमावर पाठवू शकतो. अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केलेला आहे आणि आम्हाला सांगायला आनंद होतो की जवळजवळ संकेतस्थळाला भेट दिलेल्या वाचकांची संख्या बघितली तर 2 कोटीच्या आसपास आहे.
1: खूपच छान.
0: आणि केवळ तो भेट देत नाहीये तर तो पत्रव्यवहारही करतोय संकेतस्थळावरती, ज्याला आपण ऑनलाईन माध्यम म्हणतो, त्या माध्यमातून एखाद्या नोंदीबद्दलची तो आजकाल मतही देतोय.
1: हो,
0: किंवा एखाद्या नोंदींमध्ये त्याला जर काही वेगळे माहिती तपशील मिळाले किंवा काही अपूर्णता जरी जाणवत असेल तरी त्याला वाचकाला वाचक म्हणून तो आपण अधिकारही दिलेला आहे. त्यामुळं मराठी ज्ञानव्यवहारात मराठी विश्वकोशाने ही एक मोठी क्रांती केलेली आपण हरकत नाही म्हणायला.
1: डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर, आज आपण इथं आलात आणि मराठी विश्वकोश आणि वाचक या विषयावर आमच्याशी सुसंवाद साधलात, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत, तेव्हा आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aapli maratha210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: अभिजात मराठी,
4: आपली मराठी.
3: अभिजात मराठी.

0: आयोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. मध्यम लहरी 239.68 meters अर्थात 1251 kilohertz वर, FM बँड 100.6 megahertz वर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 7:41 होत आहेत.
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: जिनेकर सन 1910 पासून
1: जिनेकर लोणचाचा तयार मसाला।
2: ही स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची।
3: प्राथमिक शिक्षण आनंदी करणार प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत।
2: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली।
3: संपर्क 955-955-3100।
2: खेळ अभ्यास सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच, घरी दप्तर न्यायचंच नाही। परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल,
3: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली।
2: प्रवेशासाठी संपर्क 9559553100।
4: आकाशवाणी सांगली केंद्र, श्रोते हो आता ऐकूया कार्यक्रम गाणी मनातली। गाणी मनातली कार्यक्रमात सुरुवातीला स्नेहल जोशी यांनी गायलेली रमेश अणावकर यांची ही गीतरचना ऐकूया। संगीत आहे वसंत प्रभू यांचं।

स्नेहल जोशी यांनी गायलेली रमेश अणावकर यांची ही रचना. पण ऐकली संगीत होतं वसंत प्रभू यांचं. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया अनिल कुमार खोब्रागडे यांच्या आवाजात ही गीतरचना.

अनिल कुमार खोब्रागडे यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. श्रोते हो गाणी मनातली हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की

0: कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
2: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: श्रोते हो, येत्या मंगळवारी ऐकायला विसरू नका अमृत कलश या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:35 तेव्हा जरूर ऐका अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: गाणी मनातली या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया वसंत आजगावकर यांनी गायलेली शांता शेळके यांची गीतरचना.

वसंत आजगावकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणी सांगली केंद्रावरून. सकाळचे 8 वाजतायत. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. त्यानंतर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. ही सर्व बातमीपत्र आता आम्ही सहक्षेपित करत आहोत. प्रथम ऐकणार आहोत दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र. त्यामध्ये प्रथम म्हणजे ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदीतलं बातमीपत्र.

0: आकाशवाणी पुणे 8:30 झाले. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी, पूजा दीक्षित आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. आशियाई भारत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं. आणि येत्या 2 दिवसात केरळमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. आपत्ती आणि संकटांचं दशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यात काल नेदरलँड्स इथल्या प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले होते, त्यावेळी ते बोलत होते. वर्तमान जागतिक संघर्षाची परिस्थिती, उद्भवणारं ऊर्जा संकट यासारख्या आव्हानांच्या साखळीला सामोरं जाण्यासाठी अपयश आल्यास जागतिक पातळीवर लोकसंख्येचा मोठा भाग गरिबीत ढकलला जाऊ शकतो, असंही मोदी यावेळी म्हणाले. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले,
1: 21वीं सदी का भारत अवसरों की भूमि है. भारत टेक्नोलॉजी ड्रिवन भी है और ह्यूमैनिटी ड्रिवन भी है. भारत जितना एंशियंट है उतना ही मॉडर्न बन रहा है और विकसित भारत की जर्नी में भागीदारी का भी है. मैं नेदरलैंड्स में भारतीय समुदाय के सभी साथियों से कहूंगा, आप भारत में ज्यादा से ज्यादा सहयोग बढ़ाएं, इससे भारत का सामर्थ्य भी बढ़ेगा और आपके इन्वेस्टमेंट पर रिटर्न भी ज्यादा मिलेगा.
0: त्यानंतर पंतप्रधानांनी नेदरलँड्सचे राजे विलेम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नेदरलँडच्या लायडन विद्यापीठाकडून 11व्या शतकातील चोळ ताम्रपट पंतप्रधानांना भेट देण्यात आले. दरम्यान पंतप्रधान आपला नेदरलँडचा दौरा आटोपून आज स्वीडनमधील गोथेनबर्ग इथं पोहोचतील. पंतप्रधान आजपासून 2 दिवस स्वीडनच्या दौऱ्यावर आहेत. नवी दिल्ली आणि स्टॉकहोम यांच्यातील दृढ होत चाललेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमधील हा एक ऐतिहासिक टप्पा ठरेल. हा दौरा पंतप्रधानांच्या व्यापक युरोपीय दौऱ्याचा 3रा टप्पा असून जानेवारी 2026 ऐतिहासिक भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करार अंमलात आणल्यानंतर या खंडात केलेला त्यांचा हा पहिलाच दौरा आहा.

वेगानं होणारे तांत्रिक बदल आणि भूराजकीय आव्हानांच्या युगात द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणं आणि परस्पर सहकार्याच्या नव्या संधी शोधणं हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. दिल्ली सरकारनं राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात एव्हिएशन टर्बाईन इंधनावरील मूल्यवर्धित कर 25% साठ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितलं. विमान क्षेत्राला दिलासा देणं, पर्यटन आणि मालवाहतूक उपक्रमांना चालना देणं या उद्देशानं दळणवळण आणि आर्थिक उलाढाल बळकट करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला असून त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं गुप्ता यांनी सांगितलं. करातील हा सवलतीचा दर सुरुवातीला पुढील 6 महिन्यांसाठी लागू राहील असंही त्या म्हणाल्या. दिल्ली न्यायालयानं काल नीट पेपर फुटी प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार पी व्ही कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे या दोन आरोपींना 10 दिवसांसाठी सीबीआय कोठडीत पाठवलं आहे. पुढील तपासासाठी या दोघांना राष्ट्रीय राजधानीबाहेर नेणं आवश्यक असल्याचं आणि या प्रकरणामागील व्यापक कट कारस्थानाचा तपास करणं गरजेचं असल्याचं तपास यंत्रणेनं न्यायालयाला सादर केल्यानंतर विशेष सीबीआय न्यायाधीश अजय गुप्ता यांनी कुलकर्णी आणि वाघमारे यांना सीबीआय कोठडी सुनावली. दरम्यान सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक केली आहे. प्राध्यापक मनीषा मांढरे असं या संशयित आरोपीचं नाव असून ती पुण्यातील एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची शिक्षिका आहे. सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार एनटीएनं या प्रक्रियेत तिची तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली होती. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत काल 8 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली तर 5 नक्षलवादी पोलिसांसमोर शरण आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय सदस्य राजू मंगू वेको आणि त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी येमला तसंच इतर 6 कंपनी सदस्यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली. या सर्वांकडून 65,34,000 रुपये रोख रक्कम, AK-47, SLR यासह अन्य बंदुका असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांवर 64,00,000 रुपयांचं बक्षीस होतं. त्याशिवाय शरण आलेल्या 5 नक्षलवाद्यांवरही 38,00,000 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. नक्षलवाद्यांना अटक आणि शरणागती यामुळे गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याचं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. सोमालियाच्या लोकप्रतिनिधींमध्ये राजकीय हस्तांतरण प्रक्रियेसंदर्भात 3 दिवस सुरू असलेली चर्चा काल कोणताही ठोस निर्णय न होता संपली. राष्ट्राध्यक्ष हसन शेख महमूद यांचा 4 वर्षांचा कार्यकाळ काल संपला. अध्यक्षीय आणि संसदीय कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढवण्यासाठीच्या घटनादुरुस्तीला मंजुरी दिली होती, मात्र विरोधी पक्ष आणि काही संघीय सदस्य राज्यांनी ही मुदतवाढ नाकारली आहे. सोमालियामध्ये सुरू असलेली मानवतावादी हक्कांची पायमल्ली आणि असुरक्षितता ही मोठी संकटं प्रथम सोडवावीत असं आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या सहाय्य समितीनं केलं आहे. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांचा मागोवा घेण्यासाठी सुरक्षा दलांनी काल अनेक भागांमध्ये शोधमोहीम सुरू केली आहे. 12 मेला मेंढर तालुक्याच्या मानकोट भागात घुसखोरीचा एक प्रयत्न हाणून पाडण्यात आला होता, ज्यामध्ये एक दहशतवादी मारला गेला. या घटनेनंतर पूंछच्या विविध भागांमध्ये ही शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. नियंत्रण रेषेलगतच्या कृष्णाघाटी क्षेत्रात घुसखोरांचा खात्मा केल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून अतिरिक्त तपासणी नाके उभारण्यात आले आहेत आणि वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीनं काल बंगळुरू इथं राजकीय पक्ष, कायदे मंडळ आणि नागरिकांसोबत व्यापक चर्चा केली. प्रसारमाध्यमांना माहिती देताना समितीचे अध्यक्ष PP चौधरी म्हणाले की कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार, माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोइली आणि भाजप तसंच इतर पक्षांच्या प्रतिनिधींनी संसदेनं JPCकडे पाठवलेल्या एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकावर आपली मतं मांडली. निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी काही राज्यांच्या विधानसभा मुदतपूर्व विसर्जित कराव्या लागतील आणि पक्षांतर बंदी कायदे, अविश्वास ठराव आणि राष्ट्रपती राजवटीमुळे निर्माण होणारे प्रश्न सोडवावे लागतील. वारंवार निवडणुका घेणं राष्ट्रीय हिताचं नाही, कारण त्यामुळे निवडणूक आचारसंहितेमुळे विकासावर परिणाम होतो.

0: आर्थिक घडामोडींना अडथळा येतो, पर्यटनावर प्रतिकूल परिणाम होतो, तसंच शिक्षण विभाग, बँका आणि सरकारच्या संबंधित विभागांवरही परिणाम होतो, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. गांधीनगर इथं सुरू असलेल्या आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनानं 77 किलो वजनी गटात 3 कांस्य पदकं पटकावली. स्नॅच, क्लीन अँड जर्क या प्रकारांमध्ये 220 किलो वजन उचलून तिनं 3 पदकं आपल्या नावे केली. हवामान. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान बेटं आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागांमध्ये आगेकूच केली आहे. त्यानुसार या महिन्याच्या 26 तारखेला केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. येत्या 3 ते 4 दिवसात अंदमान आणि निकोबार बेटं, पश्चिम बंगालचा उपहिमालयीन भाग, सिक्कीम, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, केरळ तसंच मध्य आणि दक्षिण कर्नाटकच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. तर पुढील 2 दिवसात बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, ओदिशा, रायलसीमा, किनारपट्टीजवळील आंध्र प्रदेश, कोकण, गोवा, तेलंगण, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वर्तमान देशात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं आणि येत्या 2 दिवसात केरळमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.61 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्झवर, FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:41 झाली आहेत. श्रोते हो, या प्रसारणात मी आहे आपल्यासोबत रोहित इंदोलीकर. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: छ खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणि। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: आपल्या देशाचा आपण जर इतिहास पाहिला तर आपल्याला असं दिसून येईल की व्हर्च्यूच्या नावाखाली आपण एक्स्ट्रीमिटी साधली,

आणि म्हणून आपल्या देशावर गेली कित्येक वर्ष परचक्र आली, आपल्यावर आक्रमण झाले, त्यांना आपल्याला तोंड देता आलेलं नाही. अगदी अलीकडच्या काळापर्यंतही आपला पराभवच होत गेला. पूर्वीचा काळ जर आपण पाहिला तर आपल्याला असं दिसून येईल की पूर्वीच्या काळी लोक त्यागाच्या एक्स्ट्रीमिटीला जात होते, तर आताच्या काळी लोक भोगाच्या एक्स्ट्रीमिटीला जात आहेत. रामायण का घडलं आणि महाभारत का घडलं, त्या दोन्ही घटना ज्या घडल्या त्याला कारण त्याग. महाभारतातल्या घटना ध्यानात घ्या, त्यामधल्या पुष्कळच्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर आपल्या ध्यानात येईल की महाभारतातील लोक एवढे मोठे होते तरी ते खरं तर चुकत गेले. ते चुकत गेले म्हणून महाभारत घडलं, नाहीतर महाभारत घडलं नसतं. जीवनविद्या जे सांगते की त्याग आणि भोग या दोन टोकांपैकी कोणत्याही

पुष्कळच्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर आपल्या ध्यानात येईल की महाभारतातील लोक एवढे मोठे होते तरी ते खरं तर चुकत गेले. ते चुकत गेले म्हणून महाभारत घडलं, नाहीतर महाभारत घडलं नसतं. जीवनविद्या जे सांगते की त्याग आणि भोग या दोन टोकांपैकी कोणत्याही एका टोकाला न जाता सुवर्णमध्य साधा, हे जर आपल्या पूर्वीच्या लोकांनी साधलं असतं तर आपल्या देशाची भूमी जी पूर्वी सुवर्णभूमी म्हणून गाजत होती ती आजही तशीच राहिली असती. महाभारतातील धर्मराजाचं उदाहरण घ्या. त्याला शकुनी मामा आणि दुर्योधन यांनी बोलावलं. कशाला बोलावलं? जुगार खेळायला. द्यूत हा शब्द जरा मोठा म्हणून जुगाराला द्यूत म्हणत त्याने त्या धर्मराजाला द्यूत खेळायला बोलावलं. एक लक्षात घ्या की त्यावेळच्या इंद्रप्रस्थ या राज्याचा धर्मराजा म्हणजे युधिष्ठिर हा राजा होता. आता राजाचं कर्तव्य काय? जुगार खेळणं हे काय राजाचं कर्तव्य? बरं, कोणी जुगार खेळायला ये म्हणून बोलावलं म्हणून जाणं, आणि बरं तो गेला तर पणाला लावताना काय काय लावायचं याला तरी मर्यादा. ती त्यानं मर्यादा ओलांडली. मर्यादा ओलांडताना किती मर्यादा ओलांडायची? अरे तू तुझ्या स्वतःच्या खिशातला हवं तर घ्याल, पण भावाला सुद्धा आणि बायकोला सुद्धा पणाला लावतोस. आणि त्याचबरोबर राज्यामधलं जे धन आहे त्यालाही तू पणाला लावतोस, अरे तुझा अधिकार काय त्याच्यावर? लक्षात घ्या की राज्यामधलं जे धन आहे ते प्रजेचं धन आहे, ते राजाचं नाही, हे त्यानं ध्यानात घ्यायला हवं होतं. ज्याच्यावर त्याचा अधिकारच नाही ते त्यानं पणाला लावलं. नाव त्याचं धर्म, पण त्यानं अधर्म केला. युधिष्ठिराला आपण धर्मराज म्हणतो, पण त्यानं धर्म पाळला नाही, मर्यादा पाळली नाही, आणि त्याचा परिणाम काय झाला? तर त्या सर्व भावंडांना वनवास पत्करावा लागला. पहिल्यांदा आपण फसलो, आता आपण शिकलं पाहिजे. पण नाही, याला दुसऱ्या खेपेला बोलवलं, हा पुन्हा गेला. अरे एकदा तुला कळलं ना की हा शकुनी आणि दुर्योधन लबाड आहेत आणि जुगार खेळणं हे पाप आहे, हे तुला माहीत असताना सुद्धा तू जुगार खेळायला जातोस, याला काय म्हणावं? आणि म्हणतो काय की जुगार खेळायला बोलावल्यानंतर न जाणं हे राजाला शोभत नाही? म्हणजे जुगार खेळणं राजाला शोभतं का? काहीतरी कल्पना त्यानं करून घेतलेली होती. पांडवांना दोनदा वनवासाची शिक्षा झाली आणि शेवटी त्या कुरुक्षेत्रावर लढाई झाली. कौरव आणि यांच्यामध्ये जी लढाई झाली त्या लढाईत पांडव जिंकले, पण ते जिंकले केवळ श्रीकृष्णामुळं. भगवान श्रीकृष्ण पाठीमागे होते म्हणूनच ते जिंकले. आणि भगवान ज्यावेळेला निजधामाला गेले तेव्हा अर्जुनाचा साध्या लोकांनी पराभव केलेला आहे असं आपल्याला दिसून येईल. कृष्ण पाठीमागे होता याचा अर्थ पुण्य पाठीमागे होतं. भगवान श्रीकृष्ण हे पांडवांच्या पाठीमागे होते म्हणून ते जिंकले. भगवान श्रीकृष्ण त्यांच्या पाठीमागे होते म्हणजे ते हातामध्ये सुदर्शन चक्र घेऊन आहेत, दुसऱ्या हातामध्ये ते गदा घेऊन आहेत, तिसऱ्या हातामध्ये फूल आणि चौथ्या हातामध्ये शंख वगैरे घेऊन त्या पांडवांच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे, अशी तुम्ही कल्पना करू नका. लोक काय करतात? लोक अशीच कल्पना करतात. देवाचा साक्षात्कार होतो म्हणजे काय? तर देव आपल्यासमोर येतो, वरमग्रही असं म्हणतो, आणि हा वर मागतो अशी लोक कल्पना करतात. जीवनविद्या काय सांगते की भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या पाठीमागे होता याचा अर्थ त्यांच्या पाठीमागे पुण्य होतं. त्यांच्या पाठीमागे जे पुण्य होतं ते द्रौपदीचं असेल, ते कुंतीचं असेल, ते त्या युधिष्ठिराच्या भावाचं असेल, ते त्यांच्या मुलांचं असेल, पण जे पुण्य होतं ते पुण्य फळाला आलं हे आपण लक्षात ठेवायला हवं.

0: आपल्या जीवनामध्येही असंच आहे. आपण आपल्या जीवनामध्ये जे सुखानं जगत असतो त्यावेळेला कुणाकुणाची पुण्याई आपल्या पाठीमागे असते तेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या पाठीमागे आईची पुण्याई असेल, वडिलांची पुण्याई असेल, बायकोची पुण्याई असेल किंवा मुलांची पुण्याई असेल, अशा तऱ्हेनं आपण सुखानं जीवन जगत असताना आपल्या पाठीमागे कुणाकुणाची पुण्याई असते हे लक्षात घ्या. अर्थात आपलीही पुण्याई हवी. जितकी पुण्याई अधिक तितका तो तुमच्या पाठीमागे तुमचं रक्षण करायला सदैव तयार राहील. पण पुण्य संपलं तर मात्र सगळं संपलं. बँकेमध्ये तुमच्या खात्यावरील पैसे संपले की तुम्ही जा आणि चेक द्या, तुम्हाला पैसे मिळतात का बघा. नाही मिळणार. कारण का? कारण यू आर बँकरप्ट. अहो तुमच्या अकाउंटमधले पैसे संपले, आता आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, चला निघा आता. अहो थोडा वेळ बसतो असं म्हणाला तर म्हणतील कशाला बसता, बसण्याचं काम नाही, चला निघा आता, यू आर बँकरप्ट. म्हणून बँकरप्ट झालेल्या माणसाला बँकेमध्ये बसायलाही देत नाहीत. तसं तुम्ही एकदा का तुमच्या जीवनामध्ये पुण्याईच्या नावानं बँकरप्ट झालात की जीवनामध्ये तुम्हाला कुत्रसुद्धा विचारत नाही. हे मी का सांगतो आहे की आपण आपल्या जीवनामध्ये पुण्य सतत संपादन करत राहिलं पाहिजे. जसं काही लोक पैसा कमावताना मिळेल त्या मार्गानं पैसा कमावतात, ते वाईट आहे. मिळेल त्या मार्गानं किंवा वाटेल त्या मार्गानं पैसा मिळवणं हे वाईट आहे, पण मिळेल त्या मार्गानं पुण्य मिळवणं हे मात्र चांगलंच आहे, किंबहुना ते अत्यंत आवश्यक आहे. पुण्य कमावण्याची आपण संधी साधली पाहिजे. पुण्य कमावण्याच्या बाबतीत आपण संधी साधूच झालं पाहिजे. पुण्य कमावण्याची संधी मिळाली रे मिळाली की ती आपण साधली पाहिजे. कारण का? तर आपण जितकं पुण्य कमवू तितकं ते आपल्या जीवनामध्ये सतत उपयोगी पडतं. इतकंच नव्हे तर आपल्या पुढल्या जनरेशन्स असतात, पुढल्या पिढ्या असतात, त्यांना सुद्धा आपण कमावलेलं पुण्य उपयोगी पडतं. आणि म्हणून जीवनविद्या सांगते की आपण मिळेल त्या मार्गानं पुण्य कमावलं पाहिजे. लोकांना असं वाटतं आम्ही काय पुण्य मिळवणार. ते म्हणतील की आमच्याजवळ ना सत्ता, आमच्याजवळ ना पैसा, आमच्याजवळ ना अधिकार, मग आम्ही पुण्य कसं संपादन करणार. या संदर्भात जीवनविद्या काय सांगते पहा. पुण्य संपादन करायला पैसा पाहिजे असं नाही, सत्ता पाहिजे असंही नाही, अधिकार पाहिजे असंही नाही. पुण्य संपादन करण्याचे सोपे मार्ग आहेत, त्यापैकी नामस्मरण करणं हा पुण्य संपादन करण्याचा मार्ग संतांनीही सांगितला. नामस्मरण करणं हा जो मार्ग आहे, या नामस्मरणाच्या मार्गाला कसलंच बंधन नाही. आणि नामस्मरण केल्यानं आपल्याला अगणित पुण्याची प्राप्ती होते. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आम्ही आकाशवाणी सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:55 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास. लेखिका श्रीमती वीणा वाठोरे. सादर करते आहेत आशिष बेनीश्याम सातपुते.
2: श्रोते हो नमस्कार.
3: आज आपण साजरा करतोय वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सोसायटी डे अर्थात जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन. संवाद आणि माहितीच्या शक्तीचा हा खास दिवस.
2: चला तर अनुभवू या संवाद क्रांतीचा हा प्रेरणादायी अद्भुत प्रवास.
4: हॅलो
5: हॅलो,
4: क्या हाल है?
5: बड़ा बुरा ये साल है.
3: दरवर्षी 17 मे रोजी साजरा होणारा हा दिवस 1865 मध्ये आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या स्थापनेची आणि पहिल्या आंतरराष्ट्रीय टेलिग्राफ अधिवेशनाची आठवण करून देतो.
2: या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटल दरी कमी करणे आणि माहिती समृद्ध समाज निर्माण करण्याबाबत जागरूकता वाढवणे.
3: 1969 पासून साजरा होणारा हा दिवस 2006 पासून जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन या नावाने ओळखला जातो. दरवर्षी एका विशेष थीमद्वारे तंत्रज्ञानाचा समाज आणि अर्थव्यवस्थेवर होणारा सकारात्मक प्रभाव अधोरेखित केला जातो. भारतानेही या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत डिजिटल अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली आहे आणि यंदाची 2026 ची थीम आहे
2: डिजिटल जीवनरेखा जोडलेल्या जगात लवचिकता बळकट करणे.
3: म्हणजेच सुरक्षित आणि सक्षम डिजिटल पायाभूत सुविधांद्वारे अखंड सेवा आणि जागतिक संपर्क कायम करण्याचा हा प्रयत्न आहे.
2: संवादाच्या या नव्या युगात तंत्रज्ञान आपल्याला फक्त जोडत नाही तर एकत्र पुढे जाण्याची ताकदही देतो.
3: चला तर अनुभवूया संवाद क्रांतीत आदि मानव हावभावांचा संवाद.
1: मानवाच्या सुरुवातीपासूनच संवादाची गरज ही त्याच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग होती.
6: होय, काळ बदलला, साधनं बदलली, पण संवाद कधीच थांबला नाही.
1: जेव्हा भाषा नव्हती, शब्द नव्हते, तेव्हा माणूस हावभाव हातवाऱ्यातून चित्र आणि आवाजानी संवाद साधायचा.
6: हातवारे, हावभाव, आग, धूर संकेत, आवाज, ओरड हेच होते त्या काळातील संवादाचे साधन. अशाब्दिक, प्रारंभिक आणि अतिशय आत्मीय.
1: थोडक्यात सांगायचं तर हे संवाद प्रकार म्हणजे मानवी अस्तित्वाचा पाया, भावना आणि गरजेला शब्दांविना व्यक्त करणारे.
6: प्राचीन काळापासून माणसाने संवादासाठी आणि एकमेकांना धोक्याची सूचना देण्यासाठी अनेक साध्या पण प्रभावी माध्यमांचा वापर केला.
1: पहिलं माध्यम हातवारे आणि हावभाव. जेव्हा शब्द अपुरे पडतात किंवा भाषा समजत नाही तेव्हा चेहऱ्यावरील भाव आणि हातांच्या हालचालीच बोलू लागतात.
6: लांबून कोणाला थांबवायचं असेल तर हात उंचावणे किंवा संमती दर्शवण्यासाठी मान डोलावणे हे सगळं न बोलताही खूप काही सांगून जातं.
1: दुसरं माध्यम आग आणि धूर संकेत. अंतर खूप असेल तरी संदेश पोहोचवायचा. मग डोंगर माथ्यावर पेटायची आग, उठायचे धुराचे लोट,
6: सैन्याला सावध करायला, मदतीसाठी हाक द्यायला हे संकेतच बनायचे जीवनरेखा.
1: आणि तिसरं आवाज आणि ओरड. जंगलात निर्जन ठिकाणी आपला ठाव ठिकाणा सांगण्यासाठी
6: मोठ्याने ओरडणं, विशिष्ट शिट्ट्या हेच होते त्या काळातील सांकेतिक संदेश.
1: म्हणजे

0: तेच संवादाची ही सुरुवात साधी असली तरी अत्यंत प्रभावी होती,
1: कारण ती थेट मनाशी जोडणारी होती, शब्दांशिवाय ही भावना पोहोचवणारी होती. आणि इथूनच सुरू झाला संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास.
2: संवाद क्रांतीत प्राचीन काळ, संकेत आणि ध्वनी.
0: शब्द कोरले इतिहासात, कालावरती उमटले ठसे.
1: ढोल, शंख, टाळ्या आणि दवंडी हेच होते त्या काळातील माहिती पोहोचवण्याचे प्रभावी मार्ग.
0: ध्वनी संकेत, ढोल वाजवून, शंख फुंकून, गावभर किंवा सैन्याला दिले जात असत महत्वाचे संदेश.
1: एकच आवाज आणि सगळं गाव सतर्क.
0: किल्ल्यावरील प्रतिध्वनी पद्धती, स्थापत्य आणि विज्ञानाचा अद्भुत संगम.
1: दूरवरून आलेला आवाज भिंतींवर आपटत संदेश पोहोचवत असे, सावध रहा.
0: ढोल वाजे, दवंडी पीटे.
1: ऐका हो ऐका, गावकऱ्यांनो ऐका. गाव सभा असो, इशारा असो किंवा निमंत्रण, दवंडीस पोहोचवायची प्रत्येक महत्वाची बातमी.
0: आज मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात ही परंपरा मागे पडली असली
1: तरीही ती आपल्या संस्कृतीचा एक जिवंत भाग आहे.
0: टाळ्यांद्वारे किंवा ध्वनीद्वारे संदेश देणे ही किल्ल्यावरील प्राचीन पण अत्यंत बुद्धिमान संवाद पद्धती होती.
1: काळ बदलला, साधने बदलली, पण संवादाची गरज कायम आहे.
0: टाळ्यांपासून सुरू झालेला प्रवास आज डिजिटल विश्वात पोहोचला आहे.
3: संवाद क्रांतीत दूध, पत्र आणि कबूतर.
0: काळ पुढे सरकत गेला आणि मानवाने आपल्या विचारांना, भावनांना शब्दांचं रूप दिलं. भिंतींवर, दगडांवर, पाण्यांवर कोरून ठेवले.
1: ही अक्षर माझा संदेश पुढच्या पिढीसाठी, काळ ओलांडून पोहोचणारा आवाज.
0: संवाद आता फक्त क्षणिक राहिला नाही, तो जतन होऊ लागला, काळाच्या पलीकडे जाणारा बनला.
1: दूध, पत्र आणि कबूतर हीच होती त्या काळातील संवादाची जीवनरेखा.
0: दूत कधी घोड्यावरून, कधी पायी, दूरवरचा संदेश पोहोचवणारे खरे नायक.
1: राजाचा संदेशवाहक, हस्तलिखित संदेश घेऊन गावोगाव फिरणारा, आज तर पहिला नेटवर्क.
0: पत्र संवादाचं जिवंत माध्यम. राजा महाराजांच्या आज्ञा असोत किंवा युद्धातील बातम्या,
1: कागदावर लिहिलेला प्रत्येक शब्द मनापासून मनापर्यंत पोहोचणारा एक हळवा दुवा.
0: लेखणी, शाई, कागद आणि मोहर, भावना शब्दात ओतून पाठवण्याची एक सुंदर कला. आजच्या ईमेलचा जणू जुना भाऊ.
1: 1854 मध्ये लॉर्ड डलहौसी यांच्या प्रयत्नाने भारतात आधुनिक टपाल व्यवस्थेची स्थापना झाली.
0: आणि आज इंडिया पोस्ट केवळ पत्रांपुरतीच मर्यादित नाही, पार्सल, बचत बँक, विमा आणि डिजिटल सेवा देखील देते.
4: लाया ढाकिया डाक लाया, खुशी का पयाम, कहीं कहीं दर्द ना लाया.
0: कबूतर निसर्गाचा विश्वासू संदेशवाहक.
1: पायाला बांधलेलं छोटस पत्र आणि कबूतर उडत जाई महत्वाचे कधी गुप्त संदेश घेऊन.
0: जुन्या काळचं वायरलेस नेटवर्क, पंखांवर चालणारं.
1: माहितीये का, भारतात 2006 पर्यंत ओडिशा पोलीस कबूतरांचा वापर करत होते.
0: आणि रोमन काळातही विजयाची बातमी पोहोचवण्यासाठी कबूतरांचाच आधार घेतला जात असे.
1: असा होता संवादाचा तो सुवर्ण काळ, साधा पण मनाला भिडणारा, जिथे साधनं कमी होती पण भावना खूप खोल होत्या.
2: संवाद क्रांतीत टेलिग्राफ आणि टेलिफोन.
0: टेलिग्राफ आणि टेलिफोन दोन्ही वायरवर चालणाऱ्या विद्युत संवाद प्रणाली, ज्यांनी दळणवळणाच्या जगात क्रांती घडवून आणली.
1: 1840 दशकातला टेलिग्राफ मोर्स कोडच्या खुणांमधून संदेश पाठवणारा आणि 1870 दशकातला टेलिफोन मानवी आवाज थेट पोहोचवणारा.
0: टेलिग्राफ पहिलं इलेक्ट्रिक टेलिकम्युनिकेशन साधन आणि टेलिफोन थेट संवादाचं जिवंत माध्यम.
1: भारतातील सर्वात जलद संवाद साधन टेलिग्राफ.
0: शब्द कमी पण भावना आणि संदेश.
1: पण टेलिग्राफ म्हणजे अनेकांसाठी भीतीचं नावही होतं,
0: कारण वाईट बातम्या बहुतेक अशाच यायच्या.
1: टेलिग्राफ ही केवळ तांत्रिक

0: तांत्रिक प्रणाली नव्हती, ती होती भावनांची वाहिनी, जिथे काही शब्दात संपूर्ण आयुष्य व्यक्त होत होत.
1: आणि मग आला टेलिफोन, जिथे शब्द नाही तर थेट आवाज पोहोचू लागला.
0: अलेक्झांडर ग्राहम बेल यांचा 1876 मधला हा शोध संवादाला दिला जिवंत स्पर्श. सामान्य माणूसही सहज बोलू शकतो.
1: आणि मग सुरू झाला एक नवा टप्पा STD आणि ISD कॉल्सचा.
0: शहर ते शहर, देश ते देश, आवाज पोहोचू लागला क्षणात.
1: गावागावात उभे राहिले पब्लिक कॉल ऑफिसेस, म्हणजेच PCO बूथ्स. लोक आपल्या माणसांशी बोलायचे.
0: ती काही मिनिटांचीच बोलणी, पण त्यात भरलेला असायचा जिव्हाळा, आपलेपणा.
1: अंतर नक्कीच कमी झालं, पण वेळ आणि खर्च दोन्ही जास्त होते.
0: तरीही त्या हॅलो मध्ये होती एक वेगळी सूब, जी आजही मनात जिवंत आहे.
2: संवाद क्रांतीत रेडिओ. आणि दूरदर्शन.

0: 1920 दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा रेडिओचा जन्म झाला तो एक आश्चर्याचा धक्का होता.
1: मर्यादित प्रसारण, मर्यादित श्रोते, पण तरीही त्या एका आवाजात होती एक विलक्षण ताकद.
0: रेडिओ केवळ एक प्रसारण माध्यम नाही तर पिढ्यान पिढ्या माणसांच्या आयुष्याशी जोडलेला विश्वासाचा साथीदार.
1: सकाळची सुरुवात बातम्या, हवामान आणि भक्ती गीतांनी. शेतकरी, कामगार, प्रवासी, गृहिणी प्रत्येकाच्या दिवसाची साथ बनलेला.
0: प्रवासात, काम करताना किंवा एकटेपणात रेडिओ नेहमी सोबत असायचा.
1: देश विदेशातील घडामोडी, सामाजिक संदेश, जनजागृती, आपत्कालीन सूचना आणि भरपूर मनोरंजन.
0: आजही डिजिटल युगात FM, कम्युनिटी रेडिओ आणि ऑनलाईन रेडिओच्या माध्यमातून रेडिओ नव्या रूपात आपल्या सोबत आहे आणि कायम राहील.
1: विद्युत चुंबकीय तरंगांच्या सहाय्याने ध्वनी आणि चित्र प्रसारित होऊ शकतात असं भाकीत 1864 मध्ये जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांनी केलं.
0: आणि याच सिद्धांतावर उभं राहिलं रेडिओ आणि दूरदर्शनचं अद्भुत जग.
1: 1959 दिल्लीतून सुरू झालं दूरदर्शनचं पहिलं प्रक्षेपण. पश्चिम जर्मनीच्या उपकरणांसह कृष्णधवल पडद्यावर उमटलं एक नवं स्वप्न.
0: तेव्हा त्याला म्हणायचे पिक्टोरियल रेडिओ, कारण आवाजासोबत चित्रही दिसू लागलं होतं.
1: प्रेक्षक मर्यादित होते पण हळूहळू देशभर उभारली गेली प्रक्षेपण केंद्र.
0: आणि मग 1982
1: दिल्लीतील आशियाई क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने भारतामध्ये सुरू झालं रंगीत दूरदर्शन.
0: काळ्या पांढऱ्या जगातून रंगीत स्वप्नांच्या दुनियेत प्रवेश. समाज एकत्र जोडला गेला.
1: माहितीने विचार बदलले. एक आवाज लाखो कान. संवादाने जोडला देश महान.
2: संवाद क्रांतीत दूर संचाराचा प्रवास टेलिफोन ते मोबाईल.
1: खिशात मावणार पण संदेश पोहोचवण्यात कमाल करणारे एक छोटस यंत्र.
0: पेजर एक छोटा वायरलेस रिसीव्हर ज्यावर फक्त मजकूर संदेश येत असत.
1: कोणी मेसेज पाठवायचा असेल तर थेट पेजरवर नाही तर आधी कॉल सेंटरला फोन.
0: ऑपरेटरला संदेश सांगायचा आणि तो संदेश पेजरवर पाठवला जायचा.
1: म्हणजेच पेजर हा वन वे कम्युनिकेशन. फक्त संदेश येणार, उत्तर नाही.
0: खिशात मावणारा छोटा आकार.
1: नेटवर्क कमी असलं तरी संदेश नक्की पोहोचायचा. मग आला मोबाईल फोन.
0: कॉल, SMS, इंटरनेट सगळं एकच डिव्हाइस वर.
1: अधिक वेगवान, अधिक सोयीस्कर आणि दोन मार्गी संवाद.
0: आणि म्हणूनच छोटासा पेजर हळूहळू इतिहासात जमा झाला. आणि मग 1973
1: मार्टिन कूपर जगातील पहिला मोबाईल कॉल.
0: 1983 पहिला व्यावसायिक मोबाईल.
1: 1991 2G आणि SMS ची सुरुवात.
0: 31 जुलै 1995 भारताचा पहिला मोबाईल कॉल.
1: आणि तेव्हा इनकमिंग कॉललाही पैसे.
0: 3G 4G आणि आता 5G.
1: व्हिडिओ कॉल, सोशल मीडिया, संपूर्ण जग आपल्या हातात.
0: मोबाईल झाला मिनी कम्प्युटर.
1: आज प्रत्येकाच्या हातात स्वतःचा मोबाईल.
0: संवाद जलद, सोपा आणि स्वस्त.
1: टेलिफोन ते मोबाईल हा प्रवास केवळ अंतर कमी करणारा नाही तर माणसांना अधिक जवळ आणणारा आहे.
0: संवाद झाला अधिक जलद,
1: अधिक सोपा आणि अधिक जोडलेला, कनेक्टेड.
2: 20व्या शतकाच्या शेवटी जगात आली एक

0: नवीन क्रांती इंटरनेट ईमेल वेबसाइट्स माहितीचा अथांग महासागर, पण योग्य माहिती निवडणं हाच खरा शहाणपणा.
1: इंटरनेट म्हणजे जगभरातील संगणक सर्व्हर आणि मोबाईल उपकरणांना जोडणार एक विशाल जाळं, एक नेटवर्क ऑफ नेटवर्क्स.
0: TCP IP या नियमांवर चालणारं फायबर सॅटेलाइट आणि वायफाय च्या माध्यमातून क्षणात जगाला जोडणारं.
1: आज माहिती शोधणं एका क्लिक वर, संपर्क ईमेल मेसेजिंग आणि सोशल मीडियावर, शिक्षण मनोरंजन बँकिंग खरेदी सगळं काही ऑनलाइन.
0: संवाद क्रांतीत डिजिटल युग.
1: डिजिटल युग, एक क्लिक आणि जग आपल्या हातात.
0: इंटरनेट, स्मार्टफोन, संगणक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानवी जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत.
1: माहितीचा स्फोट, संवादाची क्रांती, ऑनलाइन व्यवहार आणि ई गव्हर्नन्स आणि शिक्षण आरोग्यातील नवे बदल.
0: जिथे संधी आहेत तिथे आव्हानेही आहेत.
1: सायबर सुरक्षा, मानसिक आरोग्य आणि डिजिटल डिव्हाइस. संवाद बदलला, जग बदललं आणि आपणही डिजिटल झालो. संवाद क्रांतीत आजचं युग स्मार्ट कम्युनिकेशन.
0: टेलिफोन पासून मोबाईल पर्यंतचा हा प्रवास तंत्रज्ञान, वेळ आणि माणसाच्या गरजेचा सुंदर संगम आहे. सोशल नेटवर्किंग, संवादाची नवी दुनिया.
1: आज संवाद फक्त कॉल किंवा मेसेज पुरता मर्यादित नाही. सोशल मीडियामुळे आपण क्षणात जगाशी जोडले जातो.
0: क्षणात मेसेज, फोटो, व्हिडिओ, जगभर संपर्क, लाइव्ह स्ट्रीमिंग आणि इमोजी, भावना व्यक्त करण्याचे नवे मार्ग.
1: कुटुंबाशी सतत संपर्क, शिक्षण, व्यवसाय, जागरूकता, सगळं सोपं झालं. पण वेळेचा अपव्यय, खोटी माहिती आणि गोपनीयतेचा धोका, यामुळे स्मार्ट वापर खूप गरजेचा आहे.
0: संवाद क्रांतीत संवादाचे नवे प्रकार.
1: ऑडिओ कॉल, व्हॉइस मेसेजेस, पॉडकास्ट, इमोजी, एक छोटस चिन्ह पण हजार शब्द सांगणारा.
0: व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, जणू आपण समोरासमोरच आहोत. आणि मोबाईल, खिशातली डायरी, बँक, क्लासरूम आणि मनोरंजन.
1: संवादाचा नवा चेहरा, आठवणी.
0: पूर्वी संवाद म्हणजे फक्त बोलणं, आज संवाद म्हणजे क्षण जपणं.
1: फोटो, एका क्षणाची गोष्ट, रील्स, क्षणांना चालना देणारी कथा.
0: आय मिस यू, हॅपी मोमेंट्स, थ्रोबॅक. आता भावना शब्दांपेक्षा चित्रातून जास्त बोलतात.
1: संवाद आता फक्त शब्दात नाही, तो आठवणींतून, चित्रांतून आणि क्षणातून घडतोय. आजचा संवाद म्हणजे क्षण जपणं, भावना शेअर करणं आणि आठवणी जिवंत ठेवणं.
0: आज जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन आपल्याला आठवण करून देतो, संवाद ही फक्त तंत्रज्ञानाची देणगी नाही, तर ती माणसाला माणसाशी जोडणारी सर्वात मोठी शक्ती आहे.
1: आदि मानवाच्या संकेतांपासून ते आजच्या डिजिटल विश्वापर्यंत आपण खूप पुढे आलो आहोत. पण या प्रवासात सर्वात महत्वाचं आहे जोडलेलं राहणं मनाने आणि विचारांनी.
0: चला तर तंत्रज्ञानाचा वापर फक्त वेगासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी, जवळ येण्यासाठी आणि समाज अधिक सक्षम करण्यासाठी करूया. कारण खरा संवाद तोच जो अंतर नाहीस करतो आणि माणसांना जवळ आणतो.
2: श्रोतेहो, आताच आपण ऐकलत जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास. लेखिका होत्या श्रीमती वीणा वाठोरे, संचालन होतं होमेश्वरी वडीखाय आणि आशिष सातपुते यांचं. निवेदन होतं नेहा तिवारी आणि शंतनू ठेंगडी. सादर करते होते आशिष बेनीश्याम सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
3: जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला समन्वित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणी सांगली केंद्रावरून.
4: श्रोतेहो, येत्या मंगळवारी ऐकायला विसरू नका. अमृत कलश या कार्यक्रमा

0: ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवादेवरस यांनी घेतलेली मुलाखत सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:35 तेव्हा जरूर ऐका अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: आकाशवाणी सांगली केंद्र सकाळचे 9:15 झाली आहेत. आता ऐकूया सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: श्रोते हो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचालित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
3: जागरूक पालकांची पहिली पसंती. निर्मिती चतुरंगा ऍडव्हर्टायझिंग सांगली.
4: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाय का
5: बाबा? झोपू दे ना.
4: काय करायचं याला?
5: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
4: अजिबात नाही. एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
3: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
4: मग काय करू?
3: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
4: काय सांगताय?
3: अहो हो,
2: टीव्ही मोबाईल पासून कोसू दूर तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्रावीण्यालाही प्रोत्साहन देणारी, शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
3: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी लगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
6: नमस्कार
3: मॅडम. आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
6: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
3: अगदी.
6: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते.
3: हो.
6: आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
3: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
6: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
3: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम, जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
6: आमच्या शाळेत 5 ते 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास.
3: अरे वा.
6: यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
3: अगदी अगदी बरोबर आहे.
6: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
3: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम, आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
6: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांइतकीच जबाबदारीनं काळजी घेतो. म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
3: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
6: धन्यवाद.
2: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
7: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
8: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात.

0: भारतात भरपूर भरपूर प्रगती झालेली आहे. सर्व मुलांची माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली झालेली आहे.
1: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य महापूर आणि कोरोना सारख्या भीषण आपत्तीच्या क्षणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेली परस्पर सहकार्य भावना संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
2: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74-47-22-65-03 आणि 90-22-19-19-13 74-47-22-65-03 आणि 90-22-19-19-13
3: सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9:20 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत श्रोत्यांच्या पत्रोत्तरांवर आधारित साप्ताहिक कार्यक्रम सप्रेम नमस्कार.

0: प्रेम नमस्कार
1: धनश्रीताई
0: संदीप दादा
1: सप्रेम नमस्कार हा आपला श्रोत्यांचा लाडका कार्यक्रम घेऊन आपण हजर आहोत. तर आज आपल्याकडे वेळेची मर्यादा, कार्यक्रमात असणारी पत्र बघता आपण गप्पा न मारता कार्यक्रमाला सुरुवात करूया.
0: अर्थात दादा यावेळी पहिलं पत्र मी घेते.
1: हो,
0: पहिलं पत्र पाठवणारे श्रोते आहेत अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, मुक्काम पोस्ट येळगुळ, तालुका हातकणंगले, तुषार कुरणे, प्रसिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुण येळगुळकर, मुक्काम पोस्ट चंदूर, तालुका हातकणंगले, रेवण अनिता, राहुल भंबिष्टे, कबनूर, विलास पाटील, अरुण येळगुळकर, चंदूरचे श्रोते. तर हे लिहित आहेत मंगळवारी संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमाअंतर्गत आवड बळीराजाची आणि आपली आवड हे कार्यक्रम आम्हाला ऐकायला मिळाले. आदिती जोशी यांनी हे कार्यक्रम सादर केले होते ते आम्हाला फार आवडले. या दोन्ही कार्यक्रमांच्या प्रसारणाबद्दल धन्यवाद असं या श्रोत्यांनी आपल्याला कळवलेलं आहे.
1: धनश्रीताई, यानंतर पत्र पाठवणारे श्रोते आहेत नातेविश्वासाचे, नाते आपुलकीचे असा संदेश देणारे आपले मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथले श्रोते आहेत. डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा, मेघराज युवराज कोलते, रिधुरा देवी, रुद्र कोळकर, वाकवणी तालुका बदनापूर इथले हे श्रोते आहेत. हे श्रोते म्हणतात आवड बळीराजाची आणि आपली आवड. समृद्धीताई यांनी हे कार्यक्रम सादर केले होते. एकच गीत आणि एकच श्रोता असा कार्यक्रम तो सादर केला गेला होता. तर आमची अशी विनंती आहे की श्रोते वेळ काढून पत्र लिहितात, कार्यक्रम ऐकतात. तर यासाठी म्हणून जास्तीत जास्त श्रोत्यांच्या पत्रांचा समावेश कार्यक्रमामध्ये करावा आणि छान छान गीतं ऐकवली जावीत अशी आमची एक विनंती आहे.
0: तर श्रोते हो, तुमच्या पत्राचा जरूर विचार केला जाईल. वळूयात पुढील पत्र. हे पत्र पाठवणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट गोवर्धन तालुका रिसोड जिल्हा वाशिमचे रवींद्र पवार, मीना पवार, श्रीकांत, एकनाथ काळे. तर हे लिहित आहेत मी सांगली केंद्राचे सर्वच कार्यक्रम नियमित ऐकतो, चांगले असतात. आम्हाला मनोरंजन तर होतच त्यासोबतच बरीच शैक्षणिक माहिती मिळते. सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाला मी बरीच पत्र पाठवली पण माझ्या एकही पत्राला पोहोच मिळाली नाही, त्याबद्दल मी नाराजी व्यक्त करतो. तरी माझ्या पत्राचा कार्यक्रमात सहभाग करून घ्यावा आणि नाराज असलो तरी आम्ही का नाराज आहोत हे देखील तुम्ही पत्र लिहून कळवायचं असं धनश्रीताई यांनी सांगितलं होतं आणि म्हणून आम्ही पत्र हे पाठवलेलं आहे असं हे श्रोते म्हणतात. तर श्रोते हो, काही कारणास्तव पत्र आमच्यापर्यंत पोहोचत नसतात किंवा उशिरा प्राप्त होतात, पण उशिरा का होईना पत्र जर आमच्यापर्यंत प्राप्त झालं तर या पत्रांचा आपल्या कार्यक्रमात समावेश हा नियमितपणे केला जातो. तर श्रोते हो, तुम्ही नाराज नाही व्हायचंय, नियमितपणे कार्यक्रम ऐकत राहा आणि या कार्यक्रमांबद्दल पोहोच अभिप्राय सूचना आम्हाला कळवत राहा.
1: ओळ्या पुढच्या पत्राकडे. हे पत्र पाठवणारे श्रोते आहेत स्नेह जिवाळा, रसिक प्रेमी, भक्ती, प्रसाद, शोभा, संजय डी गवळी, गणेशनगर बांबोड इथले श्रोते, स्वरा, कीर्ती, आदिराज, अहिल्या, उत्तम पाटील, वारणा कापशी इथले श्रोते यांच्यासोबत आहेत. प्रिय धनश्रीताई आणि संदीपदादा सप्रेम नमस्कार. आपण दर रविवारी प्रसारित होणारा सप्रेम नमस्कार या कार्यक्रमानंतर बालमित्रांसाठी जो कार्यक्रम प्रसारित होतो तो आम्हाला श्रोत्यांना खूप आवडला. मे महिन्यातील सुट्टीवर आधारित हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना म्हणजेच बालमित्रांना प्रेरणादायी तसंच मार्गदर्शनपर असा होता. अशा सुरेख कार्यक्रमाच्या प्रसारणाबद्दल सांगली आकाशवाणीला शतशः धन्यवाद.
0: यानंतरचं पत्र पाठवणारे श्रोते आहेत महादेवराव डोंगळे, घोटवडे, तालुका राधानगरी, जिल्हा

0: कोल्हापूरचे, तर हे लिहित आहेत, दिनांक 5 मे रोजी सकाळी 9:30 प्रसारित झालेला प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. कार्यक्रमामध्ये 3D बायोप्रिंटिंग याविषयी माहिती मिळाली, अतिशय आवडली. मानवी शरीराला आजारापासून मुक्त करण्यासाठी ती उपयोगी पडते असं त्यांनी आपल्याला लिहून कळवले. अशीच काहीशी प्रतिक्रिया आपल्या या पत्रातून त्यांनी व्यक्त केली आहे. आणि पुढे लिहित आहेत की आकाशवाणीवरून जेवढे काही कार्यक्रम प्रसारित होत असतात, एक से बढकर एक लाजवाब आहेत आणि असेच कार्यक्रम नियमितपणे प्रसारित करत राहा, अशी त्यांनी आपल्याला सदिच्छा व्यक्त केलेली आहे.
1: यानंतरचं जे पत्र आहे धनशीताई, ते खूप दिवसांनी आपल्याकडे आलेले आहेत या श्रोत्यांचं पत्र. तर हे पत्र पाठवणारे श्रोते आहेत जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिप्परचोगा तालुका औसा जिल्हा लातूरचे श्रोते, उस्मान शेख फौजी, सायरा बानो शेख, दस्तगीर शेख, फैजनबी शेख, बाबा शेख, सिमर शेख, सानिया शकील पठाण, इलान शेख, करिश्मा शेख, चांदनी अयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद आणि कुमारी माहिरा सय्यद. तर सुरुवातीला श्रोत्यांनी असं कळवलंय की म्हणजे 3 मे रोजी प्रसारित झालेला सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम, अर्थातच भरपूर पत्रांचा आणि ईमेलचा समावेश कमीत कमी वेळात आपण करता आणि त्याचं सुंदर वाचन करून बहारदाररित्या पोहोच देता, याबद्दल सप्रेम नमस्कार या कार्यक्रमासाठी संदीपदादा आणि धनश्रीताई यांचे मनापासून आभार. त्याचबरोबर हॅलो आपकी पसंत हा कार्यक्रम दर रविवारी प्रसारित होत असतो आणि या कार्यक्रमाच्या प्रसारणासाठी खूप धन्यवाद. या कार्यक्रमामध्ये श्रोत्यांशी फोनद्वारे संवाद साधून त्यांची आवडीची गीतं ऐकवली होती संदीपदादा यांनी. त्याचबरोबर सोमवारी रात्री 10 सादर करण्यात आलेला आपकी पसंत हा कार्यक्रम, हा देखील कार्यक्रम आम्हाला खूप आवडला आणि हा कार्यक्रम सादर केला होता धनश्रीताई यांनी. आणि या कार्यक्रमामध्ये आमच्याही पत्राचा समावेश केल्याबद्दल धनश्रीताई आणि आकाशवाणी सांगलीचे मनापासून आभार. मंगळवारी 5 मे रोजी संध्याकाळी 7:30 आवड बळीराजाची आणि त्याच दिवशी प्रसारित झालेला आपली आवड, हे दोन्ही कार्यक्रम आम्हाला खूप आवडले आणि आदिती जोशी आणि सांगली आकाशवाणी यांचे खूप खूप धन्यवाद.
0: तर दादा, कार्यक्रमातला आता शेवटचं हे पत्र पाठवणारे श्रोते आहेत अरुण, अभिनव, राजवर्धन, जगन्नाथ, जालिंदर, योगेश, निलेश, विकास, सर्व समस्त पाटील परिवार, मुक्काम पोस्ट कुची, तालुका कवठे महंकाळ, जिल्हा सांगलीचे. तर हे लिहित आहेत, ताई आणि दादा यांना आमचा नमस्कार. शनिवार दिनांक 9 मे रोजी ॲडव्होकेट केशवराव आप्पाजी चौगुले सभागृहामध्ये चांदणे शब्द सुरांचे या सुगम गीतांची मैफिल आपण साजरी केली. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ती निमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित होतो. कार्यक्रम अतिशय बहारदार झाला, रसिकांचाही उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला. कार्यक्रम आयोजनाबद्दल आकाशवाणी सांगलीचे शतशः धन्यवाद. प्रत्येक वर्षी अशा कार्यक्रमांचं आयोजन करावं अशी विनंती त्यांनी आपल्याला लिहून कळवली. पुढे लिहितात, आणखी एक विनंती, सप्रेम नमस्कार हा पत्रोत्तरांचा कार्यक्रम रात्री 8:15 प्रसारित करावा. पूर्वीचा लाईव्ह फोन इन कार्यक्रम बोला काय म्हणता हा देखील चालू करावा. इतरही सर्व कार्यक्रम बहारदार असतात, आम्ही आवडीने ऐकत असतो, तरी या सर्वच कार्यक्रमांच्या प्रसारणाबद्दल शतशः धन्यवाद.
1: दर्शिते कार्यक्रमातली पत्र संपली आहेत. आता आपल्याकडे 2 संदेश प्राप्त आहेत आणि ते अमृत कलश या कार्यक्रमाविषयी आहेत. पहिला संदेश आहे तो बंडा जोशी पुणे यांचा आहे. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये दत्तात्रय मानुगडे यांची जी मुलाखत प्रसारित झाली होती ती मुलाखत त्यांना खूप आवडल्याचं या संदेशामधून समजतंय. तर ते म्हणतात, आपल्या वाणीचा अमृत कलश सदैव ओसंडत राहो.
0: अरे वा,
1: अशी सुंदरशी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. आणि दुसरा संदेश आहे तो दीपक जोशी कराड इथून तो संदेश आहे. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये यशवंत पाटणे यांची जी मुलाखत प्रसारित झाली होती त्याविषयी त्यांनी लिहिले, यशवंता मुलाखत खूप छान, लिहित रहा, बोलत रहा. सांगली केंद्रावरील मुलाखत ऐकली, या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकला, खूप सुंदर आणि छान व्यक्त झालास. तुझी वाणी ही ओघवती तर आहेच, खूप छान, अभिनंदन, अशी सुंदरशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
0: दादा, वळणार आहोत आता आपण ईमेल कडे. तर पहिला ईमेल श्रोते आहेत रंगरंगोली रेडिओ रसिक श्रोता सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर, रांगोळी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूरचे. तर हे लिहित आहेत, सांगली आकाशवाणीच्या ज्ञानामृत कलशातील ज्ञानरसाचा रसिक सुधीर शिरोळकरचा सप्रेम नमस्कार. पुढे लिहित आहेत, साहित्यिक रचनेचा सुवर्णमयी कलश इतका विशाल आहे की तो प्रतिभावंत लेखकांच्या लिखाणाने कधीही भरलाच नाही. ज्ञानमयी अमृताच्या विचारांनी आम्हा रसिकांचं मन कधी तृप्त झालंच नाही, कारण ज्ञान हे अनंतानंत स्वरूपात चिरंतन आहे. अमृत कलश या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक लेखक विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत अप्रतिम प्रभावशाली वाटली. हेल्थ या शब्द

0: माध्यमातून मानवी आरोग्याचा मूलमंत्र यशवंत पाटणे सरांनी प्रभावीपणे दिला. आपल्याकडून नकळत तिरके चित्र रेखाटले गेले तरी त्यामधून सुद्धा आपण तेच चित्र अट्रॅक्टिव्ह कसं साकारू शकतो आणि त्यासाठी स्वतःमध्ये सकारात्मक बदल करायला पाहिजे याबद्दल प्रतिभाशाली उद्बोधन त्यांनी केलं. साहित्य विश्वाची परंपरा पुढच्या पिढीला देणारी पुस्तकं ग्रंथ परंपरा मनाच्या प्रसन्नतेसाठी जोपासायला हवी. यशवंत पाटणे सरांनी विविध उदाहरण देऊन पटवून दिलं. सुखी माणसाचा सदरा कुठं बाजारात विकत मिळत नाही तर तो आपणच आपल्या सकारात्मक विचारांच्या धाग्यांनी कुशलतेनं विणायला पाहिजे. आधुनिक युगात जग आपल्या जवळ येऊ लागलं आहे. त्याचा सुयोग्य वापर करून आपणच सच्चे विश्व नागरिक व्हायला हवं. सामाजिक बांधिलकीचं भान मनाशी ठेवून आपलं जीवन सुंदर आचार विचारांनी उजळवून सोडलं पाहिजे. त्यासाठी अमृत कलश मधील सारस्वत शब्दांच्या तेलानं यशस्वी जीवनाच्या पणत्यांनी स्वतःचं व्यक्तिमत्व उजळवून सोडलं पाहिजे. ज्ञानानं परिपूर्ण अमृत कलशच्या निर्मिती सादरीकरणाला विनम्र अभिवादन असा सुंदर संदेश त्यांनी आपल्याला ईमेलद्वारे दिलेला आहे.
1: धनेशताई, रंगरंगरी रसिक श्रोता संघाचे आपले सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोडकर यांचा आणखी एक ईमेल आहे. आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीच्या अनुषंगानं आकाशवाणी सांगली प्रस्तुत चांदणे शब्दस्वरांचे हा मधुर सुरमयी कार्यक्रम आम्हा रसिक श्रोत्यांना जरी शरीरानं तिथं उपस्थित राहता आलं नाही तरी सांगली आकाशवाणीनं रसिकांची रसिकता लक्षात घेऊन तो अप्रतिम कार्यक्रम सारांश रूपात सादर करून आम्हा रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडलं. शशांक लिमये यांच्या प्रतिभासंपन्न भाषाशैलीतून आकाशवाणीचा सुरुवातीपासूनचा कार्यकाल सुरमयी प्रवास कसा होत गेला याची परिपूर्ण माहिती प्रभावीपणे समजण्यास मदत झाली. रखरखत्या तप्त उन्हाच्या ज्वळांनी घामेघूम झालेल्या जीवाला एक प्रकारचा मानसिक गारवा सदरच्या कार्यक्रमानं प्राप्त करून दिला. उष्णतेच्या गरमागरम वातावरणात शब्दस्वरांचे प्रखर चांदणे शीतलता प्रदान करणारे असेच ठरले. या कार्यक्रमातील सर्वच गीते मंत्रमुग्ध करून सोडणारी अशीच होती. आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या अविरत कार्यक्रम निर्मिती आणि सादरीकरणाच्या यशस्वी वाटचालीबद्दल संपूर्ण प्रसार भारतीच्या परिवाराचं मुक्तकंठातून कौतुक आभार आणि अभिनंदन तसंच सप्रेम नमस्कार.
0: अतिशय सुंदर ईमेल आपल्याला या श्रोत्यांनी पाठवलेला आहे. वळणार आहोत पुढच्या ईमेलकडे. दादा, यानंतरचा ईमेल पाठवणारे आपले श्रोते आहेत संदीप पवार. तर यांनी आपल्याला अमृत कलश या कार्यक्रमाच्या माध्यमातून दत्तात्रय मानुगडे सर यांची मुलाखत प्रसारित केली होती या संदर्भात ईमेल पाठवला. ते लिहितात, सांगली आकाशवाणी केंद्रावरून 28 तारखेला मानुगडे सरांची मुलाखत प्रसारित झाली. सांगली आकाशवाणीचे शतशः आभार. एका खेड्यातील कवी 50 जास्त पुस्तकं त्यांनी लिहिली आणि ते एक प्रतिभासंपन्न लेखक आहेत आणि खरंच सरांची मुलाखत खूप आवडली. या मुलाखतीच्या प्रसारणाबद्दल धन्यवाद असं आपल्या श्रोत्यांनी कळवलेलं आहे. आणि श्रोते हो, कार्यक्रमात जे काही नवीन श्रोत्यांनी आज आपल्याला पत्र ईमेल पाठवलेले आहेत या सर्व श्रोत्यांचं या कार्यक्रमात स्वागत आहे आणि त्यांनी नियमितपणे सर्व कार्यक्रम ऐकावेत आणि या सर्वच कार्यक्रमांबद्दल अभिप्राय सूचना विनंती आणि काही बदल अपेक्षित असतील तर तेही आम्हाला लिहून कळवायचे
1: आहेत.
0: तर दादा, कार्यक्रमातले पत्र संपलेत, संदेश संपले आणि
1: ईमेलही संपलेले आहेत.
0: तेव्हा वळूयात आता कार्यक्रमाच्या
1: समारोपाकडे.
0: तर श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे तेव्हा सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात मला धनश्रीताईला
1: आणि मला संदीप दादाला निरोप द्या. सप्रेम नमस्कार.

0: सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम आपण ऐकलात. यामध्ये सहभाग होता संदीप दोरुगडे आणि धनश्री केरीपाळे यांचा. श्रोते हो, हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:35 आम्ही पुन्हा प्रसारित करू. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि माहिती

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आकाशवाणी सांगली केंद्र आता प्रसारित करत आहोत बालदोस्तांसाठी कार्यक्रम बालसभा.

नमस्कार बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि आदिती जोशीचा नमस्कार. बालमित्रांनो, सध्या तुमची उन्हाळ्याची सुट्टी सुरू आहे, त्यामुळं नुसती धमाल असणार आहे, हो ना? कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हे गाणं.

0: आज बालसभेच्या कार्यक्रमात तुमच्याच मित्रमैत्रिणी तुम्हाला उन्हाळी सुट्टीतील त्यांच्या गमती जमती सांगणार आहेत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आरवी योगेश दिवेकर हिच्या उन्हाळी सुट्टीबद्दल.
1: नमस्कार, मी आरवी योगेश दिवेकर, राहणार वाटेगाव. मी नुकतीच इयत्ता 4थी पास होऊन 5वी मध्ये गेले आहे. मी आई बाबांसोबत इस्लामपूर येथे राहते. मी दामोदर लक्ष्मण राम नामे प्राथमिक विद्यालयात शिकत आहे. या शाळेमधील मॅडम कडून मला खूप छान गोष्टी शिकण्यास मिळाल्या. यामुळे माझे अंगी धीटपणा आला व मला वक्तृत्वाची गोडी लागली. त्यामुळे मी शाळेतील एका कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. या कार्यक्रमास इस्लामपूरचे पोलीस उपनिरीक्षक उपस्थित होते. त्यांनी माझे सूत्र संचालनाचे स्टेजवर येऊन खूप कौतुक केले व बक्षीसही दिले. मला खूप आनंद झाला. आमचे वाटेगावचे घरी श्री वासुदेवाचे सुंदर मंदिर आहे. आत्ताच्या उन्हाळी सुट्टीमध्ये मी आजी आजोबांबरोबर देवासाठी हार व गुच्छ तयार करणे शिकले. मी पहिल्यांदाच उत्सवामध्ये हार गुच्छ केले. हार गुच्छ तयार करताना मला खूप आनंद वाटत होता. मी घरी आई बाबा काका काकू यांना घर कामात मदत करते. या सुट्टीत मला काकांनी सायकलही शिकवली. त्यामुळे सर्वांनी माझे कौतुक केले. मला खूप आनंद झाला. काकांनी मला शाबासकी दिली. माझ्या ताई दादांकडून पत्त्याचे काही डावही शिकले. मला नाच गाण्याची खूप आवड आहे. मी मोबाईल मध्ये बघून बघून डान्सही शिकले आहे. मला वाचनाची खूप आवड सुद्धा आहे. मी गोष्टीची अनेक पुस्तके वाचलेली आहेत आणि आत्ताही वाचतीये. या सुट्टीत होणाऱ्या बालनाट्य शिबिरातही मी भाग घेतला आहे. माझे बाबा रोज महिषासुरमर्दिनी स्तोत्र म्हणतात. ते ऐकून ऐकून मीही म्हणू लागले. ते थोडेसे मी म्हणून दाखविते. ऐ गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनुते गिरीवर विंद शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते. अशी ही माझी उन्हाळी सुट्टी मी मस्त आनंदाने व अतिशय उत्साहाने साजरी करते. धन्यवाद.
0: आता कार्यक्रमात ऐकूया ऋतुपर्ण बापट आपल्याला त्याच्या उन्हाळी सुट्टी बद्दल काय सांगतोय ते.
2: नमस्कार, माझं नाव ऋतुपर्ण राहुल बापट. मी सुट्टीमध्ये माझ्या मामाच्या गावाला गेलेलो होतो. माझ्या मामाच्या गावी यात्रेसाठी सर्वजण गावाकडे येतात. माझ्या आईचे आत्ते भाऊ चुलत भाऊ भेटले. सर्वांनी मला खूप सारे चॉकलेट आणले होते कारण मला चॉकलेट खायला खूप आवडते. पुण्याच्या तुषार मामाने बाकरवडी सुद्धा आणली होती. मस्तच होती ती बाकरवडी. मामीने एक दिवस केक केला होता तर एक दिवस पावभाजी केली होती. माझा मामा वकील असल्याने तो रोज कोर्टात जायचा. एक दिवस मीही जाऊन कोर्ट पाहिले आणि येताना आम्ही पाणीपुरीचे साहित्य सुद्धा आणले. पाणीपुरी घरी केली. खूप मज्जा आली. माझी आजी आम्हा सर्व नातवंडांना झोपताना गोष्टी सांगायची. आम्ही खूप खूप हसायचो. एक दिवस आम्ही क्रिकेट खेळत होतो आणि माझ्याकडून चुकून मामीच्या चष्म्यावर बॉल लागला. मी तर खूपच घाबरलो होतो पण मामी रागावली नाही. जेवण झाल्यावर रात्री आम्ही बॅडमिंटन खेळायचो कारण मामीला बॅडमिंटन खेळायला खूप आवडते. आम्ही पत्तेसुद्धा खेळायचो पण मामाच्या मुली लहान असल्यामुळे हरल्यावर त्या खूपच रडायच्या. मामाचा वाडा मोठा असल्याने गच्चीत आम्ही टेरेसवर झोपायचो. त्यामुळे फॅनची काही गरजच लागायची नाही. खूप मस्त छान गारवार सुटायचो. असं होतं माझ्या मामाचं निसर्गरम्य वातावरणात वसलेलं गाव. हे सगळं बघितल्यावर एकच वाटतं, सोनू निगमचं गाणं ऐका.

0: आता कार्यक्रमात ऐकूया श्रीपाद बेडेकर आपल्याला त्याच्या उन्हाळी शिबिराबद्दल काय सांगतो ते.
1: नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव श्रीपाद ज्येष्ठराज बेडेकर. मी आत्ता 5वी शिकतो. एप्रिलची सुरुवात झाली आणि मला वेध लागले ते सुट्टीचे. परीक्षा संपली आणि माझं आई पाठीमागे भुणभुण सुरू झाली. कुठे जायचे, कुठे जायचे, कुठे फिरायला जायचे, कुठे गावाला जायचं माझं सुरू झालं. कुठून काय माहीत, आई बाबांना सांस्कृतिक शिबिराची माहिती मिळाली. मग होय नाही होय नाही म्हणता म्हणता माझं शिबिराला जायचं ठरलं. शिबिराचा दिवस उजाडला. मामासाहेब आणि मी स्टँडवरती गेलो. तिथली गर्दी बघून मी मामाला विचारले, आता आपण कसे जायचे बेळगावला? मामा म्हणाला एसटीने. मग मी म्हणालो मामाला, अरे गर्दी बघ गर्दी. त्या गर्दीतून घामाघूम होत आम्ही एसटीमध्ये गेलो, जागा पकडली आणि आमचा प्रवास सुरू झाला. आम्ही घरे, डोंगर, नद्या, शेते, गावे बघत बघत आमचा प्रवास सुरू होता. कधी डुलकी लागली कळलंच नाही. मामाने बेळगाव आले म्हटल्यावर मला जाग आली. मग जड पावलाने मी शिबिराकडे गेलो. पाहतो तर काय, तिथे माझ्याच वयाचे आणखीन भरपूर मित्र जमलेले होते. आम्ही खूप धमाल मस्ती केली. आम्हाला गुरुजींनी प्रातः उपासनेची स्तोत्रे, सूक्ते, अष्टके शिकवली. एक दिवस आम्हाला क्रिकेट, फुटबॉल खेळायला नेले, पोहायला नेले. एक दिवस तर आम्हाला बेळगावचा भुईकोट किल्ला बघायला नेले आणि तलावात कासवे, मासे तसेच बटके देखील होती. त्याच तळ्यातले पाणी प्यायला आलेले पक्षी यांना बघून मला खूप आनंद झाला. तसेच त्या किल्ल्यात देवीचे, दुर्गेचे आणि गणपतीचे मंदिर होते. रोज गोष्ट सांगणे हे त्या सांस्कृतिक शिबिराचे नियमच होते. मी दररोज एक गोष्ट सांगत होतो आणि माझे मित्र बनायला सुरू झाले. आम्हाला असे वाटत होते की कधीच हे शिबिर संपू नये. आम्ही आंबे, फणस, पपई अशा फळांवर ताव मारणे, खेळणे, स्तोत्रे शिकणे, वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होणे हे आमचे दररोजचे चालू होते. आमच्या शिबिराच्या शेवटच्या दिवशी स्कृत नाटक देखील होत. मग आम्ही सर्वांनी नाटक सादर केलं आणि आमचं शिबिर इथे संपलं. धन्यवाद.
0: श्रीपादची शिबिरातली मजा तुम्हाला आवडली का?

जाणून घेणार आहोत विज्ञानाच्या जगातील एका अशा धगधगत्या ज्वाळेबद्दल जिच्या अफाट कष्टामुळं आणि विज्ञानाप्रती असलेल्या अढळ निष्ठेमुळं जगानं किरणोत्सार या गूढ शक्तीला ओळखलं, जिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण संघर्षानं आणि गरिबीनं भरलेला होता, तरीही तिनं कधीही हार मानली नाही. बालमित्रांनो, आपण महान शास्त्रज्ञांच्या कथा वाचतो हो ना. प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःचं आयुष्य प्रयोगशाळेमध्ये झिजवून 2 वेळा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या एका जिद्दी महिलेला पाहून काळ सुद्धा थबकतो आणि तिचं नाव आहे मॅरी क्युरी. बालमित्रांनो, मॅरीचा जन्म 7 नोव्हेंबर 1867 रोजी पोलंडमधील वारसा या शहरात झाला. तिचं बालपण म्हणजे एक संघर्षाची लांब लचक मालिकाच होती. त्या काळी पोलंडमध्ये मुलींना उच्च शिक्षणासाठी विद्यापीठात प्रवेश मिळणं जवळजवळ अशक्य होतं. रशियन राजवटीतील प्रभावामुळे शिक्षणावर अनेक बंधनं होती, पण मॅरीनं रडत बसण्यापेक्षा गुपचूप चालणाऱ्या फ्लाईन युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेण्याचं ठरवलं. तिनं बालपणातच दाखवून दिलं की परिस्थिती कितीही वाईट असली तरी शिक्षणाची ओढ असेल तर रस्ता सापडतो. खरं भीषण संकट जेव्हा मॅरी शिक्षणासाठी पॅरिसला गेली तेव्हा आलं. तिच्याकडे राहण्यासाठी घर नव्हतं, पैसे नव्हते. ती एका छोट्याशा माळावरच्या खोलीत राहायची, जिथं हिवाळ्यात कडाक्याची थंडी, कित्येकदा जेवणासाठी सुद्धा तिच्याकडं पैसे नसायचे. चहा आणि पावाचा तुकडा खाऊन ती आपले दिवस काढायची. कधी कधी भुकेमुळे ती बेशुद्ध पडायची, पण तिची नजर फक्त विज्ञानाच्या पुस्तकांवर असायची. कोणत्याही सामान्य माणसाने अशा परिस्थितीत शिक्षण सोडून दिलं असतं. मॅरीची जिद्द वेगळीच होती. मुलांनो, पुढं मॅरीनं तिचे पती पियर क्युरी यांच्यासोबत मिळून एका जुन्या गळक्या शेडमध्ये आपलं संशोधन सुरू केलं. तिथे ना पुरेशी प्रकाश योजना होती ना सोयी होत्या. त्यांनी सलग 4 वर्ष कष्ट घेतले. अखेर एका रात्री त्यांना त्या काळ्या कचऱ्यातून निळ्या प्रकाशात चमकणारा एक पदार्थ मिळाला, तो होता रेडियम. या शोधामुळे वैद्यकीय क्षेत्रात क्रांती झाली. कर्करोगासारख्या आजारावर उपचार मिळणं शक्य झालं. तिने आपल्या वेदनेला आणि कष्टाला प्रयोगात विरघळवले आणि जगाला थक्क करणारी विज्ञानाची भेट दिली. बालमित्रांनो, मॅरीचं आयुष्य फक्त प्रयोगशाळेपुरतं मर्यादित नव्हतं. तिनं पहिल्या महायुद्धाच्या काळात स्वतः एक्सरे मशीन बसवलेल्या गाड्या, ज्यांना लिटिल क्युरीज म्हटलं जायचं, रणांगणावर नेल्या. हजारो जखमी सैनिकांचे प्राण वाचवले. विशेष म्हणजे तिनं रेडियम पेटंट घेतलं नाही. जर तिनं ते पेटंट घेतलं असतं तर ती जगातील सर्वात श्रीमंत महिला झाली असती. पण ती नेहमी म्हणायची, विज्ञान हे जगाच्या कल्याणासाठी आहे, संपत्ती जमवण्यासाठी नाही. मुलांनो, तिच्या आयुष्यात 30 वर्षापेक्षा जास्त तिनं या किरणोत्सारी पदार्थासोबत काम केलं, ज्यामुळं तिला गंभीर आजार झाला. पण प्रत्येक वेळी ती आजारापेक्षा जास्त ताकदीने प्रयोगशाळेमध्ये उभी राहिली. बालमित्रांनो, मॅरी क्युरीच्या आयुष्याकडं पाहिलं तर आपल्याला अनेक प्रेरणादायी धडे मिळतात. मॅरीकडं पैसे नव्हते, सोयी नव्हत्या, पण तिनं आपल्या बुद्धीला आपली ताकद बनवलं. तुमच्याकडं काय नाही यापेक्षा तुमच्याकडं असलेल्या ज्ञानावर लक्ष द्या आणि उपलब्ध साधनांच्या सहाय्यानं परिस्थितीवर मात करा. मॅरीनं अशा काळात नाव कमवलं जेव्हा स्त्रियांना शास्त्रज्ञ मानलं जात नव्हतं. मुलांनो, तुमच्या वर्गातील मुली किंवा तुमच्या घरातील बहिणी यांच्यातील सुप्त गुणांना ओळखा आणि त्यांचा आदर करा. बुद्धिमत्तेत मुलगा आणि मुलगी असा भेदभाव नसतो. सध्याच्या काळात सर्वांना समान संधी आहे. जो प्रयत्न करेल तोच यश प्राप्त करेल अशी परिस्थिती आहे. जेव्हा जग तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करेल तेव्हा मॅरीप्रमाणे दुप्पट वेगानं पुढं जाण्याची ताकद ठेवा. तिनं सिद्ध केलं की यश

मिळवण्यासाठी शारीरिक ताकदीपेक्षा मनाची जिद्द जास्त महत्वाची असते. स्वतःच्या फायद्यापेक्षा समाजाचा विचार करणं हाच खरा संस्कार आहे. मॅरीनं आपलं संपूर्ण आयुष्य जगाच्या कल्याणासाठी अर्पण केलं. कोणत्याही लाभाच्या अपेक्षेशिवाय केलेली सेवा हीच खरी सेवा असते. ही शिकवण आपल्याला मॅरीच्या आयुष्यातून मिळते. मुलांना जेव्हा कधी तुम्हाला वाटेल की एखादा विषय कठीण आहे किंवा तुम्ही ते काम करू शकत नाही, तेव्हा त्या जिद्दी शास्त्रज्ञ महिलेची आठवण ठेवा. तिनं जगाला 2 वेळा नोबेल मिळवून दिलं. मॅरी क्युरीच्या जीवनापासून प्रेरणा घ्या आणि आपल्या समोरील अभ्यासात, खेळात, आवडीच्या क्षेत्रात तुमचं सुवर्ण पदक मिळवण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा. लक्षात ठेवा, शरीर थकू शकतं पण ज्ञानाची भूक आणि स्वप्न कधीही म्हातारी होत नाहीत. जिद्द असेल तर आकाश सुद्धा ठेंगणं असतं. बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमाची वेळ आता संपली. कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी पत्ता लिहून घ्या, बालसभा, आकाशवाणी सांगली केंद्र, कोल्हापूर रोड, सांगली. मुलांनो, तुमच्या पत्रांची आम्ही वाट पाहतो, तेव्हा आता या कार्यक्रमातून मला आदिती जोशीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना निरोप द्या. पुन्हा भेटू पुढील रविवारी. तोपर्यंत नमस्कार.

बालसभा हा कार्यक्रम आपण ऐकलात. श्रोते हो, हाच कार्यक्रम आज रात्री 8:15 आम्ही पुन्हा प्रसारित करू. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम मध्यम लहरी 239.61 meters अर्थात 1251 kHz, FM बँड 100.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर सुद्धा. सकाळचे 10:03 झालेली आहेत. श्रोते हो, आता आस्वाद घेऊया मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला जावई विकत घेणे आहे या चित्रपटातलं आशा भोसले, मन्ना डे, जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेपूडकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं.

0: रवींद्र साठे आणि सहकलाकारांनी गायलेलं जैत रे जैत या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. गीतरचना होती नाधो महानोर यांची आणि या गीताला संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए सुपर निर्मा मैं सब तमाम
2: सचिन
1: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: ताई नौकरी में आली.
4: अरे वाह अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
3: हो ताई नवीन मोबाइल जीन्स जैकेट.
4: थांबा राजपुत्र पगारा आधीच खर्च.
3: इंस्टंट कर्ज ही मिळते ना.
4: आधी बजेट बनवायला शिक मग खर्च कर.
3: पण ताई
4: हे बघ कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
3: हो ताई पार्टी माझी बजेट तुझं.
4: अच्छा
5: आरबीआय म्हणते
2: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
6: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता यानंतर उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं नवरे सगळे गाढव या चित्रपटातलं अनंत जाधव यांचं गीत ऐकूया. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: दहा लाखांची लॉटरी मला.
2: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.
5: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: अक्षा भोसले वर्षा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जावयाची जात या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं प्रभाकर जोग यांचं.
1: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
2: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
3: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
2: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
0: श्रोते हो जरूर ऐका आज सकाळी 11 वाजता हॅलो आपकी पसंद. श्रोत्यांनी फोनवरून आवड कळवलेल्या त्यांच्या आवडत्या हिंदी चित्रपट गीतांवर आधारित फोन इन कार्यक्रम. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया हे गीत.
4: हे चैत पुनवसा जरी लई लाजरी उगवली दिवसा ढवळ्या कशी सूर्याचं बघुनी रूप डोळा की दीप फिरती न झाली एडी पिशी हो असं काहीतरी अकरीत घडलं.

हे होतं जावयाची जात या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी आणि उषा रेगे यांच्या आवाजात जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत प्रभाकर जोग यांचं होतं. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 10:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत नादब्रह्म.

हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मंगला जोशी यांचं शास्त्रीय गायन, त्यांनी गायलेला राग बिभास. विलंबित तीन तालात निबद्ध बंदिशीचे बोल आहेत मोरा रे मीत पिहरवा. द्रुत एक तालात निबद्ध बंदिशीचे बोल आहेत चंदो कृष्णा जुगल. ऐकूया तर मंगला जोशी यांनी गायलेला राग बिभास. त्यांना तबला साथ केली आहे विजय घाटे यांनी आणि संवादिनीची साथ केली आहे रामचंद्र भागवत यांनी. ऐकूया मंगला जोशी यांच्या शास्त्रीय गायनात राग बिभास.

मंगला जोशी यांनी गायलेला राग बिभास आपण ऐकलात. श्रोते हो, नादब्रह्म या कार्यक्रमात आज मंगला जोशी यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकत होता. त्यांना तबला साथ केली होती विजय घाटे यांनी आणि संवादिनीची साथ केली होती रामचंद्र भागवत यांनी. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 11 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत फोन इन कार्यक्रम हॅलो आपकी पसंत.
1: हॅलो आपकी पसंत.

0: श्रोते हो नमस्कार. हॅलो आपकी पसंद या फोन इन कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते.
1: वेळ वाया न घालवता बघूया पहिला फोन कोणाचा येतोय.
2: हॅलो नमस्कार ताई.
0: हा नमस्कार, बोला, कोण बोलताय?
2: मी दत्तात्रय दिगंबरराव डाके पाटील, माळ सुपळगाव तालुका गेवराई जिल्हा बीड मराठवाड्यातून बोलतो ताई.
0: हा बोला.
2: आपल्याशी बोलून फार आनंद वाटला ताई.
0: धन्यवाद धन्यवाद. आज फोन केला तर कार्यक्रमात कोणतं गाणं ऐकायचं होतं?
2: हम तुम्ही दिल से कैसे जुदा करेंगे.
0: अच्छा, नक्की ऐकूया तुमच्या आवडीचं हे गाणं. आज फोन केल्याबद्दल धन्यवाद.
2: मित्रांची नाव घ्या ताई.
0: हा सांगा.
2: मंगेश शिताळे.
0: हा.
2: विठ्ठल मस्के.
0: अच्छा.
2: साईनाथ डाके. गोविंद आहेर.
0: हा हा चालेल. या तुमच्या सगळ्या श्रोता मित्रांसह कार्यक्रमात ऐकूया हे गाणं. आज फोन केल्याबद्दल धन्यवाद. असेच फोन करत राहा.

0: हॅलो
1: हॅलो
0: हां नमस्कार. हॅलो, अपकीपन मध्ये फोन लागलाय, बोला, कोण बोलताय?
1: हां नमस्कार मॅडम, मी सावळज वरून प्रसंजित श्रीधर धेंगडे बोलतोय.
0: हां बोला.
1: आम्हाला आपकी पसंद मध्ये एक गीत ऐकायचं होतं.
0: हां, कोणतं गाणं ऐकायचं होतं आज?
1: जंजीर द चैन मधलं तुझे देख के दिल मेरा दिल धड़का है.
0: अच्छा,
1: आणि आकाशवाणीचे सर्व कार्यक्रम ऐकतो.
0: अच्छा,
1: माझं घर माझं शेत, परत सकाळचे प्रभात वंदन, आपलं आरोग्य.
0: अच्छा अच्छा, आज फोन केल्याबद्दल धन्यवाद. कार्यक्रमात नक्की ऐकूया तुमच्या आवडीचं गाणं.
1: हां, थँक्यू मॅडम,
0: धन्यवाद.

0: हॅलो.
1: संदीप गोरे बोलतोय.
0: हा बोला.
1: मी संदीप गोरे बोलतोय, ठाण्याहून ज्येष्ठ नागरिक आहे.
0: हा
1: मला परिचय पिके मध्ये राहणार
0: आहे. अच्छा, चालेल, नक्की लावूया तुमच्या आवडीचं हे गाणं.
1: हो नक्की, कार्यक्रम खूप छान असतात, सगळ्या कार्यक्रम मी ऐकतो.
0: धन्यवाद.
1: मला खूप आवड पण आहे.
0: धन्यवाद.
1: आणि मी तुमच्या वाईट बोलू पण एकदा.
0: हा हा,
1: एकदा बोललो तुमच्या.
0: हो हो, ह्याच्या आधी आपलं बोलणं झालेलं आहे.
1: असे छान काय कार्यक्रम करता, मला आवडतात.
0: धन्यवाद. असंच कार्यक्रमात फोन करत राहा आणि तुमचे अभिप्राय आमच्या पर्यंत कळवत राहा आणि ऐकत राहा आकाशवाणी सांगलीचे कार्यक्रम.

0: हेलो हेलो, आपकी पसंद मधे फोन लगला है, बोला कौन बोलता है? बोला बोला काय म्हणता?
1: बेदर्दी बाल मा तुझको मेरा मन यार करता है, चित्रपट सिनेमा है
2: हाँ आवाज दे अरबुता सेलिस फार जुना गीत है,
0: जुना चित्रपट है
1: हो फार गीताची बोल सुंदर असे आहेत।
0: नक्की ऐकूया कार्यक्रमात तुमच्या आवडीचं हे गाणं।
1: ओके ताई,
0: धन्यवाद।

0: हेलो हेलो, आपकी पसंद मधे फोन लगला है, बोला कौन बोलता है?
1: बालाजी जिंकले बोलते खंडगाव तालुका नांदेड।
0: बोला बोला, काय म्हणता?
1: बेदर्दी बाल मा तुझको मेरा मनिया करता है, चित्रपट दिसलेला आहे। हाँ, आवाज दे अरबुत असेल, फार जुना गीत आहे,
0: जुना चित्रपट आहे।
1: हो, फार गीताची बोल सुंदर असे आहेत।
0: नक्की ऐकूया कार्यक्रमात तुमच्या आवडीचं हे गाणं।
1: ओके ताई,
0: धन्यवाद।

0: याबरोबरच हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.
1: हॅलो आपकी पसंत.

हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम आत्ताचा पण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणी सांगली केंद्रावरून. यानंतर ऐकूया भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेलं परेश ठाकूर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं मिलिंद मोहिते यांचं.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: हे होतं दीपक नारायण गावकर यांनी गायलेलं कवी माधव जुलियन यांचं गीत. भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

हे होतं भगवंत नार्वेकर यांच्या आवाजात अनुराधा नेरूरकर यांचं गीत. आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, दुपारचे 12 वाजत आहेत. आता यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. तेव्हा आता जाऊया मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.

0: श्रोते हो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अमृता खानोलकर आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार. सगळ्यांनो, प्रेरणादायी अनुभव व्यक्तिमत्व आपल्याला नेहमीच आपलं जीवन घडवायला प्रोत्साहन देत असतात, एक ऊर्जा देत असतात. अशा लोकांची कहाणी, प्रवास आपल्याला एक नवी दृष्टी अंगीकारायला, एक वेगळा विचार करायला भाग पडत असतो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेल्या वनिता मंडळच्या गेल्या कार्यक्रमात आपण हाच प्रेरणादायी अनुभव संगीता राणे यांचा जाणून घेतला. विशेष मुलांसाठी, दिव्यांगांसाठी त्यांनी केलेलं कार्य, तसंच त्यांच्या पालकांसाठी, महिला सक्षमीकरणासाठी, आपत्ती निवारण, आरोग्य क्षेत्रातली त्यांची कामगिरी, या सर्वाबद्दल त्यांचे अनुभव आणि या कामासाठी त्यांना मिळालेला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार याबद्दल आपण जाणून घेतलं होतं. पण खरं तर या सगळ्याची सुरुवात झाली ती त्यांच्या मुलापासूनच, कारण त्यांचा मुलगा दिव्यांग आहे. त्याला घडवताना त्यांना आलेले अनुभव, अडचणी, प्रयत्न हे सुद्धा आपल्यासाठी खूपच शिकण्यासारखे आहेत. तेव्हा आता त्यांचा हा त्यांच्या मुलाला घडवतानाचा प्रवास आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार संगीताताई, तुमचं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: आपला मुलगा विशेष आहे हे पहिल्यांदा ओळखणं, ते त्याला सर्वार्थानं घडवणं, हा जो काही तुमचा अनुभव आहे त्याबद्दल काय सांगाल?
1: प्रथम आधी मला कसं आहे की तो दिव्यांग आहे हे समजलं नव्हतं.
0: हा,
1: त्यामुळं त्याला नॉर्मल शाळेत घातलं होतं. पण नॉर्मल शाळेमध्ये कसं व्हायचं की बरीच मुलं त्याला त्रास द्यायची, त्याचे डबा खायचे, दोन्ही हात पकडायचे, दुपारी त्याचा डबा खायचे, आणि आम्हाला हे माहीत नसायचं ना. आणि माहीत नसायचं पण याला तर भूक लागलेली असायची, आणि आपल्यावर काहीतरी असं त्रास होतोय, त्याचा तो त्रास इतरांच्यावर तो काढायचा. घरात कुणी आलं की त्याला फेकून मार किंवा काय असं सगळं करायचा. पण ते का करतोय हे पण आपल्याला लवकर समजायचं नाही ना, असं का करतोय. पण ते जेव्हा जेव्हा मला कळायला लागलं की त्याच्याशी बोलून, त्याच्याशी हे करून, तेव्हा तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हा याला पण त्रास होतोय, आपल्याला हे जमत नाही, याचा त्याला त्रास होतोय, पण त्याला ते सांगता येत नाहीये. मग ते कसं करायचं? म्हणजे जवळजवळ तो 6वी 7वी पर्यंत नॉर्मल शाळेत पास होत गेला.
0: बरं बरं.
1: त्यावेळेस होतं तसं, वरच्या वर्गात गेला. पण मला समजे ना की अरे 6वी पर्यंत 7वी पर्यंत हा मुलगा गेलाय, पण याला लिहिता येत नाहीये, गणित करता येत नाहीयेत, आणि आपण हे काय म्हणजे त्याच्यावरही अत्याचार करतोय, आणि आपणही या मुलाला उगच पुढे जाऊ दे, पुढे जाऊ दे. मग शेवटी मी थकून त्याला, म्हणजे त्यावेळेस आम्ही एकत्र कुटुंब आमचं विभक्त झालं, आणि विभक्त झाल्यानंतर मात्र मी फार विचार करायला लागले की नाही नाही याचं काय होणार, म्हणजे जर असा असा आहे तो आणि ह्याचं मग कसं करणार आपण. म्हणून मग मी एक मार्ग निवडला की त्याचा ऍक्यू टेस्ट करूया.
0: बर.
1: आणि जेव्हा मी ऍक्यू टेस्ट केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे स्पेशल चाइल्ड आहे.
0: बर.
1: आणि नंतर त्याला फिट्स येऊ लागल्या. म्हणजे आता मात्र ह्याचं आपण काहीतरी केलं,
0: विशेष लक्ष देऊन आपण प्रयत्न केले पाहिजे.
1: आणि मग मी त्याला त्या नॉर्मल शाळेतून काढून

0: दिव्यांग शाळेत घातलं. पण कसं होतं की हा फिजिकली खूप फिट आहे, जरी मेंटली रिटायर्ड असेल तरी फिजिकली मात्र ओके आहे. म्हणजे कुठल्याही पार्ट मध्ये त्याच्या किंवा चेहऱ्यावर असं काही दिसत नाही की तो दिव्यांग आहे. मग असं झालं की त्या शाळेत घातल्यानंतर तिथं इतर दिव्यांग मुलं जशी चालतायत जी फिजिकली अनफिट आहेत, तसा तो हा चालायला लागला, परत त्यांचं अनुकरण करायला लागला. मग आणि जरा भीती वाटायला लागली की अरे काय करायचं आपण, म्हणजे
1: एकातून सुधारेपर्यंत दुसरं वेगळं काहीतरी,
0: म्हणजे काय, म्हणजे ह्याचा म्हणजे तो ग्रास्प करतो का ह्या मुलांचं की आपण असं करायचंय, असं करतो का त्यांना चिडवण्यासाठी करतोय, काही काहीच कळायचं नाही आपल्याला.
1: आता ह्याला सुधारण्यासाठी आपण नेमके कसे प्रयत्न
0: करायचे आणि किती प्रयत्न करायचे, म्हणजे काय कुठेतरी थांबायचंय का किंवा नाही चालतच जायचंय हे काही कळेना. मग मात्र मी ठरवलं की नाही आता ह्याचा आपण वेगळ्या पद्धतीनं ह्याच्याशी डील करायचं थोडक्यात. आणि ते वेगळ्या पद्धतीचं म्हणजे त्याला तो जर आंघोळीला वगैरे गेला ना तर एक अख्खा साबण संपून यायचा.
1: बर,
0: म्हणजे आणि तेही कसं माहितीये का, पूर्ण शरीर आंघोळीनं कधी हे व्हायचं नाही, एकतर एकच पाय फक्त आंघोळ करून झालेला असायचा. म्हणजे हा जो प्रकार आहे तो मला काय कळायचं नाही की काय करायचं, आता आपण काय करायचं, रोज आंघोळ घालणं आपल्याला जमेल की नाही माहित नाही. 8 दिवसातून एकदा मी घालायचीच, पण रोज आपण घालणं म्हणजे त्याला आपण
1: अपंग करणं
0: आणि त्याचं सगळंच स्वावलंबन कसं करणार,
1: त्याचं तो स्वतः सगळ्या गोष्टी केला
0: पाहिजे. मग त्यासाठी मी काय करायचे, बाथरूमच्या बाहेर उभं राहायचे आणि मला त्याला समजावून सांगताना आता दुसरा पाय किंवा असं साधं सांगून जमायचं नाही. म्हणून मग मी त्याला ना महाभारत रामायण वगैरे सगळ्या गोष्टी फार आवडायच्या, किंवा गाण्यात काही सांगितलं ना तर ते खूप आवडायचं. मग त्याला ते मी सांगायचे, एक पाय नाचो रे गोविंदा, मग एक पाय धुरे गोविंदा, असं करून सांगायचे. मग आता झाला काय गोविंदा तुझा पाय, आता दुसरा पाय, मग दुसरा पाय घेरे गोविंदा, मग हे सांगत बसायचे. मला त्यावेळेस मात्र आमचे मिस्टर म्हणायचे, अगं कोणतरी तुला वेड म्हणेल, तो आहे का तू आहेस कळायचं नाही. पण मला असं वाटायचं की अरे मग याला समजावून कसं सांगायचं
1: आणि घडवणार कसं
0: शेवटी.
1: तुम्ही आई होता त्यावेळेला, आपला मुलगा तयार व्हायला पाहिजे, आज समाजात जायला एक तो स्वावलंबी असायला पाहिजे, त्याच्यासाठी त्यांना त्या त्या गोष्टी केल्या पाहिजेत. यासाठी जे काही चातुर्य किंवा त्या त्यावेळी जे काही सुचणं आहे ते तुमच्याकडे होतं आणि त्यानुसार तुम्ही ते करत गेला.
0: म्हणजे परमेश्वर पण स्पेशल चाइल्डला स्पेशल मदर देतो बरं का, म्हणजे हे मी अनुभवावरनं म्हणते
1: नक्कीच.
0: तर ते मग तसं तो, आणि मग जवळजवळ महिन्याभरात तो तयार झाला आणि इतकं छान आपली आपली आंघोळ करायला सुरुवात केली. आता असं आहे की आंघोळ करतोय पण त्याच्या त्याची आपले अंडर गारमेंट सगळे जे आहेत ते काय काय करता आलं पाहिजे ह्या मुलांना, तर ते यायला पाहिजे. मग ते कसं येणार, तर ते येण्यासाठी आपण आपलं आधी करायला पाहिजे ना त्याच्या समोर.
1: बरोबर बरोबर.
0: मग आपण कसं धुतोय हे त्यानं बघितलं पाहिजे ना.
1: बर,
0: मग ते मी त्याला बसायचे, त्याला दाखवत बसायचे असं धुवायचं असतं, हा इथे ब्रश लावायचा. पण तेही त्यानं खरंच त्याचं, म्हणजे मला त्याची ग्रास्पिंग पॉवर मात्र खरंच छान होती की ज्या योगे तो करत होता. आणि मग मी ते करायला त्याला जमलं, त्याला आता तो खरं सांगू आपली आपली दाढी करतो, आपलं आपलं सगळं घरातलं रोज. आणि माझा नियम असा होता कोणी काय म्हणतं यापेक्षा आपल्याला हे करायचंय, त्यामुळे सकाळी मी त्यांना पूर्ण गार्डन लोटल्याशिवाय चहा देत नव्हते.
1: बर,
0: म्हणजे कोणी काहीही म्हणू दे पण मी तसं करायचे, त्यामुळे त्याला ते सवय झाली होती की आपला एक शेड्यूल असं तयार केलेला आहे, गार्डन सगळं लोटून झालेलं आहे, आई झालं सगळं म्हटला की लगेच चहा, एक सेकंद थांबायचे नाही, आणि त्याच्या आवडीचं सगळं द्यायचे. त्याच्यानंतर नाश्ता सुद्धा त्याचं सगळं काम, म्हणजे घरात आमचं ठरलेलं असायचं की केर काढायचा, अंथरूण आपली घड्या घालायची, कशी घालू दे पण घालायची, ते सगळं करून आला की मग त्याला नाश्ता द्यायचा. म्हणजे हे सगळं मी त्याच्या बाबतीत ठरवलं होतं.
1: बरोबर.
0: आणि देताना सुद्धा मोजून असायचं सगळं,
1: कसं आहे घडवायचं आहे, तर कुठं कठोर होणं कुठं मऊ होणं हे गरजेचं होतं, त्यानुसार तुम्ही वागत गेलात. काही काही वेळेला हे बघणाऱ्यांना कदाचित वाटू शकतं, दिसू शकतं,
0: म्हणजे
1: पण त्यामुळं तो आज उत्तम घडलेला
0: आहे
1: आणि हे खूप महत्वाचं आहे.
0: मुख्य म्हणजे काय माहितीये का, सगळ्या गोष्टी तो न सांगता करायला लागला.
1: बरोबर.
0: म्हणजे आपली ही ड्युटी आहे आणि हे झाल्यावरच आपला चहा मिळतो, हे झाल्यावर आपल्याला नाश्ता मिळतो, म्हणजे हे असं आपण कामगार ह्या प्रकारे वागवत नाहीये, पण त्याला ती सवय झाली.
1: नक्की
0: थांब जरा, हे करून येतो मग हे करतो. आता

0: ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही तुमच्या मुलाला बेसिक गोष्टी म्हणजे दैनंदिन आपल्या आयुष्यातल्या ज्या अगदी प्राथमिक गोष्टी असतात त्या सगळ्या तुम्ही व्यवस्थित शिकवल्यात, शिक्षणात त्याला घडवलं की लिहिता वाचता यावं व्यवस्थित, तो ते सगळं करावं, आणि त्याचबरोबरीनं खेळात त्याला प्रोत्साहन दिलं. तो शोधच म्हणेन मी, कारण तो त्याचं ते कौशल्य म्हणा, तो गुण तुम्ही कसा हेरलात आणि त्या दृष्टीनं कसे प्रयत्न केलेत आणि मग त्याला नंतर ते ऑलिम्पिक वगैरे सगळं मिळालं, हा प्रवास त्याच्याबद्दल काय सांगाल?
1: कसं झालं, जेव्हा तो असा म्हणजे फिट येणं किंवा हे, मग डॉक्टरी उपचार सुरू झाले. मग डॉक्टरी उपचार, मग एक फिजिओथेरपिस्ट होते आणि पाटील म्हणून, त्यांच्याशी मी बोलताना मी त्यांना म्हटलं की हा झोपत नाही किंवा असा सतत त्रासलेला असा का असतो, तर ते म्हटले काय की यांचे सेन्सर जे असतात ना ते तुम्ही कुठेतरी वापरले पाहिजेत.
0: बरं,
1: म्हणजे आता तो समजा त्रास देतोय सारखा किंवा काय करतोय, तर त्याचे सेन्सर वापरण्याला सुरुवात करा. म्हणजे त्याला एवढं दमवा किंवा त्याला एवढं हे करा की तो आपाप झोपेल. तुम्ही झोपेचं औषध देऊन झोपण्यात काय अर्थ नाही, किंवा झोपेच्या तुम्ही त्याला हे करून म्हणजे असं त्याला सुरुवात होणार नाही. एक तर आधी फिटचे औषध आहेत, त्याच्यात तुम्ही झोप येत नाही म्हणून आणि काहीतरी दिलं तर ते फार त्रासदायक होईल म्हटले, तर त्याला तुम्ही त्याचे सेन्सर वापरा. म्हणजे आता घरात तो काय काय करतो ते बघा. आणि ते मग माझ्या लक्षात आलं की हा घरात कोणाला येऊन देत नव्हता. म्हणजे माझ्याकडे धुणं भांडी वगैरे करायला सुद्धा बायका आल्या तर त्यांना तो सरळ माझं का धुतीस म्हणून तिच्या अंगावर पाणी ओतणार किंवा हे सगळं व्हायचं. किंवा पाहुणे कोणी आलं तर ते आले की त्याला आवडायचं नाही, कारण मी त्यांच्याशी बोलणार ना, याच्याशी बोलणार नाही, मग माझ्याकडे कोण लक्ष देणार.
0: बरोबर,
1: मग तो काहीतरी फेकून मार किंवा त्यांना जाण्यासाठी प्रवृत्त करणार असं काहीतरी व्हायचं. मग माझ्या लक्षात आलं की हा मारणे किंवा फेकणे हा जो त्याचा सेन्सर आहे तो आपण कुठल्या तरी ह्याच्यात
0: वापरला पाहिजे.
1: हा, मग ते मी गोळा फेक मध्ये वापरायचं ठरवलं. आणि मग गोळा फेक करताना बागेत जायचे, बागेत त्याला घेऊन अशी दगड पिशवी घेऊन जायचे आणि मोठा दगड एक ठेवायचे आणि त्याच्यात त्याला दगड मारत बसायला लावायचे. म्हणजे दिवसभर ते बागेत 4 वाजता न्यायचे ते 6 वाजेपर्यंत तो दगडच मारत बसायचा. म्हणजे त्याचं तो मारण्याचं जे आहे ना तो थांबलेला असायचा. म्हणजे आपल्याला कसं एक बघा गोष्टीमध्ये सांगितलेलं असलं, राग आला की खिळा मारा.
0: राग कमी
1: तसं मी त्याचं ते करायला सुरुवात केली. त्यानंतर याचं कसं व्हायचं, कोणी रागवलं काय झालं की पळत सुटायचं. मग कपडे घातलेले असू देत किंवा नसू देत, रागवायचं नाही. प्रेमानं सांगितलं तर तो सगळं करणार, पण रागवलं म्हटलं की तो पळत सुटायचा. मग हे पळत सुटायचा जो सेन्सर होतं, म्हणजे डॉक्टरांनी मला त्याचा हे करायला सांगितला होता अभ्यास, त्यामुळे मग मी काय केलं त्याला पळवायचं. मग रनिंग, मग रनिंग मध्ये कसं केलं की शिवाजी स्टेडियम आमच्या जवळच आहे, मग तिथं रोज पळायला लावायचे. म्हणजे उलट सुलट पायऱ्या चढणे उतरणे. त्यानंतर घरात मी जेव्हा चपात्या करायला सुरुवात करायची त्यावेळेस त्याला दोरीवरच्या उड्या, म्हणजे दोरी घेऊन करता येत नव्हतं पण हातानं ऍक्शन करून दोरीच्या उड्या मारायला लावायची. पहिली चपाती सुरू झाली की शेवटच्या चपातीपर्यंत मारायच्या.
0: अरे बापरे,
1: असं त्याला ती सवय लावली होती, त्यामुळे तो व्यायाम आपोआप व्हायचा. असे त्यानंतर धाकटा जो मुलगा आहे त्याला स्विमिंग फार आवडायचं, पण ह्याला पोहायचं म्हणजे भीती वाटायची मला की त्याला फिट्स येतात. फिट येतात तर आपण कसं त्याला न्यायचं. तर मी ह्याला आणि त्याला दोघांना पण कमरेला दोरी बांधून स्विमिंग, मी स्वतः पण पाण्यात उतरायचे आणि स्विमिंग सुरू केलं.
0: अरे,
1: आणि अतिशय छान असा बॅक आणि बटरफ्लाय तो इतका सुरेख पोहतो.
0: अरे वा,
1: म्हणजे तो असा असून सुद्धा पोहणं वगैरे करतो. आणि हे सगळं माझ्या धाकट्यामुळे झालं बरं का, कारण त्यालाही काही काही आवडतंय ना ते सगळं मला, कारण ह्याला न्यायचं तर ह्याला द्यायला पाहिजे.
0: बरोबर,
1: ह्याला कुठं ठेवणार.
0: बरोबर,
1: त्यानंतर जिम्नॅस्टिक करायला लागला.
0: वा,
1: धाकट्याला जिम्नॅस्टिक मध्ये घातलं, यालाही घातलं. डॉक्टर ते म्हणायचे सर की आओ तो त्रास देतो बरं का इतर मुलांना मारतो वगैरे. सर मी थांबते, तसं काय वाटलं की तुम्ही मला लगेच हे करा. मग हा त्याला समजावून घेऊन तो पण त्याच्यासोबत जिम्नॅस्टिक करायला लागला. म्हणजे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मला कंपल्सरी त्याच्यासोबत करायला लागल्या. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर पळायचं, त्याच्यानंतर त्याला सायकलिंग यावं. धाकट्यानं सायकल मागितली की ह्याला पण सायकल, मग ती येण्यासाठी त्याच्या मागं हा धरून पळायचं.
0: बरोबर,
1: बरेच लोक मला खूप काही काय म्हणत होते.
0: बरोबर,
1: की बघा कशी पळतीये, तिला काय वाटतंय का, म्हणजे बऱ्याच गोष्टी होत्या.
0: बरोबर,
1: पण त्यावेळेस मी विचार केला ह्याला जर येत आहे तर ह्यालाही येऊ शकतं.
0: बरोबर,
1: फक्त थोडा वेळ लागेल. आणि त्यानं सायकलिंग मध्ये सुद्धा बक्षीस मिळवलं.

0: अरे वा, खूप
1: म्हणजे
0: छान.
1: त्यावेळेस सायकल स्पर्धा होत्या, तर मला पण मी भाग घ्यायला लागला. तेव्हा तो जिज्ञासामध्ये होता आणि इतकं म्हणजे छान करत गेला आणि नंतर मग एक एक स्टेप पार करत गेला.
0: वा,
1: शालेय स्पर्धा, मग राष्ट्र, मग आंतरराष्ट्रीयला गेला. म्हणजे काही गोष्टी अशा होतात ना की हे घडेल असं वाटत नव्हतं,
0: पण ते घडलं.
1: पण सतत प्रयत्न, सतत प्रयत्न आणि घडेल, घडणार, होईल असं म्हणत म्हणत ते होत गेलं.
0: नक्कीच,
1: खरंच आहे. म्हणजे मलाही अजून तुम्हाला मी सांगतीये, पण मलाही अजून असं वाटतं की अरे मी ते जगतीये, आणि ते जगताना मला लक्षात येते की किती त्रास होत गेला, किती काय काय होत गेलं.
0: बरोबर.
1: पण हे सगळं त्यानं केलं.
0: नक्कीच.
1: आणि अजूनही
0: ते यश आहे म्हणायला पाहिजेत.
1: आणि आज मी त्याचं लग्न केलंय.
0: हो, त्या प्रश्नाकडे येणारच होते की तुम्ही त्याचं आता 40 एक वय म्हणायला हरकत नाही त्याचं, तर या ह्याच्यात हा तुम्ही विचार करणं की या मुलाचं लग्न करणं आणि ते केल्यानंतर पुढे त्याचं आयुष्य, या विचारामागचं तुमचं कारण सांगा आणि तो अनुभव सांगा.
1: जेव्हा मला करोना झाला, मिस्टरांना करोना झाला, मग हा एकटा घरी, मग धाकट्याला पुण्याहून बोलवलं त्याची मिसेस आणि ते. पण आई म्हणून मला असं वाटलं की अरे कसं होणार, म्हणजे ती त्याला घेत होती समजावून. भाऊ म्हणून ह्याला सगळं माहितीये ना त्याचं, म्हणजे कधी रागवेल, कधी काय करेल, कधी काय. पण वहिनी म्हणून तिला तेवढं कसं माहित असणार. पण ती पण खूप सांभाळून घेत होती, अतिशय छान. म्हणजे तिनं सुद्धा मला आश्चर्य वाटायचं की ती त्याला खूप छान सांभाळायची. आणि मी 11 दिवस हॉस्पिटलमध्ये होते आणि हे पण हॉस्पिटलमध्ये होते. आता म्हंटल काय करणार, म्हणजे पुढं काय होणार, ही दोघं तर पुण्याला जातील
0: आपल्यानंतर आपल्याला,
1: आणि असाच काहीतरी प्रसंग आला तर आपलं काय होणार. ते इतकं वेगळ्या पद्धतीनं झालं. मी एका ठिकाणी आईस्क्रीम खायला जात होते, तर तिथे एकदा एक तिथले जे ओनर आहेत ते बोलता बोलता बोलले की अहो अपंगांसाठी काय काय आहेत हो फॅसिलिटीज. तर म्हटलं का हो सर, तुम्हाला का म्हणजे माहिती पाहिजे. नाही नाही, माझी पुतणी आहे म्हटले, तर तिच्यासाठी पाहिजे होतं. म्हटलं काय झालंय तिला. तर मग आम्ही असं विचारलं, तर काही नाही म्हणे, तिचा जरासा उजवा हात छोटा आहे वगैरे असं तसं, पण खूप गुणी मुलगी आहे असं तसं, असं सगळं बोलली झाली. मग मला असं वाटलं की काय हरकत आहे, विचारून बघूया ना. आणि आपल्याला ह्या मुलाला मैत्रीण पाहिजे, जोडीदार म्हणण्यापेक्षा साथीदार पाहिजे.
0: कारण महत्वाचा शब्द आहे साथीदार.
1: कारण जोडीदार म्हटलं की त्यांचे मन जुळणं किंवा पुढं सगळं आलं ना. पण साथीदार म्हटलं किंवा मित्र म्हटलं तर त्याला कसं असतं की मित्राच्या सगळ्या सर्व गुण सगळे आपल्या पोटात घेणार आणि पोटातून परत दुसऱ्या आपल्याला मदत करणार. तर तसं मला हवं होतं. मग मी त्या संदर्भात त्यांच्याशी बोलले. बोलल्यानंतर ते म्हटले की बघू आम्ही विचार करतो आणि सांगतो. ओके म्हटलं, माझा मुलगा असं असं आहे सगळं सांगितलं. आणि मला ती क्लिअरिटी आवडती, म्हणजे कुठेही
0: ते खरं सांगून,
1: खरं सांगायचं किंवा नंतर कुणीतरी काहीतरी वेगळं सांगितलं मग
0: त्याच्यापेक्षा.
1: मग ते क्लिअरिटी करूनच मी इवन मी काय केलं, त्यावेळेस त्या मुलीला घरी बोलवलं आणि मी तिला हे सांगितलं की घर बघून नाही लग्न करायचं, किंवा तुला कोणीतरी म्हणतंय करा आता तुझं नाहीतरी होणारच नाहीये
0: किंवा
1: तुला किती सांभाळणार वगैरे वगैरे, हे नको लक्षात घेऊस.
0: बरोबर.
1: तू किती त्याला एक्सेप्ट करू शकतीस,
0: तुझी मनाची तयारी बघ.
1: आणि त्यासाठी तुला मी एक महिना देते, तुला किती पाहिजे तो पिरियड देते. पण तुला कोणी कंपल्शन करतंय, कारण तो लादलेला कुठलाही एखादा जो व्यवहार होतो तो काही उपयोगाचा नाही.
0: कारण दोघांचं आयुष्य आहे पुढे जाऊन उभं राहायचं आहे.
1: आणि नियम असा आहे की ह्या मुलांच्या बाबतीत पण GR आहेत की अशा मुलांची लग्न नाही करायची.
0: बर,
1: असा होता. पण 2016 नंतर असा GR आला की पालकांची संमती, मुलांना जर लग्न हा कन्सेप्ट समजत असेल
0: बरोबर
1: काय, तर या मुलांची तुम्ही करू शकता.
0: बर.
1: आणि त्याला तुम्हाला म्हणजे सगळं कायद्यानुसार करायला लागतं. मग त्या सगळं आहे कायद्यानुसार. मग माझ्या मनात आलं की मग काय हरकत नाही, म्हणजे करूया. आणि मग हिचाही होकार आला, सगळे तयार झाले, सगळं झालं. त्याच्यानंतर मी आपला कागदोपत्री, म्हणजे कुठेही या मुलांचं काही पुढे त्रासदायक होऊ नये.
0: बरोबर.
1: त्यामुळे मग वकील हे करून, तिच्या आई बाबांच्या सह्या, आमच्या सह्या, सगळ्यांचं मंजुरी करून मग ते लग्न झालं. म्हणजे खऱ्या अर्थानं. आणि नावं पण इतकी छान आहेत, ओंकार आणि गौरी. म्हणजे खऱ्या अर्थानं
0: अगदी तुम्ही म्हणता तसं
1: रमणी बनाई जोडी. आणि दोघंही खूप छान. पण त्यानंतर असं झालं की ही जबाबदारी मी घेतलीय.
0: बरोबर.
1: म्हणजे आता लग्न करणं ही जबाबदारी मी घेतली आहे. त्या मुलीला लग्न म्हणजे काय

0: माहिती आहे, पण ह्या मुलाला 50% माहीत असेल किंवा 50% नसेल, टीव्ही बघतोय हे होतंय, आणि आई म्हणून मी हे सगळं समजावून सांगणं थोडंसं अवघड होतं.
1: बरोबर,
0: थोडं अवघड होतं पण प्रयत्न करत होते मी सांगायचे. पण आता मात्र घरी जेव्हा आपण तिला आणलंय तर आपली जबाबदारी 200% वर वाढलेली.
1: बरोबर,
0: म्हणजे कारण जेव्हा आपल्या मुलाला आपण सांभाळून घेतो तेव्हा तिलाही सांभाळून घेतलं पाहिजे.
1: अगदी अगदी.
0: आणि खरंच म्हणजे इतकी गुणी मुलगी आहे की ती सगळं करते, म्हणजे फिजिकली हँडिकॅप आहे म्हणून असं नाही, पण मी सुद्धा स्वतः म्हणते की मीही भाग्यवान आहे की मला ही सुना छान मिळाले आहे, की ज्या माझ्या मानसिकतेचा,
1: बरोबर,
0: मुलाच्या मानसिकतेचा आणि घराचा सगळा विचार करून वागतात.
1: वा, आणि तुम्ही त्याच्या माग म्हणजे जो काही विचार केला त्याचं लग्न करण्यामाग तो अशा पद्धतीनं तडीस नेलात, आणि सुदैवानं त्याचं नशीब, तुमचंही भाग्य की त्याला साथीदार, तुमचं म्हणणंही अगदी योग्य आहे की जोडीदार नाही साथीदार, आणि तशा पद्धतीनं ती साथीदार मिळालेली आहे, त्यांचं उत्तम आज चालू आहे. ही त्याच्या आयुष्यातली एक पुढची स्टेप तुमच्याच, खरं तर आईच्याच प्रयत्नांनी, आणि तुमचंच हे कौशल्य म्हणावं लागेल, तुमचा विचार म्हणावा लागेल की त्याला सुद्धा हे मिळालेलं आहे. किंवा काय म्हणतात की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातले हे टप्पे असतात, शिक्षण असेल, मध्यम वयात आल्यानंतर वैवाहिक आयुष्य हा एक टप्पा, आणि आपल्या मुलाला अशा पद्धतीनं इतकं सगळं घडवणं, खरंच म्हणजे पुरस्कार हे फक्त एक माध्यम झालं किंवा तो एक कौतुकाचा भाग झाला, पण त्याच्या व्यतिरिक्त हे तुम्ही काम केलेलं आहे ते खूप मोठं आहे नक्कीच. श्रोते हो, मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग. खेळामध्ये तुम्ही प्रोत्साहन दिलं आणि त्यानुसार त्याला गोळाफेक म्हणा, रनिंग म्हणा, यासाठी सगळी तयारी करून घेतलीत, आणि मग त्याला नंतर स्पेशल ऑलिम्पिक एशिया पॅसिफिक मध्ये त्याला गोल्ड मेडल मिळालं, सिल्वर मेडल मिळालं, तर तोही एक परमोच्च आनंदाचा क्षण की आपल्या ह्या प्रयत्नांना यश मिळून आपल्या मुलानं हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं इतकं मोठं पदक, इतकं मोठं यश खेचून आणलेलं आहे. खरंच हा सुद्धा एक खूप महत्वाचा कौतुकाचा मुद्दा आहे, काय सांगाल.
0: ते सांगताना मात्र अगदी म्हणजे आता खरं सांगू का डोळ्यात पाणी येतं. सगळेजण खूप म्हणजे कधी कधी कोणीतरी असं पण म्हणायचं की अहो तो खूप त्रास देतोय, त्याला जरा पट्टा बांधा, खिडकीला बांधा वगैरे असं म्हणायचे. खूप रडायचे मी, खूप म्हणजे असं त्यावेळेस बॅग जायचे, म्हणजे नाही आता काही होऊ शकत नाही असं व्हायचं. पण जेव्हा जेव्हा असं व्हायचं तेव्हा तेव्हा मी खरं सांगू त्यावेळेस मी कुठल्या तरी मंदिरात जायचे आणि शांत बसायचे, म्हणजे आदळ येणाऱ्यांना बघायचे की प्रत्येकाचं काहीतरी काहीतरी आहे.
1: बरोबर,
0: प्रत्येक जण आपले परमेश्वराला सांगायला येत आहेत की मला हे मिळू दे, मला ते मिळू दे. मी काही नाही, मी शांत बसायचे नुसती थोडा वेळ आणि त्यानंतर मी परत यायचे की नाही आपण थकलो की सगळं थकणार, त्यामुळे आपण थकायचं नाही. जेव्हा लढायचंय आणि जेव्हा आपण लढायचंय असं ठरवतो तेव्हा मात्र आपण परत परत ती तलवार मानात घालायची नाहीये.
1: बरोबर,
0: काय त्यावेळेस लढायचंच आहे आणि अशा ह्यानं मी ते सुरुवात केली आणि मग मात्र ठरवलेलं की काही घडू दे. म्हणजे जेव्हा तो ऑस्ट्रेलियाला निघाला होता त्याच्या बरंच तो प्रवास मोठा आहे की सिलेक्शन असतं, त्यानंतर हैदराबादला, चेन्नईला गेला.
1: त्यात सुद्धा मला असं म्हणायचं की या ठिकाणी म्हणजे बऱ्याच ज्या प्रोसेस असतात ऑलिम्पिक पर्यंत जाणं तितकं सोपं नाहीये, त्याच्या आधी ट्रेनिंग असेल, तितकी तयारी असेल, त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाणं असेल, यामध्ये सुद्धा तुम्ही त्याला जे बेसिक गोष्टी करायला शिकवल्यात त्या खूप महत्वाच्या आणि उपयोगी ठरल्या असणार. कारण तुम्ही दैनंदिन आपल्या व्यवहारातल्या ज्या काही गोष्टी आहेत स्वतःच्या स्वतः करण्याच्या त्याची सुद्धा तुम्ही उत्तमरित्या तयारी त्याच्याकडून करून घेतली
0: होती
1: आणि ती त्याला या प्रवासात नक्कीच उपयोगी
0: ठरली होती. खरंच की म्हणजे करताना प्रत्येक गोष्ट मी विचार करून करत होते आणि ती करताना मला समजतंय असं नाही, त्याला कुठल्या भाषेत समजेल आणि त्याला काय जमेल ह्यानं मी ते करत होते. म्हणजे इवन तो आता काही असू दे, आम्हाला पासपोर्ट काढताना पण खूप त्रास झाला की काहीच कळत नव्हतं, आमच्या घरातला पहिला पासपोर्ट तोच म्हणजे खरंच सांगते अभिमानानं सांग.

0: वाटत की घरातला पहिला पासपोर्ट माझ्या मुलाचा म्हणजे माझ्या ओंकारचा होता आणि तो पासपोर्ट जेव्हा मिळाला तेव्हा सुद्धा इतकं म्हणजे आनंद झाला होता की काय जे सांगता येत नाहीये. पहिला पासपोर्ट आपल्या बाळाचा की ज्याला सगळी दुनिया अगदी घरातल्यापासून सगळेच म्हणत होते की याचं काहीच होणार नाही, त्याचा पासपोर्ट आलाय ही कल्पना ज्यांनी ज्यांना ही कल्पना करायची वाटत असेल त्यांना कळेल की काय होतं.
1: नक्कीच.
0: आणि तो पासपोर्ट आला, त्याच्यानंतर त्याचं शिबिर होतं हैदराबादला होता, हैदराबाद नंतर चेन्नईला एक कॅम्प होता, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांचे सगळ्यांचे कोच येत होते, इथले कोच सगळ्यांच्या ह्याच्यात, आणि त्याच्यात पालकांना कुठेही परवानगी नव्हती.
1: बरोबर.
0: त्यामुळं तुमच्या मुलाचं बिहेव्हिअर तपासलं जात आणि तिथं ते तपासताना एक गोष्ट अशी घडली की तिथे एक मुलगा जो होता त्याचा मित्र त्याच्या सोबत गेलेला, त्याला टेम्परेचर आलं आणि ह्या मुलानं त्याला टेम्परेचर आलेलं असताना त्याच्या डोक्यावर पट्ट्या ठेवणं वगैरे त्याच्या सोबत असताना ह्या मुलानं केलं, ते बिहेव्हिअर तपासलं जात आणि खरंच ते तपासलं गेलं आणि त्यानंतर त्याचं वागणं किंवा आपणच पहिलं खाणं असं नव्हतं, आप कोण खा म्हटलं की खाणार आणि हे सगळं आम्ही आधी घरात सगळं करून घेत होतो.
1: बरोबर.
0: आणि हे सगळं ते बिहेव्हिअर तपासलं गेलं, त्यानंतर त्याचं तिथं सिलेक्शन झालं, परत दुसरा कॅम्प होता तिथेही त्याचं सिलेक्शन झालं, म्हणजे त्याच्यात त्याच्या कोचांचं पण आहेच.
1: बरोबर.
0: त्यानंतर आमच्या पालकांचं आहे, त्यानंतर असे शुभेच्छा देणाऱ्या सगळ्यांचंच आहे, म्हणजे असं आपण म्हणू शकत नाही, प्रत्येक जणांच्या शुभेच्छा.
1: बरोबर.
0: कुणाची तरी शुभेच्छा अशा लागतात की त्या म्हणजे काय पुष्पहार होतात, तर तशा सगळ्यांच्या शुभेच्छा होत्या. त्यानंतर होता आर्थिक नियोजनाचा भाग, तो आर्थिक नियोजन आता कसं करायचं, काय म्हणजे आता पाठवायचंय तर थोडं काही काही त्यांचे जे रुल्स प्रमाणे काय काय घ्यायचं होतं हे होतं, तर ते आर्थिक नियोजन मी कसं करू मला काही कळे ना, कारण तसं काही आम्ही मध्यम वर्गीय होतो आणि एकदम 40,000-50,000 असा जर खर्च असेल तर आम्ही कसं करणार, तर काय करावं काय नाही, तर हा प्रश्न मी सगळ्यात पहिला माझ्या भावाला विचारला, काय करू रे, अरे तुझ्या मुलाला मिळतंय हे, तू पैशाचा विचार करू नकोस, मी आहे ना. तेव्हा मात्र मला असं जाणवलं की आहे कोणीतरी आहे की आपल्याला मदत करतंय आणि मग माझ्या भावांनी मला मदत केली आणि मग ते पैशाचं आर्थिक नियोजन जेव्हा संपलं तेव्हा मग पुढं पुढचा टप्पा आला की पुढे येतात त्याचं सगळं तयारी करणं, हे नेणं तेणं म्हणजे काय जे न्यायचंय त्याची सगळी तयारी करणं, पण हा मुलगा मग सगळं विस्कटा विस्कटी करेल का किंवा कसं वागेल, मग ते व्यवस्थित कॅरी बॅग मध्ये रोजच्या त्याचे कपडे
1: सगळी तयारी करून ती
0: सगळी तयारी. आणि जेव्हा तो ऑलिम्पिकला जायचं झालं तिकडे आम्ही पोहोचवलं तिथेही खूप त्रास झाला आणि जेव्हा तो इंडिया असं घातलेला टी शर्ट घालून आणि ते बॅग घेऊन तो निघाला होता आणि त्याच्यासोबत ते कोच होते तर ते निघाले होते आणि तेव्हा मी खूप रडत होते, म्हणजे त्यांना दिसत होतं की यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे. मला खरं तर एवढं प्राऊड फील होत होतं की इंडिया
1: खरं
0: जे आपल्याला नुसतं बघायला मिळत होतं.
1: बरोबर.
0: आणि ते आपला मुलगा आपल्याला दाखवतोय
1: खरं,
0: म्हणजे हा जो प्रसंग आहे ना तो अतिशय प्राऊडेबल आहे.
1: बरोबर.
0: कारण भारताबद्दलचा जो आपल्याला अभिमान असतो आणि ते त्यानं टी शर्ट घातलाय तर ते सरळ मला म्हटले अरे आप क्यों रो रही हो, हमारे साथ है वो बच्चा, क्यों तकलीफ नहीं उसे होगी, मला काही बोलता येईन नाही नाही म्हटलं, पहिल्यांदाच तो निघालाय ना आणि मला तो टी शर्ट वरचा इंडिया जो आहे ना तो माझ्या डोळ्यात साठवायचा आहे म्हणून मी बघतीये म्हटलं. मग तो गेला, पण जेव्हा गेला तेव्हा सुद्धा भीती वाटत होती
1: काय करेल
0: काय करेल कसं वागेल तिथे, कसा आपण म्हणतोय फिट आली समजा तर काय होईल, काय बाथरूम मध्ये फिट येऊन पडला मग असं हो झालं तर, अक्षरशः म्हणजे सगळ्या गोष्टी
1: विचार
0: सगळ्या गोष्टीनं विचार होते आणि त्या सगळ्या विचारातून
1: पार जेव्हा त्यांना मेडल मिळवलं,
0: जेव्हा कळालं की गोल्ड मेडल आणि ते कळताना सुद्धा अक्षरशः असं झालं की आदल्या दिवशी तो सेमीफायनलला जेव्हा होता म्हणजे सेमीफायनल त्यानं जिंकली आणि फायनल उद्या आहे, त्याच्या आदल्या दिवशी मला कोच सरांनी फोन केला की अहो तो घरीच जायचं म्हणायला लागलाय आईकडे जायचं, म्हणजे हा जो त्याचा बिहेव्हिअर होता तो इतका म्हणजे कळणं कळण्याबद्दल होता त्यांनाही काय कळेना, मग तेव्हा त्यांनी मग मला फोन करायला सांगितलं. मजा अशी असायची की आता आपल्याला कॉल कुठेही अनलिमिटेड असं होतं ना, आणि त्यावेळेस ते रात्रीचं करावं लागायचं त्यातून.

0: आपल्याला छोटे छोटे फोन होते, रिचार्ज मारायला पाहिजे, हा सगळा प्रकार होता. आणि थोडस बोललं किंवा रिंग वाजली तरी पैसे संपायचे, आम्हाला कळायचंच नाही की काय हे. म्हणजे खरंच त्या बाबतीत अडाणी होतो. हा खरंच म्हणजे शिक्षण असणं म्हणजे सगळं कळतं अशातलं
1: नाही, बरोबर.
0: तर ते काय कळायचं नाही, आता काय करायचं. मग त्या दिवशी आम्ही आदल्या दिवशी त्याला फोन केल्यावर मम्मी मी नाही थांबणार. मम्मी म्हटलं बा तुला मिल्खा सिंगला भेटायचंय ना. त्याला मिल्खा सिंग फार आवडत होते. मिल्खा सिंगला भेटायचंय ना, मेडल मिळाल्याशिवाय ते भेटत नाहीत. त्यामुळे तुला मेडल आणायचंय. मग ते कसं येणार, मग उद्या येणार, तू छान पळलास, छान हे केलं तरच होणार. दुसरी गोष्ट अशी की मिल्खा सिंगना भेटायचंय हे मात्र त्याला फार हे होतं. आणि त्यामुळं त्यानं जो दुसऱ्या दिवशी
1: कमाल करून दाखवली,
0: कमाल केली की मला बोलता येत नव्हतं. त्याचा फोन येतोपर्यंत, त्यांचं कळसतोपर्यंत मला काही कळत नव्हतं. अक्षरशः मिस्टरांनी आमच्या ते कळालं जेव्हा फोन आला तेव्हा मिस्टरांनी त्यांनाही बोलता येईना. आणि त्यांनी मग खाली मेडल होते दोन, एक सिल्वर आणि एक गोल्ड, असं हातात घेऊन आले आणि माझ्या हातात नुसतं ठेवलं असं सांगितलं. सांगताना मला जे कळालं की मी अर्धा तास लहान बाळ जसं रडतं ना तशी रडली.
1: खरंच खरंच नाही, खरंच तुमच्या ह्या कष्टाचे, जिद्दीचे, संयमाचे सगळ्याच हे खर तर फळ आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यानंतरची पुन्हा त्याच्या इच्छेखातर मिल्खा सिंग यांची भेट
0: झाली,
1: ती सुद्धा अथक इतरांच्या प्रयत्नांनी म्हणा आणि तुमच्या
0: चिकाटीने. मी आकाशवाणीला धन्यवाद देते कारण आकाशवाणी हे घडलं
1: बरोबर, त्यातून ती लिंक लागत
0: गेली
1: आणि त्याची तीही इच्छा पूर्ण झाली आणि तो तुम्हाला अविस्मरणीय अनुभव. खरी श्रीमंती काय, आणि लोक मोठी होतात ती कशामुळं, निव्वळ त्यांच्या या वागणुकीमुळं, आचार विचारांच्या मुळे. ह्याची सगळी प्रचिती सुद्धा तुम्हाला त्यामुळं आली.
0: इच्छाशक्ती जोरदार असती हे त्याच्यामुळं आम्हाला कळालं.
1: खरंच तुमचा हा संपूर्ण प्रवासच खूप प्रेरणादायी आहे, खरंच कौतुकास्पद आहे मी म्हणेन. फक्त जाता जाता शेवटी आणखी एक महत्वाचा प्रश्न की तुम्हाला पुढे अजून काही करायचं असं काही नियोजन किंवा एक काही स्वप्न वगैरे आहे का?
0: करायचंच आहे, म्हणजे आता हे चालूच आहे. पण माझी अशी खूप इच्छा आहे की ह्या मुलांना एवढा आता गोल्ड मेडल मिळवलं हे झालं, पण यांना कुठे नोकरी नाहीये किंवा यांना कुठेही म्हणजे तेवढा हे मिळत नाही
1: म्हणावं ती
0: जे. हा म्हणजे आता तुम्ही आज आपले काही काही प्लेयर्स असतात त्यांना
1: सवलती
0: आहेत,
1: काही योजना
0: असतात
1: बरोबर.
0: हा पण आता एवढं गोल्ड मेडल मिळालंय किंवा खेळाडू आहे बाबा, तर त्यांच्यासाठी काहीतरी असं झालं पाहिजे. पण सगळेच खेळाडूंना मिळत नाही अशातला भाग नाही. पण ही जी मतिमंद, आपण आता मतिमंद का शब्द वापरते, तर दिव्यांगामध्ये बाकी सगळे येतातच, म्हणजे अंध,
1: फिजिकली
0: हँडिकॅप हे येतातच,
1: कर्णबधीर, मुकबधीर.
0: पण आपल्याला हा शब्द आता मतिमंद का वापरावा वाटतो, तर यांना कुठेही हे मिळत नाही, म्हणजे नोकरी नाही. म्हणजे ह्या मुलांना कंपल्सरी स्क्वॉड लागणार. स्क्वॉड म्हणजे त्यांचा जो मदतनीस आहे, म्हणजे थोडक्यात कधी आई असेल, कधी बाबा असतील, जर ते दोन्ही नसतील तर आणि जे कोण असतील, तर त्या सगळ्याची गरज आहे. पण तो तेवढा प्रामाणिक असला पाहिजे
1: बरोबर.
0: तर मला अशी माझी खूप तीव्र इच्छा आहे, जसे वृद्धाश्रम नॉर्मल लोकांसाठी आहेत ना, तसे जर ह्या मुलांसाठी वृद्धाश्रम किंवा ह्या मुलांसाठी
1: काहीतरी
0: उपाययोजना करावी की त्यांची औषधं असू दे. योजना भरपूर आहेत पण त्या योजनांचे अटी आणि हे खूप क्रिटिकल आहेत,
1: बरोबर.
0: की ज्या क्रिटिकल योजना आणि हे करण्यासाठी त्यांचा स्क्वॉड तेवढा सक्षम असला पाहिजे,
1: बरोबर.
0: आणि ते असायसाठी माझी अशी इच्छा, म्हणजे माझी असं नाही, जेवढ्या जेवढ्या दिव्यांग असतील त्या सगळ्यांच्याच इच्छा अशा असेल की ह्या मुलांच्यासाठी किंवा ह्या लोकांसाठी सहानुभूती नको आहे. सहानुभूती फार त्रासदायक असते
1: बरोबर,
0: कारण का त्याचा
1: त्यांना उभारायला मदत,
0: त्याच्या पुनर्वसनासाठी जे काय लागतंय, त्यांना सक्षम करण्यासाठी जे काय लागतंय त्याच्यासाठी त्याला मदत करा
1: बरोबर.
0: म्हणजे योजना आणल्या म्हणजे झालं असं नाही,
1: असं नाही.
0: तर त्या योजनाची अंमलबजावणी परफेक्ट होतीये का, किंवा खरंच ती त्या माणसाला गरजेची आहे का, किंवा कुठेही स्क्वॉड नकोय बाबा किंवा काय आहे, तर असं पण नको ना.
1: बरोबर,
0: स्क्वॉड हा कंपल्सरी त्या मुलांना लागतोच, कारण त्यांना जमतच नाही.
1: बरोबर,
0: जरी तुम्ही एसटी फ्री दिली आहे समजा, तर त्या एसटीत कुठल्या बसायचंय हे कळलं पाहिजे ना.
1: बरोबर,
0: मग त्यासाठी स्क्वॉड पाहिजे. आणि माझं असं मत आहे की ह्या मुलांच्याकडे सुद्धा

0: लक्ष दिलं पाहिजे की यांच्यासाठी सुद्धा काहीतरी असं
1: समाजाचा तेही एक भाग आहेत, घटक आहेत आणि सर्वसामान्यांच्या पद्धतीनं त्यांनाही आज जगण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार कुठेतरी मिळवून द्यायला हवा, मिळायला हवा यासाठी काहीतरी
0: सगळ्यांनी
1: किंवा सर्वांनी
0: प्रयत्न केले पाहिजेत. असं काही नाही की शासनच करायला पाहिजे, शासन आपल्या आपल्या पद्धतीनं करतच आहे, पण समाजानं पण थोडंफार केलं पाहिजे.
1: जबाबदारी आहे,
0: जबाबदारी आहे.
1: आपण जे म्हणतो की माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे, हे जे आहे ते प्रत्येक व्यक्तीनं केलं
0: पाहिजे.
1: महत्वाची गोष्ट,
0: जसं आपण आता म्हणतो ना कचरा मुक्ती किंवा पर्यावरणासाठी हे करा, ते प्रत्येकाने केलं पाहिजे. जर आपल्या घरातला कचराच तुम्ही शेजाऱ्यांच्या घरात टाकला तर काय उपयोग आहे ना, म्हणजे तो काहीच उपयोग नाही. तसंच आहे ना ते, म्हणजे प्रत्येकाने जर केलं तरच ते पुढे जाणार आहे.
1: नक्कीच.
0: आणि मग ते करण्यासाठी प्रत्येकाची आम्हाला मदत पाहिजे. जे पालक अशा ह्याच्यातून जात आहेत तर त्यांना ह्या प्रत्येकांना मदत पाहिजे. त्यांना तुम्ही सहानुभूती देऊ नका, त्यांच्याकडे लाचारीनं बघू नका, त्यांना कुठलीही गोष्ट भीक म्हणून देऊ नका.
1: बरोबर.
0: काय त्यांना देताना त्यांचा तो हक्क आहे म्हणून द्या.
1: नक्कीच.
0: आणि तो तुम्ही कुणीही मारू शकत नाही.
1: बरोबर. बरोबर.
0: कारण ते मागू शकत नाहीत.
1: बरोबर.
0: मागणाऱ्यांना तुम्ही देणारच.
1: खरं.
0: न मागणाऱ्यांना जेव्हा तुम्ही देता तेव्हाच ते तुमचा जो समाजातला काम आहे तुमचं ते पूर्ण होतं.
1: बरोबर.
0: असं आहे. तर ह्या मुलांसाठी पण काहीतरी असं घडलं पाहिजे की जे आम्हाला मिळालं पाहिजे. ह्या मुलांसाठी विमा, स्पेशल विमा ह्या मुलांसाठी केला पाहिजे आहे असं म्हणतात, पण त्यांच्या पालकांनी तो करावा लागतो.
1: बरोबर.
0: तसं होत नाही, मग त्याचे खूप काय म्हणतात त्याला प्रीमियम वगैरे असतात, मग ते सगळ्या
1: झेपत
0: नाही. मध्यमंद मुलांचे जे पालक आहेत, काही मध्यम वर्गीय आहेत, काही अगदीच गरीब आहेत, त्यांना हे झेपत नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या करायच्या आहेत, प्रयत्न तर करणार आहोत,
1: पण त्याला सर्वांची साथ
0: सगळ्यांची सगळ्यांची. आज म्हणजे
1: तुमच्या ह्या प्रयत्नांना नक्कीच साथ मिळेल अशी अपेक्षा मी करते. ह्या सगळ्या अनुभवातून किंवा तुमच्या ह्या सगळ्या प्रवासातून म्हणेन मी. आणखी एक आता शेवटचा प्रश्न मी विचारते की तुम्ही तुमच्या मुलाला घडवलं आणि तसं तशाच मुलांना इतर त्यांचे पालक जे आहेत ते घडवू देत यासाठी सुद्धा बरंच कार्य केलं, महिलांसाठी, पालकांसाठी, या अशा दिव्यांग विशेष मुलांसाठी बरंच काम केलं. असे अनुभव समाजात आज अनेकांना येत असतात, किंबहुना म्हणूया आपण फक्त याच समस्या नाहीत तर वैयक्तिक आयुष्यात प्रत्येकाच्या समस्या सुद्धा वेगवेगळ्या नक्कीच आहेत
0: असतात.
1: पण हे जे काही सगळं काम करताना, तुमच्या मुलाला घडवताना, तुम्ही एक स्त्री, एक महिला म्हणून जे काही खंबीरपणे उभं राहिलात, प्रयत्न केलात, त्या सगळ्या अनुभवावरून इतर महिलांना, एकूणच समाजाला म्हणेन मी, काय सांगाल? एक सल्ला म्हणूया, एक मार्गदर्शन पर म्हणून म्हणूया.
0: तसं मार्गदर्शन करायचं तर तेवढी मी मोठी नाहीये, खर तर आईच आहे. एक सामान्य आईला असामान्य बनवलं तर असं घडू शकतं. प्रयत्न केला की घडू शकतं. आपण म्हणतो ना प्रयत्न हे रत्न आहे.
1: बरोबर.
0: मग त्यानुसार प्रयत्न केला की घडतं. पण माझं असं मत आहे की असं बाळ आहे किंवा दिव्यांग मूल झालंय म्हणून थकायचं नाही, रडायचं नाही, लढायचं.
1: बरोबर.
0: आणि ते प्रत्येकानं केलं तर खरंच समाजात सुद्धा बदल होतो.
1: नक्कीच.
0: आणि आपल्या स्वतः पहिला स्वतःमध्ये बदल केला की सगळीकडे बदल घडत जातो. आणि माझं मूल आहे मी सांभाळायला पाहिजे असं नाही, माझं मूल आहे त्याला तयार केलं पाहिजे. आणि ते करताना खूप अडचणी येतात, खूप त्रास होतो त्याच्या ह्याच्यामुळे. आपल्याला आपल्या सगळे छंद, आपल्या सगळ्या आवडीनिवडी बाजूला ठेवावे लागतात. प्रत्येक वेळेस आपल्या मनासारखं जगता येत नाही. हे सगळं आहे. पण ह्या सगळ्यातून आपण एक मुलगा किंवा आपली मुलगी सक्षम केली याचा जो आनंद आहे
1: तो
0: फार मोठा आहे. आणि तो जो आनंद आहे तो आपण सगळं मिळवल्यासारखं झालं.
1: अगदी.
0: म्हणजे म्हणतो ना हे केलं म्हणजे गंगा नहाय गई, तसं ते सगळे धाम मला म्हणजे एकाच ठिकाणी मिळाले.
1: नक्कीच.
0: मी अजूनही कुठल्याही धाम, चारो धाम वगैरे काहीही केले नाही. मी माझ्या मुलाला घडवताना सगळे धाम मला मिळाले असं ठरवते.
1: छान.
0: म्हणजे माझी चार धाम यात्रा ह्याच्यातच घडत गेली.
1: नक्कीच.
0: असं झालंय.
1: खरंच खूप महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितलीत की प्रसंग फक्त हाच असं नाही, फक्त आपण जिद्दीनं उभारणं, प्रयत्न करणं, न खचता खंबीरपणे आलेल्या प्रसंगाला तोंड देणं, म्हणजे तितकी तयारी करणं आणि आपल्यातला कणखरपणा शाबूत ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. खरंच संगीताताई, तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओत इथं

0: तुमचा हा सगळा प्रवास सांगितलात, वेळ दिलात, त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते. खूप खूप धन्यवाद.
1: मी पण आपली खूप आभारी आहे. आणि आकाशवाणीमुळं माझ्या मुलाला मिल्खा सिंगला भेटायला मिळालं, त्यामुळे मी तर त्यांची खूपच ऋणी आहे. आकाशवाणीचे मी सतशः आभार आहे. धन्यवाद.
0: सख्यांनो, आताच आपण दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग ऐकलात. सख्यांनो, एक आई आपल्या मुलासाठी काय काय करू शकते, कसं आपल्या मुलाला घडवू शकते हे सांगणारा हा संगीताताईंचा प्रवास आपल्याला थक्क व्हायला लावतो, हे नक्की.

श्रोतेहो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. संगीता राणे यांना आपल्या मुलाला घडवताना किती प्रयत्न करावे लागले, किती तऱ्हेनं अनेक प्रश्नांना समस्यांना तोंड द्यावं लागलं हे आपण जाणून घेतलं. पण कुठेही निराश न होता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपल्या मुलाला आपणच घडवायला हवं, त्याची प्रगती करायला हवी या हेतूनं त्यांनी जे प्रयत्न केले त्याला त्यांना यश हे नक्कीच मिळालं. कारण त्या कुठंच डगमगल्या नाहीत, त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत आणि मुख्य म्हणजे कुठंच हार मानली नाही. आणि त्याचसोबत महत्वाचं की नशीब

0: श्रोतेहो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. संगीता राणे यांना आपल्या मुलाला घडवताना किती प्रयत्न करावे लागले, किती तऱ्हेनं अनेक प्रश्नांना समस्यांना तोंड द्यावं लागलं हे आपण जाणून घेतलं. पण कुठेही निराश न होता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपल्या मुलाला आपणच घडवायला हवं, त्याची प्रगती करायला हवी या हेतूनं त्यांनी जे प्रयत्न केले त्याला त्यांना यश हे नक्कीच मिळालं. कारण त्या कुठंच डगमगल्या नाहीत, त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत आणि मुख्य म्हणजे कुठंच हार मानली नाही. आणि त्याचसोबत महत्वाचं की नशिबाला दोषही दिला नाही. म्हणूनच त्यांना आपल्या मुलाला घडवता आलंच आणि बरोबर हे सगळं कार्य देखील करता आलं आणि त्याची त्यांना समाजाकडून शासनाकडून पोहोच पावती देखील मिळाली. प्रत्येकानंच आपलं आयुष्य जगताना न खचता हार न मानता वाटचाल केली तर असं हे उत्तम यश नक्कीच मिळवता येतं. तर आता कार्यक्रमात याच आशयाचं उर्मिला आजगेकर यांचं मनोगत हार का मानायची हे आता आपण ऐकणार आहोत.
1: गाडीचा वेग मंदावला तसं आम्ही बाहेर पाहू लागलो. एक छोटंसं खेडं होतं ते. इथं चहासाठी आमच्या टूर मॅनेजरनं गाडी थांबवली. गाडीतूनच बाहेर बघतो तर एक अगदी छोटं हॉटेल, काळसर मळकट टेबलं आणि तशाच जुनाट खुर्च्या, मोठं छप्पर असलेली चहाची टपरीच खरं तर. नाराजीनं कपाळाला आठ्यास पडल्या, खाली उतरलो. हॉटेल नामक त्या वास्तूच्या चारी बाजूनी 2-2.5 फूट उंचीची विटांची भिंत होती, उघडच फाटक. त्या फाटकासमोरच वाळूचा मोठा प्रशस्त पट्टा. त्या वाळूत चार पावलं चालावं म्हणून मी खाली उतरले आणि ओहो, त्या विटांच्या भिंतीला चिकटून एक पांढऱ्या सदाफुलीचं रोपटं डोलडोल करत होतं. फार तर 1.5 फूट उंची, 2-3 छोट्याशा फांद्या आणि इतकं फुलांनी लगडलेलं ना, प्रत्येक पानावर 2-3 फुलांचा गुच्छ. सारी फुलं पांढरी शुभ्र निरोगी टवटवीत आणि छानपैकी मोठ्या आकाराची. कसा अगदी नाकापेक्षा मोती जड व्हावा तसा त्या रोपट्याचा नूर होता. दृष्टीस पडल्याबरोबर इतकं मन प्रसन्न केलं त्यानं की आधी जी नाराजी कुठच्या कुठं पळून गेली. आज तर चहा वगैरे कसा होता ते काही आठवतच नाही. आठवतं ते फक्त त्या सदाफुलीचं छोटंसं फुलवंती रूप. त्याला पाहून इतके वेगवेगळे विचार मनात आले ना. तिथं होतो तेवढ्या वेळात, तिथं कोणी त्याला पाणी घातलंय, त्याच्यापाशी कोणी हात धुतलेत किंवा चूळ भरलीय असं काही दिसलं नाही. मनात आलं, कसं हे एवढं इथं फुलून आलं, मुळात याचं एवढंसं बी. ते तिथं पडलं कधी, कुठून पडलं, त्याला पाणी कुठून मिळालं आणि त्यानं ते सारं शोषून घेऊन त्याला अंकुर कसा फुटला, त्याच्या मुळांनी आपले हातपाय कसे काय या दगडावाळूमधून पसरवले, कसं त्यानं वाळूतून डोकं वर काढून प्रकाशाकडे पाहिलं आणि एकदा का आपण जीव धरलाय हे लक्षात आल्यावर कसं एवढं प्रफुल्ल रूप त्यानं मिळवलं. अगदी विपरीत परिस्थितीतही फुलून येणं त्याच्याकडून शिकावं. बरोबरच्या मैत्रिणीनं हाक मारली, चहा घेतला, तरी मनात किती किती विचार येत गेले. त्या इवल्याशा बीजाची जगण्याची किती तीव्र इच्छा असेल पहा. त्यानं हार मानायची नाही असं ठरवूनच वाटचाल केली. किती झगडावं लागलं असणार त्याला पाणी उब मिळवताना. एकदा एखादी गोष्ट हवी म्हणून तुम्ही पक्क ठरवलं की अवघं ब्रह्मांड तुम्हाला ती गोष्ट मिळावी म्हणून जणू कट करतं असं काहीसं वाचलं होतं, तेच आठवलं पटकन. आणि त्याची विजिगुषू वृत्ती, तीही मोठीच कौतुकास्पद. आपण मोठं व्हायचंच, कडे खांद्यावर फुलांची बाळं खेळवायचीच आणि जगाकडे जेते होऊनच पाहायचं असा जणू पण केल्यासारखं त्याचं वर्तन वाटलं मला. गोव्यात असताना आमची सदनिका तळमजल्यावरची होती, मागे मोठं परस होतं, तिथं मी बाग केली. लाल भोपळा, दोडका, कलिंगड यांचं बी देखील पेरलं. आलं की चांगलं उगवून, वेल मोठे झाले.

0: फुलं लागली. कलिंगडाला दोन छोटी फळंही धरली. घरात म्हटलं, आता खुरपताना नीट पाहून खुरपा बरं का, नाहीतर वेल कापला जाईल. फुलं फळं धरली आहेत त्यांना, तरीही कसं कोण जाणे ते वेल कापले गेलेच. सुकले का म्हणून बघू गेले तेव्हा समजलं. राग आलाच पण वाईटच जास्त वाटलं. पण नंतर चार आठ दिवसातच बघते तर सुकत आलेल्या कलिंगडाच्या पाना अडून छोट्या शहाळ्या एवढं कलिंगड बघतोय जणू घराकडे. थोडं मोठं झाल्यावर ते घरात आणलं. कापू की नको म्हणत कापलं. बघतो तर आत लाल बुंद गर, चवीला अति गोड. इतकं वाईट वाटलं ना. किती जिद्दीनं त्या वेलानं हे फळ अंगावर वागवलं, मोठं केलं आणि आम्हाला दिलं. ते बी लावतानाच्या माझ्या मायेला मी आलेलं ते बक्षीसच जणू. निसर्गात आपल्याला असं नेहमी पाहायला मिळतं. आमच्या घरात शिरायच्या दाराला बाहेरच्या बाजूला दिवा आहे, त्याच्यावर कधी कधी बुलबुल घरटं बांधतात. काही दिवसापूर्वी तिथे एका बुलबुलाचं घर बांधणीचं काम चालू होतं. अगदी जोरात घरटं अर्ध झालं आणि ते खाली पडलं. त्याच्या कलकलाटानं मी पाहू गेले तर घरटं पडलेलं. खूप हळहळ वाटली. पण बघते तर काय, लगेच त्यातलीच काडी होऊन गेला की तो पठ्या दिव्यावर. त्याच सामानाच्या भारीला काही सामान आणून त्यानं घरटं पूर्ण केलं. त्याच्या या चिकाटीला निराश न होता पुन्हा ते काम करून ते पूर्णत्वास नेण्याला मनोमन नमस्कार करण्याखेरीज दुसरं मी किंवा कोणीही काय करणार. अशी जिद्द आणि चिकाटी असणारे व्यक्तीही आपल्या आसपास ओळखीतही असतात. अरे आता हा काही टिकत नाही असं म्हणून बघणारे हळहळतात. पण नंतर बघावं तर ती व्यक्ती नुसतीच तगून राहिलेली नसते, तर असं काही अचाट कर्तृत्व तिनं गाजवलेलं असतं की फक्त बोटच नाही तर अख्खा हात आश्चर्यानं तोंडात जातो. याचं परिचयाचं ढळढळीत जितं जागतं उदाहरण म्हणजे आपल्या सिंधुताई सपकाळ. कोणत्या परिस्थितीत त्या होत्या आणि त्यावेळी कितीदा आई ग हे उद्गार त्यांच्या तोंडून आले असतील. आज त्यांनाच आई ग म्हणून हाक मारणारी शेकडो मुलं त्यांना लाभली. अवघ्या प्रतिकूलतेकडेच त्यांनी अजाणता का होईना संधी म्हणून पाहिलं आणि जिद्दीनं एवढं अफाट कार्य केलं. असे प्रसंग नेहमी आपल्या सर्वांच्या दृष्टीस पडतात, अशा व्यक्तीही सर्वांना माहीत असतात. या गोष्टींचं स्मरण निराश झालेल्या उमेद हरपलेल्या व्यक्तींना उपयुक्त ठरणार नाही का. किशोरवयीन आणि नवतरुण वर्ग आज संवाद हरवून बसलाय. अशी मुलं लवकर निराश होतात. ताणतणाव निवळायला, मनातील प्रश्नांची उकल व्हायला, सुहृदांशी संवाद व्हायला हवा तो होत नाही. मग अशी प्रेरक चरित्र असे उद्बोधक प्रसंग त्यांना सांगितले तर. पण असंही करायला वडीलधारे धजत नाहीत, कारण त्यावर तीव्र प्रतिक्रिया मिळते. जे जे होईल ते ते पहावे, चिंता करावी, गप्प राहावे असं म्हणून मोठी माणसं तटस्थ राहतात. पण काळजीनं त्यांची झोप हरवतेच. तरी पण मला आपलं सारखं वाटत राहतं की असे प्रसंग अशा व्यक्ती दिशादर्शक ठराव्यात. काल्पनिक गोष्टींपेक्षाही ही प्रत्यक्ष घडलेली घडत असलेली उदाहरणं जास्त परिणामकारक ठरतील आणि तो परिणाम कायमस्वरूपी देखील कदाचित ठरेल. फक्त चांगल्या गोष्टी वारंवार नजरेसमोर यायला हव्यात, कानावर पडायला हव्यात. पण नेमकं तेच या वर्गाला कंटाळवाणं, बोरिंग वाटतं. पण हल्ली रोज नैराश्यात बुडालेल्या व्यक्तींची, जीवन संपवणाऱ्यांची वार्ता कानी पडते, वाचनात येते, तेव्हा हे मनात येत राहतच.
1: सख्यांनो, आत्ताच पण हार का मानायची हे उर्मिला अजगेकर यांचं मनोगत ऐकलं. श्रोते हो, मैत्रिणींनो, आजचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोच करा. कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे तेव्हा मी अमृता खानोलकर सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह आपला आता इथेच निरोप घेतेय. नमस्कार. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

जोगवा या चित्रपटासाठी अजय गोगावले आणि सहकलाकारांनी गायलेलं संजय पाटील यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी.

मुंबई पुणे मुंबई या चित्रपटासाठी ऋषिकेश रानडे, आनंदी जोशी, सई तामणकर, जयदीप बगवाडकर आणि सहकलाकारांनी गायलेलं देवयानी कर्वे कोठारी आणि पल्लवी राजवाडे यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं निलेश मोहरीर यांनी. गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. यानंतर ऐकूया डबल सीट या चित्रपटासाठी जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं स्पृहा जोशी यांचं गीत. संगीत दिलं आहे ऋषिकेश, सौरभ आणि जसराज यांनी.

मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटासाठी अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं निलेश मोहरीर यांनी.

स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांनी गायलेलं मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं श्रीरंग गोडबोले आणि सतीश राजवाडे यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अविनाश विश्वजीत यांनी. आणि श्रोते हो, याबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पाच देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार, महत्त्वाच्या विषयांवर करणार चर्चा, चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू, जनगणना प्रक्रियेत महाराष्ट्रात 11,14,277 घरांची स्वगणना पूर्ण, नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी, आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून ते आज स्वीडन इथं भेट देतील। त्यांच्या दौऱ्याचा हा तिसरा टप्पा आहे। प्रधानमंत्र्यांच्या या दौऱ्याची आतापर्यंतची संक्षिप्त माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुटेनबर्ग इथं स्वीडिश प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील। व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष, संरक्षण, अंतराळ इत्यादी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल। युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देर लेन यांच्याबरोबर

0: उभय नेते युरोपीय गोलमेज परिषदेलाही संबोधित करतील. स्वीडननंतर प्रधानमंत्री नॉर्वे आणि जर्मनीला भेट देणार आहेत. भारतीय युरोपीय संघ मुक्त व्यापार करार झाल्यानंतर प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच युरोप दौरा आहे. त्यांच्या नेदरलँड भेटीत महत्वाचे 17 करार झाले. सेमीकंडक्टर, दुर्मिळ खनिजं, हरित हायड्रोजन, उच्च शिक्षण, सायबर सुरक्षा, शेती, दुग्ध व्यवसाय, आरोग्य, पाणी व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रांचा यात समावेश आहे. यावेळी दोन्ही देशांमध्ये व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यावर सहमती झाली. दहशतवादाविरोधात संघटित प्रतिकार करण्याबाबत उभय नेत्यांचं एकमत झालं. याखेरीज नेदरलँड्समध्ये लायडन विद्यापीठात जतन केलेला चोलकालीन अन्नाई मंगलम ताम्रपट मोदी यांना सुपूर्द करण्यात आला. त्याआधी प्रधानमंत्री मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीत अबुधाबी इथं राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी चर्चा केली. तिथंही दोन्ही देशांदरम्यान महत्वाचे व्यापारी करार झाले.
1: दिल्लीमध्ये सीएनजी पुरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं आजपासून 1 रुपया दरवाढ केली. त्यानुसार सीएनजीचे दर दिल्लीत 80.09 रुपये, गाझियाबाद आणि नोएडा इथं 88.70 रुपये, गुरुग्राममध्ये 85.12 रुपये इतके झाले. या आठवड्याच्या सुरुवातीला सीएनजीच्या दरात इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं 2 पैशांची वाढ केली होती. चांदीच्या आयातीवर सरकारने निर्बंध घातलेत. सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारे सांगितलं. याआधी सरकारने 13 एप्रिल रोजी मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क 6% वरून 15% वाढवण्याचा निर्णय घेतला होता. जनगणना 2027 पहिल्या टप्प्यात गृहगणना सुरू झाली असून सरकारने त्यासाठी स्वगणनेचा पर्याय दिलाय. याअंतर्गत महाराष्ट्रात 1 ते 15 मे या कालावधीत 11,14,277 घरांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली त्यांनी आपल्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक उपलब्ध करून द्यावा. तसंच ज्यांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करता आली नाही त्यांनी 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत राज्यातल्या सर्व कुटुंबांना प्रत्यक्ष गणनेसाठी प्रगणक भेट देतील त्यावेळी त्यांना सहकार्य करावं आणि अचूक माहिती द्यावी असं आवाहन निवडणूक आयोगानं केलंय. एक देश एक निवडणूक या विधेयकासाठीच्या संयुक्त संसदीय समितीने काल बंगळुरूमध्ये राजकीय पक्ष, कायदेतज्ञ आणि नागरी समाजातल्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार, माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोइली आणि सर्वपक्षीय प्रतिनिधींनी या विधेयकावर आपले विचार मांडले अशी माहिती समितीचे अध्यक्ष पी पी चौधरी यांनी दिली. संयुक्त संसदीय समिती विविध राज्यांचे दौरे करून त्यांच्या हरकती आणि सूचनांची नोंद घेत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तिरुअनंतपुरम इथून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्याला लागलेल्या आगीमुळे मुंबई दिल्ली रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. मध्य प्रदेशातल्या रतलाम जिल्ह्यात आज पहाटे 5:15 सुमाराला या गाडीच्या B1 या डब्याला आग लागली. तेव्हा डब्यात 68 प्रवासी होते. मात्र 15 मिनिटांच्या आत सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली असून कुठलीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेमुळे 8 ते 10 प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून ओव्हरहेड दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरे हिला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यावर पुण्यातून आरोपीला काल अटक झाली होती. आज वर्ल्ड हायपरटेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा होतोय. उच्च रक्तदाबाविषयी जागृती निर्माण करणं, रक्तदाब प्रतिबंध, निदान आणि नियंत्रणासाठी वैयक्तिक, सामूहिक आणि आरोग्य यंत्रणा स्तरावर प्रयत्नांना चालना देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. रक्तदाबावर एकत्रितपणे नियंत्रण मिळवू, आपला रक्तदाब

0: अचूकपणे तपासा, या सुप्त मारेकऱ्याला पराभूत करा, ही यंदाची या दिवसाची संकल्पना आहे. जागतिक दूरसंचार आणि माहिती संघटन दिवस आज साजरा होतोय. पॅरिसमध्ये 1865 आजच्या दिवशी ITU अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली. त्यानिमित्त हा दिवस साजरा होतो. इंटरनेट आणि इतर माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या बदलांबाबत जागरूकता निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कर्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा पराभव केला. IPL क्रिकेटमध्ये काल इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सनं गुजरात टायटन्सचा 29 धावांनी पराभव केला, त्यामुळे गुजरात टायटन्स संघाची प्ले ऑफमधल्या प्रवेशाची संधी हुकली. सुनील नारीने सामनावीर ठरला. आज धरमशाला इथं दुपारी 3:30 पंजाब किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बरोबर होईल. दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 7:30 सुरु होईल. इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफचा पराभव करत युक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिनं स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. स्वितोलिनानं कोको गॉफचा पराभव केला. स्वितोलिनानं तिसऱ्यांदा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजय मिळवलाय. टेनिसमध्ये पोर्टुगल ATP चॅलेंजर्स स्पर्धेत भारताच्या सिद्धांत बाठियानं बल्गेरियाच्या अलेक्झांडर डोन्स्कीच्या साथीनं दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. पोर्टुगलचा डियागो परेरा आणि स्पेनचा डेव्हिड वेगा हर्नांडेज या जोडीला त्यांनी सरळ सेटमध्ये हरवलं. सिद्धांत बाठियाचं ATP चॅलेंजर्समधलं हे तिसरं विजेतेपद आहे. आफ्रिकेत कांगो आणि युगांडामधल्या इबोला या आजाराचा उद्रेक ही आंतरराष्ट्रीय चिंतेची आणि सार्वजनिक आरोग्य विषयक आणीबाणी असल्याचं WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केलं आहे. इबोला या आजाराचे आतापर्यंत 300 जास्त संशयित रुग्ण तर 88 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर WHOचे महासंचालक टेड्रस घेब्रेसस यांनी आज हे घोषित केलं. मात्र इबोलाचा उद्रेक अद्याप COVID-19 निर्माण झालेल्या जागतिक आणीबाणीचे निकष पूर्ण करत नसून आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याची आवश्यकता नसल्याचं WHOनं म्हटलंय. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान द्वीप समूह आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागात आगेकूच केली. त्यानुसार या महिन्याच्या 26 केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल होईल अशी शक्यता आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भात उद्या उष्णतेची लाट येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू. जनगणना प्रक्रियेत महाराष्ट्रात 11,14,277 घरांची स्वगणना पूर्ण. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 सीबीआय कोठडी. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. प्रसारित करत आहोत पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 66 वर्धापन दिन पुणे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्याच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. जिल्हाधिकारी कार्यालय आणि शनिवारवाडा इथं अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. नगर विकास आणि परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पोलीस कवायत मैदान इथं महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त शुभेच्छा देताना राज्यमंत्री मिसाळ यांनी राज्याच्या सामाजिक आणि ऐतिहासिक वारशाचा उल्लेख केला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 जयंतीनिमित्त तसंच संत गाडगे महाराज यांच्या 150 जयंती वर्ष आणि महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी

0: वर्षानिमित्त सामाजिक समता आणि समरसता वर्ष साजरं करण्यात येत असल्याचं मिसाळ यांनी सांगितलं. महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक सीमा नसून विचारांची भूमी असल्याचं नमूद करत त्यांनी शौर्य, त्याग, समता आणि प्रगती या मूल्यांवर राज्याचा पाया अधिक भक्कम करण्याची गरज व्यक्त केली. देशाच्या सीमांवर कार्यरत सैनिकांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या जनगणना 2027 प्रक्रियेला सुरुवात झाली. पुणे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ऑनलाईन पद्धतीनं स्वगणना पूर्ण करून जनगणना कार्यक्रमाचा औपचारिक प्रारंभ केला. देशाच्या नियोजनाचं लक्ष समोर ठेवून जनगणना पूर्ण करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन विभागीय आयुक्तांनी केलं आहे. जनगणना 2027चा पहिला टप्पा स्वगणना 1 ते 15 मे या कालावधीत राबवण्यात आला. त्यानंतर 16 मे पासून घरोघरी जाऊन प्रत्यक्ष घर गणना करण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर संयंत्र प्राधान्याने पूर्ण करावीत, तसंच प्रलंबित सौर प्रकल्प जलदगतीनं पूर्ण करावेत. याशिवाय सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे सौर प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा असे निर्देश अपारंपरिक ऊर्जा मंत्री तथा महाऊर्जाचे अध्यक्ष अतुल सावे यांनी दिले. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण म्हणजेच महाऊर्जाच्या नियामक मंडळाची 108वी तसंच 31वी वार्षिक सर्वसाधारण बैठक पुण्यात महाऊर्जा भवन इथं पार पडली. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी 3,575 लाख रुपयांच्या पूरक टंचाई आराखड्यास मंजुरी दिली आहे अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवट यांनी दिली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. ऐतिहासिक किल्ले पुरंदर इथं आयोजित करण्यात आलेल्या जयतु शंभू या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सांस्कृतिक कार्य विभाग तथा सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांना इतिहासाचा जाज्वल्य अनुभव दिला. मर्दानी खेळांच्या थरारक सादरीकरणातून मराठी शौर्य परंपरेचं प्रभावी दर्शन घडलं. पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती देण्यासाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 1,472 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात गतवर्षीच्या तुलनेत 93 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पायाभूत सुविधा, पर्यटन, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांना यंदाच्या नियोजनात विशेष प्राधान्य देण्यात आलं आहे. विकासकामं गुणवत्तापूर्ण आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या विकासकामांचा सविस्तर आढावा पवार यांनी घेतला. भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालयाचा 94वा वर्धापन दिन आणि आद्य गांधर्व महाविद्यालयाच्या 125व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून भारतरत्न लता मंगेशकर आणि पद्मविभूषण आशा भोसले यांना स्वरांजली या कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली. गांधर्व महाविद्यालयातर्फे केवळ वाद्यवादनातून स्वरांजली अर्पण करण्यात येणारा हा पहिलाच कार्यक्रम होता. हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. आलेख आणि वाचन मेघना देशपांडे. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला.
1: आपण ऐकलं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचा 1:46 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया दशरथ पुजारी यांनी गायलेली वंदना विटणकर यांची रचना.

मोनिका भोयर यांनी गायलेली भूपेंद्र नेतनराव यांची रचना आता आपण ऐकलीत. संगीत दिलं होतं प्रभाकर ढाके यांनी आणि या गीताबरोबरच श्रोतेहो भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया शिवप्रिया सुशील रवींद्र यांच्या उधळ माधळ वारा या कविता संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध.
1: ग्रंथाली प्रकाशनानं 1926 साली प्रकाशित केलेला शिवप्रिया सुशील रवींद्र यांचा उधळ माधळ वारा हा कविता संग्रह मराठी कवितेत नव्या संवेदनांचं रेखाटन करतो असं म्हणता येईल. दोन्ही बाहू पसरून आयुष्याला कवळून धरताना हळूहळू मनात उजाडत जाणारी समज आणि उमज हा या कवितांचा रसाळ गाभा आहे. साध्या पण प्रभावी भाषेत लिहिलेल्या या कविता वाचकाला थेट भिडतात आणि दीर्घकाळ मनात रेंगाळतात. रूढ काव्य संकेतांच्या पलीकडे जाणारी संवेदना या कवितांच्या केंद्रस्थानी आहे. नको तू विचारू असे प्रश्न काही, तमाच्या उरीजे मला ज्ञात नाही, असे मनातले काहूर असो किंवा तात्विक अर्थसूचन करणाऱ्या मी पुढेच ओंजळ केली तर पडली नुसती पाने जी फुलांविना सुकलेली, अशा ओळी असोत, ही कवयित्री शब्दांचे बोट धरून थेट सघन अर्थप्रवाहात उतरते. रूढार्थानी या कविता स्त्रीवादी नाहीत, पण तो जीवाच्या आतून आलेला स्त्रीचा स्वातंत्र्यलक्षी सूर आहे. दमून शिळाढोन झालेल्या गलित गात्र रात्री सुद्धा तिने उमलून यायचे असते चंद्रफुलासारखे तुमच्यासाठी, या ओळीतून स्त्रीच्या अंतर्मनातील वेदनांचे चित्रण दिसते. या कवितात निसर्गाचे विभ्रम आहेत, चंद्र ऋतू पाऊस यांच्याशी जुळलेले बंधानुबंध आहेत आणि ते या कवितेचे सौंदर्य मूल्य आहे. निसर्गाशी जोडून घेणारी मानवी

0: संवेदना हा बहुतेक साऱ्या कवितांचा कणा आहे. काही कवितांमध्ये कोसळणारा रिपरिपणारा किंवा रिमझिमता पाऊस आहे. काही कवितात रंगांचा सुंदर गोफ विणलेला आहे. त्यात मावळतीचे संभ्रम आहेत, सतेज गवत केशरी ऊन आहे, नाट्यमयता, भावनेतली उत्कटता, अक्षय जिवंतपणाचा स्पर्श लाभलेली लयीत उलगडणारी आणि शब्द चित्रांचा उत्कट अनुभव वाचकांसमोर अलगद आणून ठेवणारी ही कविता आहे. मुक्त छंदाचे परिणामकारक उपयोजन करणारी ही कविता विलापिकाही आळवताना दिसते. पण ही विलापिका दुःखरंजनी नाही. मन कुंद कुंद झालेले मज स्मरते आहे काही किंवा उगीच नाही जन्मोजन्मी कुंती माझी आई रे असं म्हणत स्वतःच्या अनुभव विश्वाचा शोधही अत्यंत सूक्ष्म आणि सजग अशा संवेदनशीलतेने घेत जाणारी ही कविता आहे. या उदास रम्य प्रतिमा विश्वात पायी चाळ बांधून रानोमाळ भटकणारी सायंकाळ आहे. इथे वेदनेचे पंख तुटतात. या कवितात आहे दुःखोत्सवी गाव, ह्यात आहे विझत चाललेली समयी, दिवे लागणीच्या कळा, मनात उडणारे हिरव्या शंकांचे रावे, कवडशांची फुलपाखरं, धसमुसळ्या पावसाचं मुसळधार गाणं आणि मध्यलयीत जपून उतरणारी कविता. एखाद्या प्रश्नचिन्हातून राजहंस गवसेल अशी आशा. मेंदीच्या वासा इतकी पुसट आठवण. विलक्षण प्रतिमासृष्टी आहे. अमल अमल ऐशा एक वेड्या पहाटे, तरल तरल काही स्वप्नरंगी नहाते, अशा ओळीतून शब्दांची पुनरावृत्ती करून एक सुंदर काव्यात्मक लय निर्माण झाली आहे. त्यामुळे कवितेला प्रवाही आणि संगीतात्मक स्वरूप लाभलंय. अनुभवांची विविधता, कल्पकता, रेखीव गेय रचना, गूढगुंजन आणि रूपकात्मक रचना अशी या कवीची शैली आहे. संमिश्र जाणीवांनी दुभंगलेलं मानवी जीवन मर्ढेकरांना फार पूर्वी भेटलं होतं. दुःख साकळता त्याला पाडा छिद्र, अभद्रात भद्र तेवढेच असे शिवप्रिया म्हणतात तेव्हा तुकोबांच्याच अभंगाच्या माध्यमातून अस्तित्वाचा संघर्ष मांडावा लागलेल्या काव्य परंपरेचे आपण पाईक आहोत याची जाणीव त्या करून देतात. कविता ही गंभीर आणि जबाबदारीची गोष्ट आहे. दुसऱ्याच्या बळावर अवकाशाचं आव्हान पेलून दाखवणारी, स्वतःला तपासत माणूसपणाचा वेध घेणारी शिवप्रिया यांची कविता आशय, रूपबंध, आविष्कार, अनुभूतींची विविधता आणि संदर्भ या सर्वच दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण ठरते.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात शिवप्रिया सुशील रवींद्र यांच्या उधळ माधळ वारा या कविता संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: श्रोते हो, दुपारचे 2 वाजले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कृषीवाणी. आजच्या कार्यक्रमात ऐकूया सुरण लागवड याविषयीची माहिती. वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, सुरण पिकासाठी उष्ण आणि दमट हवामान, 25 ते 35 डिग्री सेंटीग्रेड तापमान चांगलं मानवतं. वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1000 ते 1500 मिलीमीटर योग्य प्रमाणात विखुरलेल्या स्वरूपात असलेल्या प्रदेशात सुरणाचं पीक चांगलं उत्पादन देतं. पिकाची आणि कंदाची वाढ होत असताना शेतामध्ये पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी. अनेक प्रकारच्या जमिनीत हे पीक चांगलं येतं, परंतु चांगल्या उत्पादनासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, सेंद्रिय घटक मुबलक असणारी आणि पुरेसं अन्नद्रव्य उपलब्ध असणारी भुसभुशीत जमीन या पिकासाठी उत्तम समजली जाते. रेती मिश्रित गाळाच्या जमिनीत सुरणाच्या कंदाची वाढ चांगली होते. जमिनीचा सामू उदासीन असावा. पाणथळ दलदलीच्या अयोग्य निचऱ्याच्या जमिनीत या पिकाची लागवड करू नये. सुरण कंदाची लागवड करण्यापूर्वी जमीन चांगली नांगरून कुळवणी करून भुसभुशीत करून घ्यावी. जमिनीमध्ये 10 टन प्रति हेक्टर या प्रमाणात चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळून घ्यावं. त्यानंतर 90 सेंटीमीटर अंतरावर वरंबे तयार करून घ्यावेत. काही ठिकाणी खड्डा पद्धत अवलंबली जाते. त्यासाठी जमीन तयार झाल्यावर 45 बाय 45 बाय 45 सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदावे. खड्ड्यातील मातीमध्ये चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत 2 ते 2.5 किलो प्रतिखड्डा आणि पालापाचोळा मिसळून खड्डा भरून घ्यावा. सुरणाच्या सुधारित जातींमध्ये गजेंद्र ही जात आंध्र प्रदेशातील आचार्य एन जी रंगा कृषी विद्यापीठातील कोवूर या संशोधन केंद्रानं विकसित केली आहे. या जातीचे कंद चवीला चांगले असून

0: खवखवत नाहीत, तसंच तिची उत्पादन क्षमता हेक्टरी 40 ते 42 टन इतकी आहे. या जातीचे कंद काळसर तपकिरी आणि गर पिवळसर रंगाचा असतो. श्री पद्मा ही जात केरळ आणि दक्षिण राज्यांमध्ये प्रचलित आहे. उत्पादन क्षमता हेक्टरी 40 ते 42 टन इतकी आहे. या जातीचे कंद चवीला चांगले असून खवखवत नाहीत, परंतु मुख्य कंदाच्या बाजूला अनेक उपकंद येत असतात. श्री अधीरा ही जात केंद्रीय कंद पीक संशोधन संस्था तिरुअनंतपुरम केरळ इथे विकसित झाली आहे. खाण्यासाठी चांगली आहे. या जातीचं उत्पादन हेक्टरी 40 टन आहे आणि 9 महिन्यांमध्ये काढणीस तयार होते. सुरण पिकाचे कंद काढणीनंतर 40 ते 60 दिवस सुप्तावस्थेमध्ये असतात. या पिकाची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला जून महिन्यामध्ये करावी. बेणं रंब्यावर 75 बाय 75 सेंटीमीटर अंतरावर लावावं. लागवड करताना 75 सेंटीमीटर अंतरावर खड्डा करून प्रत्येक ठिकाणी सरासरी 400 ते 500 ग्रॅम वजनाचा कंद लावावा. लागवड करताना बेण्याच्या कोंबाकडील भाग जमिनीच्या पृष्ठभागाकडे राहील याची काळजी घ्यावी. सुरणावर येणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी लागवडीपूर्वी ट्रायकोडर्मा मिश्रित शेणाच्या पाण्यात सुरण कंद बुडवून मग त्याची लागवड करावी. पूर्व मशागतीच्या वेळी भर खत म्हणून 10 ते 15 टन सेंद्रिय खत जमिनीत चांगलं मिसळून द्यावं. या व्यतिरिक्त रासायनिक खतांमधून नत्र स्फुरत पालाश 80-60-80 याप्रमाणे प्रति हेक्टर विभागून द्यावं. हे पीक मुख्यतः पावसाच्या पाण्यावरच कोरडवाहू म्हणून घेतलं जातं. व्यापारी दृष्टीने लागवड केल्यास आणि पावसाच्या पाण्यामध्ये खंड पडल्यास संरक्षित पाण्याची सोय करावी. लागवडीनंतर पिकामध्ये आच्छादन करणं हे एक महत्वाचं आंतरमशागतीचं काम आहे. त्यामुळे पाण्याची बचत तर होतेच, याशिवाय मातीचं तापमान योग्य राखण्यास आणि तणांची तीव्रता कमी करण्यास मदत होते. त्यासाठी वाळलेलं गवत पालापाचोळा याचा वापर करावा. आच्छादन चांगलं केलं तर तणांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होतो. याशिवाय लागवडीनंतर आवश्यकतेनुसार 1 किंवा 2 बेंडणी 30 आणि 60 दिवसांनी करावी. बेंडणी केल्यानंतर खताची मात्रा द्यावी आणि जमीन भुसभुशीत करून घ्यावी. सुरण पिकावर विशेष कीड रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत नाही, मात्र बुरशीजन्य खोड आणि कंद कुजव्या नावाचा रोग येतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी एकात्मिक उपाययोजना करावी. 0.1% 22 टिन किंवा 0.2% कॅप्टन या बुरशीनाशकाचं द्रावण झाडाच्या बुंध्याजवळ ओतावं. लागवड केलेल्या क्षेत्रात पाण्याचा निचरा व्यवस्थित करावा. पाणथळ जमिनीत या पिकाची लागवड करू नये. निरोगी बेणं लागवडीसाठी वापरावं. निंबोळी पेंडीचा वापर करावा. बीजप्रक्रिया करूनच बेणं लावावं.
1: श्रोते हो, दुपारचे 2:05 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यमंथन संपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकणार आहात. ही माहिती देत आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया बसून करावयाची आसने. या प्रकारच्या आसनांमध्ये विविध आसनांचा समावेश होतो, जसे की वज्रासन. प्राणायाम किंवा ध्यान करतेवेळी या आसनात बसले जाते. पायाची बैठक जणू वज्रासारखी पक्की होत असल्याने यास वज्रासन म्हटले जाते. हे आसन करताना आधी दोन्ही पाय लांब करून दंड स्थितीत यावे, त्यानंतर एक एक पाय दुमडावा. दोन्ही पायांची चवडे अशा रीतीने ठेवावीत की दोन्ही पोटऱ्या मांड्यांखाली येतील, पायाची तळवी नितंबाखाली येतील, घोट्यापासून संपूर्ण शरीर जमिनीला टेकलेले. या आसनात बसले असताना संपूर्ण शरीराचा भार गुडघ्यांवर आणि पायाच्या घोट्यांवर असला पाहिजे. सुरुवातीला गुडघे व घोटे दुखू शकतात, पण सरावाने हा त्रास कमी होत जातो. दोन्ही गुडघे जोडून हात सरळ गुडघ्यांवर ठेवावेत. मान संपूर्ण शरीर व डोके एका सरळ रेषेत ठेवावे. या आसनात सराव झाल्यानंतर आरामात बराच वेळ बसता येते. आपल्या शरीरात सुमारे 72,210 नाड्या आहेत असे मानले जाते. वज्रासनामुळे या नाड्यांचे कार्य अधिक सुधारते. पोटातील त्रास मुळापासून जातो. अग्निमान

0: वृद्ध, बद्धकोष्ठता यासारखे विकार दूर होतात. मधुमेहींनाही या आसनात लाभ मिळतो. हे एकच आसन असे आहे जे जेवणानंतर लगेच करता येते, त्यामुळे रसग्रंथी उत्तेजित होतात, अन्नाचे पचन चांगले होते, जठराचे कार्य सुधारते. पोटाचे ऑपरेशन झालेल्यांनी मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखाली हे आसन करण्यास हरकत नाही. यानंतर बघूया मंडुकासन. मधुमेही लोकांसाठी अतिशय उत्तम असे हे आसन आहे. प्रथम दंड स्थितीत वज्रासनात बसावे. वज्रासन शक्य नसल्यास सुखासनातही बसून करता येते. वज्रासनात बसल्यास टाच बाहेर, पंजे आतील बाजूस असावेत. डाव्या अंगठ्यावर उजव्या पायाचा अंगठा येणार. हाताचे अंगठे मध्ये घेत मुठी बंद कराव्यात. नाभीच्या दोन्ही बाजूला दाब देत हळूहळू श्वास सोडत डोकं जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करावा. या स्थितीत थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करावा. साधारणतः 1 ते 5 मिनिटांपर्यंत या आसनात राहण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून पूर्ण लाभ मिळू शकेल. श्वासाची गरज वाटल्यास हळूहळू मान वर करत पूर्वस्थितीत यावे. यातील दुसऱ्या प्रकारात नाभीवर डावा हात ठेवून त्यावर उजवा हात ठेवावा. दाब देत हळूहळू खाली झुकावं. डोके जमिनीकडे जाताना श्वास सोडला जाईल. नंतर हाताची स्थिती बदलत पुन्हा हीच क्रिया करावी. या आसनास सुरुवात केल्यास पहिल्या दिवसापासूनच पोट सुधारते. आतडे, प्लीहा, स्वादुपिंड, अमांशय, पुरुषांमधील प्रोस्टेट ग्रंथी, स्त्रियांचे जननेंद्रियाशी संबंधित आजार बरे होण्यास मदत मिळते. संपूर्ण पचनतंत्र सुधारते.
1: आत्ताच पण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकलात. तज्ज्ञ वर्षा लोखंडे सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. आज आपल्या समोर मी मांडत आहे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन आणि आपण त्यासाठी काय करू शकतो, आपली सामूहिक जबाबदारी काय आहे याबद्दल आपण बोलूया. पर्यावरणाचे रक्षण हे सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरणाचे वातावरणाचे प्रदूषण, जंगल तोड, हवामान बदल यासारख्या धोक्यांपासून संरक्षण करणे ही केवळ आजच्या गरजेची गोष्ट नसून भविष्यातील पिढ्यांसाठी एक टिकाऊ जग तयार करण्याची जबाबदारी आहे. आता पर्यावरण संरक्षण हे का आवश्यक आहे? तर हे आवश्यक आहे चांगल्या आरोग्यासाठी. स्वच्छ हवा, पाणी आणि निरोगी पर्यावरण आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी आवश्यक आहे. प्रदूषणामुळे श्वसनासंबंधी आजार, त्वचारोग, हृदयरोग यासारख्या अनेक आजारांमध्ये वाढ झालेली आहे. पर्यावरणाचे रक्षण केल्याने आपले आरोग्य चांगले राखता येते. हवामान बदल रोखण्यासाठी सुद्धा हे आवश्यक आहे. सध्या जागतिक हवामान बदल हा मोठा धोका निर्माण झालेला आहे. हा कशामुळे? तर वाहनांच्या वापरांमुळे, जंगल तोड, औद्योगिक धूर यामुळे कार्बन उत्सर्जन वाढत असून त्यामुळे हवामानात बदल झालेला आहे. पर्यावरण संरक्षण हा या बदलांचा वेग कमी करून आपल्या आणि भविष्यातील पिढ्यांचे रक्षण करण्यासाठी फार आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण आर्थिक विकास करण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. प्रदूषणाचं नियंत्रण, संसाधनांचे योग्य व्यवस्थापन आणि नैसर्गिक संपत्तीचे जतन केल्याने आर्थिक विकास हा टिकाऊ होतो. पर्यटन, शेती, वनव्यवसाय यासारख्या उद्योगांना हे चांगले पर्यावरण फार गरजेचे असते आणि त्यामुळे आपला एकंदरीत विकास साधला जाऊ शकतो. पर्यावरणाच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी आपण काय करू शकतो? तर यामध्ये सगळ्यात पहिले नियम आणि कायदे यांचं पालन आपण प्रत्येकाने करणे फार गरजेचं आहे.

0: प्रदूषण कमी करण्यासाठी, धोकादायक प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी आणि संसाधनांचे टिकाऊ वापर सुनिश्चित करण्यासाठी नियम आणि कायदे गव्हर्नमेंटने तयार करणे आणि त्याचे आपण या देशाचे नागरिक म्हणून पालन करणे फार गरजेचे आहे. उदाहरणार्थ प्लास्टिक वापरावर बंदी कायदा गव्हर्नमेंटने तयार केलेला आहे, आपण त्याचा व्यवस्थित वापर केलेला पाहिजे. वाहनाच्या उत्सर्जनावर नियंत्रण, प्रदूषित नद्यांची स्वच्छता, दुसरं तंत्रज्ञान. पर्यावरण संरक्षणासाठी नवनवीन तंत्रज्ञान महत्वाचे आहे. उदाहरणार्थ सौर ऊर्जेचा वापर केला गेला पाहिजे, पवन ऊर्जेचा वापर केला पाहिजे, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला पाहिजे, प्रदूषण कमी करणारी औद्योगिक प्रक्रिया आपण अंमलात आणली पाहिजे, पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान आपण वापरलं पाहिजे. तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण आणि जनजागृती. पर्यावरणाच्या समस्यांबद्दल जनजागृती वाढवणे आणि जबाबदार वर्तन प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. हे आपण स्वतःही करू शकतो. उदाहरणार्थ पर्यावरण शिक्षण शाळांमध्ये समाविष्ट करणे फार गरजेचे झालेले आहे. बऱ्याच शाळांमध्ये पर्यावरणाचा विषय हा समाविष्ट करण्यात आलेला आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रह विषयी चित्रा वाघ यांचे मनोगत वाचलेलं छानस या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो दुपारचे 2:15 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपण ऐकत होतात कलाकार मीरा श्रीधर यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग अरभी हेमावती आणि सुरुती आपण ऐकलात. त्यांना व्हायोलिनची साथ केली होती विमर्शिनी संतोष यांनी तर मृदंगमची साथ आदित्य राजगोपालन यांनी केली होती. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण। पुण्यात सर्वाधिक नोंदणी। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी। 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार, महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा। चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद। जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे। 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली। पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला। पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी, मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली। त्याखालोखाल मुंबई जिल्ह्यात 61,295 तसंच नाशिक जिल्ह्यात 52,667 कुटुंबांची स्वगणनेत नोंद झाली। गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 3,688 कुटुंबांनी स्वगणना केली। गोंदिया जिल्ह्यात फक्त 3,881, नंदुरबारमध्ये 6,957 तर वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली। ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षराने सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा, यामुळे माहिती संकलन प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होण्यास मदत होईल असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशांव्यतिरिक्त अन्य न्यायाधीशांच्या स्वीकृत संख्येत आधीच्या 33 मध्ये वाढ करून आता 37 करण्यात आली आहे। अर्थातच आता एकूण न्यायाधीशांची संख्या 38 झाली आहे। सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या अध्यादेश सुधारणा 2027 अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याला मंजुरी दिली। या संदर्भातील 1956 अध्यादेशातील ही सुधारणा आहे। जागतिक आर्थिक आणि भूराजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारांमधून गुंतवणूक काढून घेण्याचा कल सुरूच असून या महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून 27,048 कोटी रुपये काढून घेतले आहेत। 2026 मध्ये आतापर्यंत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी जवळपास

2,20,000 कोटी रुपये काढून घेतले आहेत. ही रक्कम 2025 या वर्षापेक्षा अधिक असून 2025 या संपूर्ण वर्षात हीच रक्कम 1,66,000 कोटी रुपये होती अशी माहिती NSDL दिली आहे. CBSE म्हणजेच केंद्रीय शिक्षण मंडळानं अभ्यासक्रमात तिसरी भाषा अनिवार्य केली आहे. येत्या 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू होईल. आता 9वीपासून विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकाव्या लागतील आणि त्यातल्या किमान 2 प्रादेशिक भारतीय भाषा असणं आवश्यक आहे. मात्र 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत 3ऱ्या भाषेचा पेपर नसेल असं CBSE स्पष्ट केलं आहे. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची CBI कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास CBI सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं CBI सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि MyGOV ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आणि त्यानंतर SMS प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून ते आज स्वीडन इथं भेट देतील. त्यांच्या दौऱ्याचा हा 3रा टप्पा आहे. प्रधानमंत्री आज गुटेनबर्ग इथं स्वीडिश प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष, संरक्षण अंतराळ इत्यादी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल. युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देर लेन यांच्याबरोबर उभय नेते युरोपीय गोलमेज परिषदेलाही संबोधित करतील. स्वीडननंतर प्रधानमंत्री नॉर्वे आणि जर्मनीला भेट देणार आहेत. भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करार झाल्यानंतर प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच युरोप दौरा आहे. चांदीच्या आयातीवर सरकारनं निर्बंध घातले आहेत. सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारे सांगितलं. याआधी सरकारनं 13 एप्रिल रोजी मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क 6% वरून 15% वाढवण्याचा निर्णय घेतला होता. तिरुवनंतपुरम इथून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्याला लागलेल्या आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयानं दिले आहेत. मध्य प्रदेशामधल्या नागदाजवळ आज पहाटे 5:15 सुमाराला या गाडीच्या एका वातानुकूलित डब्याला आणि गार डब्याला आग लागली तेव्हा डब्यातली सुरक्षा प्रणाली तात्काळ कार्यरत होऊन गाडी थांबली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. दोन्ही डबे उर्वरित गाडीपासून वेगळे करण्यात आले. रेल्वेमध्ये आगीसंदर्भातल्या विविध प्रणालींचे लेखापरीक्षण करण्यात येत आहे. बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुका कार्यक्षेत्रात विनापरवाना शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती बाजार समितीनं दिली आहे. तालुक्यातील काही ग्रामीण भागात अनेक व्यापारी संस्था तसंच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी विक्री करत असल्याचा प्रकार घडत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं यासंदर्भात परिपत्रक जाहीर केलं आहे. आज वर्ल्ड हायपरटेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा होत आहे. उच्च रक्तदाबाविषयी जागृती निर्माण करणं, रक्तदाब प्रतिबंध, निदान आणि नियंत्रणासाठी वैयक्तिक, सामूहिक आणि आरोग्य यंत्रणा स्तरावर प्रयत्नांना चालना देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. जागतिक दूरसंचार आणि माहिती संघटन दिवस आज साजरा होत आहे. पॅरिसमध्ये 1865 आजच्या दिवशी ITU अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली. त्यानिमित्त हा दिवस साजरा होतो. इंटरनेट आणि इतर माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या बदलांबद्दल जागरूकता निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट आहे. पुण्यात हडपसर इथं समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 9 पाण्याच्या साठवण टाक्याचं लोकार्पण तसंच मुंढवा इथला महात्मा फुले चौक मेट्रो आणि 2 मजली उड्डाणपुलाचं दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी

0: उपस्थित होते. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12 25-23 असा पराभव केला. आयपीएल क्रिकेटमध्ये काल इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सनं गुजरात टायटन्सचा 29 धावांनी पराभव केला, त्यामुळे गुजरात टायटन्सच्या संघाची प्ले ऑफमधल्या प्रवेशाची संधी हुकली. सुनील नारायणनं सामनावीर ठरला. धरमशाला इथं पंजाब किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बरोबर होईल. पंजाब किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. खेळ 3:30 सुरू होईल. दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 7:30 सुरू होईल. इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफचा पराभव करत युक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिनं स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. स्वितोलिनानं कोको गॉफचा 6-4, 6-7, 6-2 असा पराभव केला. स्वितोलिनानं तिसऱ्यांदा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजय मिळवला आहे. पुरुष एकेरीत इटलीच्या यानिक सिनरनं रशियाच्या दानिल मेदवेदेव याचा काल उपांत्य फेरीत 6-2, 5-7, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत सिनरचा सामना आज कॅस्पर रूड याच्याशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. 5 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट होईल अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेमध्ये 4:58. दरम्यान आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ऐकू शकता. तेव्हा पुन्हा भेटूया 4:58. तोपर्यंत नमस्कार.

राक्षसों ने फिर से रोक लिया। मैं अभी जाता हूँ।

शकुंतला को आज उसके पति गृह भेजकर मन पूरी तरह निश्चिंत हो गया।

51 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, संध्याकाळचे 5 वाजलेत. आमची आजची सायंकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. प्रसारणात मी आपल्यासोबत समृद्धी कुलकर्णी. श्रोतेहो, सुरुवातीला ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आणि कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे गीत.

श्रोत्यांनो, बाळपण सुले यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं डाळिंबी या चित्रपटातलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात शांता शेळके यांची रचना. चित्रपट आहे मंगळसूत्र.

स्वतः मंगळसूत्र या चित्रपटातले गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची रचना, एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे मामा भाचे या चित्रपटातलं.

श्रोतहो आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची रचना. प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे जावयाची जात या चित्रपटातलं.

श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या युगुलस्वरात ग दि माडगुळकर यांची रचना. एम दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे मधुचंद्र या चित्रपटातलं.

श्रोतेहो आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात अनंत जाधव यांची रचना आपण ऐकलीत. राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं दीड शहाणी या चित्रपटातलं.

श्रोतहो, कार्यक्रमात शेवटी वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं अवघाचे संसार या चित्रपटातले गीत ऐकूया. स्वरसाज आहे सुधीर फडके आणि आशा भोसले यांचा.

0: युवकांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या करिअरच्या संधी याविषयी आपण आपल्या युवक मित्रमैत्रिणींशी बातचीत करत आहोत. आज आपण वाणिज्य अर्थात कॉमर्स क्षेत्रातल्या करिअरच्या संधी याविषयी बातचीत करणार आहोत.
1: अमृता, गेल्या काही वर्षांपासून कॉमर्स क्षेत्रामध्ये अनेक बदल झालेले आहेत. पारंपरिक शाखांच्या पलीकडे जाऊन आता अनेक नवीन संधी कॉमर्स साईडला उपलब्ध झालेल्या आहेत. मग ते व्यवस्थापन असो, बँकिंग असो, लेखाशास्त्र म्हणजेच अकाउंट्स किंवा कायदा, अशा विविध क्षेत्रांमध्ये कॉमर्स शाखेचं महत्व वाढलेलं आहे.
0: अनुजा, पूर्वी कसं व्हायचं, कॉमर्स म्हणजे बँकांचे व्यवहार असा एक समज होता.
1: तर अशाच शंका कुशंकांचं निरसन करण्यासाठी आज आपण हा विषय घेऊन आलेलो आहोत. काळाप्रमाणे कॉमर्स या साईडमध्ये बदल होत गेले. वाणिज्य आणि व्यवस्थापन अर्थात कॉमर्स आणि मॅनेजमेंट अशी या अभ्यासक्रमाची ओळख तयार व्हायला लागली. मॅनेजमेंटमुळे सर्व क्षेत्रांमध्ये त्याची गरज भासू लागली. यातल्या पदवी शिक्षणाचं महत्व वाढलं.
0: अनुजा, या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण म्हटल्याप्रमाणे कॉमर्स शाखा म्हणजे गोळाबेरीज किंवा फक्त अकाउंटन्सी किंवा अकाउंटंट म्हणूनची फक्त नोकरी किंवा व्यवसाय असं ह्या क्षेत्राचं आता स्वरूप राहिलेलं नाहीये. अनेक पर्याय आहेत जे आपल्याला माहीत नाहीयेत.
1: या अनेक पर्यायांची माहिती आपल्या युवक मित्रमैत्रिणींना व्हावी म्हणूनच आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे या विषयातील तज्ज्ञ, चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी सर यांना.
0: अभिजित कुलकर्णी सर गेली 20 वर्ष 11वी 12वी कॉमर्स, सीए, सीएस आणि याशिवाय अनेक प्रोफेशनल कोर्सेससाठी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. याशिवाय वेगवेगळ्या अनेक सामाजिक कार्यांमध्ये सुद्धा ते कार्यरत आहेत. चला तर मग युवक मित्रमैत्रिणींनो, कॉमर्स मधील करिअरच्या संधी याविषयी तज्ञ मार्गदर्शक, चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: युवक मित्रमैत्रिणींनो, आजच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. 10वी 12वीचे रिझल्ट झालेले आहेत तर त्याच्यानंतर साधारण काय करायचं हा प्रश्न पालकांनाही असतो आणि विद्यार्थ्यांनाही असतो. तर त्यासाठीच आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या करिअरच्या संधी यावरचं मार्गदर्शन आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणतो. मागच्या भागात आपण कम्प्युटर सायन्स या क्षेत्रातील करिअरच्या संधींबद्दल बोललो आणि आजच्या भागात कॉमर्स अर्थात वाणिज्य शाखा यातलं शिक्षण आणि त्यातल्या करिअरच्या संधी याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी सर यांना. सर, गेली 20 वर्ष 11वी आणि 12वीच्या कॉमर्स आणि सीएससीएस करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत, त्याचबरोबर 100 शाळांमध्ये त्यांनी करिअर मार्गदर्शनपर व्याख्यानं दिलेली आहेत. तर सर, आपलं खूप खूप स्वागत आमच्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार सर.
2: नमस्कार मॅडम.
1: कॉमर्स म्हटलं की थोडंसं एक सेकंड चॉईस असं पूर्वी बघितलं जात होतं की म्हणजे ज्यांना सायन्स करणं शक्य नाही आणि ज्यांना आर्ट्सला जायचं नाहीये, पण मला वाटतं हळूहळू हा ट्रेंड आता बदलतोय आणि एक चॉईस म्हणून कॉमर्सकडे बघितलं जात आहे. तर अशा मुलांना तुम्ही काय सांगाल सर?
2: सर्वप्रथम आकाशवाणीचे धन्यवाद. कॉमर्स हा आता तसं बघायला गेलं तर एक ट्रेंडिंग स्ट्रीम आहे असं आपण म्हणूया. सायन्सला पूर्वी प्रेफरन्स असायचा पण आता तो कॉमर्सकडे चांगला यायला लागलेला आहे. एक तर ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं असेल की या साईडच्या बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज.
1: बरोबर.
2: यामध्ये सीएससीएसएमए हे आम्ही म्हणतो हे प्रोफेशनल कोर्सेस आहेत. याबरोबरच आपण किमान 15 ते 20 वेगळे अजून कोर्सेस करू शकतो. त्याच्यानंतर आपलं

0: करिअर चांगलं होऊ शकतं.
1: ओके,
0: असं. आणि त्याचा अवेअरनेस सध्या आता वाढत चाललाय, याचं थोडस श्रेय आपण गुगलला वगैरे देऊ, कारण की माहिती चांगली उपलब्ध व्हायला लागलेली आहे आणि पालक पण आता अवेअर झालेले आहेत. म्हणजे सायन्सशिवाय अजून काय ऑप्शन आहे याचा ते विचार करायला लागले. त्यामुळं इकडे आता कॉमर्सला विद्यार्थ्यांचा ओढा वाढतोय. दहावी नंतर अगदी 100% पडलेले विद्यार्थी पण ऍडमिशन घ्यायला लागलेत.
1: कॉमर्स नंतर जर मुख्य इन्कम सोर्स असा विचार केला तर मग सीए आणि सीएस याच्याकडे प्रामुख्यानं बघितलं जातं आणि अत्यंत हुशार मुलंच हे दोन्ही कोर्सेस करू शकतात असा एक समज आहे. म्हणजे सीए सीएस फक्त करिअरच्या संधी आहेत का?
0: आपण दोन्ही गोष्टींचा विचार करूया की सीए सीएस किंवा सीएमए याला आम्ही प्रोफेशनल कोर्सेस म्हणतो, तर हे करण्यासाठी तुमच्याकडे काय क्वालिटीज असायला पाहिजेत आणि समजा मला हे करायचे नसतील तर बाकीचे ऑप्शन्स आपल्याकडे काय
1: आहेत
0: असं. त्यामुळे पहिल्यांदा या प्रोफेशनल कोर्सेसचा विचार करू. तर गेले 20 वर्ष आम्ही शिक्षण क्षेत्रात आहे तर माझा अनुभव असा आहे की अगदी 10वीला मराठी मीडियम असेल, सेमी इंग्लिश असेल, इंग्लिश मीडियम असेल किंवा सीबीएसई वगैरे स्टुडंट्स असतील, सर्व मुलं हा कोर्स करू शकतात.
1: ओके,
0: या कोर्ससाठी अत्यंत हुशारीपेक्षा सिन्सिअरिटी हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. तर आम्ही म्हणतो एक सोपा रूल फॉलो करा, 8+8+8, 8 तास चांगला अभ्यास करा, 8 तास अन्न सर्व गोष्टी करा आणि 8 तास विश्रांती घ्या. हा जर तुम्ही वर्षातले 10 महिने 8 तास चांगला अभ्यास करायची तुमची तयारी असेल आणि मला वाटतं एवढं काय फार अवघड नाहीये, म्हणजे 1/3 टाइम ऑफ द डे, तर तुम्ही निश्चितपणे हा कोर्स अगदी 11वीपासून जर चालू केला तर 11वीपासून पुढे 11वी 12वी आणि पुढे 4 वर्षांमध्ये हा कोर्स पूर्ण करू शकता. त्यामुळे सिन्सिअरिटी हा यातला सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया आहे.
1: मला वाटते सर अत्यंत अवघड समजले जाणारे कोर्सेस अत्यंत सोप्या शब्दात तुम्ही वर्णन केलेलं आहे. सर असं म्हटलं जातं की कॉमर्स म्हटलं की हिशोबाला, तर ज्यांचं गणित चांगलं आहे अशाच मुलांनी कॉमर्सला जावं.
0: खरं तरी बरेचदा असं असतं की मला गणित आवडत नाही, कॉमर्सला ऍडमिशन घ्यायची का असं वाटतं. तर आता बघा, आमच्या सब्जेक्ट असे आहेत 11वी 12वी कॉमर्सचे, 3 आमचे प्युअर कॉमर्स साइडचे सब्जेक्ट आहेत, अकाउंटन्सी, इकॉनॉमिक्स आणि ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स. सीबीएसई स्टुडंट असेल तर बिझनेस स्टडीज. ओके, तर अकाउंटन्सीमध्ये थोडी आकडेमोड असते, तुम्ही जो म्हणला ना हिशोब हा विषय बरोबर आहे. आता बाकी इंग्लिश विषय हा कंपल्सरी आहे, तो सर्व स्ट्रीमला कंपल्सरी आहे, म्हणजे त्याचा पेपर ऑल ओव्हर महाराष्ट्र सेम असतो. आता दोन विषय आमच्याकडे ऑप्शनल आहेत, एक तर असतो मॅथमॅटिक्स, ज्याला मॅथ्स नको असेल त्यानं एसपी सेक्रेटरियल प्रॅक्टिस हा सब्जेक्ट घेतला तरी चालतो आणि दोन्ही साईडला पण तुम्ही जरी एंट्री घेतली, मॅथ्स घेऊन पुढे करिअर करू शकता किंवा एसपी घेऊन पुढे करिअर करू शकता, त्यात फारशी मोठी अडचण नाहीये. मॅथ्स का असावं तर अनालिटिकल थिंकिंग तुमचं डेव्हलप होतं आणि दुसरं म्हणजे कॉमर्स साइडचं जे मॅथ्स आहे ना हे बरंच प्रॅक्टिकल मॅथ्स आहे, कमर्शियल मॅथमॅटिक्स आहे, समजायला फारसं अवघड नाहीये. हा, आता तर स्टेट बोर्डच्या त्यांच्या सिलेबसमध्ये फायनान्शियल प्लॅनिंग वगैरे असे काही टॉपिक्स टाकलेले आहेत, तर त्याच्यामुळे आपण एक्सटेन्शन आहे. कॉमर्स साइडच्या मॅथ्सची अजिबात काही भीती बाळगू नये आणि मॅथ्सला एकदम सिम्पल रूल असो की दररोज काही सम सॉल्व्ह करा. आणि एक विषय राहिला तो म्हणजे आता कॉमर्स साइडला आता आयटी पण आहे, सो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे आमच्याकडचे काही विद्यार्थी आता हल्ली बीसीएच्या वगैरे एंट्रन्स देऊन बीसीए एमसीए करून आयटी मध्ये पण चांगलं करिअर करायला लागले.
1: तोही एक ऑप्शन आता सुरू झाला
0: कॉमर्स साइडला अवेलेबल आहे. तेव्हा मॅथ्स चांगलं असेल उत्तम आहे. समजा तुम्हाला मॅथ्स आवडत नाही तर तुम्ही एसपी घ्या आणि मग बाकीच्या करिअरचा तुम्ही विचार करू शकता.
1: पण म्हणजे मग मॅथ्स घ्यावं की घेऊ नये काय प्रेफर कराल तुम्ही?
0: 10वीपर्यंत तुमचं मॅथ्स जर ओके असेल, फार उत्तम असायची आवश्यकता नाही, तर तुम्ही निश्चितच मॅथ्स घ्या. कारण मॅथ्समुळे थोडेसे ऑप्शन्स वाढतात.
1: बरोबर,
0: एक सोपं उदाहरण देतो की सर्व स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्याला क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड हा एक महत्वाचा पेपर असतो.
1: बरोबर,
0: म्हणून तुम्हाला जर बँकिंगची परीक्षा द्यायची असेल किंवा कुठली स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला मॅथ्सचा तिथं फायदा होतो. पण मॅथ्स नसेल तर फार बिघडत असं नाही.
1: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमामध्ये कॉमर्स मधील करिअरच्या संधी याविषयी तज्ञ मार्गदर्शक, चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. सर आता सीए आणि सीएस या दोन परीक्षा अवघड मानल्या जातात, म्हणजे पूर्वी तर अगदी 2-3% त्याचा रिझल्ट असायचा, आता तो थोडासा 10-1% गेला असं म्हणायला हरकत नाही. पण मग जी मुलं सीए किंवा सीएस पूर्ण करू शकत नाही, पास होत नाहीत असं म्हणूया, कारण अभ्यास त्यांनी केलेलाच असतो 4-4.5 वर्ष, अशा मुलांचं वर्ष वाया गेलं म्हणायचं का त्यांना पुढे करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात त्या बेसिसवरती?
0: प्रोफेशनल कोर्स जर आपण कम्प्लीट केला तर आपल्याला मोठ्या कंपनीमध्ये किंवा गव्हर्नमेंटमध्ये किंवा बँकेमध्ये वगैरे तुम्हाला जॉब मिळू शकेल. समजा एखादा मुलगा काही कारणामुळे कोर्स कम्प्लीट करू शकला नाही, आपण त्याला म्हणू की ड्रॉपआउट झाला. ओके, सीए इंटर पासआउट असेल किंवा सीएस एक्झिक्युटिव्ह असेल किंवा सीएमए इंटर असेल, हे जरी तुम्ही पासआउट जरी असला तरी सध्या इंडस्ट्रीमध्ये 15,000 पासून 30,000 पर्यंत जॉब अवेलेबल आहे. कारण तुम्ही जे शिक्षण घेतलंय पहिल्या 1-2 वर्षात त्याच्यामध्ये अकाउंटन्सी आहे, इकॉनॉमिक्स आहे, लॉ आहे, थोडंसं मॅथ्स आहे, कॉस्टिंग आहे, टॅक्सेशन आहे, याचा तुम्हाला निश्चितच उपयोग हा जॉब मिळायला होऊ शकतो. किंवा तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट नाही पण अकाउंटिंग किंवा टॅक्सेशन मधली प्रॅक्टिस करू शकता. जीएसटी मुळे तर 12 महिने प्रॅक्टिस झाली. आता ते दर महिन्याला काही ना काहीतरी काम असतात, सो एवढा लोड वाढलेला आहे, त्यामुळे टॅक्स कन्सल्टंट किंवा फक्त

0: दोन टीमची कामं करायची असतील तरी स्कोप भरपूर आहे तुमच्याकडे. त्यामुळे चुकून तुमचं नाही कम्प्लीट होऊ शकलं तरी पण तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये सध्या शुअर शॉट जॉब अवेलेबल आहेत. बऱ्याचशा ठिकाणी तर सीए किंवा त्यांचे क्लायंट्स हेच जॉब ऑफर करतात. झालं नाही तरी पण झालं तर तुम्ही ऑल ओव्हर इंडिया कुठे जावा पण चुकून तुमचं काही कारणामुळे राहिलं तरी तुम्हाला स्थानिक लेवलला किंवा मोठ्या सिटीजमध्ये जॉब सहज उपलब्ध होतात.
1: मग त्याच्यासाठी सोर्सेस कसे शोधायचे?
0: आता याच्यामध्ये जर सीएसीएस करणारे विद्यार्थी असतील तर बरेचदा आमच्यासारखे इन्स्टिट्यूट आहेत आमच्याकडे कंटिन्युअस जॉबच्या रिक्वायरमेंट येत असतात. आता कोल्हापूरमध्ये आपल्याकडे शिरोली एमआयडीसी आहे, गोकुशरा गाव आहे, फाईव्ह स्टार आहे, अगदी कोल्हापूरली उद्योगनगर आहे इथून किंवा अगदी माझे काही मित्र पुणे मुंबईला आहेत तर असे आम्हाला सारखे कंटिन्युअस रिक्वायरमेंट पाठवत असतात. काही एम्प्लॉयमेंट एक्सचेंजेस आहेत अशांच्या ठिकाणी पण बरेचदा अकाउंटंटचा माणूस पाहिजे किंवा फायनान्सला माणूस पाहिजे किंवा पर्चेसला माणूस पाहिजे मार्केटिंगला माणूस पाहिजे अशा गोष्टी येत असतात. त्याच्यानंतर आपल्याकडे काही वृत्तपत्र निघतात तर त्यांच्यामध्ये रेग्युलर तुम्हाला अकाउंटंट वगैरे ज्या काही पोस्ट निघत असतील ते आपल्याला समजू शकतात की ह्या साईट्स आहेत. तर या सर्व ठिकाणांना सध्या माहिती मिळणं ही फारशी अडचण नाहीये. आपण व्यवस्थित त्यापर्यंत पोहोचणं आणि त्याचा फायदा करून घेणं.
1: तर याचा अर्थ सीए आणि सीएस जर तुम्ही झाला नाही तर वर्ष वाया गेली अशी भीती बाळगायचं
0: काही
1: कारण नाही.
0: काही अडचण
1: बरोबर तुम्ही मन लावून अभ्यास केला असेल तर तुमचं करिअर करू शकता
0: कुठल्याही क्षेत्रात होईल.
1: बरोबर सर, आता ज्यांना सीए आणि सीएस करायचं नाहीये अशा लोकांसाठी चांगल्या करिअरच्या संधी कॉमर्स मधल्या की ज्या इन्कम सुद्धा चांगला मिळवून देतील तर असे कुठले ऑप्शन्स आहेत?
0: तर यातला एक चांगला ऑप्शन आहे जो कधी कधी सायन्स आणि आर्ट सिम्बॉल पण चूज करतात तो बीबीए एमबीए. तर तुम्ही कॉमर्स साईडला या, कॉमर्स साईड ही रिलेटेड टू बिझनेस आहे फायनान्स आहे तर बीबीए एमबीए त्याला सुसंगत आहे. इथं फक्त एकच आहे की तुम्हाला चांगलं कॉलेज मिळालं पाहिजे. म्हणजे तुम्ही एंट्रन्स पास झाला तर तुम्हाला कॉलेज मिळालं की पुढे काही तिथे अडचणी येत नाहीत, कॅम्पस वगैरे अगदी चांगले असतात. हा झाला पहिला ट्रॅक. दुसरा ट्रॅक आहे तो म्हणजे लीगल साईडचा आहे. तर तुम्ही लॉयर एलएलबी करू शकता. आम्ही म्हणतो जर तुमच्या घरी बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही डेफिनेटली याचा विचार करा किंवा कॉर्पोरेट लॉयरची पण रिक्वायरमेंट आहे. बऱ्याचशा बँकांमध्ये लॉची लॉ ऑफिसर म्हणून पोस्ट वगैरे असतात वगैरे असं आहे. सो तुम्ही लॉचा विचार करू शकता. त्याच्यानंतर मगाशी मी म्हटलं की आयटी सब्जेक्ट आता आलेला आहे तर तुम्ही बीसीए एमसीए कडे जाऊ शकता. एमसीए झाल्यावर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज या भरपूर आहेत म्हणजे तुम्ही आयटी फील्डमध्ये पण एंटर करू शकता. हे झाले तीन रेग्युलर. त्याच्यानंतर आम्ही म्हणतो की बीकॉमच्या बरोबर आपल्याला काय काय करता येईल तर तुम्ही बीकॉम करा. एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटच्याकडे तुम्ही शिकायला जावा. ते तुम्हाला काहीतरी स्टाइपेंड वगैरे देतात आणि तुम्ही अकाउंटिंग आणि टॅक्सेशनचं नॉलेज बीकॉम होईपर्यंतच घ्या. म्हणजे झाल्या झाल्याच तुम्हाला जॉब अवेलेबल आहे आणि त्याला खर्च काय नाहीये. तुम्हाला इथं काय आहे शिकायला मिळेल आणि तुम्हाला जॉब पण मिळू शकेल. त्याच्यानंतर तुम्ही बीकॉमच्या बरोबर मार्केटिंगचा विचार करू शकता. हाली बऱ्याच ठिकाणी पोस्ट असतात मार्केटिंगसाठी माणसं हवेत, सेल्स मार्केटिंगसाठी हवेत. तिथं हळूहळू एक्सपिरियन्स घेत घेत घेत बीकॉमची चार वर्ष पूर्ण होईपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन पण पूर्ण होतं आणि तुम्हाला तिथं जॉब अवेलेबल होतात. नवीन एक फील्ड आलंय ते म्हणजे स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड्स, ह्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. त्याच्यानंतर आता सध्या तर आहे ई कॉमर्स आहे, डिजिटल मार्केटिंग आहे, याच्यामध्ये तुम्ही करिअर त्याचे कोर्सेस करू शकता. त्याच्यानंतर बीकॉमच्या बरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे तर आपण दोन प्रकारे विचार करू, एक गव्हर्नमेंटची आणि अदर दॅन गव्हर्नमेंट. ओके, सो गव्हर्नमेंटच्या म्हणजे आपण एमपीएससी यूपीएससीचा विचार करूया किंवा बाकी काय आहे तर बँकिंग आहे, इन्शुरन्स आहे, टॅक्सेशन आहे. या सर्व ठिकाणी तुम्ही स्पर्धा परीक्षा बऱ्यापैकी सिलेबस कॉमन असतो. तुम्ही जर चांगली तयारी केली तर तुम्हाला काही अडचण नाही. अजून भारताबाहेर जायचंय तर त्या करिअरचा आपण विचार करू शकतो. बारावी कॉमर्स नंतर एसीसीए आहे, यूएसएचं सीपीए आहे, सीएमए आहे, सीएफए आहे, असं ऑस्ट्रेलियाला पण सीए आहे. ह्या कोर्सचा तुम्ही विचार करू शकता. आणि आता आम्ही आहे तसं अकॅडमिक्स हा पण एक चांगला ऑप्शन आहे. कॉमर्सची कॉलेजेस आहेत, बीबीए एमबीएची कॉलेजेस आहेत वगैरे. सो अशा सर्व ठिकाणी बाबा तुमचं पीएचडी झालं किंवा नेटसेट जर तुम्ही केलं तर तुम्हाला अकॅडमिक्स मध्ये पण तुम्हाला करिअर चांगलं करता येऊ शकतं.
1: तुम्ही जे कोर्सेस म्हणताय ते बारावी नंतर की ग्रॅज्युएशन नंतर?
0: यातली स्पर्धा परीक्षा जर सोडल्या ना तर बरेचसे कोर्सेस हे बारावी नंतरच आहेत. म्हणजे आपण बीबीएचा विचार केला किंवा लॉचा विचार केला किंवा स्टॉक मार्केटमधल्या कोर्सेसचा विचार केला किंवा बीसीएचा विचार केला तर हे बरेचसे कोर्सेस तुम्ही ग्रॅज्युएशनच्या बरोबर करायचे.
1: ओके, थोडक्यात तुम्ही डिग्रीला जोड देऊन जर स्किल्स डेव्हलप करत गेलात तर करिअरच्या उत्तम संधी कॉमर्स नंतर तुमच्याकडे.
0: अगदी अगदी. एआयचे काही कोर्सेस निघालेत, तुम्ही ते कोर्सेस करू शकता. डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस निघालेले आहेत. अगदी तुम्ही एखादी फॉरेन लँग्वेज शिकायचे आणि त्यातून तुम्हाला पुढे करिअर करायचंय, हा पण ऑप्शन कॉमर्स साईडला ओपन राहतोच.
1: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमामध्ये कॉमर्स मधील करिअरच्या संधी याविषयी तज्ञ मार्गदर्शक, चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. सर, आता चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे लंबी रेस का घोडा असं म्हणतात. अशा केसेसमध्ये जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सीए व्हायचं असेल तर साधारण त्याला किती काळ लागतो, किती वर्षाचा तो कोर्स आहे आणि कधीपासून तो सुरू होतो? अकरावी बारावी?
0: नक्की नक्की. पूर्वी असं होतं की बीकॉम नंतर करायचे पण आता तुम्ही अगदी अकरावी पासून सुरुवात करू शकता. 1949 साली सीए इन्स्टिट्यूट फॉर्म झाली.
1: बरं,
0: म्हणजे आता 75 वर्ष पूर्ण झाले. 4 लाखच्या आसपास मेंबर आहेत. भारताची पॉप्युलेशन साधारण 144 करोड आहे आणि 4 लाख मेंबर्स, त्यामुळे स्कोप वाईज तर आपल्या लक्षात येईल की याला

0: स्कोप आहे. फायनान्स लागत नाही असा कुठलाही बिझनेस नाही. इव्हन ट्रस्ट असतील, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन असेल, तरी फायनान्स हा लागतोच. मग आता चला, मला त्याच्यामध्ये बाबा संधी तर भरपूर दिसतात, भारताबाहेर पण तुम्ही जाऊ शकता, तर मग मी कसा ट्रॅक पकडायचा? तर तुम्ही 11वीपासून थोडी सुरुवात करा. 11वी 12वी मध्ये तुम्ही बेसिक सगळे क्लिअर करा. 11वी 12वीचा सिलेबस तुम्हाला सगळा येऊ देत. तीन सब्जेक्ट हे सीएला आणि 11वी 12वीला कॉमन आहेत. अकाउंटन्सी आहे, मॅथमॅटिक्स आहे आणि इकॉनॉमिक्स आहे. म्हणजे तीन विषयाचा तर आपला स्टडी 11वी 12वीत झाला. एक सब्जेक्ट नवीन होतो, तो म्हणजे फक्त लॉ, त्याचा आपण थोडासा स्टडी केला. तर 12वी नंतर आता सध्या सी इन्स्टिट्यूट म्हणते तुम्ही तीन अटेम्प्ट देऊ शकता, मे मध्ये, सप्टेंबर मध्ये किंवा जानेवारी मध्ये. जिने 11वी 12वीला चांगली तयारी केली तो मे किंवा सप्टेंबर अटेम्प्टचा विचार करू शकतो. 12वी नंतर एखाद्याने ठरवलं, मी थोडक्यात आता एखादा मुलगा 12वी झालाय आणि ऐकतोय तर तो जानेवारीच्या अटेम्प्टचा विचार करेल, आणि एखादा मुलगा 10वी झालाय आणि ऐकतोय हे तर तो मेच्या किंवा सप्टेंबरच्या अटेम्प्टचा विचार करू शकतो. ही झाली पहिली परीक्षा फाउंडेशन. याच्यामध्ये 4 पेपर्स आहेत आणि 50% पासिंग आहे. त्याच्यानंतर बरोबर 1 वर्षानं सीए इंटरमिजिएट परीक्षा आहे. साईड बाय साईड तुम्ही बीकॉम करायचंय, म्हणजे फाउंडेशन तुमचं FY ला असताना झालं, तुम्ही SY ला जाईपर्यंत तुमचं इंटर होऊ शकतं. इंटरला 6 पेपर्स आहेत. इन्स्टिट्यूटने एक ऑप्शन दिलाय, 3 पेपर एकदा द्या, नंतर 3 पेपर द्या. तुमची तयारी असेल तर 6 च्या 6 द्या.
1: आणि या 3 पेपर मध्ये कालावधी किती असतो?
0: आता पण इंटरला पण परत त्यांनी 3 अटेम्प्ट ठेवलेले आहेत, म्हणजे परत तुमच्या परीक्षा होणार मे, सप्टेंबर आणि जानेवारी. थोडक्यात तुम्ही एक परीक्षा समजा तुम्ही सप्टेंबरला पास झाला तर पुढची परीक्षा जानेवारीत पासून तुम्ही इंटर क्लिअर करू शकता.
1: ओके, म्हणजे मे मध्ये 3 सब्जेक्ट आणि सप्टेंबर मध्ये 3 सब्जेक्ट असं देता
0: येतं. अगदी, एकदम बरोबर. त्याच्यानंतर 2 वर्षाची आर्टिकलशिप आहे. ओके, आर्टिकलशिप म्हणजे सीएनच्या हाताखाली काम शिकायला जायचं, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला स्टायपेंड मिळतो. मंथली 3,000, 4,000 किंवा 5,000 कुठे तुम्ही काम करताय त्याच्यावर तो डिपेंडेंट आहे. आणि ती झालं की मग सीए फायनलचा अटेम्प्ट आहे, त्याला मात्र 2 अटेम्प्ट आहेत. ही रिसेंट डेव्हलपमेंट आहे. सो त्यांनी मे आणि नोव्हेंबर असे 2 अटेम्प्ट ठेवलेले आहेत. म्हणजे इंटर नंतर आपण पकडूया 3 वर्ष, म्हणजे 12वी नंतर 6 महिने. आपण समजा आपण गृहीत धरू चला सप्टेंबर ना एखादी फाउंडेशन दिली, 1 वर्षानं इंटरमिजिएट झाली, 1.5 वर्षात त्याच्या 2 लेवल्सच कम्प्लीट झाल्या. मग 2 वर्ष तो आर्टिकलशिप करेल, म्हणजे 1.5+2 आपली झाली 3.5 वर्ष, आणि 6 महिन्यानंतर तो सीए फायनलची परीक्षा देईल. म्हणजे 12वी+4 to 4.5 इयर्स हे झालं फास्टेस्ट. आणि तुम्ही एखादा अटेम्प्ट जरी जास्त घेतला किंवा एक एक ग्रुप जरी क्लिअर झाला तरी फार मोठा मार्केटला फरक पडत नाही. तुमचे तुम्ही चांगले स्किल्स मिळवलेले आहेत, तुम्हाला नॉलेज आहे म्हटल्यावर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. प्लस सीएला एक चांगला ऑप्शन आहे की तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस करू शकता.
1: ओके, मी ठरवलेलं आहे की मला सीए व्हायचं आहे आणि मी त्या दृष्टीनं कॉमर्सला ऍडमिशन घेतलेलं आहे. तर साधारण 11वी 12वी 1st इयर कधीपर्यंत मला हे क्लिअर होतं की सीए हा माझा ट्रॅक आहे की नाही?
0: तर आम्ही असं म्हणतो की सीए कोर्स आहे ना हा फायनान्शियल रिलेटेड आहे.
1: बरोबर.
0: तर आपल्याला अकाउंटन्सी मॅथ्स जमतंय, ओके, समजतंय, तर डेफिनेटली तुम्ही करा. फक्त त्याला जोड काय द्यायचे तर सिन्सिअरिटीची, दॅट्स इट. समजा तुम्हाला वाटलं ते मॅथ्स मला काही एवढं आवडेना झालेला आहे, पण अकाउंटन्सी मला आवडते आणि त्यामध्ये कमी आहे थोडक्यात कॅल्क्युलेशन वगैरे, तर तुम्ही बाबा मॅथ्स सोडायचं असेल तर तुम्ही सीएस कडे जाऊ शकता.
1: ओके,
0: सो ह्या दोन्हीपैकी एक. आणि अदरवाईज मग काय बाकी सगळे 12th नंतरचे आपले ऑप्शन्स आहेत. थोडक्यात 6 महिन्यात आपल्याला कळू शकते कुठला सब्जेक्ट आपल्याला कसं जमतोय, आवडतोय का या बेसवर. सो एक 6 महिने गेले की आपण ट्रॅक बऱ्यापैकी 11वी होईपर्यंत आपण ट्रॅक फिक्स करू शकतो.
1: सर, सीए नंतर करिअरचे खूप ऑप्शन्स आहेत, कारण जसं आपण म्हणालो की प्रत्येक बिझनेसला फायनान्स लागतो.
0: बरोबर.
1: पण कंपनी सेक्रेटरी बद्दल असं म्हणता येतं का, म्हणजे त्याच्यानंतरच्या करिअरच्या संधी किती आहेत?
0: आता कंपनी सेक्रेटरी नावातच म्हणलंय की प्रत्येक कंपनीला एक सेक्रेटरी लागेल. आणि सध्या आता काय आहे की कंपन्या भरपूर वाढत आहेत, किंवा जे सर्व मोठे बिझनेसेस आहेत ते कंपनी जर रन करतात, त्यामुळे कंपनी आली की त्याला सेक्रेटरी हवा. मग आयदर तो ऍडवायझरी रोल मध्ये असेल किंवा तिथं एम्प्लॉई म्हणून असेल. सो कंपनी सेक्रेटरीला पण सध्या चांगले जॉब्स अवेलेबल आहेत. फक्त कधी कधी काय होतं की तुम्हाला थोडस मोठ्या सिटीत जायला लागतं. असं आता कोल्हापूरमध्ये पण मला वाटते की साधारण 80 ते 100 आसपास कंपनी सेक्रेटरी प्रॅक्टिस करतात, चांगली प्रॅक्टिस करतात, प्रश्न नाही. पण मला समजा जॉबला जायचंय तर मी जेवढ्या मोठ्या सिटीत जाईन, जे पुणे, मुंबई, दिल्ली किंवा आणि काही भारतात कुठेही, तर तुम्हाला तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज या चांगल्या राहतात. हा कोर्स सीएच्या तुलनेत थोडासा सोप आहे, फक्त हा लॉ बेस्ड कोर्स आहे.
1: ओके,
0: कंपनी सेक्रेटरी म्हणजे काय, कंपनीला ऍप्लिकेबल असणारे सर्व लॉज तुम्ही लर्न करायचे. ओके, आणि ते तुम्हाला आले तर कंपनीचं तुम्ही सर्व प्रकारचं लीगल प्रोटेक्शन करू शकता. प्लस थोडस त्यांनी अकाउंटिंग अँड टॅक्सेशन जोडलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे मला मॅथ्स फार आवडत नाही, पण मला लॉ चालू शकेल. किंवा LLB+CS हे पण एक चांगलं कॉम्बिनेशन आहे. हा, ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला दोन्ही होणार, तुम्ही लॉची प्रॅक्टिस करू शकता.
1: त्याच्यात किती वर्ष जातात?
0: LLB तर तुम्ही 12वी नंतर चालू करणार, तो 5 वर्षाचा कोर्स आहे, त्याला मी प्री लॉ म्हणतो. LLB कम्प्लीट होईपर्यंत सीएस पूर्ण होतं.
1: ओके,
0: म्हणजे 5 वर्ष तुमच्या दोन्ही डिग्रीज कम्प्लीट झाल्या आहेत. सो हा पण एक चांगला ट्रॅक आहे.
1: सर, आता भारतात सीएच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा कॉमर्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जर परदेशात जायचं असेल तर काय ऑप्शन्स आहेत, किंवा काय तयारी करायची, किंवा जोड देण्यासाठी कुठले स्किल्स घ्यायचे, किंवा कुठले सर्टिफिकेट कोर्सेस करायचे?
0: आपण एक 3-4 परीक्षांचा विचार करू, कारण परीक्षा तर भरपूर आहेत. सो आपण

तीन कंट्रीचा विचार करूया. एक तर युकेमध्ये काही चांगले कोर्सेस आहेत, त्याच्यानंतर युएसए मध्ये काही चांगले कोर्सेस आहेत आणि ऑस्ट्रेलियाचा विचार करू आपण. तर एक तर सीए आहे काही ठिकाणी, काही ठिकाणी सीपीए म्हणून युएसए आहे तर सीपीए आहे, आणि युएसए मध्ये आहे तर एक ग्लोबल करिअर म्हणून एसीसीएचा विचार केला जातो. त्याचबरोबर युएसमध्ये सीएफए म्हणून आहे आणि सीएमए मध्ये म्हणून पण आहे. पाच कोर्सेस आपण आता विचार करूया. तर ह्यातले काही कोर्सेस आहेत ते आफ्टर ट्वेल्थ तुम्ही चालू करू शकता आणि काही कोर्स त्यांनी ग्रॅज्युएशनची अट ठेवलेली आहे. म्हणजे हल्ली ग्रॅज्युएशनला ते क्रेडिट आर्स मध्ये मोजतात की तुमचे किती क्रेडिट आर्स झाले किंवा बेसिस किती पॉईंट झाले त्यावर तुम्ही तो कोर्स करू शकता. त्यामुळे ट्वेल्थ नंतर तुम्ही या साईडला जाऊ शकता. आता सध्या तरी कोल्हापूरमध्ये याचं ऑफलाईन कोचिंग कुठे अवेलेबल नाहीये, पण पुणे मुंबई किंवा अजून मोठ्या सिटीज मध्ये याचं ऑफलाईन ऑनलाईन, पण कोल्हापूरात असणारा विद्यार्थी हा ऑनलाईन कोचिंग घेऊ शकतो, काही फारशी अडचण नाही. तर तुम्हाला आता स्किल्स कुठले कुठले लागतील, तर या मॅक्झिमम कोर्सेस ना आता आउटसाईड कोर्सेस असल्यामुळे इंग्लिश तुमचं उत्तम असावं, म्हणजे आपण म्हणूया इंग्लिश प्रोफिशियन्सी हा एक विषय. दुसऱ्या बऱ्याचशा कोर्सेसना मॅथमॅटिक्स आहे, काही ठिकाणी तर ते कंपल्सरी आहे. तर तुमचं मॅथ्स जर चांगलं असेल तर तुम्ही या साईडच्या कोर्सेसमध्ये करू शकता. आणि मग थोडस अनालिटिकल स्किल्स पाहिजे. फक्त या कोर्सेसना काय होतं की भारतातले लॉज काही फारसे नाही आहेत,

0: तर तुम्हाला आता स्किल्स कुठले कुठले लागतील, तर या मॅक्झिमम कोर्सेसना ना आता आउटसाइड कोर्सेस असल्यामुळे इंग्लिश तुमचं उत्तम असावं,
1: बरोबर,
0: म्हणजे आपण म्हणूया इंग्लिश प्रोफिशियन्सी हा एक विषय. दुसऱ्या बऱ्याचशा कोर्सेसना मॅथमॅटिक्स आहे, काही ठिकाणी तर ते कंपल्सरी आहे, तर तुमचं मॅथ्स जर चांगला असेल तर तुम्ही या साईडच्या कोर्सेसमध्ये करू शकता. आणि मग थोडंसं अनालिटिकल स्किल्स पाहिजे. फक्त या कोर्सेसना काय होतं की भारतातले लॉज काही फारसे नाही आहेत, म्हणजे जर तुम्हाला भारताबाहेर जाऊन सेटलच व्हायचं असेल तर तुम्ही एक कोर्स करा,
1: बरोबर.
0: अदरवाईज तुम्ही सीए करून पण भारताबाहेर जाऊ शकता. पण समजा मला युकेला जायचंय किंवा युएसला जायचंय किंवा ऑस्ट्रेलियाला जायचंय, तर तिथला जो फायनान्शियल रिलेटेड कोर्स आहे तर तो तुम्ही कोर्स जर परस्यू केला आणि तुम्ही तो क्लिअर केला तर तुम्ही सेटल होऊ शकता. या सर्वांचा खर्च साधारण 5 लाखाच्या आसपास येतो. आता कधी कधी बाहेर जायची म्हणजे तिकडेच जाऊन परीक्षा द्यायची असेल तर थोडी फी तुमची वाढणार, पण आपण साधारण एव्हरेज 5 लाख रुपये धरून चालू. आणि प्लस साधारण ह्यांचा जो ड्युरेशन आहे, 12th नंतर जर तुम्ही करायला लागला तर 3 ते 4 वर्ष, ग्रॅज्युएशन नंतर करायला लागला तर 2 ते 3 वर्ष आहे. सो एवढ्या पिरियडचा आपण विचार करायला पाहिजे. पण सेटल होणार व्हायचं तिथं तर तुम्ही हे कोर्सेस करा, अदरवाईज काय तुम्ही भारतातले जे काय आपण मगाशी अड्डा कोर्स डिस्कस केले ते कोर्स केले तरी चालू शकतील.
1: 12वी नंतर जर मला या कोर्सेसचा विचार करायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात कधी करायची, म्हणजे ऑनलाईन त्याचे एंट्रन्स एक्झाम वगैरे असतात का, त्याचे ड्युरेशन किंवा कुठल्या महिन्यात साधारण या एक्झाम्स असतात?
0: आम्ही तर म्हणतो की तुम्ही 11वीत असताना साधारण ट्रॅक ठरवा की 12वी नंतर आपण काय करूया.
1: बरं,
0: एक तर आपले भारतातले सीएसएसीएमएचा विचार करा, बीबीएचसी मला एंट्रन्स द्यायचे त्याचा विचार करा. समजा मी अब्रॉड कोर्सेसचा विचार करतोय तर 12वीत आपण इन्फॉर्मेशन काढू शकतो. 12वीत आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली की ते लगेच काही चेंज होत नाही काही इन्स्टिट्यूटनं, की त्यांनी वर्षातनं 4 अटेम्प्ट ठेवले आहेत. काही इन्स्टिट्यूट काय म्हणते की तुम्ही रजिस्टर केल्यानंतर 6 महिन्यात परीक्षा देऊ शकाल असं आहे. सो ते आपण ठरवायचंय आपला कुठला यातला कोर्स करायचा आहे. म्हणून बरेच जण आपण कंट्री वाईज विचार करतो की जर युकेला जायचं असेल तर एसीसीए हा चांगला कोर्स आहे, युएसला जायचं असेल तर सीपीए सीएफए किंवा सीएमए आहे, ऑस्ट्रेलियाला जायचं असेल तर त्यांच्याकडे पण सीए आहे, अजून पण बऱ्याच ठिकाणी कोर्स असतील. तर मग त्यांच्या एंट्रन्ससाठीचे क्रायटेरियाज काय आहे? मग आता काही 12 नंतर देता येतील, तर ह्याला एंट्रन्स पेक्षा आपण असं म्हणूया की ह्यांचे लेवल आहेत. ओके, जसं सीए ला फाउंडेशन आहे, फाउंडेशन ही पहिली परीक्षा पहिली लेवल कम्प्लीटच झाली, एंट्रन्स देऊन तुम्ही सीए ला असं नाहीये, तसं यांची फर्स्ट लेवल आहे. त्या फर्स्ट लेवलचे जे काही सब्जेक्ट्स आहेत तर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं, कोचिंग अवेलेबल असेल ते तुम्ही घ्यायचं, आणि मग त्याच्यानंतर ती एक्झाम आयदर ऑनलाईन द्यायची किंवा पुणे किंवा मुंबईला त्या सेंटरला जाऊन द्यायची. सो 12वीत असताना आपण त्याची व्यवस्थित माहिती काढली आणि जर तयारी चालू केली तर 12वीनंतर 3 किंवा 6 महिन्यांना आपण त्यांची फर्स्ट लेवलची परीक्षा देऊ शकतो.
1: म्हणजे त्यांचं स्पेसिफिक ड्युरेशन असं काही असत नाही, म्हणजे ऍडमिशन प्रोसिजर नंतर ते ड्युरेशन ठरतं.
0: हा,
1: त्यामुळे 11वीला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्ही सर्च सुरू करायचं
0: अगदी
1: आणि त्या हिशोबानं मग तुम्ही तुमचं ट्रॅक ठरवत जायचं.
0: आम्ही म्हणतो 11वीत तुम्ही अंदाज घ्या स्वतःचा, आपल्याला काय काय जमतंय, कॉमर्स साईडला काय काय ऑप्शन असतात, आणि मग 12वीत असताना तुम्ही तो फिक्स करा की ठीक आहे बाबा ह्या साईडला मला जायचंय, मग आम्ही त्याबद्दल गाईड करू शकतो. हल्ली इंटरनेटवर बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल असतात, पुणे मुंबईचे काही कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मग त्यांना ट्रॅक जॉईन घेऊ शकता. मग त्याचं कोचिंग पण हल्ली बऱ्याचशा गोष्टी या ऑनलाईनच झालेल्या आहेत. सो रजिस्ट्रेशन या मॅक्झिमम कोर्सेस हे ऑनलाईनच आहे.
1: सर, आता आपण असं म्हणतो की सायन्सला जायचं असेल तर थोडस टेक्निकल गोष्टींची आवड असावी असं म्हणतो, किंवा आर्ट्सला जायचं असेल तर थोडस कलाक्षेत्रातली आवड असली पाहिजे. तसं जर कॉमर्सला जायचं असेल तर आपल्या मुलामध्ये कुठलं कॅलिबर हवं, म्हणजे पालकांनी कसं ओळखायचं किंवा कसं डेव्हलप करायचं?
0: आता ह्याच्यामध्ये कॉमर्समध्ये आपण 3 गोष्टींचा विचार करू. कॉमर्समध्ये सगळ्यात तर महत्वाचं आहे ते म्हणजे थोडासा बिझनेसचा एप्टिट्यूड आहे का. आपल्या मुलाला डिस्कस करताना काही बिझनेस रिलेटेड सांगा लागलो तर त्याला त्यात इंटरेस्ट वाटतो का, किंवा तो काही बोलतो का? हल्ली आपण शब्द ऐकतो स्टार्टअप्स,
1: बरोबर.
0: सो बाबा ह्याच्याशी रिलेटेड जर त्याला इंटरेस्ट असेल तर डेफिनेटली या साईडचा विचार करावा. एक दुसरा म्हणजे फायनान्स, हा तर कॉमर्स हा बॅकबोन आहे. सो मला कॅल्क्युलेशन वगैरे आवडतात किंवा मला टॅक्स बद्दल थोडीशी बाबा उत्सुकता आहे वगैरे, तर या संदर्भात मुलाचा एकूण कल जर आपल्याला दिसला, हल्ली बऱ्याचशा कल्स असणे असतात, त्यातनं पण ते सांगू शकतात काय आहे ते. आणि सेल्स आणि मार्केटिंग, तर हे सेल्स आणि मार्केटिंगला कसं आहे, एकतर तुम्ही एमबीए करा किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन करत करत एखाद्या ठिकाणी जॉब करत करत पण तुम्ही ते लर्न करू शकता असं आहे. तर ह्या 1-2-3 गोष्टी जर आपल्या चांगल्या असतील ना, तर मग आपण डेफिनेटली विचार करू की बाबा, आणि आपण सायन्सचे हार्ड कोर फॅन नाहीये, म्हणजे मला फिजिक्स केमिस्ट्री काही फारसं आवडत नाही, तर तुम्ही निश्चितच विचार करा.
1: ओके,
0: स्कोपचा तर अजिबात अडचण नाहीये. मग जर मला सायन्स घ्यायच्या मागची माझी जर क्लॅरिटी नसेल तर तुम्ही कॉमर्सचा विचार करा, ऑप्शन्सचा विचार करा, आणि मग काय काय आहे यात, काय काय मला करता येऊ शकतं, किती वेळ लागेल, किती खर्च होईल. आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो की स्कोप. हा तर स्कोप हा डेफिनेटली आहेच, आणि फायनान्स हा मला वाटते जोपर्यंत आपण सर्व गोष्टी करत राहणार आहे तोपर्यंत फायनान्स हा लागणारच आहे, त्यामुळे ह्याला स्कोप हा निरंतर राहील.
1: मला कॉमर्स घ्यायचंय तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: सर्वप्रथम तर आम्ही सांगू की अरे बाया, स्कोप काय काय याच्यामध्ये, ओके, तुला हे आवडू शकतं. तिसरं, प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. चौथं, पिरियड फार जास्त नाही आहे कॉमर्सला करिअर, 12+4 इयर्स इज ओके. पाचवं म्हणजे खर्च पण फार जास्त नाहीये. आणि सहावं म्हणजे तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा

0: ऑप्शन अवेलेबल राहू शकतात. सो या सगळ्याचं जर आपण विचार केला तर एक सर्टन म्हणून आणि ज्याला फ्युचरमध्ये चांगला स्कोप राहील याचा विचार करायचा झाला स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साईडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
1: चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी सर आज आपण इथं आलात आणि आमच्या युवक मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांच्या मधल्या सगळ्या शंकांचं निरसन आजच्या या कार्यक्रमात झालंय असं म्हणायला हरकत नाही. आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
2: कॉमर्स मधील करिअरच्या संधी याविषयी तज्ञ मार्गदर्शक चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत आताच आपण ऐकली. बरेचदा अनुजा असं होतं की आपल्याला त्या विषयामध्ये करिअर करायचं असतं पण थोडासा आजूबाजूच्या मित्रांचा म्हण किंवा समाजाचा प्रभाव त्या विषयातली त्यांची मतं यांचा थोडासा पगडा आपल्यावर पडतो.
1: बरोबर.
2: पण आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे कॉमर्स विषयामध्ये तुम्ही शिक्षण घ्यायला सुरुवात केल्यानंतर अनेक वाटा तुम्हाला उपलब्ध आहेत. त्यातल्या कुठल्याही वाटेवर जर आपण प्रामाणिकपणानं प्रयत्न केले तर नक्कीच यश हे आपलंच आहे. याच सकारात्मक नोटवर आजच्या युववाणी या कार्यक्रमात मी अमृता
1: आणि मी अनुजा आपला निरोप घेतोय. स्टे ट्यून्ड, स्टे हॅपी.

रंगवाणी, निवेदन आणि निर्मिती सहाय्य अमृता दैनी, अनुजा तापसकर, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 6 वाजतायत. थोड्याच वेळात हिंदी बातम्या, 6:05 इंग्लिश बातम्या, दोन्ही बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

सगळे अवघड आहे. आपल्या सगळ्या भावभावना सुखदुःख या गीतातून इतक्या सहजतेनं हळुवारपणे मांडले आहेत की काही विचारू नका. लग्न समारंभाच्या निमित्तानं गायली जाणारी स्त्री गीतं या दृष्टीनं ऐकण्यासारखे आहेत. पूर्वी आपल्याकडे लग्न सोहळा कसा ऐसपैस व्हायचा त्याचं दर्शनच अशा गीतातून पाहायला मिळतं. वराड उतरील वाड्या बाहेर नऊ गाड्या, सोन्याच्या सरीसाठी मामाच्या लई उड्या. वराड उतरील गाव सोडून गावंदरी, लई गोताची नवईरी. वराड ग आलं 300 मोटार 900 टांगा, मैना माझी लाडी आजोळी गेली सांगा. वराड ग आलं 300 मोटार 500 गाडी, नवऱ्या मुलीचा चुलता गंजीला तोंड पाडी. असं गाण्यातून आपल्याला वराड पाहायला मिळतं. तर दारात घातलेला मांडव कसा आहे मंडळी बघा. भरल्या मांडवात उजेड पडिला मनहर, बंधूच्या लग्नात माझा झळकी तो पितांबर. मांडव घातीला वेल सोडली जाईची, हौस मुलीच्या आईची. मांडव घातीला फुलं लाविली चाफ्याची, हौस मुलाच्या बापाची. मांडवाच्या दारी चिखल कसा झाला, बाप नवऱ्याचा न्हाला. मांडवाच्या दारी बामन बोल सावधान, मामा मामाईनी केलं भाचीचं कन्यादान. वा बघा मंडळी, एकदम मांडवातच उभारलगत वाटतंय का नाही. हळदी समारंभाचं वर्णन करताना ही स्त्री गीत म्हणतात. ओल्या हळदीचं दारी घातलं वाळवण, घरी केलं म्या केळवण उषाताई. आधी तेल हळद कुळीच्या अंबाबाई, लावावी मग ती नवरीबाई. आधी तेल हळद नागोबा नरसोबाला, मग मान माझ्या नवरीला. घाणा वर्तनाच्या ओव्या गाताना तिच्या गळ्यातून मंडळे अमृताच्या धाराच वाहू लागतात. घाणा ग भरी येला खंडीवर घावायाचा, लग्न मंडप देवायाचा. घाणा ग भरी येला खंडीवर बाजरीचा, नवऱ्या माझी या सोजीराचा. घाणा ग भरी येला पाचाच्या कडवाती, सवाष्णी पाच येते. घाणा ग भरी येला सुपाच्या तेजी आणि चांद सूर्याच्या किरणांनी. याबरोबरच मंडळी रुसव्या फुगव्याच्या गोष्टी आहेत, मानापमान आहेत, सगळं सगळं या ओव्यातून येतं. रुखवताचा अभिमानानं उल्लेख होतो. देखण्या नवरा नवरीचं कौतुक येतं. सासर माहेरच्या वैभवाचं वर्णन येतं. एकंदरच मंडळी ही स्त्री गीतं म्हणजे काही नुसती अशी शब्दांची रचना नाही, घडणावळ नाही, तर प्रेम माया आपुलकी या सगळ्यांचा भावस्पर्श या गीतांना आहे. त्यामुळे या गीतांमध्ये अस्सलपणा आहे. या गीतात मराठमोळा बाज आहे आणि मराठी संस्कृतीची ओळख म्हणजेच मंडळी ही गाणी आहेत.

0: यांचा।
1: बराई मंडळी, द्या आता रजा आम्हाला। राम राम। लोकधन आज या कार्यक्रमात सहभाग होता आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त लोककलावंत भगिनींचा, सादरकर्ते संजय पाटील। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
2: श्रोतेहो, लोकधन या कार्यक्रमात आज आपण स्त्री गीत ऐकलीत। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 106.6 मेगा हर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली

भारतीय संगीत सभा यामध्ये कलाकार विवेक सोनार यांचं बासरीवादन त्यांनी वाजवलेला राग चंद्रकंस आलाप

श्रोतेहो, आमची उद्याची सभा सुरू होईल 5:50 6:05 गिरवाणवाणी, यामध्ये आपण शारदा स्तोत्र ऐकू शकाल. 6:10 प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन. 6:40 कृषी वार्ता, यामध्ये जमिनीचं संवर्धन याविषयी महेश इनामदार यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये योग आणि आपलं आरोग्य याविषयी योग शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. 6:50 परिसर, पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकाल. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम आणि त्यानंतर गाणी मनातली या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घ्याल. 8:40 चिंतन हाच चिंतामणी. 8:55 लखलख चंदेरी. 9:10 सुधीर वामन कुलकर्णी यांची कथा आपण ऐकाल साहित्य सौरभ या कार्यक्रमात. 9:30 युवकांसाठीचा कार्यक्रम, या अंतर्गत स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेत यशस्वी झालेले सत्यजित पाटील यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. श्रोतेहो, 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:15 संस्कृत वाणी, यामध्ये पतित पावनी तू गंगा अर्थात गंगा लहरी स्तोत्र याविषयी दीपक पाटणकर यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकाल. सूत्रनिवेदन केलंय वेदवती गोखले यांनी. 11:00 हिंदी चित्रपट संगीत गीतांवर आधारित कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 11:40 भावधारा. 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण इंग्रजीमध्ये संभाषण कौशल्य यामध्ये सुप्रिया जाधव यांची मुलाखत, तसंच वाचलेलं छोटंसं छानसं डोहं चित्रा वाघ यांचं मनोगत आपण ऐकाल. 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र.

आमच्या सायंकालीन सभा सुरू होईल 4:58. 5 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी. यामध्ये रील्स वर्सेस रियालिटी, ऑनलाईन जगात शोध स्वतःला शोधताना हा कार्यक्रम आपण ऐकाल. 6:35 साहित्य सौरभ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात महा DBT पोर्टल याविषयी उपकृषी अधिकारी अविनाश वडले यांची मुलाखत. 8:00 पॉप संगीत. यामध्ये बाबू मान यांची मराठी गझल आपण ऐकू शकाल. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 पब्लिक स्पीक. 10:00 आपकी पसंद हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात काशीनाथ शंकर बोडस यांचं गायन आपण ऐकाल. त्यांनी गायलेला राग यमन. तर श्रोतेहो, ही होती आमची आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय नेहमीच्याच वेळेत बातम्या प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करू.

श्रोता हो, आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 6:35 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सप्रेम नमस्कार.

0: लाडका कार्यक्रम घेऊन आपण हजर आहोत. तर आज आपल्याकडे वेळेची मर्यादा, कार्यक्रमात असणारी पत्र बघता आपण गप्पा न मारता कार्यक्रमाला सुरुवात करूया.
1: अर्थात दादा, यावेळी पहिलं पत्र मी घेते.
0: हो,
1: पहिलं पत्र पाठवणारे श्रोते आहेत अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, मुक्काम पोस्ट येळगुळ, तालुका हातकणंगले, तुषार कुरणे, प्रसिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्ष कांबळे, अरुण येळगुळकर, मुक्काम पोस्ट चंदूर, तालुका हातकणंगले, रेवण अनिता, राहुल भंबिष्टे, कबनूर, विलास पाटील, अरुण येळगुळकर, चंदूरचे श्रोते. तर हे लिहित आहेत मंगळवारी संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमाअंतर्गत आवड बळीराजाची आणि आपली आवड हे कार्यक्रम आम्हाला ऐकायला मिळाले. आदिती जोशी यांनी हे कार्यक्रम सादर केले होते ते आम्हाला फार आवडले. या दोन्ही कार्यक्रमांच्या प्रसारणाबद्दल धन्यवाद असं या श्रोत्यांनी आपल्याला कळवलेलं आहे.
0: धनश्रीताई, यानंतर पत्र पाठवणारे श्रोते आहेत नातेविश्वासाचे, नाते आपुलकीचे असा संदेश देणारे आपले मुक्काम पोस्ट जळगाव, सोमनाथ तालुका, जिल्हा जालना इथले श्रोते आहेत. डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा, मेघराज युवराज कोलते, रिधुरा देवी, रुद्र कोळकर, वाकोणी तालुका बदनापूर इथले हे श्रोते आहेत. हे श्रोते म्हणतात आवड बळीराजाची आणि आपली आवड. समृद्धीताई यांनी हे कार्यक्रम सादर केले होते. एकच गीत आणि एकच श्रोता असा कार्यक्रम तो सादर केला गेला होता. तर आमची अशी विनंती आहे की श्रोते वेळ काढून पत्र लिहितात, कार्यक्रम ऐकतात, तर यासाठी म्हणून जास्तीत जास्त श्रोत्यांच्या पत्रांचा समावेश कार्यक्रमामध्ये करावा आणि छान छान गीतं ऐकवली जावीत अशी आमची एक विनंती आहे.
1: तर श्रोते हो, तुमच्या पत्राचा जरूर विचार केला जाईल. वळूयात पुढील पत्र. हे पत्र पाठवणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट गोवर्धन, तालुका रिसोड, जिल्हा वाशिमचे रवींद्र पवार, मीना पवार, श्रीकांत, एकनाथ काळे. तर हे लिहित आहेत, मी सांगली केंद्राचे सर्वच कार्यक्रम नियमित ऐकतो, चांगले असतात. आम्हाला मनोरंजन तर होतच, त्यासोबतच बरीच शैक्षणिक माहिती मिळते. सप्रेम नमस्कार, या कार्यक्रमाला मी बरीच पत्र पाठवली पण माझ्या एकही पत्राला पोहोच मिळाली नाही, त्याबद्दल मी नाराजी व्यक्त करतो. तरी माझ्या पत्राचा कार्यक्रमात सहभाग करून घ्यावा. आणि नाराज असलो तरी आम्ही का नाराज आहोत हे देखील तुम्ही पत्र लिहून कळवायचं असं धनश्रीताई यांनी सांगितलं होतं आणि म्हणून आम्ही पत्र हे पाठवलेलं आहे असं हे श्रोते म्हणतायत. तर श्रोते हो, काही कारणास्तव पत्र आमच्यापर्यंत पोहोचत नसतात किंवा उशिरा प्राप्त होतात, पण उशिरा का होईना, पत्र जर आमच्यापर्यंत प्राप्त झालं तर या पत्रांचा आपल्या कार्यक्रमात समावेश हा नियमितपणे केला जातो. तर श्रोते हो, तुम्ही नाराज नाही व्हायचे, नियमितपणे कार्यक्रम ऐकत राहा आणि या कार्यक्रमांबद्दल पोहोच अभिप्राय सूचना आम्हाला कळवत राहा.
0: वळूया पुढच्या पत्राकडे. हे पत्र पाठवणारे श्रोते आहेत स्नेह जिवाळा, रसिक प्रेमी, भक्ती, प्रसाद, शोभा, संजय डी गवळी, गणेशनगर बांबोळ इथले श्रोते, स्वरा, कीर्ती, आदिराज, अहिल्या, उत्तम पाटील, वारणा कापशी इथले श्रोते यांच्यासोबत आहेत. प्रिय धनश्रीताई आणि संदीपदादा, सप्रेम नमस्कार. आपण दर रविवारी प्रसारित होणारा सप्रेम नमस्कार या कार्यक्रमानंतर बालमित्रांसाठी जो कार्यक्रम प्रसारित होतो तो आम्हाला श्रोत्यांना खूप आवडला. मे महिन्यातील सुट्टीवर आधारित हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना म्हणजेच बालमित्रांना प्रेरणादायी तसंच मार्गदर्शनपर असा होता. अशा सुरेख कार्यक्रमाच्या प्रसारणाबद्दल सांगली आकाशवाणीला शतशः धन्यवाद.
1: यानंतरचं पत्र पाठवणारे श्रोते आहेत महादेवराव डोंगळे, घोटवडे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूरचे. तर हे लिहितात, दिनांक 5 रोजी सकाळी 9:30 प्रसारित झालेला प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. कार्यक्रमामध्ये 3D बायो प्रिंटिंग याविषयी माहिती मिळाली, अतिशय आवडली. मानवी शरीराला आजारापासून मुक्त करण्यासाठी ती उपयोगी पडते असं त्यांनी आपल्याला लिहून कळवले. अशीच काहीशी प्रतिक्रिया आपल्या या पत्रातून त्यांनी व्यक्त केली आहे. आणि पुढे लिहितात की आकाशवाणीवरून जेवढे काही कार्यक्रम प्रसारित होत असतात एकसे बढकर एक लाजवाब आहेत आणि असेच कार्यक्रम नियमितपणे प्रसारित करत राहा अशी त्यांनी आपल्याला सदिच्छा व्यक्त केलेली आहे.
0: यानंतरचं जे पत्र आहे धनश्रीताई, ते खूप दिवसांनी आपल्याकडे आलेले आहेत या श्रोत्यांचं पत्र. तर हे पत्र पाठवणारे श्रोते आहेत जय हिंद रेडिओ श्रोता संघ, मुक्काम हिप्परसोगा, तालुका औसा, जिल्हा लातूरचे श्रोते, उस्मान शेख फौजी, सायरा बानो शेख, दस्तगीर शेख, फैजनबी शेख, बाबा शेख, सिमर शेख, सानिया शकील पठाण, इलान शेख, करिश्मा शेख, चांदनी अयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद आणि कुमारी माहिरा सय्यद. तर सुरुवातीला श्रोत्यांनी असं कळवलंय की म्हणजे 3 रोजी प्रसारित झालेला सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम, अर्थातच भरपूर पत्रांचा आणि ईमेलचा समावेश कमीत कमी वेळात आपण करता आणि त्याचं सुंदर वाचन करून बहारदाररित्या पोहोच देता याबद्दल सप्रेम नमस्कार या कार्यक्रमासाठी संदीपदादा आणि धनश्रीताई यांचे मनापासून आभार. त्याचबरोबर हॅलो आपकी पसंत हा कार्यक्रम दर रविवारी प्रसारित होत असतो आणि या कार्यक्रमाच्या प्रसारणासाठी खूप धन्यवाद. या कार्यक्रमामध्ये श्रोत्यांशी फोनद्वारे संवाद साधून त्यांची आवडीची गीतं ऐकवली होती संदीपदादा यांनी. त्याचबरोबर सोमवारी

0: इटली 10 वाजता सादर करण्यात आलेला आपकी पसंत हा कार्यक्रम. हा देखील कार्यक्रम आम्हाला खूप आवडला आणि हा कार्यक्रम सादर केला होता धनश्रीताई यांनी. आणि या कार्यक्रमामध्ये आमच्याही पत्राचा समावेश केल्याबद्दल धनश्रीताई आणि आकाशवाणी सांगलीचे मनापासून आभार. मंगळवारी 5 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता आवड बळीराजाची आणि त्याच दिवशी प्रसारित झालेला आपली आवड हे दोन्ही कार्यक्रम आम्हाला खूप आवडले आणि आदिती जोशी आणि सांगली आकाशवाणी यांचे खूप खूप धन्यवाद.
1: तर दादा, कार्यक्रमातला आता शेवटचं हे पत्र पाठवणारे श्रोते आहेत अरुण, अभिनव, राजवर्धन, जगन्नाथ, जालिंदर, योगेश, निलेश, विकास, सर्व समस्त पाटील परिवार, मुक्काम पोस्ट कुची, तालुका कवठे महंकाळ, जिल्हा सांगलीचे. तर हे लिहित आहेत ताई आणि दादा यांना आमचा नमस्कार. शनिवार दिनांक 9 मे रोजी ॲडव्होकेट केशवराव अप्पाजी चौगुले सभागृहामध्ये चांदणे शब्द सुरांचे या सुगम गीतांची मैफिल आपण साजरी केली. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्तीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित होतो. कार्यक्रम अतिशय बहारदार झाला. रसिकांचाही उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला. कार्यक्रम आयोजनाबद्दल आकाशवाणी सांगलीचे शतशः धन्यवाद. प्रत्येक वर्षी अशा कार्यक्रमांचं आयोजन करावं अशी विनंती त्यांनी आपल्याला लिहून कळवली. पुढे लिहितात आणखी एक विनंती. सप्रेम नमस्कार हा पत्रोत्तरांचा कार्यक्रम रात्री 8:15 प्रसारित करावा. पूर्वीचा लाईव्ह फोन इन कार्यक्रम बोला काय म्हणता हा देखील चालू करावा. इतरही सर्व कार्यक्रम बहारदार असतात, आम्ही आवडीने ऐकत असतो, तरी या सर्वच कार्यक्रमांच्या प्रसारणाबद्दल शतशः धन्यवाद.
0: कार्यक्रमातली पत्र संपली आहेत. आता आपल्याकडे 2 संदेश प्राप्त आहेत आणि ते अमृत कलश या कार्यक्रमाविषयी आहेत. पहिला संदेश आहे तो बंडा जोशी पुणे यांचा आहे. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये दत्तात्रय मानुगडे यांची जी मुलाखत प्रसारित झाली होती ती मुलाखत त्यांना खूप आवडल्याचं या संदेशामधून समजतंय. तर ते म्हणतात आपल्या वाणीचा अमृत कलश सदैव ओसंडत राहो.
1: अरे वा,
0: अशी सुंदरशी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. आणि दुसरा संदेश आहे तो दीपक जोशी कराड इथून तो संदेश आहे. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये यशवंत पाटणे यांची जी मुलाखत प्रसारित झाली होती त्याविषयी त्यांनी लिहिले. यशवंता, मुलाखत खूप छान, लिहित रहा, बोलत रहा. सांगली केंद्रावरील मुलाखत ऐकली. या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकला. खूप सुंदर आणि छान व्यक्त झालास. तुझी वाणी ही ओघवती तर आहेच, खूप छान, अभिनंदन, अशी सुंदरशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
1: दादा, वळणार आहोत आता आपण ईमेल कडे. तर पहिला ईमेल श्रोते आहेत रंगरंगोली रेडिओ रसिक श्रोता सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर रांगोळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरचे. तर हे लिहित आहेत सांगली आकाशवाणीच्या ज्ञानामृत कलशातील ज्ञानरसाचा रसिक सुधीर शिरोळकरचा सप्रेम नमस्कार. पुढे लिहित आहेत साहित्यिक रचनेचा सुवर्णमयी कलश इतका विशाल आहे की तो प्रतिभावंत लेखकांच्या लिखाणाने कधीही भरलाच नाही. ज्ञानमयी अमृताच्या विचारांनी आम्हा रसिकांचं मन कधी तृप्त झालंच नाही, कारण ज्ञान हे अनंतानंत स्वरूपात चिरंतन आहे. अमृत कलश या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक लेखक विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत अप्रतिम प्रभावशाली वाटली. हेल्थ या शब्दातून मानवी आरोग्याचा मूलमंत्र यशवंत पाटणे सरांनी प्रभावीपणे दिला. आपल्याकडून नकळत तिरके चित्र रेखाटले गेले तरी त्यामधून सुद्धा आपण तेच चित्र अट्रॅक्टिव्ह कसं साकारू शकतो आणि त्यासाठी स्वतःमध्ये सकारात्मक बदल करायला पाहिजे याबद्दल प्रतिभाशाली उद्बोधन त्यांनी केलं. साहित्य विश्वाची परंपरा पुढच्या पिढीला देणारी पुस्तकं, ग्रंथ, परंपरा मनाच्या प्रसन्नतेसाठी जोपासायला हवी. यशवंत पाटणे सरांनी विविध उदाहरण देऊन पटवून दिलं. सुखी माणसाचा सदरा कुठं बाजारात विकत मिळत नाही, तर तो आपणच आपल्या सकारात्मक विचारांच्या धाग्यांनी कुशलतेनं विणायला पाहिजे. आधुनिक युगात जग आपल्या जवळ येऊ लागलं आहे, त्याचा सुयोग्य वापर करून आपणच सच्चे विश्व नागरिक व्हायला हवं. सामाजिक बांधिलकीचं भान मनाशी ठेवून आपलं जीवन सुंदर आचार विचारांनी उजळवून सोडलं पाहिजे. त्यासाठी अमृत कलश मधील सारस्वत शब्दांच्या तेलानं यशस्वी जीवनाच्या पणत्यांनी स्वतःचं व्यक्तिमत्व उजळवून सोडलं पाहिजे. ज्ञानानं परिपूर्ण अमृत कलशच्या निर्मिती सादरीकरणाला विनम्र अभिवादन असा सुंदर संदेश त्यांनी आपल्याला ईमेलद्वारे दिलेला आहे.
0: धनश्रीताई, रंगरंगोली रसिक श्रोता संघाचे आपले सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर यांचा आणखीन एक ईमेल आहे. आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीच्या अनुषंगानं आकाशवाणी सांगली प्रस्तुत चांदणे शब्द सुरांचे हा मधुर सुरमयी कार्यक्रम आम्हा रसिक श्रोत्यांना जरी शरीरानं तिथं उपस्थित राहता आलं नाही तरी सांगली आकाशवाणीनं रसिकांची

0: रसिकता लक्षात घेऊन तो अप्रतिम कार्यक्रम सारांश रूपात सादर करून आम्हा रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडलं. शशांक लिमये यांच्या प्रतिभासंपन्न भाषाशैलीतून आकाशवाणीचा सुरुवातीपासूनचा कार्यकाल, सुरमयी प्रवास कसा होत गेला याची परिपूर्ण माहिती प्रभावीपणे समजण्यास मदत झाली. रखरखत्या तप्त उन्हाच्या ज्वळांनी घामेघूम झालेल्या जीवाला एक प्रकारचा मानसिक गारवा सदरच्या कार्यक्रमानं प्राप्त करून दिला. उष्णतेच्या गरमागरम वातावरणात शब्दसुरांचे प्रखर चांदणे शीतलता प्रदान करणारे असंच ठरले. या कार्यक्रमातील सर्वच गीते मंत्रमुग्ध करून सोडणारी अशीच होती. आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या अविरत कार्यक्रम निर्मिती आणि सादरीकरणाच्या यशस्वी वाटचालीबद्दल संपूर्ण प्रसार भारतीच्या परिवाराचं मुक्तकंठातून कौतुक, आभार आणि अभिनंदन, तसंच सप्रेम नमस्कार.
1: अतिशय सुंदर ईमेल आपल्याला या श्रोत्यांनी पाठवलेला आहे. वळणार आहोत पुढच्या ईमेलकडे. दादा, यानंतरचा ईमेल पाठवणारे आपले श्रोते आहेत संदीप पवार. तर यांनी आपल्याला अमृत कलश या कार्यक्रमाच्या माध्यमातून दत्तात्रय मानुगडे सर यांची मुलाखत प्रसारित केली होती, या संदर्भात ईमेल पाठवलाय. त्यांनी त्यात सांगली आकाशवाणी केंद्रावरून 28 तारखेला मानुगडे सरांची मुलाखत प्रसारित झाली. सांगली आकाशवाणीचे शतशः आभार. एका खेड्यातील कवी 50 पेक्षा जास्त पुस्तकं त्यांनी लिहिली आणि ते एक प्रतिभासंपन्न लेखक आहेत. आणि खरंच सरांची मुलाखत खूप आवडली. या मुलाखतीच्या प्रसारणाबद्दल धन्यवाद असं आपल्या श्रोत्यांनी कळवलेलं आहे. आणि श्रोते हो, कार्यक्रमात जे काही नवीन श्रोत्यांनी आज आपल्याला पत्र ईमेल पाठवलेले आहेत, या सर्व श्रोत्यांचं या कार्यक्रमात स्वागत आहे. आणि त्यांनी नियमितपणे सर्व कार्यक्रम ऐकावेत आणि या सर्वच कार्यक्रमांबद्दल अभिप्राय, सूचना, विनंती आणि काही बदल अपेक्षित असतील तर तेही आम्हाला लिहून कळवायचे
0: आहेत.
1: तर दादा, कार्यक्रमातले पत्र संपलेत, संदेश संपले आणि
0: ईमेलही संपलेले आहेत.
1: तेव्हा वळूयात आता कार्यक्रमाच्या
0: समारोपाकडे.
1: तर श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात मला धनश्री ताईला
0: आणि मला संदीप दादाला निरोप द्या. सप्रेम नमस्कार.

0: श्रोतेहो सप्रेम नमस्कार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात.
1: रसिक श्रोतेहो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या

आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी.
1: छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द,
0: जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच.
1: प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम
0: वनिता मंडळ. तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी 12 वाजता
1: महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून. जरूर ऐका वनिता मंडळ.

0: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यमलहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
1: श्रोतहो, यानंतर ठीक 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: झाली सोय.
1: कशाची?
0: बँकेच्या फीची.
1: बघू 20,000 कर्ज लगेच.
0: कोण देतय, व्याज किती आहे माहितीये?
1: नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या, कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
2: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी, मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. त्याखालोखाल मुंबई जिल्ह्यात 61,295 तसंच नाशिक जिल्ह्यात 52,667 कुटुंबांची स्वगणनेत नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यात

सर्वात कमी म्हणजे 3688 कुटुंबांनी स्वगणना केली. गोंदिया जिल्ह्यात फक्त 3881, नंदुरबार जिल्ह्यात 6957 तर वर्धा जिल्ह्यात 7618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षराने सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा. यामुळे माहिती संकलन प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होण्यास मदत होईल असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या पथकानं आज नांदेडमध्ये चौकशी केली. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. त्याबाबत ही चौकशी केली असून अधिक चौकशीसाठी या दाम्पत्याला आता पुण्यातल्या सीबीआय कार्यालयात येत्या मंगळवारी बोलवलं आहे. नांदेडमधल्या आणखी काही पालकांची चौकशी होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 10 फुटी पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात झालं. बुधभूषण हा ग्रंथ हातात घेतलेलं संभाजी महाराजांचं हे देशातलं पहिलंच कांस्य शिल्प आहे. छत्रपती संभाजी महाराज उद्यानातल्या या शिल्पाशेजारी बुधभूषण ग्रंथातले 9 निवड श्लोक आणि त्यांचं मराठी आणि इंग्रजी भाषांतर दगडी भिंतीवर कोरलं आहे. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या कर्करोग केंद्राचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. पुण्यात हडपसर इथं समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या 9 साठवण टाक्यांचं लोकार्पण तसंच मुंढवा इथल्या महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं भूमिपूजनही दुरुस्त पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यातल्या अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितलं. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. राज्याच्या विकास आणि पायाभूत सुविधांसाठी वाळू आवश्यक आहे, मात्र वाळू वाहतूक ही नियमांच्या चौकटीत आणि रॉयल्टीनुसारच झाली पाहिजे. चुकीच्या पद्धतीनं वाळूचं उत्खनन आणि वाहतूक चालू देणार नाही, त्यासाठी राज्यभर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नागपूरसह भंडारा आणि विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई केली असल्याचं त्यांनी सांगितलं. उत्तर महाराष्ट्राचा पाणी प्रश्न सोडवणारा नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार आहे. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागानं या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 4116 कोटी रुपयांच्या कामाचे कार्यारंभ आदेश जारी केले आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पांतर्गत उंबरपाडा, सारण्यावन, प्रतापगड, राक्षसभुवन, मिलान, घोडी, उखेडमाळ, सावरपाडा आणि देवमाळ या 9 ठिकाणी धरणं उभारली जाणार आहेत. याशिवाय माणखेड आणि सालभोये इथं मोठे जलसाठे तसंच अत्याधुनिक पंप हाऊस, इलेक्ट्रो मेकॅनिकल यंत्रणा आणि जलवाहिन्यांचं जाळं तयार होणार आहे. दरम्यान नाशिक शहरासह जिल्ह्यात 26 प्रकल्पांमध्ये आता केवळ 32% पाणी साठा शिल्लक राहिल्यानं पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. जिल्ह्यात दररोज 116 टँकर, 242 फेऱ्या करत तहानलेली गावं आणि वाड्यावस्तींवर पिण्याचं पाणी पोहोचवत आहेत. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 44 विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचा नेदरलँडचा दौरा आटपून दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात आज दुपारी स्वीडनमध्ये गुटेनबर्ग इथं पोहोचले. विमानतळावर स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टरसन यांनी त्यांचं स्वागत केलं. दोन दिवसांच्या स्वीडन दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रिस्टरसन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. या चर्चेत व्यापार, हरित स्थित्यंतर,

0: कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, पुरवठा साखळी, संरक्षण, अंतराळ आदी क्षेत्रातल्या सहकार्यावर भर दिला जाईल. प्रधानमंत्री मोदी आणि क्रिस्टर्सन युरोपियन युनियनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देअर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्रीयल या व्यापारी मंचाला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी ऍप आणि MyGOV ओपन फोरमच्या माध्यमातून माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येतील. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या गटात भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12 25-23 असा पराभव केला. चीनमध्ये सुरू असलेल्या बाओजी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या श्रेयांशी वलीशेट्टी हिने महिला एकेरी प्रकारात रौप्य पदक पटकावलं. मात्र अंतिम फेरी चीनच्या आन जी युआन हिच्याकडून तिला 14-21, 6-21 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. IPL क्रिकेट स्पर्धेत आज धरमशाला इथं सुरू असलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्स पुढे विजयासाठी 223 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 222 धावा केल्या. व्यंकटेश अय्यरच्या नाबाद 73 धावांचा त्यात मोलाचा वाटा आहे. विराट कोहलीनं 58 तर देवदत्त पड्डीकलनं 45 धावांचं योगदान दिलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा पंजाब किंग्सच्या 18 षटकात 6 बाद 183 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल यांच्यात होत आहे. थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केली. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत तपशीलवार चर्चा झाली असून बाकी राहिलेल्या काही जिल्ह्यांची आकडेवारी मिळताच योजना जाहीर केली जाईल असं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात राज्यात कमाल तापमानात वाढ झाली. सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती आणि वर्धा इथं 46° सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना 30 जूनपूर्वी जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची CBI कोठडी. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतहो आकाशवाणी सांगली केंद्र आपण ऐकत आहात.
2: क्रीडांगण. विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
3: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
2: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
3: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
2: आणि याचं पुनःप्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
3: फक्त आणि फक्त
2: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एक असं माध्यम
3: जे इतिहास,
2: वर्तमान
3: आणि भविष्यातही

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:15 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, देशव्यापी SIR म्हणजेच मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा भारत निवडणूक आयोगानं नुकतीच केली आहे. या टप्प्यात 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही मोहीम राबवली जाईल. यात आपल्या महाराष्ट्राचाही समावेश आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या प्रक्रियेचे विविध पैलू समजावून सांगण्यासाठी राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर सर आज आपल्या सोबत आहेत. पारकर सर नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: सर. आता SIR म्हणजे काय आणि त्याचा उद्देश याबद्दल काय माहिती द्याल?
1: SIR चा फुल फॉर्म आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, आणि थोडक्यात आपण मराठीत म्हणतो विशेष सखोल पुनरीक्षण.

0: आपल्या ज्या मतदार याद्या असतात त्याचं सखोलपणे पुनरीक्षण करणं, पुन्हा नव्याने त्या तयार करणं, याला आपण स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन किंवा SIR म्हणतो. यापूर्वी असं विशेष सखोल पुनरीक्षण 2002 ते 2004 या कालावधीत आपल्या देशामध्ये झालं होतं आणि त्यावेळी महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातच म्हणजे 2002 मध्ये असं पुनरीक्षण झालं होतं. त्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालंय आणि या कालावधीत मोठ्या प्रमाणात स्थलांतरण सुद्धा झालंय. अनेक व्यक्ती गावातून शहराकडे आणि शहरातून शहराकडे अशी स्थलांतरित झालेली आहेत आणि दरम्यानच्या कालावधीत दरवर्षी संक्षिप्त प्रमाणात पुनरीक्षण केलं जात होतं. मात्र संक्षिप्त पुनरीक्षण कालावधी जो असतो त्यावेळी घरोघरी जाऊन मतदारांची खात्री केली जात नाही. केवळ मतदारांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या आधारे किंवा कॅम्पमध्ये जे काही अर्ज प्राप्त होतात त्या अर्जाच्या आधारे मतदार यादीमध्ये सुधारणा किंवा वगळणी किंवा ऍडिशन केलं जातं. मात्र मतदार याद्याच्या सखोल पुनरीक्षणाच्या कालावधीत मतदार यादीतील प्रत्येक नोंद तपासली जाते. त्यासाठी निवडणूक आयोगाचे जे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, ज्याला आपण बूथ लेवल ऑफिसर किंवा BLO थोडक्यात म्हणतो, ते घरोघरी जाऊन मतदाराच्या अस्तित्वाविषयी खात्री करून घेतात आणि मतदाराच्या सर्वसाधारण रहिवासाच्या जागी संबंधित मतदार राहत असल्याबाबत व त्याबाबत खात्री झाली असल्यास त्या मतदाराकडून प्राप्त झालेला गणना फॉर्म माहिती त्याच्यात भरून घेतात त्या गणना फॉर्म मध्ये आणि त्याच्या आधारे मतदार यादी तयार केली जाते. त्यामुळे मतदार यादी दोषविरहित आणि अधिकाधिक अचूक बनते आणि जुन्या मतदार यादीतील दुबार, मृत तसेच स्थलांतरित व्यक्तींची नावे आपोआप वगळली जातात. हाच ह्या SIR किंवा विशेष सखोल पुनरीक्षणाचा उद्देश आहे.
1: सर, म्हणजे थोडक्यात प्रत्यक्ष अंतिम मतदार यादी प्रकाशित होण्याच्या आधी खूप साऱ्या प्रक्रिया या दरम्यान पार पाडल्या जाणार आहेत, मग या प्रक्रियेचं राज्यातलं वेळापत्रक नेमकं काय आहे?
0: या सखोल पुनरीक्षणाच्या कालावधीत महाराष्ट्रामध्ये 30 जून 2026 ते 29 जुलै 2026 या कालावधीत आमचे जे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा BLO म्हणतो ते घरोघरी जाणार आहेत आणि जो गणना फॉर्म आहे तो प्रत्येक मतदाराला मिळवून देणार आहे आणि जो गणना फॉर्म असतो त्या गणना फॉर्म मध्ये त्या मतदाराची आत्ताची माहिती असणार आहे आणि त्या माहितीच्या खाली त्या मतदाराची 2002 ते 2004 या कालावधीत जो SIR झालेला होता त्या कालावधीतील माहिती भरावायची आहे आणि त्यासाठी आपला जो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी असणार आहे तो त्या व्यक्तीला ज्या मतदार असतील त्यांना सहकार्य करणार आहे. कारण ही माहिती या व्यक्तीकडे म्हणजे आमचा जो BLO आहे त्याच्याकडे उपलब्ध असणार आहे आणि त्या माहितीच्या आधारे फक्त तो खातरजमा करून घेणार आहे त्या मतदाराकडून की ही माहिती बाबा तुझी जुनी माहिती आहे ही बरोबर आहे ना, याची ती खातरजमा करून तो त्या मतदाराला सांगणार आहे की जुनी माहिती सुद्धा या फॉर्म मध्ये भर आणि गणना फॉर्म भरून त्याच्याकडून सही करून आणि तो जर व्यक्ती नसेल तर त्याची रिलेटिव्ह कोण असेल त्या रिलेटिव्ह कडून सही करून हा गणना फॉर्म मतदार केंद्रस्तरीय अधिकारी जो असणार आहे तो ताब्यात घेणार आहे आणि त्यावेळी जर संबंधित मतदार हा गणना फॉर्म त्याला परत करू शकला नाही तर जो आमचा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहे तो पुन्हा काही दिवसांनी तिथे भेट देणार आहे आणि त्या मतदाराने भरलेला गणना फॉर्म तो आपल्या ताब्यात घेणार आहे. अशा प्रकारे हा गणनेचा कालावधी पूर्ण करणार आहे. हाऊस टू हाऊस इन्युमरेशन म्हणता येईल आपल्याला आणि हाऊस टू हाऊस इन्युमरेशन झाल्यानंतर जी माहिती उपलब्ध झालेली आहे त्या माहितीच्या आधारे या मतदार याद्यांचा प्रारूप प्रसिद्धी 5 ऑगस्ट 2026 ला होणार आहे. 5 ऑगस्ट 2026 ते 4 सप्टेंबर 2026 या कालावधीत ती यादी प्रसिद्ध होणार आहे. यादीमध्ये ज्या काही नोंदी असतील त्याच्यामध्ये दावे किंवा हरकती करण्यासाठी हा 1 महिन्याचा कालावधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्या हरकतींवर कार्यवाही करणं, हिअरिंग घेणं म्हणजे आपण नोटीस देऊन त्याला सुनावणीची प्रक्रिया सुद्धा राबवली जाणार आहे आणि क्लेम्स अँड ऑब्जेक्शन किंवा दावे आणि हरकती निकालात काढून त्यासाठीची प्रक्रिया 3 ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. म्हणजे थोडक्यात 5 ऑगस्ट 2026 ते 3 ऑक्टोबर 2026 या कालावधीत दावे हरकती निकालात करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. याच्या मतदार याद्यांचं फायनल पब्लिकेशन किंवा आपण अंतिम प्रसिद्धी म्हणतो ती 7 ऑक्टोबर 2026 रोजी करण्यात येणार आहे. अशा प्रकारे सुमारे 3 महिन्याचा हा कार्यक्रम असणार आहे.
1: सर, तुम्ही आताच 2002 मतदार यादीचा उल्लेख केलात, त्यावेळच्या यादीचा आणि या प्रक्रियेचा नेमका काय संबंध आहे? आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रातल्या SIR साठी 1 ऑक्टोबर 2026 ही पात्रता तारीख असेल असं निवडणूक आयोगानं म्हटलंय, याचा अर्थ आमच्या श्रोत्यांना कसा समजावून सांगाल?
0: ज्यावेळी आपण आपल्या मतदार यादीमध्ये नाव घालायचं असेल तर घटनात्मक तरतूद अशी आहे की संबंधित व्यक्ती 18 वर्ष वय पूर्ण झालं असलं पाहिजे आणि तो भारताचा नागरिक असला पाहिजे. आताचा जो मतदार आहे त्याचं नाव 2004 पूर्वीच्या मतदार यादीमध्ये असेल तर त्याला आपण सहज म्हणू शकतो की तो भारताचा नागरिक होता, तो पहिल्यापासून भारताचा नागरिक आहे. आणि त्या गोष्टी सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे फक्त

0: यावेळी म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षणाची यादीच 2002 ची उपलब्ध आहे. म्हणून यापूर्वी झालेलं विशेष सखोल पुनरीक्षण 2002 ते 2004 या कालावधीतच पूर्ण भारतात झालेलं आहे हे मी पहिल्यांदाच बोललेलो आहे. त्यामुळे 2002 ची यादी याच्यासाठी जुळवणी करण्यासाठी किंवा मॅपिंग करण्यासाठी आपण वापरतोय. आणि दुसरा तुमचा प्रश्न होता की 1/10/2026 हा दिनांक क्वालिफाईंग डेट म्हणून नमूद केलेला आहे ते काय. त्या विशिष्ट तारखेला एखाद्या मतदाराचं वय 18 वर्ष पूर्ण होत असेल तर त्या तारखेपर्यंतचे सर्व जे सिटिझन्स किंवा नागरिक असतात ते मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट करण्यास पात्र ठरतात. आता या आपल्या एसआर कालावधीत जो क्वार्टर येतोय म्हणजे 4 तारखा म्हणजे कुठल्या आहेत तर 1 जानेवारी 1 एप्रिल 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर. आपला जो एसआर सुरू होतोय त्या कालावधीत येणारी तारीख म्हणजे 1 ऑक्टोबर आहे. आणि त्यामुळं 1 ऑक्टोबर 2026 ही अर्हता दिनांक धरून त्या दिनांकापर्यंत 18 वर्ष पूर्ण झालेले जे नागरिक असतील तर त्यांना मतदार यादीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्रता प्राप्त होते. त्याच्यामुळे 1/10/2026 हा अर्हता दिनांक नमूद करण्यात आलेला आहे.
1: सर म्हणजे थोडक्यात जुन्या मतदारांची पडताळणी आणि नव्या मतदारांची नोंदणी अशी ही प्रक्रिया असणार आहे आणि त्यासाठीच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन पडताळणी करणार असल्याचंही तुम्ही सांगितलं. पण मग या पडताळणीसाठी मतदारांनी नेमकी कोणती तयारी ठेवायला हवी.
0: एक तर सध्याचं मतदाराचं नाव आणि नोंदी तर आपल्याकडे सहज उपलब्ध आहेत आणि याच मतदाराच्या 2002 ते 2004 मधील नाव आणि नोंदी याची जुळवणी करण्याचं काम हे आमचे जे बीएलओ आहेत किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत ते मागील 2 ते 3 महिन्यापासून करत आहेत. त्याच्यामुळं मतदारांना काही जास्त त्रास होऊ नये या दृष्टीने, कारण प्रत्येक मतदाराला आपली 2002 ते 2004 कालावधीत मतदार यादीमध्ये आपलं नाव कुठे होतं, काय क्रमांक होता, अनुक्रमांक होता, काय पोलिंग स्टेशन क्रमांक होता याची माहिती असणं जवळजवळ अशक्य आहे. यासाठी काय करतोय की आमचा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी स्वतःच ही माहिती शोधून ठेवतोय आणि त्यामुळं ती जी माहिती आहे 2002 ते 2004 या मतदार याद्या आहेत ह्या आमच्याकडे संपूर्ण भारतामध्ये उपलब्ध होत्या, कारण हा परमनंट डॉक्युमेंट आहे आणि सगळीकडे तो उपलब्ध होता. आणि तो त्या डॉक्युमेंटच्या आधारे भारत निवडणूक आयोगाने सर्व याद्या 2002 ते 2004 संकलित याद्या त्यांच्या वेबसाईटवर किंवा संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर त्याच्या आधारे आमचा बीएलओ स्वतः सध्या जुळवणी करत आहे. त्या व्यतिरिक्त जर मतदाराला त्याचं 2002 मधील नाव किंवा 2002 ते 2004 यामधील भारतातील कुठल्याही राज्यात कुठल्याही शहरात कुठल्याही मतदारसंघात जर तो मतदार 2002 ते 2004 या कालावधीत असेल तर त्याचं नाव आणि त्याच्या नोंदी सहजरित्या त्याला मतदाराला सुद्धा शोधणं शक्य आहे. त्याच्यामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मी तुम्हाला संकेतस्थळाचं नाव सुद्धा सांगतो, voters.eci.gov.in voters.eci.gov.in या जर संकेतस्थळावर एखाद्या व्यक्तीने तिथे प्रवेश केला आणि त्या संकेतस्थळावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्याच पानावर सर्च युअर नेम 2002 इलेक्टर रोल असं येतं आणि त्याच्यामुळे तुम्ही त्या जुन्या इलेक्ट्रोल रोलमधलं नाव सुद्धा आपण सहज शोधून ठेवू शकतो. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ही कार्यवाही त्याच्या स्तरावर करणारच आहे, पण त्याआधी आपण सुद्धा आपलं नाव 2002 ते 2004 यादीमध्ये होतं याची खातरजमा इथे जाऊन करू शकतो. त्याच्यासाठी तिथे काही जास्त काही करायचं नाहीये. तिथे आपलं राज्य निवडायचं आहे, आपला जिल्हा निवडायचा आहे, आपला जर मतदारसंघ आपल्याला माहीत असेल तर तो निवडायचा आहे आणि आपलं एक स्वतःचं नाव जे आहे त्यावेळी 2002 मध्ये जे नाव असेल त्या किंवा आता तेच असेल तर 2002 मध्ये जे नाव असेल ते तिथे नमूद करायचं आहे आणि ते नाव नमूद केल्यानंतर आपल्याला आपलं 2002 मतदार यादीमधील सर्व डिटेल्स सहज उपलब्ध होऊ शकतात. आणि आता असंही असू शकतं की 2002 मध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव असणार नाही, कारण त्याचं 18 वर्ष पूर्ण हे 2002 मध्ये नंतर झाली असतील. तर अशाच व्यक्तीच्या बाबतीत त्याच्या आई वडिलांचं किंवा आजी आजोबांचं नाव असलं तरी ते पुरेसं आहे. ते काढून ठेवावं, आपण आपल्या ताब्यात ठेवावं आणि जेव्हा आमचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 30 जून ते 29 जुलै या कालावधीत आपल्या घरी येतील त्यावेळी त्यांना सहजगत्या ती माहिती आपण सुद्धा उपलब्ध करून देऊ शकतो आणि ते जे गणना फॉर्म असेल त्या गणना फॉर्म मध्ये सुद्धा आपण ही माहिती भरू शकतो.
1: सर खरंच राज्यातल्या मतदारांसाठी तुम्ही खूप उपयुक्त मार्गदर्शन केलेत. सर या प्रक्रियेत दावे आणि हरकतींचा टप्पा असणार असल्याचंही तुम्ही मगाशी म्हणालात, तो कशासाठी असणार आहे.
0: ज्यांच्याकडून गणना फॉर्म प्राप्त होऊ शकला नाही किंवा गणना फॉर्म मधील माहिती चुकीची असेल किंवा ज्यांचं मॅपिंगच झालेलं नाही म्हणजे जुनी माहिती ज्यांना सापडत नाही आणि अर्धवट माहितीच्या आधारे फॉर्म दिलेला आहे अशा व्यक्तींच्या बाबतीत मतदान नोंदणी अधिकारी आहे किंवा

0: इलेक्ट्रल रजिस्ट्रेशन ऑफिसर म्हणतो तो त्यांना नोटीस पाठवणार आहे. त्यांच्या घरी नोटीस जाईल की तुमची अशी अशी जी माहिती आहे ती चुकीची आहे, तुम्ही मॅपड झालेलं नाही, तुमची जुळवणी जुन्या यादीशी झालेली नाही, किंवा तुमचं जुन्या यादीमध्ये काही अस्तित्व सापडलेलं नाही किंवा तुमच्या पॅरेंटचं, तर अशा वेळी तुम्ही येऊन आम्हाला काही तुमच्या जुन्या अस्तित्वाबाबतचे डॉक्युमेंट कागदपत्र असतील तर ते तुम्ही सादर करावेत, अशा प्रकारची नोटीस त्यांना जाईल. नोटीस नंतर ते लोक ती जे कोण ज्यांना नोटीस जाईल तर त्यांनी सुनावणीसाठी उपस्थित राहायचं आहे, आणि सुनावणीसाठी उपस्थित राहताना त्यांनी त्यांच्या बरोबर त्यांचं 2002 ते 2004 पूर्वीच्या अस्तित्वाचे कागदपत्र जे काही असतील जे भारत निवडणूक आयोगाने विहित केलेले आहेत तर ते कागदपत्र येऊन आणून या संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांना द्यावायचे आहेत, आणि त्या आधारे त्या दावे व हरकतीचा सखोलपणे तपासणी करून मतदार नोंदणी अधिकारी त्याच्यामध्ये अंतिम निर्णय घेणार आहे.
1: सर, तुम्ही आतापर्यंत जी काही माहिती दिली आहे त्यावरनं कळतंय की ही प्रक्रिया किती मोठी आहे, आणि मग त्यासाठी मोठं मनुष्यबळही लागणार असेलच, त्याचं नियोजन कसं केलंय?
0: यामध्ये काय झालंय, ही प्रक्रिया 2025 मध्ये सुरू झाली आहे. बिहार निवडणुकांच्या पूर्वी बिहारमध्ये ही सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया झाली, त्याच्यानंतर देशातील 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुद्धा ऑक्टोबर 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीत ही कार्यवाही झालेली आहे, आणि त्या कालावधीत त्यांना जे काही अनुभव आले, त्यांना काय मनुष्यबळ वापरावं लागलं, या सगळ्याचा आढावा आम्ही महाराष्ट्र किंवा इतर राज्य सुद्धा घेत होती, आणि त्याप्रमाणे आम्हीही 2-3 महिन्यापासून याबाबतची तयारी सुरू केली आहे. बूथ लेवल ऑफिसर म्हणजे त्याला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपण जो म्हणतो तो या सगळ्यातला सर्वात महत्वाचा व्यक्ती किंवा अधिकारी म्हणता येईल. महाराष्ट्रामध्ये एकूण 1,253 मतदान केंद्र आहेत, आणि प्रत्येक मतदान केंद्राला एक मतदान केंद्र स्तरीय अधिकारी नियुक्त करण्याचे भारत निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. सर्व मतदान केंद्रांकरता 1,253 मतदान केंद्र स्तरीय अधिकारी हे नेमलेले आहेत. ते कोण असतात तर राज्य शासनाचे किंवा जे लोकल बॉडी असतात त्यांचे क्लास 3 आणि त्यापेक्षा जास्त दर्जाचे अधिकारी असतात, कर्मचारी किंवा अधिकारी असतात. त्या व्यतिरिक्त मतदान केंद्र स्तरीय अधिकाऱ्यांना दुसरे जे विभाग असतात, प्रशासकीय विभाग आहेत, या सर्वच कर्मचाऱ्यांचं सहकार्य आपण इथे उपलब्ध करून घेणार आहोत.
1: सर, मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी आणि प्रत्येक पात्र मतदाराचा मताधिकार सुरक्षित करण्यासाठीची ही खूप व्यापक प्रक्रिया आहे, त्याबद्दल तसंच या मोहिमेबद्दल राज्यातल्या मतदारांच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांवर तुम्ही खूप सोप्या शब्दांमध्ये माहिती दिलीत, त्यासाठी आपला वेळ दिलात, त्याकरता आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: संपादन आणि सादरकर्त्या गौरी देशमुख,
1: प्रसारण सहाय्य सुनीता पांडा, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

श्रोत्यांनो, आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

शेतकरी बांधवांनो नमस्कार. आजच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आणि समृद्धीचा नमस्कार. आज रविवार 17 मे 2026. आजच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये आपण अवघाची संसार सुखाचा करीन या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगावर आधारित नारायण लाड यांचं कीर्तन ऐकणार आहोत. ऐकूया कीर्तन.

या अधिकाराचे श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा हा भंग विचारास घेतलेला आहे। माझा सारा संसार सुखाचा करीन, मी यासाठी माझे आईबाप असलेल्या पंढरपुरास जाईन, त्यांना भेटेन, सर्व पुण्याचे फळ त्यामुळे मिळवीन, स्वयेची पांडुरंग झालो आधी, होता संत संघ तुका झाला से पांडुरंग। असा पांडुरंग होण्याचा तुकाराम महाराजांचाही अनुभव आहे। श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाचा भावार्थ याप्रमाणे झाल्यावर आता आपण थोडा तपशिलामध्ये शिरूया। मी माझा सारा संसार सुखाचा करीन असे महाराज म्हणताय। संसार आणि सुख या दोन्ही गोष्टी एके ठिकाणी सापडणे अशक्य आहे। सुख संसारापासून कसे मिळेल हो? कारण संतांनीच संसाराचे वर्णन मुळातच दुःखरूप आहे असे केलेले आहे। इतकेच नव्हे तर हेच संसाराचे स्वरूप आहे दुःख,

नाही. संसाराच्या झाडाचे मूळ आहे दुःखाचे, दुःखाच्या मुळाला फळ दुःखाचेच येईल. फळ सुखाचे कसे असेल बरं? कारण यथा बीजम तथांकुरम, तसे बीज तसे फळ. आंब्याच्या झाडाला आणि कलमाला पेरू अजून कधी लागलेले नाही, तसे पेरूच्याही झाडाला आंबे नाही. तद्वत संसाररूपी झाडाला त्याचे मूळ दुःखाचे असल्यामुळे सुखाचे फळ येणार नाही. सुखाची फळे पाहणे हा संभ्रम होय. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी वर्णन करतायत,

आकाशाचे चुंबन घेणे इतका प्रपंच रूप दुःखाचा वृक्ष वाढला असून त्याला सर्वत्र दुःखाचीच फळे असताना केवळ संभ्रमानेच त्या वृक्षाला सुखाची फळे पाहतात. दुःखाची फळे असताना सुखाची फळे दिसणे हा भ्रम नव्हे काय? यालाच वेदांती व्यामोह म्हणतात. भ्रम होणे हे अज्ञानाने मूर्खाचे लक्षण होय. समर्थ रामदास स्वामी वर्णन करतायत. परम मूर्खा माझी मूर्ख जो संसारी

संसारामध्ये दुःख असताना सुखाची अपेक्षा करणं यासारखे दुसरे अज्ञान नाही. तरी सुद्धा संसारामध्ये सुख कसं मिळवता येईल असा प्रयास करणारे संत पूर्वरंगपदामध्ये हेच वर्णन करतायत.

कांतीपूरचा चोल राजा चक्रवर्ती सम्राट होता। सर्व काही अनुकूल होतं, पत्नी पुत्र कन्या प्रधान सेनापती सर्व अगदी मनाप्रमाणे होतं। शूरप्रतापी असा हा राजा पण रक्तपिपासू नव्हता, कारण तो भक्त होता, महान दानशूर प्रजाहित दक्ष होता, तसाच तो महान वैष्णव पण होता।

त्याने समुद्र किनाऱ्यावरती एक अतिभव्य विशाल असे देवालय विष्णू मंदिर बांधलेलं होतं. तेथे हा राजा रोज पुरोहितासह पूजा करायला जात असे. मनापासून भक्तीने षोडशोपचारे पूजा बांधित असे. त्याकरता राजा स्वतः मेहनत घेत असे.

मंदिरात राजा आहे, त्याने महापूजा बांधली आहे, याकडे त्याचं अजिबात लक्ष नाही। किंबहुना ते विष्णुदासाच्या लक्षात पण आलं नाही, त्यामुळे तांब्यात असलेलं पाणी त्याने विष्णू सहस्त्र नाम घेत म्हणत विष्णू मूर्तीवरती अभिषेकासारखं धरलं। मूर्ती पुढे रत्न अलंकार आहेत याच्याकडे त्याचं लक्ष गेलं नाही। सर्व पूजा विस्कटून गेली, दागिने वस्त्रे ओली झाली, त्याने त्यावर तुळशी पत्र पण ठेवलं, फुले वाहिली, रत्ने झाकून गेलेली आहे। हे सर्व पाहून राजा संतापाने लाल झाला, सारा विवेक नष्ट झालेला आहे आणि

अरे विष्णुदासा काय केलंस हे मूर्खा, तुला काही लाज शरम आहे की नाही? इतकी सुंदर पूजा बांधली, मूर्ती हिरे मोत्यांनी रत्नांनी नटून सजविली, त्यावर जळ ओतून आणि अशी घाणेरडी फुलं वाहून सगळं विद्रुप करून टाकली ही मूर्ती, ही का तुझी भक्ती? याला भक्ती म्हणायचं का रे? अरे आपली उपास्य देवता विद्रुप करून याला भक्ती म्हणत नाही, तुला कसं हे कळत नाही?

भक्तीची कल्पनाच वेगळी आहे. अरे देव काय अशा हिरे माणकांच्या दगडान प्रसन्न होतो काय, उंची वस्त्र पावराने खुश होतो काय, कृपा करतो. अरे तो तर लक्ष्मीपती आहे, तू त्याला काय देणार, त्यानेच हे सर्व तर तुला दिलेलं आहे.

भगवंताने स्वतः सांगितलंय, भक्त्या तुष्टती न तू गुणैहि भक्ती प्रिय श्रीपती। तो फक्त भक्तीला वश होतो, जगातली प्रत्येक वस्तू त्याची आहे। तेच देऊन तू विशेष वेगळं काय केलंस, त्याला द्यायचंच ते वेगळं दे। तो इतर कशातही भुकेलेला नाही, तो हिऱ्या माणकांचा भुकेलेला नाही।

न काष्ठे विद्यते देवो न पाषाणे न मृण्मये भावे हि विद्यते देवो तस्माद् भावो हि कारणम्। ती त्याला मिळाली की तो संतुष्ट होतो। हे प्रवचन ऐकून राजा भयंकर संतापला। आपल्या भक्तीला हा क्षुद्र ब्राह्मण हिणकस ठरवतो। राजा संतापाने आणि तुच्छतेने म्हणतो, अरे तू तुझं असंच म्हणणं असेल तर निर्धन को धनराम, तू निर्धन आहेस ना। अरे कंगाल ब्राह्मणा, जर काही भक्ती म्हणजे काय ते फक्त तुलाच कळतं। जवळ धन नाही, तुमच्यासारखे दरिद्री माणसं असेच बोलतात। सगळे यातून एकच सिद्ध होतं, ते म्हणजे तुझ्या भक्तीचा उर्था अभिमान गर्व झाला आहे। तुमच्यासारख्या दरिद्र निर्धन माणसाला भक्तीला काय किंमत? आजवर तू किती दानधर्म केलास, किती दानधर्म करणार म्हणा, उलट तूच हात पसरणार। किती देवळं बांधलीस, किती तलाव पाणपोया बांधल्यास, तुझी सर्व बडबड व्यर्थ आहे, निरर्थक आहे। मी आज तुला आव्हान देतो, तू तुझ्या पद्धतीने प्रयत्न कर आणि मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करतो, देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो। ज्याला विष्णू प्रथम दर्शन देईल त्याची भक्ती श्रेष्ठ असे मानूया। आहे मान्य? विष्णुदासाने मान्य केले।

भरपूर दानधर्म करिता विष्णु याग सहाय्यभूत असता आणि काहीही न करता विष्णु प्रसन्न होणार. दोघांच्या विचारसरणीमध्ये जमीन अस्मानतेचा भेद होता. धनावर आधारित तर दुसरा भक्तीवर आधारित. राजाने भरपूर दानधर्म सुरू केला, विष्णू याग केला तर तो लवकर प्रसन्न होईल म्हणून त्याने त्वरित मुद्गल ऋषींना बोलवलेला आहे.

देवाला अहंकार पसंत नाही। या सर्व क्रियामागे राजा चा धनगर्व होता, त्यामुळे ते सर्व निरर्थक होतं। इकडे विष्णुदास मात्र अधिक दृढतेने निश्चयाने आणि भक्तिभावाने जप तप उपवास व्रताचरण एकादशी व्रत आणि नित्य विधिवत षोडशोपचार पूजा आणि करू लागलेला आहे।

सतत नामामध्ये दंग झालेला आहे। सर्वाभूती ईश्वर पाहण्याचा तो अभ्यास करू लागला। जे जे देखिजे भूत ते ते मानिजे भगवंत। विष्णू भक्ती करता अधिक समय मिळावा म्हणून तो एकदाच जेवू लागला, स्वतःची भाकरी स्वतःच बनवू लागला। असा बराच काळ लोटला। दोघेही आपापल्या परोपरीने पद्धतीने विचारानुसार प्रयत्न करू लागले आहे। एक यज्ञ यागामध्ये रमला तर दुसरा व्रत आचरणामध्ये। दोघे विष्णू भक्ती अगदी तल्लीन होऊन गेले। एक दिवस विष्णुदासाने नित्याप्रमाणे भाकरी करून ठेवल्या, पण त्या गायब झाल्या। पुन्हा भाकरी करण्यात वेळ घालवायचा नाही म्हणून एक दिवस उपवास करू लागला, पण भाकरी कशा गायब होतात, कशा झाल्या हे काही कोडं

तर दुसरा व्रत आचरणामध्ये दोघेही विष्णू भक्ती अगदी तल्लीन होऊन गेले. एक दिवस विष्णुदासाने नित्याप्रमाणे भाकरी करून ठेवल्या, पण त्या गायब झाल्या. पुन्हा भाकरी करण्यात वेळ घालवायचा नाही म्हणून एक दिवस उपवास करू लागला, पण भाकरी कशा गायब होतात, कशा झाल्या हे काही कोडं

सात दिवस उपवास घडला. आता मात्र शोध लावलाच पाहिजे. भाकरी जातात कशा आणि कोठे, कोण नेत? म्हणून आठव्या दिवशी त्याने भाकरी करून ठेवल्या आणि त्या कशा गायब होतात याचा छडा लावण्यासाठी एका कोपऱ्यात

काही दाता क्षणित कालाते त्या ठिकाणी थोड्या वेळामध्ये एक सुधिक चांडाळ आलेला आहे. त्याने भाकरी उचलली आणि जाऊ लागला. विष्णुदासाने पाहिलं, त्याला वाईट वाटलं, कारण तो अतिशय भुकलेला होता. अन्नाच्या अभावी अशक्तपणाने त्याचा देह अतिशय पंजर झालेला होता. त्याला दया आली, पुढे झाला आणि म्हणाला, अरे थांब थांब, हे तूप घेऊन जा, भाकरीला लावून खा. पण झालं उलटच. भीतीने तो चांडाळ भाकरी घेऊन पळू लागला आणि विष्णुदास तूप घे म्हणून त्याच्या पाठी धावत आहेत. अरे हे तूप घे, त्याच्या मागे धावू लागलेले आहेत. चांडाळ आणि जोरात धावू लागला. पण धावता धावता तो जोरात खाली पडला. पळता पळता धाप लागुनी मूर्छित भूवरी पडला. विष्णुदासे उपवस्त्राने घाम टिपत वारा घालू लागला. थोडे अंतर धावता धाप लागली, तो चांडाळ मूर्छित होऊन पडला. विष्णुदास जवळ आला, खाली बसला, उपराने त्याचा घाम पुसला. सावध व्हावं म्हणून वारा घालू लागला. तो काय आश्चर्य, त्या चांडाळाचे जागी विष्णू प्रकट झाले. विष्णूने त्याला प्रेमाने आलिंगन दिले, आपल्या समवेत वैकुंठाला नेले. चोल राजाने विष्णुदासावर पाळत ठेवली होती आणि हेराणी येऊन त्याला वृत्तांत कथन केला. विष्णुदास आव्हान जिंकला. धनशक्तीपेक्षा भक्ती ही श्रेष्ठ आहे ही ठरली. त्याचा धनगर्व निघून गेलेला आहे, पार विरघळून गेला. वैराग्य प्राप्त झाले. त्याने आपल्या पुत्राला राज्य दिलं. तो यज्ञभूमीवर आलेला आहे. यज्ञकुंड धगधगत होता. यज्ञकुंडासमोर उभा राहिला, हात जोडले आणि विष्णूची प्रार्थना केली, हे प्रभो मला शुद्ध भक्तीची बुद्धी दे. असं म्हणून सर्वांसमक्ष यज्ञकुंडामध्ये उडी घेतली आणि आहुती दिलेली आहे. राजाची भक्ती श्रेष्ठ होती, पण मध्ये अहंकार आडवा येत होता, तो अडथळा दूर होतात. विष्णू जवळच होते. त्यांनी राजाला वरच्यावर झेललं आणि त्याला प्रेमाने आलिंगन दिलं आणि भगवान वैकुंठाला त्याला घेऊन गेलेला आहे. याप्रमाणे राजाने असं हे जीवन सर्वांना सुखी करण्यासाठी प्रयास करून स्वतःही हे झालेलं आहे.

0: समरतो
1: श्रद्धेय नारायण लाड यांचं ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगावर आधारित कीर्तन आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर सलील कुलकर्णी यांच्या स्वरात संत नामदेव यांची रचना ऐकूया.

श्रोतेहो सलील कुलकर्णी यांच्या स्वरातला अभंग आपण ऐकला. याबरोबरच आजचा माझं घर माझं शेत हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे.

माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. श्रोता हो रात्रीचे 8 वाजलेत. प्रसारित करीत आहोत एक गाणे ताजे तवाने. यामध्ये आज आपण उत्तरा केळकर यांच्या स्वरातलं हे गीत ऐकूया.

श्रोतेंनी प्रसेनजीत कोसंबी आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरातले गीत आपण ऐकलत. एक गाणी ताजेतवाने या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेंनी यानंतर ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई। सोनाली काकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पाच देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले, महत्त्वाच्या विषयांवर करणार चर्चा। केरळच्या नव्या सरकारचा उद्या शपथविधी, मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन आणि 20 मंत्री शपथ घेणार। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी। आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचा नेदरलँड्सचा दौरा आटपून दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात आज दुपारी स्वीडनमध्ये गुटेनबर्ग इथं पोहोचले। विमानतळावर स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांनी त्यांचं स्वागत केलं। 2 दिवसांच्या स्वीडन दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रिस्टर्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील। या चर्चेत व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, पुरवठा साखळी, संरक्षण, अंतराळ अशा क्षेत्रातल्या सहकार्यांवर भर दिला जाईल। प्रधानमंत्री मोदी आणि क्रिस्टर्सन युरोपियन युनियनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देअर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्री या व्यापारी मंचाला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत। केरळच्या नव्या सरकारचा शपथविधी उद्या होणार आहे। व्ही डी सतीशन हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असून त्यांच्यासोबत 20 मंत्री शपथ घेतील। सतीशन यांनी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची आज संध्याकाळी भेट घेऊन त्यांना मंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या आमदारांची यादी दिली। तिरुवनंतपुरम इथं उद्या सकाळी शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल। शत्रू देशाच्या लष्करी सामग्रीची वाहतूक होर्मुझच्या समुद्रधुनीतून आता होऊ दिली जाणार नाही असं इराणनं आज जाहीर केलं। आतापर्यंत होर्मुझच्या समुद्रधुनीतून इराण विरोधात वापरली जाणारी लष्करी सामुग्री दिली जाऊ दिली जात होती, पण आता हे धोरण इराणनं बदलल्याचं इराणचे उपाध्यक्ष मोहम्मद रझा आरेफ यांनी सांगितलं।

0: होर्मुझच्या सामुद्रधुनी मार्गे होणाऱ्या सागरी वाहतुकीचं नियमन करण्यासाठी इराणनं एक यंत्रणा विकसित केल्याचं इराणच्या संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख इब्राहिम अजीजी यांनी म्हटलं आहे. यापुढे या मार्गावरून केवळ व्यावसायिक जहाजांना आणि इराणच्या मित्र राष्ट्रांनाच प्रवेश दिला जाईल, तसंच अमेरिकेच्या तथाकथित फ्रीडम प्रोजेक्ट अंतर्गत जहाजांना प्रवेश नाकारला जाईल असं ते म्हणाले. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज गुजरातमधल्या गांधीनगर इथं एनआयडी अर्थात राष्ट्रीय डिझाईन संस्थेत नवोन्मेष आणि इन्क्युबेशन केंद्राचं उद्घाटन केलं. यावेळी ते म्हणाले,
1: एनआयडी एक प्रकार से रचनात्मकता के आधार पर इनोवेशन और उद्यमिता, ये तीनों को जोड़ने वाला एक संस्थान है. जब एनआईडी की स्थापना हुई तब मुझे लगता है कि इसके उद्देश्यों को बहुत अच्छे तरीके से सोचा हो.
0: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केली. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत तपशीलवार चर्चा झाली असून बाकी राहिलेल्या काही जिल्ह्यांची आकडेवारी मिळताच योजना जाहीर केली जाईल असं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 10 फुटी पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात झालं. बुधभूषण हा ग्रंथ हातात घेतलेलं संभाजी महाराजांचं हे देशातलं पहिलंच कांस्य शिल्प आहे. छत्रपती संभाजी महाराज उद्यानातल्या या शिल्पाशेजारी बुधभूषण ग्रंथातले 9 निवडक श्लोक आणि त्यांचं मराठी आणि इंग्रजी भाषांतर दगडी भिंतीवर कोरलं आहे. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या कर्करोग केंद्राचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राउंड्स अॅव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. नीट पेपर फुटणी प्रकरणी सीबीआयच्या पथकानं आज नांदेडमध्ये चौकशी केली. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. त्याबाबत ही चौकशी केली असून अधिक चौकशीसाठी या दाम्पत्याला आता पुण्यातल्या सीबीआय कार्यालयात येत्या मंगळवारी बोलावलं आहे. नांदेडमधल्या आणखी काही पालकांची चौकशी होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय मिळवला. पंजाब किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 222 धावा केल्या. व्यंकटेश अय्यरच्या नाबाद 73 धावांचा त्यात मोलाचा वाटा आहे. विराट कोहलीनं 58 तर देवदत्त पडिक्कलनं 45 धावांचं योगदान दिलं. या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाब किंग्सला 20 षटकात 8 गडी गमावून 199 धावाच करता आल्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा राजस्थान रॉयल्सच्या 7 षटकात 186 धावा झाल्या होत्या. शाश्वत विकासासाठी गावं आणि शेतकऱ्यांना समृद्ध करणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित नागपूर जलसंवाद या राष्ट्रीय परिषदेत अध्यक्षीय भाषणात बोलत होते. विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे पाण्याची कमतरता हे प्रमुख कारण आहे. यावर जलसंधारण हा उपाय आहे, मात्र त्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे. ग्रामपंचायतींपासून लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांनी मिळून यासाठी काम करण्याची गरज आहे. त्यामुळेच आपल्या गावांना आणि शेतकऱ्यांना समृद्ध बनवणं शक्य होईल असं गडकरी म्हणाले. रशियाची राजधानी मॉस्को आणि लगतच्या परिसरात युक्रेननं केलेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये 3 जण मृत्यूमुखी पडले असून यात एका भारतीयाचाही समावेश आहे. रात्री झालेल्या या हल्ल्यांमध्ये 12 जण जखमी झाल्याचं मॉस्कोच्या महापौरांनी सांगितलं. जखमींमध्येही 3 भारतीय

0: असल्याची माहिती रशियातल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. रशियानं कीव इथं केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन धरल्यानंतर हा हल्ला झाला आहे. कीव इथल्या हल्ल्यात 24 जण मारले गेले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या 25 तारखेला वर्ष 2026 साठीचे पद्म पुरस्कार प्रदान करतील अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयानं दिली आहे. राष्ट्रपती भवनात यावर्षीच्या पहिल्या नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान करतील. यंदा 131 जणांना पद्म पुरस्कार घोषित असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कार आहेत. 16 व्यक्तींना मरणोत्तर सन्मान असून पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये 19 महिला आहेत. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नाडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12, 25-23 असा पराभव केला. चीनमध्ये सुरू असलेल्या बाओजी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या श्रेयांशी वलिशेट्टी हिने महिला एकेरीत प्रकारात रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत चीनच्या आन ची युआन हिच्याकडून तिला 14-21, 6-21 अशा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि माय जी ओ व्ही ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. केरळच्या नव्या सरकारचा उद्या शपथविधी. मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन आणि 20 मंत्री शपथ घेणार. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची CBI कोठडी. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मदन लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 KHz FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सांगली केंद्र आपण ऐकत आहात. श्रोते हो, रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत बालदुस्तांसाठी कार्यक्रम बालसभा.

नमस्कार बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि आदिती जोशीचा नमस्कार. बालमित्रांनो, सध्या तुमची उन्हाळ्याची सुट्टी सुरू आहे, त्यामुळं नुसती धमाल असणार आहे, हो ना? कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हे गाणं.

0: आज बालसभेच्या कार्यक्रमात तुमच्याच मित्रमैत्रिणी तुम्हाला उन्हाळी सुट्टीतील त्यांच्या गमती जमती सांगणार आहेत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आरवी योगेश दिवेकर हिच्या उन्हाळी सुट्टीबद्दल.
1: नमस्कार, मी आरवी योगेश दिवेकर, राहणार वाटेगाव. मी नुकतीच इयत्ता 4th पास होऊन 5th मध्ये गेले आहे. मी आई बाबांसोबत इस्लामपूर येथे राहते. मी दामोदर लक्ष्मण राम नामी प्राथमिक विद्यालयात शिकत आहे. या शाळेमधील मॅडम कडून मला खूप छान गोष्टी शिकण्यास मिळाल्या. यामुळे माझे अंगी धीटपणा आला व मला वक्तृत्वाची गोडी लागली. त्यामुळे मी शाळेतील एका कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. या कार्यक्रमास इस्लामपूरचे पोलीस उपनिरीक्षक उपस्थित होते. त्यांनी माझे सूत्र संचालनाचे स्टेजवर येऊन खूप कौतुक केले व बक्षीसही दिले. मला खूप आनंद झाला. आमचे वाटेगावचे घरी श्री वासुदेवाचे सुंदर मंदिर आहे. आत्ताच्या उन्हाळी सुट्टीमध्ये मी आजी आजोबांबरोबर देवासाठी हार व गुच्छ तयार करणे शिकले. मी पहिल्यांदाच उत्सवामध्ये हार गुच्छ केले. हार गुच्छ तयार करताना मला खूप आनंद वाटत होता. मी घरी आई बाबा काका काकू यांना घर कामात मदत करते. या सुट्टीत मला काकांनी सायकलही शिकवली. त्यामुळे सर्वांनी माझे कौतुक केले. मला खूप आनंद झाला. काकांनी मला शाबासकी दिली. माझ्या ताई दादांकडून पत्त्याचे काही डावही शिकले. मला नाच गाण्याची खूप आवड आहे. मी मोबाईल मध्ये बघून बघून डान्सही शिकले आहे. मला वाचनाची खूप आवड सुद्धा आहे. मी गोष्टीची अनेक पुस्तके वाचलेली आहेत आणि आत्ताही वाचतीये. या सुट्टीत होणाऱ्या बालनाट्य शिबिरातही मी भाग घेतला आहे. माझे बाबा रोज महिषासुरमर्दिनी स्तोत्र म्हणतात. ते ऐकून ऐकून मीही म्हणू लागले. ते थोडेसे मी म्हणून दाखविते. ऐ गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनुते गिरीवर विंद शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते. अशी ही माझी उन्हाळी सुट्टी मी मस्त आनंदाने व अतिशय उत्साहाने साजरी करते.

0: धन्यवाद।
1: आता कार्यक्रमात ऐकूया ऋतुपर्ण बापट आपल्याला त्याच्या उन्हाळी सुट्टी बद्दल काय सांगतोय ते।
2: नमस्कार, माझं नाव ऋतुपर्ण राहुल बापट। मी सुट्टीमध्ये माझ्या मामाच्या गावाला गेलेलो होतो। माझ्या मामाच्या गावी यात्रेसाठी सर्वजण गावाकडे येतात। माझ्या आईचे आत्ते भाऊ सुलत भाऊ भेटले। सर्वांनी मला खूप सारे चॉकलेट आणले होते, कारण मला चॉकलेट खायला खूप आवडते। पुण्याच्या तुषार मामाने बाकरवडी सुद्धा आणली होती, मस्तच होती ती बाकरवडी। मामीने एक दिवस केक केला होता तर एक दिवस पावभाजी केली होती। माझा मामा वकील असल्याने तो रोज कोर्टात जायचा। एक दिवस मीही जाऊन कोर्ट पाहिले आणि येताना आम्ही पाणीपुरीचे साहित्य सुद्धा आणले। पाणीपुरी घरी केली, खूप मज्जा आली। माझी आजी आम्हा सर्व नातवंडांना झोपताना गोष्टी सांगायची, आम्ही खूप खूप हसायचो। एक दिवस आम्ही क्रिकेट खेळत होतो आणि माझ्याकडून चुकून मामीच्या चष्म्यावर बॉल लागला। मी तर खूपच घाबरलो होतो, पण मामी रागावली नाही। जेवण झाल्यावर रात्री आम्ही बॅडमिंटन खेळायचो, कारण मामीला बॅडमिंटन खेळायला खूप आवडते। आम्ही पत्तेसुद्धा खेळायचो, पण मामाच्या मुली लहान असल्यामुळे हरल्यावर त्या खूपच रडायच्या। मामाचा वाडा मोठा असल्याने गच्चीत आम्ही टेरेसवर झोपायचो, त्यामुळे फॅनची काही गरजच लागायची नाही। खूप मस्त छान गार वारं सुटायचं। असं होतं माझ्या मामाचं निसर्गरम्य वातावरणात वसलेलं गाव। हे सगळं बघितल्यावर एकच वाटतं, सोनू निगमचं गाणं ऐकावं, हिरवा निसर्ग हा भवतने। तर चला तर मित्रांनो, आपण हे गाणं ऐकूया।

0: आता कार्यक्रमात ऐकूया श्रीपाद बेडेकर आपल्याला त्याच्या उन्हाळी शिबिराबद्दल काय सांगतोय ते.
1: नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव श्रीपाद ज्येष्ठराज बेडेकर. मी आत्ता 5वी शिकतो. एप्रिलची सुरुवात झाली आणि मला वेध लागले ते सुट्टीचे. परीक्षा संपली आणि माझं आई पाठीमागे भुणभुण सुरू झाली. कुठे जायचे, कुठे जायचे, कुठे फिरायला जायचे, कुठे गावाला जायचं माझं सुरू झालं. कुठून काय माहीत, आई बाबांना सांस्कृतिक शिबिराची माहिती मिळाली. मग होय नाही होय नाही म्हणता म्हणता माझं शिबिराला जायचं ठरलं. शिबिराचा दिवस उजाडला. मामासाहेब आणि मी स्टँडवरती गेलो. तिथली गर्दी बघून मी मामाला विचारले, आता आपण कसे जायचे बेळगावला? मामा म्हणाला एसटीने. मग मी म्हणालो मामाला, अरे गर्दी बघ गर्दी. त्या गर्दीतून घामाघूम होत आम्ही एसटीमध्ये गेलो, जागा पकडली आणि आमचा प्रवास

0: चालू झाला.
1: आम्ही घरे, डोंगर, नद्या, शेते, गावे बघत बघत आमचा प्रवास सुरू होता. कधी डुलकी लागली कळलंच नाही. मामाने बेळगाव आले म्हटल्यावर मला उजाग आली. मग जड पावलाने मी शिबिराकडे गेलो. पाहतो तर काय, तिथे माझ्या स्वयाचे आणखीन भरपूर मित्र जमलेले होते. आम्ही खूप धमाल मस्ती केली. आम्हाला गुरुजींनी प्रातसुपासनेची स्तोत्रे, सूक्ते, अष्टके शिकवली. एक दिवस आम्हाला क्रिकेट, फुटबॉल खेळायला नेले, पोहायला नेले. एक दिवस तर आम्हाला बेळगावचा भुईकोट किल्ला बघायला नेले आणि तलावात कासवे, मासे तसेच बटके देखील होती. त्याच तळ्यातले पाणी प्यायला आलेले पक्षी यांना बघून मला खूप आनंद झाला. तसेच त्या किल्ल्यात देवीचे, दुर्गेचे आणि गणपतीचे मंदिर होते. रोज गोष्ट सांगणे हे त्या सांस्कृतिक शिबिराचे नियमच होते. मी दररोज एक गोष्ट सांगत होतो आणि माझे मित्र बनायला सुरू झाले. आम्हाला असे वाटत होते की कधीच हे शिबिर संपू नये. आम्ही आंबे, फणस, पपई अशा फळांवर ताव मारणे, खेळणे, स्तोत्रे शिकणे, वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होणे हे आमचे दररोजचे चालू होते. आमच्या शिबिराच्या शेवटच्या दिवशी स्कृत नाटक देखील होत. मग आम्ही सर्वांनी नाटक सादर केलं आणि आमचं शिबिर इथे संपलं. धन्यवाद.
2: श्रीपादची शिबिरातली मजा तुम्हाला आवडली का?

बालमित्रांनो, जिद्द गाथा या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत विज्ञानाच्या जगातील एका अशा धगधगत्या ज्वाळेबद्दल जिच्या अफाट कष्टामुळं आणि विज्ञानाप्रती असलेल्या अढळ निष्ठेमुळं जगानं किरणोत्सार या गूढ शक्तीला ओळखलं. जिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण संघर्षानं आणि गरिबीनं भरलेला होता, तरीही तिनं कधीही हार मानली नाही. बालमित्रांनो, आपण महान शास्त्रज्ञांच्या कथा वाचतो हो ना. प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःचं आयुष्य प्रयोगशाळेमध्ये झिजवून तब्बल दोन वेळा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या एका जिद्दी महिलेला पाहून काळ सुद्धा थबकतो आणि तिचं नाव आहे मॅरी क्युरी. बालमित्रांनो, मॅरीचा जन्म 7 नोव्हेंबर 1867 रोजी पोलंडमधील वारसा या शहरात झाला. तिचं बालपण म्हणजे एक संघर्षाची लांब लचक मालिकाच होती. त्या काळी पोलंडमध्ये मुलींना उच्च शिक्षणासाठी विद्यापीठात प्रवेश मिळणं जवळजवळ अशक्य होतं. रशियन राजवटीतील प्रभावामुळे शिक्षणावर अनेक बंधनं होती, पण मॅरीनं रडत बसण्यापेक्षा गुपचूप चालणाऱ्या फ्लाईंग युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेण्याचं ठरवलं. तिनं बालपणातच दाखवून दिलं की परिस्थिती कितीही वाईट असली तरी शिक्षणाची ओढ असेल तर रस्ता सापडतो. खरं भीषण संकट जेव्हा मॅरी शिक्षणासाठी पॅरिसला गेली तेव्हा आलं. तिच्याकडे राहण्यासाठी घर नव्हतं, पैसे नव्हते. ती एका छोट्याशा माळावरच्या खोलीत राहायची, जिथं हिवाळ्यात कडाक्याची थंडी, कित्येकदा जेवणासाठी सुद्धा तिच्याकडे पैसे नसायचे. चहा आणि पावाचा तुकडा खाऊन ती आपले दिवस काढायची. कधी कधी भुकेमुळे ती बेशुद्ध पडायची, पण तिची नजर फक्त विज्ञानाच्या पुस्तकांवर असायची. कोणत्याही सामान्य माणसाने अशा परिस्थितीत शिक्षण सोडून दिलं असतं. मॅरीची जिद्द वेगळीच होती. मुलांना पुढं मॅरीनं तिचे पती पियर क्युरी यांच्यासोबत मिळून एका जुन्या गळक्या शेडमध्ये आपलं संशोधन सुरू केलं. तिथे ना पुरेशी प्रकाश योजना होती ना सोयी होत्या. त्यांनी सलग 4 वर्ष कष्ट घेतले. अखेर एका रात्री त्यांना त्या काळ्या कचऱ्यातून निळ्या प्रकाशात चमकणारा एक पदार्थ मिळाला. तो होता

या शोधामुळे वैद्यकीय क्षेत्रात क्रांती झाली. कर्करोगासारख्या आजारावर उपचार मिळणं शक्य झालं. तिने आपल्या वेदनेला आणि कष्टाला प्रयोगात विरघळवले आणि जगाला थक्क करणारी विज्ञानाची भेट दिली. बालमित्रांनो, मॅरीचं आयुष्य फक्त प्रयोगशाळेपुरतं मर्यादित नव्हतं. तिनं पहिल्या महायुद्धाच्या काळात स्वतः एक्सरे मशीन बसवलेल्या गाड्या, ज्यांना लिटिल क्युरीज म्हटलं जायचं, रणांगणावर नेल्या. हजारो जखमी सैनिकांचे प्राण वाचवले. विशेष म्हणजे तिनं रेडियम पेटंट घेतलं नाही. जर तिनं ते पेटंट घेतलं असतं तर ती जगातील सर्वात श्रीमंत महिला झाली असती. पण ती नेहमी म्हणायची, विज्ञान हे जगाच्या कल्याणासाठी आहे, संपत्ती जमवण्यासाठी नाही. मुलांनो, तिच्या आयुष्यात 30 वर्षापेक्षा जास्त तिनं या किरणोत्सारी पदार्थासोबत काम केलं, ज्यामुळं तिला गंभीर आजार झाला. पण प्रत्येक वेळी ती आजारापेक्षा जास्त ताकदीने प्रयोगशाळेमध्ये उभी राहिली. बालमित्रांनो, मॅरी क्युरीच्या आयुष्याकडे पाहिलं तर आपल्याला अनेक प्रेरणादायी धडे मिळतात. मॅरीकडे पैसे नव्हते, सोयी नव्हत्या, पण तिनं आपल्या बुद्धीला आपली ताकद बनवलं. तुमच्याकडे काय नाही यापेक्षा तुमच्याकडे असलेल्या ज्ञानावर लक्ष द्या आणि उपलब्ध साधनांच्या सहाय्यानं परिस्थितीवर मात करा. मॅरीनं अशा काळात नाव कमवलं जेव्हा स्त्रियांना शास्त्रज्ञ मानलं जात नव्हतं. मुलांनो, तुमच्या वर्गातील मुली किंवा तुमच्या घरातील बहिणी यांच्यातील सुप्त गुणांना ओळखा आणि त्यांचा आदर करा. बुद्धिमत्तेत मुलगा आणि मुलगी असा भेदभाव नसतो. सध्याच्या काळात सर्वांना समान संधी आहे. जो प्रयत्न करेल तोच यश प्राप्त करेल अशी परिस्थिती आहे. जेव्हा जग तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करेल तेव्हा मॅरीप्रमाणे दुप्पट वेगानं पुढे जाण्याची ताकद ठेवा. तिनं सिद्ध केलं की यश मिळवण्यासाठी शारीरिक ताकदीपेक्षा मनाची जिद्द जास्त महत्वाची असते. स्वतःच्या फायद्यापेक्षा समाजाचा विचार करणं हाच खरा संस्कार आहे. मॅरीनं आपलं संपूर्ण आयुष्य जगाच्या कल्याणासाठी अर्पण केलं. कोणत्याही लाभाच्या अपेक्षेशिवाय केलेली सेवा हीच खरी सेवा असते. ही शिकवण आपल्याला मॅरीच्या आयुष्यातून मिळते. मुलांनो, जेव्हा कधी तुम्हाला वाटेल की एखादा विषय कठीण आहे किंवा तुम्ही ते काम करू शकत नाही, तेव्हा त्या जिद्दी शास्त्रज्ञ महिलेची आठवण ठेवा. तिनं जगाला 2 वेळा नोबेल मिळवून दिलं. मॅरी क्युरीच्या जीवनापासून प्रेरणा घ्या आणि आपल्या समोरील अभ्यासात, खेळात, आवडीच्या क्षेत्रात तुमचं सुवर्ण पदक मिळवण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा. लक्षात ठेवा, शरीर थकू शकतं पण ज्ञानाची भूक आणि स्वप्न कधीही म्हातारी होत नाहीत. जिद्द असेल तर आकाश सुद्धा ठेंगणं असतं. बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमाची वेळ आता संपली. कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी पत्ता लिहून घ्या, बालसभा, आकाशवाणी सांगली केंद्र, कोल्हापूर रोड, सांगली. मुलांनो, तुमच्या पत्रांची आम्ही वाट पाहतो, तेव्हा आता या कार्यक्रमातून मला आदिती जोशीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना निरोप द्या. पुन्हा भेटू पुढील रविवारी. तोपर्यंत नमस्कार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: युद्धभूमीत युद्धानंतर रात्रीचा अंधार किती गडद आणि भयानक होत असतो ना मित्रा।
1: होय मित्रा, अगदी खरं आहे तुझं।
0: आता तर कुरुक्षेत्राच्या या रक्तरंजित भूमीवर मृत योद्ध्यांची प्रेत सुद्धा शिल्लक राहिलेली नाही, गिधाड पण येणं टाळतायत। जिथं तिथं पडलेली तुटलेली शस्त्र, तुटलेले रथ आणि मेलेल्या घोड्यांचे अवशेषच शिल्लक राहिलेत।
2: ना गर्वानं उजळलेले ते भाळ दिसतात, ना अहंकारानं फुललेले ते चेहरे।
1: युद्धाचाच परिणाम असा असतो मित्रा, असं काहीच शिल्लक राहत नाही की ज्याचा कोणालाही अभिमान वाटू शकेल। चांगलं वाईट असं काहीच शिल्लक राहिलं नाही। जो हरला तो धुळीस मिळाला, आणि जो जिंकला तो तरी कुठे जय जयकार करू शकला।
0: असं म्हणतात की हे महाभारताचं युद्ध आहे, याच्या धर्माच्या बाजूने असणाऱ्यांचाच विजय झाला। खरंच हेच सत्य आहे का?
1: होय मित्रा, हे सत्य आहे। नाहीतर महापराक्रमी कौरवांचे सेनापती भीष्म पितामह असं बाणांच्या शय्येवर झोपले नसते।
0: दुर्दैव, दुर्दैव। मित्रा, आता मात्र काही दिवसांचीच गोष्ट आहे। माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी येणारच आहे। भीष्म पितामह आपला देह त्यागतील। असं म्हणतात की जी व्यक्ती सूर्याच्या उत्तरायणात दिवसा उजेडी शुक्ल पक्षात स्वतःचे प्राण सोडते, ती व्यक्ती पुन्हा मृत्यूच्या या भोवऱ्यातून परतून येत नसते। भीष्म पितामह कायमचेच।

0: प्रणाम माते।
1: यशस्वी भव।
0: आता कसलं यश माते, कसलं यश। भावाचं भावांशी, आप्त स्वकीयांचं आप्त स्वकीयांशी झालेल्या युद्धाचा साक्षीदार होण्याच्या आणि सहभागी होण्याच्या नंतरही यश शिल्लक असेल का? मी भीष्म, हस्तिनापूरचा सेनापती, मृत्यूच्या प्रतीक्षेत बाणांच्या शय्येवर जर्जर होऊन पडलेलो आहे आणि तुम्ही मला यशस्वी होण्याचा आशीर्वाद देत आहात।
1: तुम्ही गंगापुत्र आहात, महाराज शंतनूंचे पुत्र आहात, महर्षी परशुरामांचे योग्य शिष्य आहात, शास्त्रज्ञानात निपुण, शस्त्रज्ञानात अद्वितीय। यश तर तुमच्या जीवनात नेहमीच सावलीसारखं तुमच्या सोबत राहिलेलं आहे।
0: हीच तर विडंबना आहे माते। तुम्हाला इथं असं माझ्यासमोर बघून मनात एक उत्सुकता निर्माण झालेली आहे। महाराज पांडूंच्या अंत्यसंस्कारानंतर जेव्हा व्यासांनी तुम्हाला सूचना दिली होती की राजवंशाचा नाश होणार आहे आणि तुम्हाला हे महायुद्ध सहन होणार नाही, तेव्हा तुम्ही तर तुमच्या सुना अंबिका आणि अंबालिका सोबत तपस्या करण्यासाठी जंगलात निघून गेला होतात आणि तिथूनच तुम्ही स्वर्गारोहण केलं। परंतु आज इथं मध्यरात्री कुरुक्षेत्राच्या या रक्तरंजित रणभूमीत तुमचं येणं, सदेह साक्षात येणं, तसंच काहीच विशेषच कारण असेल नाही का माते?
1: हे सत्य आहे की मी जिवंत नाही, परंतु मृत्यू म्हणजे तरी काय? फक्त एक स्थिती तर आहे। काही प्रश्न होते जे अनुत्तरितच राहून गेले होते, आज त्याच प्रश्नांची उत्तरं मागायला आली आहे।
0: कसले प्रश्न आणि कसली उत्तरं माते?
1: माते माते, तुम्हाला आठवतंय तरी का की अगदी पहिल्यांदा कधी तुम्ही मला या नावानं सुशोभित केलं होतं?
0: ज्या दिवशी तुम्ही पिताश्री महाराज शंतनूंच्या सोबत लग्न केलं होतं, त्यांची अर्धांगिनी होऊन तुम्ही हस्तिनापूरच्या राजमहालात प्रवेश केला होता माते।
1: त्या दिवशी, त्याच दिवशी माझ्या अंतर्मनाला एका गडद अंधारानं व्यापून टाकलं होतं, याचा तुम्हाला अंदाज तरी होता? माते, या संबोधनानं तुम्ही प्रत्येक क्षणी माझ्या हृदयातील अंधाराची व्याप्ती आणखीन वाढवित होतात। तुमच्या वडिलांचं जीवन आणि राजमहालात त्यांच्या इच्छा आकांक्षांना पूर्ण करता करता मी धाराशयी झाले होते, तुम्हाला याचा अंदाज तरी आहे का? एका सामान्य नाविकाच्या मुलीला हस्तिनापूरसारख्या विशाल राज्याच्या प्रशासनाचा भार पेलताना किती संकट आली असतील? तुम्ही आहात कुलीन राजवंशी, तुम्ही लोक शस्त्रविद्येत निपुण आणि शास्त्रात सुद्धा पारंगत आहात। राजनीती, समाजनीती, अर्थनीती, रणनीती या सगळ्यात प्रवीण आहात, परंतु मी, माझ्या वडिलांनी मुठभर माशांना घेऊन केलेलं राजकारण किंवा समाजकारण किती व्यवस्थित होतं। आमची रणनीती भोगासाठी नाही तर भुकेच्या विरुद्ध असायची। माझ्या दृष्टीनं तर अर्थकारणाचा अर्थ नावेतून प्रवाशांना नदीच्या या तीरावरून त्या तीरावर आणण्या नेण्याच्या कामातून मिळालेल्या काही नाण्यांच्या हिशोबापुरताच मर्यादित होता। तुम्ही या सत्यवतीला, माझ्यासारख्या सामान्य मुलीला या न उलगडणाऱ्या कोड्यांच्या गूढ समुद्रात आणून सोडलत, ज्याचं नाव आहे हस्तिनापूर। मला काही गोष्टी कळण्याच्या आत महाराणीचा मुकुट माझ्या डोक्यावर सुशोभित केला गेला। साधारण दृष्टीनं ही एक प्रकारची प्रगती होती, गौरवाचं उंच शिखर होतं, परंतु माझ्यासाठी होतं अडचणींची भेट वस्तू। तुम्हाला माहीत आहे का या समस्त संकटांच्या मुळाशी कोण होतं?
0: कोण होतं माते?
1: तुम्ही भीष्म, तुम्ही।
0: मी?
1: हो, तुम्ही, तुम्हीच भीष्म पितामह। हस्तिनापूरच्या आजच्या दुर्भाग्याच्या कारणापासून तुम्ही स्वतःला मोठ्या हुशारीनं लांब ठेवण्यामध्ये यशस्वी झालात, परंतु माझ्या प्रत्येक दुर्भाग्याच्या गोष्टीचं कारण तुम्ही आहात आणि या गुन्ह्यापासून मुक्त नाही होऊ शकत तुम्ही पितामह, नाही होऊ शकत। जेव्हा तुम्ही युवराज देवव्रत होता तेव्हाही आणि जेव्हा तुम्ही पितामह भीष्म झालात तेव्हाही।

0: तुम्ही तुमच्या दुर्भाग्याचं खापर या भीष्माच्या डोक्यावर फोडत आहात की जो आपल्याच दुर्भाग्यातून मुक्त होऊ शकला नाही।
1: मला दोष देऊ नका भीष्म, तुमच्या दुर्भाग्याचे कर्ता धरता तुम्ही स्वतः आहात।
0: दुर्भाग्य कर्ता धरता? आपण सगळेच आपापल्या श्रापातून मुक्त होण्याच्या प्रयत्नात लिप्त आहोत। स्वर्गात ब्रह्मदेवांच्या एका शापामुळे माता देवी गंगा आणि पिता महाराज शंतनूंना पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला होता। इच्छा नसताना मी त्याच शापांच्या दुर्भाग्याचे दंड भोगत आहे। चेदी राजा उपरिचर वसु आणि एका शापित अप्सरीची जैविक मुलगी अदरिका एक मासा होऊन येते आणि तदनंतर सत्यवतीचं आपलं हे रूप। माते, कुणाचं दुर्भाग्य, कसलं दुर्भाग्य? सगळं काही माहीत असताना सुद्धा माझ्या शेवटच्या क्षणी माझ्यावर असला आरोप।
1: तुम्ही इच्छाधारी आहात, जीवन मृत्यू तुमचे दास आहेत। कसली गंमत आहे बघा, जो व्यक्ती दुसऱ्यांना मृत्यूच्या दाढे ढकलतो त्यालाच इच्छा मृत्यूचा आशीर्वाद मिळालाय। संधी साधू आणि हास्यास्पद वाटत नाही का?
0: मी खूप थकलेलो आहे, कलित कात्र झालोय राजमाता।
1: हिम्मत ठेवा भीष्म, कमीत कमी आज तरी ठेवा। या इहलोकातून मुक्त होण्यापूर्वी आत्मपरीक्षण करण्याची हिम्मत ठेवा। क्लांती आणि क्लेश करून मुक्ती मिळेल, तुम्हाला आठवतंय का त्या दिवसाचा प्रसंग जेव्हा पहिल्यांदा महाराज मला शोधत आमच्या झोपडीपर्यंत पोहोचले होते?
0: त्या प्रसंगाला कसं विसरू शकतो राजमाता?
1: मी पण कुठं विसरू शकलीये। आता काय होईल पिताश्री?
2: मुली अगं, मी पण द्विधा मनस्थितीत अडकलोय। महाराज शंतनू अतिथी कक्षात बसून माझ्या उत्तराची वाट पाहत आहेत।
1: मी त्या म्हाताऱ्याशी लग्न करणार नाही पिताश्री, मग यासाठी मला माझा जीव द्यावा लागला तरी चालेल।
2: धीर धर पोरी, धीर धर।
1: जर तुम्हाला तुमची पोरगी प्रिय असेल ना, तर लवकर एखादा उपाय शोधून काढा पिताश्री।
2: महाराज शंतनूंचं पण आपल्या मुलावर खूप प्रेम आहे। अगं सत्यवती, संतान प्रेमाची आठवण करून देऊन तू मला सर्वाधिक योग्य बाण हातात दिलेला आहेस। तू मला त्या दिव्यास्त्राची आठवण करून दिलीस की जे अस्त्र राजाच्या अयोग्य मागणीचा सामना करू शकत। युवराज देवव्रत, युवराज देवव्रत।
1: देवव्रत?
2: देवव्रत, महाराज शंतनूंचा एकमेव संतान, हस्तिनापूरचा भावी भाग्य नियंत्रक देवव्रत। काही दिवसापूर्वीच महाराज शंतनूने युवराज देवव्रतचा राज्याभिषेक केलेला आहे।
1: मला काहीच कळेना असं झालंय पिताश्री।
2: सत्यवती माझ्या पुरी, अगं यात काहीच शंका नाही की देवव्रतच भविष्यात हस्तिनापूरचा राजा होईल। राजकुमार देवव्रत बद्दल राजाच्या मनात प्रचंड प्रेम आहे। याचबरोबर राजकुमार देवव्रत शास्त्रांचा मोठा विद्वान आहे, राजकारणाच्या ज्ञानात अद्वितीय आहे आणि अस्त्रशस्त्रांचं शिक्षण महर्षी परशुरामांकडून घेतलेलं आहे। अशा या गुणवंत मुलास सिंहासनावरून बाजूला करून जर तुझ्या मुलाला सिंहासनावर बसवण्याची अट आपण महाराजांना घातली तर ते ज्या मार्गानं आले होते त्या मार्गानं परत जातील।
1: आणि खरच महाराज शंतनू माझ्या वडिलांच्या प्रस्तावास उत्तर देण्यास असमर्थ ठरल्यानं माघारी गेले होते, परंतु ते आमचं क्षणिक समाधान होत। त्यानंतर तुम्ही स्वतः आमच्या झोपडीत दाखल झाला होतात।
2: मला जे सांगायचं होतं ते मी महाराजांना सांगितलेलं आहे।
0: हस्तिनापूरच्या राजाधिराज महाराज शंतनूंना अट घालण्याची हिंमत कशी झाली तुमची?
2: ती अट नव्हे, प्रार्थना होती युवराज देवव्रत, एका बापाची प्रार्थना।
0: अतिशय चुकीचं वागलात तुम्ही
2: युवराज। माझं काही चुकलं असेल तर माफ करा। मुलीचा बाप असल्यामुळं मला मुलीच्या लग्नाची काळजी आहे आणि तिच्या भविष्याची पण। हे आमचं सौभाग्यच आहे की हस्तिनापूरच्या महाराजांनी माझ्यासारख्या सामान्य नाविकाच्या मुलीशी लग्न करण्याचा आग्रह धरलेला आहे आणि महाराजांनी साक्षात परशुरामाचे शिष्य युवराज देवव्रतांना लग्नाचा

0: प्रस्ताव घेऊन पाठवलेला आहे.
1: धीवरराज, मला महाराजांनी पाठवलेलं नाही तर मी स्वतः सर्व अनुमान करून इथं आलेलो आहे. मला सांगा, तुमच्या निश्चयात काही बदल झालेला आहे की तुम्ही माझ्या वडिलांना जे सांगितलं तोच अंतिम निर्णय तुमचा?
0: अंतिम निर्णय नाही युवराज, एका बापाची अंतिम प्रार्थना म्हणावं. महाराज शंतनूंबरोबर सत्यवतीचं लग्न व्हावं आणि त्यांचं अपत्यच राजसिंहासनावर बसावं हे स्वप्न एका बापानं पाहणं त्याच्यासाठी अपराध आहे का युवराज देवव्रत?
1: तुम्हाला चांगलंच माहित आहे धीवरराज की महाराजांनी मला हस्तिनापूरचा भावी राजा म्हणून घोषित केलेला आहे. तरीही तुम्ही
0: निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे युवराज. जर तुम्ही तुमच्या वडिलांचं लग्न माझ्या मुलीशी करण्यास इच्छुक असाल तर.
2: लग्न नाही झालं तर महाराज शंतनू राजकार्यात आणखीनच ढासळतील आणि हे हस्तिनापूरच्या हिताचं नाही.
1: जर हाच तुमचा शेवटचा निर्णय किंवा प्रार्थना असेल तर मी देवव्रत स्वर्गलोक मृत्यूलोक आणि पाताळ लोकातील सर्व देवता मनुष्य किन्नर नागनागिन सर्व प्रकारचे जीव सूर्य चंद्र तारे वायू पाणी जमीन उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम सगळ्या दिशांना साक्षी ठेवून आज घोषणा करतो की मी कधीच सिंहासनावर बसणार नाही, कधीच राजा होणार नाही आणि सदैव ब्रह्मचर्याचं पालन करेन. मी देवव्रत अशी पण शपथ घेतो की मी माझं उर्वरित आयुष्य हस्तिनापूरच्या सिंहासनाचं रक्षण आणि सन्मानासाठी समर्पित करेन. हीच माझी प्रतिज्ञा आहे.
2: विचित्र, मी प्रतिज्ञा करून आलो पण आमच्यातील कुणीच तुमच्या वडिलांची खेळी ओळखू शकलं नाही. मला तर असं वाटत होतं की तुमच्या वडिलांची नजर हस्तिनापूरच्या राजसिंहासनावर आहे.
3: इतिहासानं माझ्या वडिलांना लोभी आणि संधी साधू म्हणून कलंकित करून टाकलं होतं, परंतु ते त्या दिवशी एका गडद अंधार आणि भीतीपासून सुटका झाल्याचा आनंद साजरा करत होते. परंतु नशिबाची थट्टा बघा, विद्यातानं माझ्या करवी जगातल्या सर्वश्रेष्ठ राजकुमारास कायमचाच अकार्यक्षम आणि उपयोगहीन बनवण्याचा घाट घातला होता.
2: मला तुमच्या बोलण्याचा अर्थ नाही कळला राजमाता. अकार्यक्षम आणि उपयोगहीन
3: नाहीतर काय? जेव्हा तुम्हाला युवराज घोषित केलेलं होतं तेव्हा तिन्ही लोकात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. सर्वांनी एकमतानं स्वीकारलं होतं की हस्तिनापूरच्या सिंहासनास एक योग्य आणि प्रामाणिक राजा मिळतोय. परंतु तुम्ही काय केलं याचा कधी विचार केलाय तुम्ही?
2: मी विचार करायला हवा होता.
3: अवश्य करायला पाहिजे होतात. एका योग्य युवराजाच्या सगळ्या शक्यतांना धुळीत मिळून हस्तिनापूरच्या सिंहासनास एका श्रेष्ठ राजापासून वंचित करून तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या वडिलांची इच्छा आणि वासनेला पूर्ण करण्याच्या बाजूस उभे राहिलात.
2: माझ्या पूजनीय वडिलांना सारखं सारखं म्हातारा म्हातारा म्हणून अपमानित करणं बरोबर नाही माते.
3: मला सांगा, हस्तिनापूरच्या हिताच्या दृष्टीने एका युवराजाने त्यास उपेक्षित करण्याची भूमिका घेणं योग्य होतं?
2: मी आयुष्यभर हस्तिनापूरच्या राजसिंहासनाचं रक्षण केले राजमाता. पूर्ण निष्ठेने हस्तिनापूरच्या सेनापतीचं कर्तव्य पार पाडलेलं आहे.
3: सेनापती सेनापतीच असतो राजा नाही. देश फक्त युद्ध जिंकल्यानं समृद्ध होत नाही. देवव्रतानं भीष्म बनून हस्तिनापूरच्या प्रजेला काय दिलंय? कायमची चिंता, घोर अनिश्चितता, न संपणारी युद्ध. या महायुद्धात कुरुक्षेत्रातल्या भूमीवर पडलेल्या प्रेतांच्या ढिगांना कोण जबाबदार आहे? माझ्या मते या महायुद्धात शेकडो शूरवीरांच्या मृत्यूला कारणीभूत तुम्ही आहात भीष्म, तुम्हीच.
2: भते, तुम्ही तुमच्या मुलाच्या धृतराष्ट्राची राजनैतिक दृष्टीहीनता आणि गांधार नरेश शकुनीच्या कुटील कारस्थानकडे कानाडोळा करीत आहात का? दोष त्यांचा आहे.
3: असे पण तुमच्यापेक्षा जास्त नाही. एका आर्य पुत्रानं एका युवराजानं आपल्या पुत्र धर्माचं पालन करण्यासाठी जी चूक केली त्या चुकीचा परिणाम म्हणजे हे महाभारत. हस्तिनापूरच्या मुख्य रक्षकाच्या रूपात अनुचित घडत असताना सुद्धा डोळे झाक केल्याचा परिणाम म्हणजे हे महाभारत. अधर्माला रोखण्याऐवजी हस्तिनापूरच्या मुख्य सल्लागारानं मौन

0: धारण करून बसण्याचा परिणाम म्हणजे हे महाभारत.
1: हे सत्य नाही माते, सत्य नाही. मी वेळीच सगळ्या अन्यायाचा विरोध केलेला आहे.
0: तोंडी विरोध? राजकारणात केवळ तोंडी विरोधानं दशा आणि दिशा बदलत नसतात. गुरु परशुरामांच्या शिष्यानं मिळवलेलं शस्त्र ज्ञान कुठे गेलं? सगळं व्यर्थ होतं का ते?
1: परंतु शस्त्रविद्या तर आत्मरक्षणासाठी असते माते.
0: म्हणजे हा कुलवधू द्रौपदीचाच दोष म्हटला पाहिजे की तिच्या जवळ आत्मरक्षणासाठी शस्त्र नव्हतं. तिचा विश्वास होता तुमच्यावर, परंतु मिळालं काय तिला? तिला मिळालं भर राज्यसभेत नग्न होण्याचा अपमान. जेव्हा दुःशासन द्रौपदीला केस धरून ओढून आणत होता, जेव्हा दुर्योधन तिला जांघेवर येऊन बसण्यासाठी सांगत खिदळत होता, त्यावेळी तुम्ही फक्त एकदा तुमची तलवार काढली असती शंतनुनंदन, फक्त एकदा. तर हस्तिनापूरच्या नशिबाला तेव्हा एक वेगळा मार्ग निवडण्याचा नाईलाज झाला असता.
1: राजा धृतराष्ट्रही तेव्हा मौन धारणच करून बसले होते माते.
0: मी तुमच्याशी तुमच्याबाबत बोलत आहे. दुसऱ्या कुणाच्या चुकीने तुमची चूक मोजायला मी आलेली नाही भीष्म. का मौन राहिलात तेव्हा तुम्ही?
1: राजाच्या समोर बोलणं देशद्रोह केल्यासारखं झालं असत. धर्मराज युधिष्ठिरनं स्वतः आपल्या बायकोला जुगारात पडायला लावलं होतं, ते मौन धारण करून बसले होते. द्रौपदीचे शक्तिशाली पती धनुर्धर अर्जुन आणि महाबली भीम सुद्धा मौन धारणच करून बसले होते माते. नीती असं सांगते.
0: पुत्रवधूवर अत्याचार होताना बघणं, तिला सार्वजनिक ठिकाणी नग्न करणं नीती आहे? स्त्रीचा अपमान नीती होऊ शकते? कधीतरी होऊ शकते का?
1: नाही होऊ शकत. पण दोष फक्त माझ्यावरच का? मंत्री विधुर, कुलगुरु कृपाचार्य, आचार्य द्रोण, कुणीच ज्ञान किंवा बळाच्या दृष्टीनं कमी नव्हतं. ते सुद्धा मौनच बाळगून होते. सगळेच मौन होते.
0: ते युवराज नव्हते, ते भरत वंशाचे नव्हते, ते राज्याच्या प्रति बांधील होते. तुम्ही राजांचे पुत्र आहात. आपल्या राज्याचा गौरवाचं रक्षण करणं आणि सन्मानाची जबाबदारी आणि कर्तव्य तुमचं होतं, त्यांचं नाही.
1: मी तर आजीवन वंशाच्या रक्षण आणि सन्मानासाठी वचनबद्ध आहे. हस्तिनापूरच्या रक्षणासाठीच मी सिंहासन प्राप्त करण्याच्या क्षुद्र स्वार्थाचा त्याग केलेला होता.
0: हाच तर अनर्थ झाला देवव्रत.
1: इतकं विष तुम्ही तुमच्या मनात इतक्या दिवसांपासून इतकं विष साठवून ठेवलं होतं माते?
0: माझ्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. राजमाता आहे मी, पण एक स्त्री सुद्धा आहेच ना. ज्या हस्तिनापूरनं मला राजमातेचे मुकुट चढवले, त्याच हस्तिनापूरच्या कुलवधू द्रौपदीचं वस्त्रहरण झालं. सगळ्यात जास्त शक्तिशाली आणि सगळ्यात जास्त श्रेष्ठ असूनही तुम्ही या सगळ्या अन्याय अत्याचाराचा उघड विरोध का नाही केलात? तुम्ही एकदा सुद्धा सिद्धांतासाठी, योग्य कर्तव्यासाठी तुमची तलवार का नाही उगारलीत? का?
1: संभवता राजकारण माते. राजकारण नेहमीच राजाच्या बाजूनं आणि त्याच्याच हिताच्या बाजूनं असतं, असायला हवं. संभवता तुम्ही केलेले आरोप खरे सुद्धा असतील माते, परंतु तो तुमचा दृष्टिकोन आहे. एका राजाचा मुलगा असणं किती त्रासदायक असतं हे तुम्हाला कळणार नाही माते. मी आत्तापर्यंत हस्तिनापूरच्या भाग्याला उजळवणं, सावरणं आणि त्याच्या सिंहासनाच्या रक्षणातच लीन राहिलो ही माझी चूक आहे का माते?
0: चूक तुमच्या आंतरिक आणि बाह्य अस्तित्वाच्या मध्ये निरंतर चालत आलेल्या संघर्षाची होती. तुम्ही तुमच्या दोन्ही स्थितीत अस्थिर राहिलात, अनिश्चित राहिलात. वरवर तुम्ही सेनापतीच्या रूपात कौरवांच्या राजतंत्राला बरोबर म्हणत राहिलात, परंतु तुमचं अंतर्मन मात्र पांडवांनाच योग्य म्हणत राहिलं. हे तर असं झालं की तुम्ही जीवनभर मानधन मात्र कौरवांचं घेत राहिलात, परंतु समर्थन मात्र पांडवांचं केलं. तुमच्या या असल्या आदर्शानं भारताच्या भावी पिढीला संधी साधूपणाचा धडा शिकवला गेला नाही का? एकाच वेळी पक्ष आणि विपक्षाकडून सन्मानाची अपेक्षा संधी साधूपणा नाही तर दुसरं काय आहे?
1: संधी साधू आणि हा भीष्म.
0: तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करून बघा भीष्म.
1: तुम्ही मला या शेवटच्या क्षणी माझ्या जीवनातल्या सगळ्याच निर्णयांची समीक्षा करण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे, परंतु यामुळे मला काय मिळणार आहे? सुधारणा करू म्हटलं तरी वेळ कुठे शिल्लक आहे माते?
0: सुधारणा

0: करण्याची वेळ तर केव्हाच निघून गेली मुला. नीती असो नाहीतर प्रयत्न, त्रुटी पुन्हा त्रुटीलाच जन्म देत असते. जर तुम्ही काही करू शकत असाल तर आपल्या त्रुटीशिवायच्या ज्ञानाला जिवंत राहिलेल्या कौरव आणि पांडवांच्यात वाटून टाका.
1: आता शिल्लक तरी काय राहिलंय?
0: सत्य शिल्लक आहे, अंधाराच्या ठिकाणी प्रकाश शिल्लक आहे, नव्या युगाचं आव्हान शिल्लक आहे, पुन्हा महाभारत होऊ नये याचं उदाहरण शिल्लक आहे, त्याचं ज्ञान शिल्लक आहे, महाकालाच्या कालचक्रानं भारत वर्षाच्या नव्या सूर्याचा उदय होत आहे भीष्म, त्याची किरण चमकायला लागलेली आहेत, शक्यता आहे की पृथ्वीवर न्यायाची स्थापना होऊ शकेल.
1: माते एक उत्सुकता आहे, कृपया समाधान करा. हस्तिनापूरच्या आजच्या परिस्थितीसाठी कोण जबाबदार आहे?
0: सांगितलंच आहे, तरीही पुन्हा सांगते, वेळ बहुधा राजाला जबाबदार ठरवेल. माझ्या मुला
1: आणि तुम्ही?
0: मी माझ्या दृष्टीने

0: अंधाराच्या ठिकाणी प्रकाश शिल्लक आहे, नव्या युगाचं आव्हान शिल्लक आहे, पुन्हा महाभारत होऊ नये याचं उदाहरण शिल्लक आहे, त्याचं ज्ञान शिल्लक आहे। महाकालाच्या कालचक्रानं भारत वर्षाच्या नव्या सूर्याचा उदय होत आहे भीष्म, त्याची किरण चमकायला लागलेली आहेत। शक्यता आहे की पृथ्वीवर न्यायाची स्थापना होऊ शकेल।
1: माते एक उत्सुकता आहे, कृपया समाधान करा। हस्तिनापूरच्या आजच्या परिस्थितीसाठी कोण जबाबदार आहे?
0: सांगितलंच आहे, तरीही पुन्हा सांगते, वेळ बहुधा राजाला जबाबदार ठरवेल माझ्या मुला।
1: आणि तुम्ही?
0: मी? माझ्या दृष्टीनं हस्तिनापूरच्या या दुर्भाग्याचं एकच कारण आहे, देवव्रतांचं भीष्म होणं।
1: म्हणजे मला तुमच्या या तिरस्कारासहच मृत्यूलोकात जावा लागेल? तर महाराज धृतराष्ट्रांचं आंधळं पुत्र प्रेम, गांधार नरेश शकुनीचं बदलारूपी कुटील कारस्थान आणि देवकी नंदन श्रीकृष्णांचं मायाचक्र काहीच नाही, सर्वांनाच मुक्त करून टाकलं तुम्ही। आज हस्तिनापूरच्या राजमातेचा राजदंड फक्त या भीष्मासाठीच गर्जना करू लागलेला आहे का? आई गंगा, तुम्ही ऐकत आहात ना? तुमचा मुलगा देवव्रत कारणीभूत आहे हस्तिनापूरच्या या विनाशाला, एकमेव कारणीभूत। ज्यानं आपलं सगळं जीवन हस्तिनापूरसाठी परिधान करून टाकलं तो विनाशाचा एकमेव कारण आहे। शेवटच्या क्षणी हा आरोप अभागी मी।
0: मी तुम्हाला दंड द्यायला नव्हते आले, मी तुम्हाला केवळ आत्मपरीक्षण करा हे सांगण्यासाठी आले होते। इतिहास एक दिवस सर्वांना आपापल्या दृष्टीने बघेलच। भीष्म आपल्या सर्वांच्या अंतर्मनात सुद्धा एक कुरुक्षेत्र असत, आपल्या सगळ्यांचं ज्याचं त्याचं आपापलं कुरुक्षेत्र, जिथं नेहमीच पक्ष विपक्षाचं द्वंद्व चालत राहत, जय पराजय तिथे सुद्धा आहेत। राहिला प्रश्न युद्धाच्या परिणामांचा, तर त्याचं असं आहे की युद्ध कधीच कुणाला फळत नाही आणि कधीच फळू शकत नाही। या युद्धातही विजय नाही तर आपला पराजय झालाय मुला। माझ्याबद्दल द्वेष भावना ठेवू नकोस, मी सुद्धा कधीच ठेवला नाही तुझ्याबाबत। परलोकाच्या सुखद प्रवासाचा आशीर्वाद घे, यशस्वी हो।
1: भूतकाळातील कोणतं पान उलगडून ठेवलं माते? तुम्ही या भीष्माला शापित करून टाकलत। शापित माते, राजमाते, माते, राजमाते।
2: अरे मित्रा, पितामह अजूनही कोणतं तरी स्वप्न बघतायत बहुधा, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत।
1: मी देवव्रत, स्वर्ग लोक, मृत्यू लोक आणि पाताळ लोकातील सर्व देवता, मनुष्य, किन्नर, नागनागिन, सर्व प्रकारचे जीव, सूर्य, चंद्र, तारे, वायू, पाणी, जमीन, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम सगळ्या दिशांना साक्षी ठेवून आज घोषणा करतो की मी कधीच सिंहासनावर बसणार नाही, कधीच राजा होणार नाही आणि सदैव ब्रह्मचर्याचं पालन करेन। मी देवव्रत ही वंशपथ घेतो की मी माझं उर्वरित आयुष्य हस्तिनापूरच्या सिंहासनाचं रक्षण आणि सन्मानासाठी समर्पित करेन, हीच माझी प्रतिज्ञा आहे, हीच माझी प्रतिज्ञा आहे, हीच माझी प्रतिज्ञा।
3: पितामह, पितामह, पितामह,
4: अपना अपना कुरुक्षेत्र ऋतुपर्णोदा।

मध्यमनगरी 249 अंश 8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सांगली केंद्र आपण ऐकत आहात. श्रोता हो, यानंतर ठीक 11 वाजता हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: issued a memorandum regarding rationalization of government vehicle usage in its offices and units and measures for reduction of fuel consumption. The memorandum has been issued by the Office of Police Commissioner in view of the prevailing international situation and Prime Minister Narendra Modi's appeal for austerity measures and reduction in fuel consumption. In IPL cricket, Rajasthan Royals have set a target of 194 runs for Delhi Capitals in Delhi. Chasing the target, Delhi Capitals were 147 for 3 in 15.4 overs when reports last came in. Earlier, Delhi Capitals won the toss and elected to field. And that is the end of this news bulletin.
1: मुद्दम लहरी 249.18 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सांगली केंद्रापण ऐकत आहात. श्रोते हो, रात्रीचे 11:10 झाली आहेत. आमची दुसरी प्रसारण सभा आता इथेच समाप्त होत आहे. तेव्हा पुन्हा आपली भेट आमच्या उद्याच्या प्रातकालीन प्रसारण सभेत ठीक 5:50 तोपर्यंत मला समृद्धी कुलकर्णीला निरोप द्या. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.